तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: सुनते रहिए रेडियो निगम 90.4 एफएम, आवाज तुमचा।
1: नमस्कार, मी आशा वाघमारे बोलत आहे। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा, जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात।

नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.

श्रोते मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत किल्ले धोडप या विषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. नाशिक जिल्ह्याच्या उत्तर सीमेला लागून सिलबारी आणि डोलबारी या सह्याद्रीच्या दोन शाखा आहेत. या शाखांच्या दक्षिणेस अजिंठा सातमाळ किंवा चांदवड या नावाने ओळखली जाणारी डोंगर रांग पसरलेली आहे. या रांगेत चांदवड, इंद्राणी, राजधेर, कोळधेर, कंचना, धोडप, कान्हेरा, खळ्याजावळ्या, मार्किंडा, अहिवंत आणि अचला अशी किल्ल्यांची रांग पसरलेली आहे. नाशिक भागातील किल्ल्यांची नावं बघितली तर इतर भागातील किल्ल्यांपेक्षा ती विचित्र वाटतात. शिवाय दुर्ग आणि गड असे उपपद लागून आलेली नावं क्वचितच दिसतील, त्यामुळे येथील किल्ले चटकन ओळखायला येतात. वर दिलेल्या अजिंठा सातमाळ रांगेतील किल्ल्यात सर्वात उंच संरक्षण व्यवस्था, बांधणी, विस्तार आणि इतिहास या सर्वच गोष्टींनी अजोड आणि महत्वपूर्ण म्हणून धोडप या किल्ल्याला मानलं जातं. धोडप या किल्ल्याला विशेष महत्व आहे ते माधवराव पेशव्यांच्या विजयाचं. मित्रांनो, माधवरावांच्या आयुष्यातील काही महत्वाचे प्रसंग या धोडपवरच घडले. म्हणजे माधवरावांचे काका राघोबा दादांना येथेच कैद केलं. राघोबा दादा सैन्यासह उत्तरेत गेले होते, मात्र त्यांना त्यात यश आलं नाही. परतताना अहिल्याबाईंना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण झालं उलटच. पराजय पदरी घेऊन राघोबा दादा जून 1767 मध्ये नाशिकला आले. पण हलक्या कानाचे राघोबा दादा आपल्या पुतण्याविरुद्ध कृष्ण कृत्य करू लागले. त्यांनी माधवराव पेशव्यांकडे अर्ध्या राज्याची मागणी केली. माधवरावांनी ती अमान्य केली आणि वाटणी करण्याऐवजी तुम्हीच राज्य सांभाळा असंही सुनावलं. आपली मागणी मान्य न झाल्याचं ऐकून राघोबा दादा संतापले. त्यांनी पेशव्यांकडील भोसले आणि गायकवाड यांना आपल्या बाजूस वळवून घेतलं. सैन्याची जमवाजमव केली. राज्याचं हित लक्षात घेऊन माधवरावांनी राघोबा दादांवर चढाई केली. धोडपच्या पायथ्याला दोन्ही सैन्यात लढाई जुंपली. शिंतो विठ्ठल जायबंद झाले तर मोरो विठ्ठल मारले गेले. माधवराव पेशव्यांच्या सैन्याने राघोबा दादांची दाणादाण उडवली. राघोबा दादांना धोडपवर जाऊन बचाव करण्याशिवाय पर्याय नव्हता. माधवरावांनी रामचंद्र गणेश पटवर्धन आणि विसाजी पंत यांना किल्ल्याची मोर्चे बांधणी करण्याचे आदेश दिले. पेशव्यांच्या आदेशावरून गोपाळराव पटवर्धन धोडप किल्ल्यावर गेले. राघोबा दादांनी बिनशर्त शरणागती पत्करली. ते पेशव्यांच्या छावणीत बंदिवान म्हणून दाखल झाले. अशा तऱ्हेनं घरच्याच शत्रूला बंदिवान

करून शनिवार वाड्यात नजरकैदेत ठेवले. हा इतिहास घडला याच धोडपवर एप्रिल 1768 मध्ये. धोडपची बांधणी 15व्या शतकात मोगलांनी केली असावी. मात्र इसवी सन 1550 च्या सुमारास हा किल्ला बुरहान निजामशहाकडे होता. पुढे इसवी सन 1635 मध्ये हा अल्लादीखानाने जिंकून घेतला. पुढे तो पेशव्यांच्या ताब्यात आला. इसवी सन 1818 मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच कोणताही प्रतिकार न होता ब्रिज या इंग्रज अधिकाऱ्याच्या ताब्यात आला. 4761 फूट उंच असलेला धोडप त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे आकर्षित करतो. चोहोबाजूंनी तासलेल्या कड्यांमुळे तो अधिक भेदक वाटतो. तसा तो धडकी भरवणाराच जाणवतो. मात्र चढायला लागल्यावर तितकासा तो अवघड नाही हे जाणवत. रस्त्यात मध्यभागी खडकात खोदलेल्या पायऱ्या लागतात. त्या ओलांडल्या की पहिलं प्रवेशद्वार लागतं. बहुतेक किल्ल्यांचे दरवाजे दगडी असतात. येथील प्रवेशद्वार मात्र दगड आणि विटा यांच्या सहाय्यानं तयार केलेलं आढळतं. तिथेच डाव्या बाजूला खडकात कोरलेले पाण्याचे जोड टाके आहेत. यालाच हनुमान टाके म्हणतात. कदाचित जवळील मारुतीच्या मूर्तीमुळे हे नाव मिळालं असावं. येथून जरा अवघड मार्गानं वर चढून आपण भुयाराच्या तोंडापाशी येतो. बालेकिल्ला यामुळे अधिक सुरक्षित झाला आहे. भुयार अडवलं की आत कुठूनही माणूस जाऊ शकत नाही. पुढे उजवीकडे गवताळ पठार लागतं. डावीकडून पुढे गेल्यावर सुळक्याच्या पायथ्याशी गुहा पाण्याची टाकी देवीचं मंदिर आहे. सुळक्याला उजवीकडे ठेवून पुढे गेलं की पश्चिमेकडे गेलेली किल्ल्याची एक सोंड दृष्टीस पडते. तिच्यामध्ये खाच पाडून त्या बाजूने येण्याचा रस्ता बंद केला आहे. किल्ल्याच्या टोपीसारख्या आकाराच्या सुळक्यास शेंडी म्हणतात. त्याच्या मध्यभागी ही गुहा आहे. त्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करत. मात्र या शेंडीवर जायचं तर गिर्यारोहकांचे तंत्र अवगत असावे लागते. वरून लांब वरचा प्रदेश दृष्टीस पडतो. सालेर, सालुता, हदगड, मुल्हेर, हर्षगड, भास्कर, त्र्यंबक, वाघेरा, रामसेज, अंकाई, टंकाई, कंकराळा, बंड्या, हंड्या, इखारा, लेकुरवाळे असे किल्ले आणि शिखर आपल्या दृष्टीस पडतात. धोडपच्या पूर्वेस एक अतिशय अवघड आणि उंच असा सुळका आहे. त्याची उंची आहे 4760 फूट. त्याला म्हणतात इखारा. गिर्यारोहकांचं अत्यंत आवडतं अवघड ठिकाण. कारण या सुळक्याला 40-50 फुटांची प्रचंड भेग आहे. प्रस्तरारोहणातील चिमनी क्लाइंबिंग या प्रकारचा येथे उपयोग करावा लागतो. या सुळक्याच्या पायथ्याला एक नागपंथीयांचा आश्रम आहे. फुलझाडांनी वृक्षांनी हे स्थान सजवलेलं आहे. नाशिक सटाणा मार्गावरील वडाळी भोई येथे बसने उतरून धोडंबे या धोडपच्या पायथ्यापर्यंतच्या गावापर्यंत चालत जावं लागतं. असा हा पेशवा येथील गाजलेला बुलंद धोडप आपल्याला निश्चितच आवडेल. मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: त्यामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील ठिकाणं असतील किंवा जिल्ह्याबाहेरील ठिकाणांची भटकंती करतो. आणि मंडई आपल्या अहिल्यानगरमध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत. चांदबिबी महाल म्हणजे सलाबत खानचा मकबरा, भुईकोट किल्ला, बागरोजा, फराबक्ष महाल यांसारखे अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळं या अहिल्यानगर शहराला खूप जुना इतिहास लाभलेला आहे. आणि याचबद्दल आपल्या अहिल्यानगरचे इतिहास अभ्यासक, संशोधक, ज्येष्ठ पत्रकार, अहिल्यानगरवर मनापासून प्रेम करणारे स्वर्गीय भूषण देशमुख यांचा वेगळाच अभ्यास होता. आणि त्याचमुळे त्यांनी हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरुवात केली. त्यामध्ये ते दर रविवारी वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तू पर्यटन ठिकाणांना भेट द्यायचे आणि त्याचा संपूर्ण इतिहास विद्यार्थ्यांना, पर्यटकांना सांगत असत. श्रोते हो, तसंच 2025 जो हेरिटेज सप्ताह आपण साजरा केला त्यावेळी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी सांगितलेली माहिती, इतिहास आपण ऐकूयात त्यांच्याच आवाजात.
1: पूर्वी असं होतं की 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोनच दिवशी किल्ला पर्यटकांसाठी किंवा नगरकरांसाठी खुला असायचा आणि त्या दिवशीच खूप गर्दी व्हायची. म्हणजे 40-50 हजारापेक्षा जास्त लोक त्या एका दिवशी किल्ल्याला भेट द्यायला यायचे. पण आता आपण पर्यटकांच्या माहितीसाठी सांगूयात की हा किल्ला आता रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असतो. आणि तुमच्याकडे जर आय कार्ड असेल, फोटो आय डी असेल, आधार कार्ड, आरटीओचं लायसन्स असेल किंवा पॅन कार्ड असेल तर तुम्ही ते कार्ड दाखवून रितसर किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये जिथे नोंदणी करायची असते तिथे तुमच्या या ओळखपत्रासह तुमचा जर वाहनाचा क्रमांक असेल तर त्या क्रमांकासह तिथे फक्त नोंदणी करायची आहे आणि मग किल्ल्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. अहिल्यानगरचा म्हणजे पूर्वीचा अहमदनगरचा भुईकोट किल्ला हा अतिशय महत्वाचा भुईकोट किल्ला आहे. किल्ले अनेक प्रकारचे असतात कोमल, काही डोंगरावर असतात त्याला गडकोट म्हणतो आपण, दुर्ग म्हणतात त्याला, काही किल्ले समुद्रात असतात त्यांना जंजिरे असं म्हटलं जातं, काही जंगलामध्ये असतात त्यांना वनदुर्ग असं म्हटलं जातं. तर अनेक प्रकार किल्ल्यांचे सांगितले जातात, 12-1 प्रकारचं सहज आपल्याला सापडतात. जमिनीवरचा किल्ला म्हणून त्याला भुईकोट म्हटलं जातं. आपला जो किल्ला आहे नगर शहराजवळचा तो भुईकोट या प्रकारात आहे. पण मुख्यतः तो केवळ जमिनीवरचा नाही आहे तर जमिनीच्यापेक्षा खालच्या पातळीचा, म्हणजे एखादी बशी जशी असते ना खोलगट, तशा पद्धतीची या किल्ल्याची रचना करण्यात आलेली आहे. म्हणजे या भुईकोटांमधला पण हा थोडासा वेगळा किल्ला आहे. याचा आकार साधारण लंबवर्तुळाकार आहे, ज्याला ओव्हल शेप म्हणतात इंग्लिशमध्ये, तशा पद्धतीचा आहे. आणि अशा पद्धतीचे म्हणजे जमिनीपासून थोडे खालच्या पातळीवरचे आणि वर्तुळाकार असे किल्ले जगामध्ये फार कमी आहेत आणि त्यात आपला अहिल्यानगरचा किल्ला आहे. या किल्ल्याचा आतून आणि बाहेरून जर आपण जर आकारमानाचा विचार केला तर जवळजवळ 100 एकरांवर हा किल्ला उभारला गेलेला आहे. त्याची जी भिंत आहे, तटबंदी आपण ज्याला म्हणतो, संरक्षणासाठी जी मोठी भिंत असते ना किल्ल्याच्या सगळ्या बाजूने, तिची साधारण आपण जर लांबी म्हणलं, परीघ म्हणला, तर साधारण 2 किलोमीटर इतका आहे. जिथून मारा केला जातो शत्रूंवर, शत्रू सैन्य गारद करण्यासाठी जिथे तोफा ठेवलेले असतात ते असतात बुरुज, तसे 22 बुरुज या किल्ल्याला आहे. काही जुन्या पुस्तकांमध्ये तुम्हाला 24 किंवा 25 अशी बुरुजांची संख्या दिसते. त्याचं एक कारण असं की या किल्ल्याचा जो 9 नंबरचा बुरुज आहे तो तिहेरी बुरुज आहे, म्हणजे 3 बुरुज एकत्र करून तो बुरुज तयार करण्यात आला आहे. त्यामुळे काही इतिहासकार किंवा काही पुस्तकांमध्ये त्या एकाच बुरुजाला 3 क्रमांक देण्यात आलेत, त्यामुळं 24 अशी संख्या आपल्याला दिसते. काही ठिकाणी 25 बुरुज आहेत असा उल्लेख आहे. तर त्याचाही उलगडा असा झाला की जेव्हा मुघलांचं युद्ध झालं तेव्हा किल्ल्याच्या तटबंदीला खाली सुरुंग लावून, म्हणजे स्फोटकं भरून किल्ल्याची तटबंदी उडवण्याचा प्रयत्न मुघलांनी केला आणि त्यामध्ये एका बुरुजाच्या खाली जो दारुगोळा भरलेला होता तो निजामशाही सैनिकांना, जे चांदबिबीच्या मार्गदर्शनाखाली लढत होते त्यांना तो शोधून बाहेर काढून निकामी करता आला नाही, म्हणून त्याचा स्फोट झाला आणि तो बुरुज आकाशात उडाला. त्यामुळं आज तो बुरुज नाही आहे पण त्याचा पाया जो आहे, खालचा जो बांधकामाचा भाग दिसतो तो आजही आहे. त्यामुळं तो जर आपण पकडला तर मग 25 बुरुजांची जी संख्या दिली जाते ती आपल्याला योग्य म्हणावी लागेल. पण आज आपण 22 बुरुज असं

0: म्हणतो, आणि जो किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे ज्याला हत्ती दरवाजा म्हणतात, जो इलाही किंवा अरबी नावाच्या बुरुजात आहे, तिथून आपण मोजायला सुरुवात केली आणि तिथून घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपण सुरुवात केली, तर मग 2 नंबरचा बुरुज जो सध्याच्या किल्ल्यामध्ये जाण्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 2 आणि 3 नंबरचा आहे, ज्या 3 नंबरवर सध्या झेंडा फडकवला जातो. आपला जो स्वतंत्र भारताचा झेंडा आज आपण बघतो तो 3 क्रमांकांच्या बुरुजावर आहे. मग तिथून पुढे 4 नंबर 5 नंबर 6 नंबर असं करत करत आपण पूर्ण किल्ल्याला बुरुजावरून एक फेरी मारू शकतो. तर तुमच्या लक्षात येतं की आपण हळूहळू वर्तुळाकार फिरतो आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य तर पहिलं मी तुला सांगितलं की जमिनीपेक्षा खाली आहे, अगदी जवळ जाईपर्यंत हा किल्ला कोणाच्या दृष्टीच्या टप्प्यात येत नाही. पूर्वी तर खूप झाडी होती, किल्ल्याच्या बाहेर खंदकाच्या बाहेर देखील मातीचा असा भराव असायचा, त्यामुळं हा किल्ला अगदी तुम्ही किल्ल्यापासून 50 मीटर अंतरावरून जरी गेलात तरी तुमच्या बाजूला किल्ला आहे हे तुमच्या लक्षात येत नाही. आजही ती परिस्थिती, आता थोडासा वरचा भाग दिसतो, मातीचा जो कोट होता, मातीची जी ताल होती ती आता नाही, त्यामुळे थोडासा भाग दिसतो. त्यामुळे जमिनीवरचा असूनही शत्रूला न सापडणारा किल्ला आणि त्यामुळं अभेद्य राहिलेला, अपराजित राहिलेला किल्ला म्हणून या किल्ल्याचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल. या किल्ल्याची आपण जर ऐतिहासिक माहिती घेतली, या किल्ल्याचं बांधकाम कधी झालं, तर लक्षात येतं की जेव्हा 1490 बहमनी राज्याचे तुकडे पडायला सुरुवात झाली होती. पूर्वी बहमनी एक मोठं दक्षिणेतलं राज्य होतं, दौलताबाद त्याची काही काळ राजधानी होती, मग आपल्या कर्नाटकामध्ये विजापूर असेल, मग गुलबर्गा असेल, अशा ठिकाणी बहमनी राज्याचं मुख्यालय होतं. आणि असं म्हणतात की ज्यांना बाटवून पकडून नेलं गेलं होतं, जे मूळचे महाराष्ट्रातले होते, ते म्हणजे नंतर मलिक अहमद ज्यांना म्हटलं गेलं आणि त्याचे वडील मलिक हसन, तर या दोघांना तिथल्या धोक्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला, बहमनी राज्यातून फुटून पुन्हा आपण महाराष्ट्रात जाऊन आपलं जे मूळ जे रहिवासाचं ठिकाण आहे त्या भागामध्ये आपण आपली स्वतःची एक राज्यव्यवस्था स्थापन करूयात. या विचारातून मलिक अहमद, जो पुढे निजामशाह म्हणून ओळखला जाऊ लागला, तो बाहेर पडला होता. त्यांनी जुन्नर म्हणजे सध्याचं जे शिवनेरीचं आपण दुर्ग बघतो, तर त्या परिसरात त्याचं सुरुवातीचं एक मुख्यालय त्यांनी केलं होतं आणि तिथून तो दौलताबादसाठी प्रयत्नशील होता. दौलताबाद म्हणजे दक्षिणेतला सगळ्यात बलाढ्य किल्ला, जो ज्याच्याकडे असेल तो राजा, त्याला सगळा प्रदेश त्याच्या अखत्यारीत ठेवता येऊ शकेल. पण दौलताबाद मिळत नव्हता, देवगिरी हातात येत नव्हता, म्हणून मग दरवर्षी त्या मोहिमा त्याच्या सुरू होत्या. आणि अशाच एका मोहिमेच्या वेळी बहमनी राज्यातले सगळे सरदार, तिथले जे बाकीचे सुलतान होते, त्या सगळ्यांनी मिळून या मलिक अहमदाचा निकाल लावायचा, त्याला संपवायचं असं ठरवून जहांगीर खान, जो तेलंगणचा सुभेदार होता, त्याला मोठं सैन्य दिलं आणि सांगितलं की तू याला संपूनच ये. आणि मग तो जहांगीर खान भिंगारच्या जवळ, भिंगार हे तेव्हाचं गाव होतं महत्त्वाचं, तेव्हा काही अहमदनगर शहर नव्हतं, तर त्या भिंगारच्या जवळ येऊन तो थांबला होता. आणि त्याला माहीत होतं की हा अहमद, ज्याच्याकडे फार सैन्य नाही आहे, आज ना उद्या तो कधीतरी शरण येईल, कधीतरी आपण त्याला संपवू, नेस्तनाबद्ध करू. आणि मग विजयी घोष करत आपण पुन्हा तेलंगणला बहमनी राज्यामध्ये परतू. हा जो नगरचा राजा होता त्याच्याकडे सैन्य नव्हतं, त्याच्याकडे फार शस्त्र नव्हती, मोठमोठ्या तोफा नव्हत्या तेव्हा, पण त्याच्याकडे बुद्धी होती, युक्ती होती, शहाणपण होतं. आणि त्यांनी ओळखलं की पावसाळा तोंडावर आलेला आहे, किती दिवस हा जहांगीर खान इथे थांबणार आहे. त्याने जाऊ दिले काही दिवस, 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, 3 आठवडे गेले, आणि 1 महिना गेल्यानंतर जेव्हा लक्षात आलं की आता हा जहांगीर खान पूर्ण बेसावत झाला आहे, युद्ध करण्याच्या स्थितीत त्याचे सैनिक राहिलेले नाही आहेत, लढाई होणारच नाही असं त्याला वाटायला लागलं होतं, म्हणून कुणीच लढण्याच्या तयारीत नव्हतं, मग अशी ती संधी शोधून जो मलिक अहमद होता, जो मूळचा महाराष्ट्रातला होता, जो मराठी मातीतच वाढलेला होता, त्यांनी आपल्या छोट्याशा सैन्यानिशी बहमनी शत्रूवर हल्ला केला आणि एक मोठा विजय त्याला मिळाला. आणि तो दिवस होता 28 मे 1490. म्हणून 1490 निजामशाहीची सुरुवात झाली असं म्हटलं जातं, कारण त्या लढाईनंतर नगरच्या राजाला असं वाटलं की आता आपला निर्णायक विजय झालेला आहे, आता आपली स्वतःची राजवट आपण स्थापन करतोय. आणि म्हणून त्यांनी खुतबा पडला वरती, जे त्याचं हे असतं निजामशाहीचं एक मानाचं चिन्ह म्हणून ते फडकवलं गेलं, आणि मग राज्य स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली. आणि ज्या जागेवर हे सगळं घडलं त्याच जागेवर मग राजाला असं वाटलं की ही माझ्यासाठी नशिबवान जागा आहे, इथे माझा भाग्योदय होईल, इथून मला माझ्या राज्याची नव्याने सुरुवात करता येणार आहे. आणि म्हणून त्या विजयाचं स्मारक, विजयाची आठवण म्हणून त्यांनी एक महाल बांधला, जो नंतर कोट बाग निजाम या नावाने ओळखला जाऊ लागला. नंतर असं झालं की दौलताबाद मिळत नव्हता, मग राजाच्या लक्षात आलं की ही अतिशय मध्यवर्ती अशी जागा आहे, जुन्नरहून दौलताबादला जाताना बरोबर अगदी मध्यावधी सैन्याचा मुक्काम करायला ही योग्य जागा आहे. आणि म्हणून मग राजाने इथे हळूहळू विस्तार करायला सुरुवात केली, आणि मग राजधानी म्हणून अहमदनगर शहराची निर्मिती साधारण 1494 झाली. आणि मग किल्ला पण विस्तारत होता, शहर पण वसायला सुरुवात झाली होती. किल्ल्याच्या भोवती मग तटबंदी बांधण्यात आली, काही महाल बांधायला सुरुवात झाले. सोनमहल असेल, रूपमहल असेल, बगदाद महल असेल, असे अनेक महाल आज किल्ल्यात बघायला मिळतात. पण ते काही एकाच काळात बांधले गेले नव्हते, तर सुरुवात झाली कोटबाग निजामपासून. तटबंदी पण सुरुवातीला दगडमातीची साधीच होती, नंतर खंदक खोदण्यात आला. असं करत करत हे राज्य जेव्हा पुढे जायला लागलं, प्रगती करायला लागलं, तशी तशी मग अन्य राज्यांची नजर परत नगरकडे वळायला लागली. विजापूरचा आदिलशाह असेल, गोळकोंडाचा कुतुबशाह असेल, हे तर मोठे सुलतान होते. बिदरला बरीदशाही होती, इमादशाही होती अचलपूरला, तर या पाच शाह्या तेव्हा महाराष्ट्रामध्ये दख्खनमध्ये त्यांच्यामध्ये चुरस होती. नगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोळकोंडाची कुतुबशाही, अचलपूरची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही, तर यांच्यामध्ये सातत्याने युद्ध व्हायची, एकमेकांना खाली झुकवण्याचं काम सुरू होतं, परस्परांमध्ये काही वेळा संघर्ष व्हायचा, काही वेळा मैत्रीचे संबंध असायचे. जेव्हा मुघलांचं पण साम्राज्य वाढायला सुरुवात झाली होती, त्या दरम्यान बाबराचा प्रवेश झाला होता भारतामध्ये, आणि तेव्हा मग असं लक्षात आलं की हा किल्ला जो दगडमातीचा आहे तो काही पुरेसा नाही आहे. आणि मग पहिल्या राजाच्या नातवाच्या काळामध्ये, म्हणजे पहिला राजा अहमद निजामशाह, ज्याच्या नावावरून या शहराला तेव्हा अहमदनगर असं म्हटलं जाऊ लागलं होतं, त्याचा मुलगा म्हणजे बुरानशाह, दोन नंबरचा बादशाह, त्याचा मुलगा हुसेन निजामशाह, जो तीन नंबरचा होता, तर त्याच्या काळामध्ये मग किल्ल्याची आधीची जी तटबंदी होती साधी दगडमातीची, ती पोर्तुगीज इंजिनियर्सच्या मदतीने पुन्हा बांधण्यात आली. किल्ला मजबूत केला गेला, खंदक आणि प्रवेशद्वार पण बलभक्कम करण्यात आलं, जेणेकरून हा किल्ला कुणाला सहज जिंकता
1: माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी
2: राखण करते मेरावजी
1: माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी

कोमल भुईकोट किल्ल्याचाच आपण उर्वरित भाग आज जाणून घेणार आहोत. हा जो आहे तो हेरिटेज वीक सुरू आहे, ज्याला मराठीमध्ये आता वारसा सप्ताह असं पण म्हणूयात. 19 ते 25 नोव्हेंबर असा हा संपूर्ण देशभरामध्ये सप्ताह होत असतो आणि त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला वारसा हक्काने मिळालेल्या आहेत, मग वास्तू असतील, काही घटना असतील, ग्रंथ असतील, काही सांगीतिक माहिती असेल, काही असू शकतं, तर या सगळ्यांचं जतन व्हावं हा एक मुख्य हेतू असतो. आपल्याकडे सुदैवाने वास्तू मोठ्या संख्येने आहेत, किल्ले आहेत, महाल आहेत किंवा गडे आहेत, वाडे आहेत. तर साधारण 100 वर्षांपूर्वीचा जो काही ऐवज असतो त्याला आपण हेरिटेज असं म्हणतो, वारसा ज्याला आपण म्हणूयात. तर आपण सुरुवात केली होती किल्ल्यापासून. किल्ल्याविषयी काल मी सांगितलं की 100 एकरांवर बांधला गेलेला आशिया खंडातला नव्हे तर जगातला एक अतिशय महत्वाचा भुईकोट किल्ला म्हणून आपल्या नगरचा, अहिल्यानगरचा किल्ला ओळखला जातो. या किल्ल्यामध्ये सोनमहल, रूपमहल, बगदाद महल, अष्टकोनी महाल किंवा दिलकशात असे काही वास्तुरूपानं हे महाल आज उभे असलेले आपल्याला दिसतात. आणि गंगा, जमुना, मछलीबाई, शक्करबाई अशा विहिरी पण तिथे बघायला मिळतात. दिवाणेआम, दिवाणेखास हे पण या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. किंवा बारूदखाना, ज्याला आता आर्मनी असं म्हटलं जातं, हे पण आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. यातला काही भाग म्हणजे दिवाणेआम, दिवाणेखास म्हणजे जिथे दरबार भरायचा, जिथे मसलती चालायच्या, किंवा बारूदखाना म्हणजे जिथे दारू गोळा, बंदुकीची दारू असेल, तोफांची दारू असेल, काडतूस असतील, ते साठवलेले असायचे, तेवढा भाग आज सप्लाय विभागाच्या ताब्यात आहे आर्मीच्या. त्यामुळे तो आज आम पर्यटकांना, आम नागरिकांना बघता येत नाही. पण तुम्ही तटबंदीवरनं फिरू शकता, तुम्ही छानपैकी 22 बुरुजांना भेटी देऊ शकता. प्रत्येक बुरुजाची रचना वेगळी आहे. कोमल वैशिष्ट्य असं की सगळे काही साच्याचे गणपती असतात, तसे काही बुरुज बांधलेले नाहीत. तर त्या त्या दिशेचा विचार करून कुठून आक्रमण होऊ शकतं, कितपत त्या ठिकाणी आपला बंदोबस्त असायला पाहिजे असा विचार करून हे सगळे बुरुज बांधले गेले पोर्तुगीज इंजिनियर्सची मदत घेऊन. किल्ला निजामशहाचा पण त्या काळामध्ये जगात जिथे जिथे काही आधुनिक असेल, जिथे जिथे काही नवं असेल, जिथे जिथे उत्तम असेल, त्या सगळ्या गोष्टी त्याकडे अहमदनगरमध्ये आणल्या जात होत्या. तसंच हा किल्ला जमिनीवरचा किल्ला असूनही अभेद्य करण्याकरता अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पोर्तुगीज इंजिनियर्सची मदत घेऊन बांधलेला आहे. त्यामुळे जर तू एक नंबरचा बुरुज बघशील तर त्याच्यावर तुला एक मचाण दिसेल, ज्याच्यावरनं सैनिक बंदुका किंवा छोट्या तोफांमधून मारा करायला सज्ज असायचे. हा पोकळ बुरुज आहे. 2 नंबरचा बुरुज जर बघितला तर त्याच्यावर मोठी तोफ चढवता येऊ शकेल असं एक रॅम्प आहे. हे त्या काळामध्ये आपल्या शहरामध्ये, नगरमध्ये 1500 पेक्षा जास्त अवढव्य तोफा तयार झाल्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्वाची तोफ म्हणजे मुलुख मैदान किंवा मलिके मैदान, जी आज विजापूरच्या किल्ल्यावर आज बघायला मिळते. 55 टन वजन, 14 फूट 11 इंच लांब अशी वैशिष्ट्यपूर्ण तोफ आपल्या नगरमध्ये त्याकडे तयार झाली होती. तर अशा तोफा चढवण्यासाठी 2 नंबरच्या बुरुजावर आपल्याला रॅम्प बघायला मिळतो. 3 नंबरचा बुरुज जो आहे प्रवेशद्वाराचं, सध्याचं जे आपलं रस्त्याचं आपण गेट म्हणूयात, तर तिथे पंडित नेहरूंनी कधी काळी ते आधी इथे कैदी म्हणून आले होते. 1942 ते 1945 या काळामध्ये नेहरूंनी आणि बाकीच्या 11 जणांनी त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि शेवटचा कारावास भोगला होता. पण देश 1947 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर 1953 मध्ये पंतप्रधान झालेले नेहरू जेव्हा किल्ल्याला भेट द्यायला आले तेव्हा 3 नंबरच्या बुरुजावरनं त्यांनी भाषण दिलं होतं. तर ती एक ऐतिहासिक आठवण 3 नंबरच्या बुरुजाशी निगडीत आहे. 4 नंबरचा बुरुज बघितला असता तिथे असा रॅम्प नाही किंवा तोफा ठेवण्यासाठी 5 ठिकाणी तिथे जंग्या तयार केलेल्या नाही आहेत. तिथे एकच तोफ असायची आणि सभोवतालचा सगळा परिसर सहज दृष्टिक्षेपात येईल, टेहळणी करता येईल अशी रचना त्याची केलेली आहे. आणि या बुरुजाचं वैशिष्ट्य म्हणजे पंडित नेहरूंची जन्मशताब्दी जेव्हा देशात साजरी व्हायला सुरुवात झाली त्याचा पहिला कार्यक्रम या किल्ल्यावर 4 नंबरच्या बुरुजावर झाला होता. आणि तेव्हाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शरद पवार होते,
किंवा राज्यपाल असतील, बाकीचे मंत्री असतील, असं जवळजवळ सगळं मंत्रिमंडळ किल्ल्याच्या बुरुजावर आलं होतं. जसं मगाशी मी म्हणालो की 3 नंबरचा बुरुज हा पंतप्रधानांच्या भाषणासाठी ओळखला जातो, तसंच 4 नंबरचा बुरुज हा मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी आता ऐतिहासिक एक ठिकाण म्हणून ओळखला जातो. 9 नंबरचा बुरुज तू बघितला असता तो तिहेरी बुरुज आहे, 3 बुरुज एकत्र जोडलेले आहेत, त्याच्यावर एक डोल काठी आहे, जहाजाला जी जे हे असतात ना वाऱ्यासाठी दिशा देणारे जी कापड लावलेलं असतं, त्या मधला जो खांब असतो त्याला डोलकाठी म्हणतात. तर डोलकाठीचा खांब तिथे आहे आणि त्याच्यावरच पहिला जो 15 ऑगस्ट 1947 आपला जो राष्ट्रीय ध्वज फडकवला गेला तो त्यावर फडकवला गेला होता. आचार्य नरेंद्र देव जे 42 ते 45 या काळामध्ये किल्ल्यामध्ये नेहरूंबरोबर शिक्षा भोगत होते त्यांना बोलवून मग त्यांच्या हस्ते तो ध्वज फडकवण्यात आला होता. तर 9 नंबरचा बुरुज ज्याला हुसेनी बुरुज म्हणतात, ज्याला फत्ते बुरुज म्हणतात, ज्याला निशाण बुरुज म्हणतात, ज्याला सोंड बुरुज म्हणतात, अनेक नाव आहेत. तर त्याच्यामध्ये तुला एक भुयार पाहायला मिळेल, टनेल आहे पूर्ण मधल्या त्या बुरुजाच्या कडेने, आणि त्याच्यात सैनिक थांबून शत्रूला काहीच कळायचं नाही की आतमध्ये आहे का नाही कुणी, पण 100 पेक्षा जास्त सैनिक तिथून समोर शत्रूवर मारा करायला सज्ज असायचे. त्याच्यावरच्या सज्जामध्ये पण सैनिकांना बसता यायचं आणि पुन्हा जो छताचा भाग आहे त्या बुरुजाचा त्याच्यावर सैनिक असायचे. म्हणजे एकावेळी 300 पेक्षा जास्त सैनिक शत्रूवर तिथून मारा करू शकायचे, असा तो वैशिष्ट्यपूर्ण बुरुज आहे. असं करत करत आपण 22 बुरुजांची एक सैर करू शकतो, किंवा जर पाणी नसेल, चिखल नसेल, तर खंदकातून तुम्ही फिरू शकता. काही गोष्टी खंदकातून बघायला मिळतात, उदाहरणार्थ खापरी नळ आहेत किल्ल्यामध्ये आलेले, ते इतरत्र तुम्हाला दिसत नाही, ते खंदकातून जाताना दिसतील. किंवा काही शिल्प आहेत, काही शिलालेख आहेत, हत्तीचं आणि वाघाचं शिल्प जे आधी मी काल म्हणालो तसं ते शरप तुम्हाला अनेक ठिकाणी बघायला मिळतं. किंवा वाघाच्या आकाराचा एक शिलालेख, त्याला तुगरा शैलीचा शिलालेख, किंवा काही शिल्प आहेत, काही शिलालेख आहेत, हत्तीचं आणि वाघाचं शिल्प जे आधी मी काल म्हणालो तसं ते शरप तुम्हाला अनेक ठिकाणी बघायला मिळतं. किंवा वाघाच्या आकाराचा एक शिलालेख, त्याला तुगरा शैलीचा शिलालेख म्हणतात, तो पण तुम्हाला बाहेरूनच बघायला मिळतो. या गोष्टी बाहेरून बघण्यासारख्या आहेत. किल्ल्याच्या आतमध्ये तुम्ही चक्कर मारली तर आत काही वेगळ्या गोष्टी दिसतील. एक वैशिष्ट्यपूर्ण जे काम झालं होतं 1800

1930 मध्ये ब्रिटिशांच्या काळात जेव्हा हा किल्ला गेला होता तेव्हा त्यांनी झुलता पूल तिथे बांधला होता. झुलता पूल म्हणजे दोन साखळदंडांना मध्ये कड्या लावून त्याच्यावर फळ्या अंथरून पायी जाणाऱ्यांसाठी तो रस्ता केला होता. कर्नल जेकब नावाचा जो ब्रिटिश इंजिनियर होता आर्मीमध्ये त्यांनी तो तयार केला होता. तर अशा पद्धतीचा महाराष्ट्रातला हा पहिलाच पूल होता. आणि त्याच्याकडे जाताना आपण 9 नंबरच्या बुरजा समोरून गेलो की तुम्हाला 3 तोफा पाहायला मिळतात बाहेरच्या बाजूने. तर त्यातली मधली तोफ आहे ती मुलुख मैदान तोफेची बहीण म्हणावी अशी बांगडी तोफ आहे ज्या रुमी खान दख्खनी मुलुख मैदान तयार केली 16 शतकात त्यांनीच केलेली ही बांगडी तोफ आहे. तर ती तिथे मध्ये ठेवलेली आहे. कडेला 2 तोफा आहेत आणि त्यातल्या एका बाजूच्या तोफेवर असं लिहिलं आहे की ड्यूक ऑफ विलिंग्टन ब्रेकफास्टेड हिअर. तर 12 ऑगस्ट 1803 हा किल्ला जेव्हा ब्रिटिशांनी घेतला तेव्हा त्यांचा जो सेनापती होता आर्थर वेलस्ली जो पुढे ड्यूक ऑफ विलिंग्टन झाला त्यांनी न्याहारी केली बुरुजाच्या कडेला चिंचीच्या झाडाखाली आणि मग तो किल्ल्यामध्ये गेला. तर ती आठवण म्हणून तोफ तिथे ठेवलेली आहे. तर तुम्ही हा जो झुलता पूल आहे त्याच्या आता अवशेषच राहिलेत. रिस्टोरेशनसाठी तो काढला गेला तो नंतर काही अजून पुन्हा बसवला गेलेला नाही. तर तुम्हाला बाहेरून काही गोष्टी बघायला मिळतील आणि आतमध्ये तुम्ही फिरलात तर हे जे महालांचे अवशेष आहेत कोडबाग निजामचा अवशेष तिथे अजूनही आपल्याला उभा पाहायला मिळतो. बारवांचे अवशेष पाहायला मिळतात किंवा अष्टकोनी महाल आहे त्याच्या आतमध्ये जाता येतं. बाकीचे जे महाल आहेत जे नंतरच्या काळामध्ये तुरुंग म्हणून वापरले गेले तर ते पण तुम्हाला बघता येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंडित नेहरू मौलाना आझाद सरदार पटेल हे जे 12 देशाचे सर्वोच्च नेते होते ज्यांना चले जाव आंदोलनामध्ये आणून ठेवलं होतं तो बगदाद महालामधला तुरुंग ज्याचं आता नामकरण नेता कक्ष असं केलंय. तर जिथे पंडित नेहरूंनी डिस्क्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला ती खोली तुम्हाला बघायला मिळते. त्यांच्या खोलीसमोर एक झाड अमलताशचं आहे बहावा आपण त्याला म्हणतो. तर ते जनरल अरुण वैद्य जेव्हा इथे नगरला ब्रिगेडियर होते तेव्हा 1978 मध्ये त्यांनी दिल्लीचं पंडित नेहरूंच्या घरासमोरचं जे 3 मूर्ती भवनातलं बहाव्याचं झाड आहे त्याचं रोप आणून हे झाड नगरच्या किल्ल्यात लावलेलं होतं. तर तिथे नेहरूंच्या हस्ताक्षरातली काही पानं पत्र त्यांनी वापरलेलं काही फर्निचर कॉट असेल खुर्ची असेल टेबल असेल टॉवेलचं स्टँड असेल हे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे हा जो नेता कक्ष आहे त्याच्या मागच्या बाजूला काही ब्रिटिशांच्या कबरी आज तिथे बघायला मिळतात. 2 प्रचंड मोठी चिंचेची झाडं ज्यांचा घेर 25-30 फुटापेक्षा जास्त असेल अशा 2 चिंच्या तिथे उभ्या आहेत. ती झाडं जुनी ज्यांना हेरिटेज ट्री म्हणायला हरकत नाही त्यांच्या खाली जे ब्रिटिश कुटुंबीय राहत होते किल्ल्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 1803 मध्ये किल्ला घेतल्यानंतर त्यातले काही जण मरण पावले तर त्यांच्या कबरी तिथे आपल्याला बघायला मिळतात. या किल्ल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोमल कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज ज्यांना 1.5 वर्ष या किल्ल्यामध्ये 1882 पासून ते 1883 डिसेंबर पर्यंत ठेवलं गेलं होतं. ते देशासाठी लढताना ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करताना इथे हुतात्मा झाले. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांना कुठे ठेवलं होतं नेमकं कुठल्या महालामध्ये ते एकांतवासात होते जिथे कोणाला भेटू दिलं जात नव्हतं. तो सगळा इतिहास अजूनही पुरेसा उजेडात आलेला नाही. नगरमध्ये जसं अनेक वास्तूंविषयी आपल्याला फारशी माहिती नाही आहे तसंच किल्ल्यातल्या काही वास्तूंबद्दल आहे. जिथे येसुबाईनं संभाजी महाराजांच्या पत्नी छत्रपतींच्या पत्नी त्यांना ठेवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची एक पत्नी सकवारबाई त्या पण नगरच्या किल्ल्यात होत्या त्यांचं निधन इथं झालं. नंतर तुळाजी आंग्रे असतील आरमार प्रमुख नाना फडणवीस असतील तर यांना नेमकं कुठे कुठे ठेवलं होतं हा तपशील अजूनही फारसा उजेडात आलेला नाही. कारण या किल्ल्यामध्ये नंतरच्या काळामध्ये इतके कैदी होते पहिलं महायुद्ध असेल दुसरं महायुद्ध असेल किंवा त्याच्या आधीचं बोर युद्ध असेल या सगळ्या युद्धामधले युद्धबंदी ते काही सैनिकच होते असं नाही नागरिकांनाही काही वेळा पकडून असं त्या काळी या छावण्यांमध्ये ठेवलं जायचं युद्धबंदीची छावणी असंच त्याला म्हटलं जायचं. तर त्यातले 1000 लोक आपल्या नगरमध्ये होते. तर हा इतिहास जर नेमका सापडला तर अनेक मोठमोठे जर्मन कवी असतील तत्वज्ञ असतील डॉक्टर वकील असतील या सगळ्यांविषयीची माहिती उजेडात येऊ शकेल.
डॉक्टर शशी धर्माधिकारी जे मूळचे नगरचे पण अनेक वर्ष पॅरिसमध्ये होते, त्यांनी ही सगळी माहिती गोळा करून त्याचं एक प्रदर्शन किल्ल्यामध्ये भरवलं होतं. आज त्यातला बराचसा भाग नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये बघायला मिळतो. तू संग्रहालयामध्ये गेलीस तर तिथे एक मोठं जातं बघायला मिळेल, त्याला तीन खुंटे होते, तर ते पण जातं कैद्यांना शिक्षेसाठी म्हणून तिथे किल्ल्यामध्ये ठेवलेलं होतं. तर अशा अनेक गोष्टी किल्ल्याशी निगडीत आहेत. तर जरूर या हेरिटेज वीकमध्ये ज्यांना बघायचा किल्ला त्यांनी हे सगळं बघावं. काही गोष्टी डोळ्यांना दिसतील, खंदक तुम्हाला दिसेल, त्यात पाणी आज आहे, हत्ती दरवाजा दिसेल, इलाही बुरुज दिसेल, तटबंदीवरनं फिरू शकाल तुम्ही, आतले महाल बघू शकाल. पण याच्या जोडीने प्रत्यक्ष तिथे काय काय घडत होतं, कुठल्या काळात घडत होतं हे सगळं जर तुम्ही जाणून घेतलं तर हा किल्ला नक्कीच खूप काही तुम्हाला सांगून जाईल, शिकवून जाईल, प्रेरणा देऊन जाईल. पण दुर्दैवाने आपण काय करतो, पिकनिक म्हणून जातो, आपण फोटो सेल्फी काढण्यातच वेळ घालवतो, आणि जे बघायला पाहिजे, जे अभ्यासायला पाहिजे, जे ऐकायला पाहिजे त्या किल्ल्याच्या भिंतींकडून मुळांकडून ते आपल्याला ऐकूच येत नाही. आणि मग आपली ती भेट नुसतीच एक सहल म्हणून ठरते आणि त्यातून फारसं काही उमगत नाही. पण जरूर तुम्ही अशा वास्तूंना भेटी द्या. तिथल्या भिंतींवर कुठे आपलं नाव लिहू नका, कुठेही कचरा करू नका, कुठेही मोडतोड तुमच्याकडून होता कामा नये. जे काही असेल ते आणखीन कसं जतन होईल, आणखीन पुढे कसं त्याला पुढच्या पिढ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल, हा विचार नेहमी आपल्या मनात असतो.

0: तर कितीतरी वर्षांचा साक्षीदार हा किल्ला आहे. तर त्या किल्ल्यामध्ये एकूण किती राजवटी होऊन गेल्यात?
1: किल्ला सुरुवातीला जो होता तो निजामशाहीचा होता. साधारण 1600 जुलै महिन्यामध्ये चांदबिबीचा फंदेफितुरीने विश्वासघाताने तिचा मृत्यू झाला. मग मुघलांच्या ताब्यात किल्ला गेला. नंतर काही काळाने मलिक अंबर आणि शहाजी राजे त्यांच्या काळामध्ये हा किल्ला पुन्हा निजामशाहीच्या अंमलाखाली आला होता. पण निजामशाही संपली 1636 मध्ये आणि किल्ला मुघलांकडे गेला. पुढे 1759 मध्ये पेशव्यांनी हा किल्ला लढाई न करता तलवारीचं पातन चालवता रक्ताचा थेंब न सांडता हा किल्ला आपल्या बुद्धिचातुर्याने त्या मुघल किल्लेदार होता कविजंग त्याच्याकडून आपल्या ताब्यात घेतला. त्याला थोडे फार पैसे दिले आणि मग पुढे 1797 ला हा किल्ला पेशव्यांच्या एका कराराद्वारे महाजी शिंदेचे जे दत्तक पुत्र होते दौलतराव शिंदे त्यांच्या ताब्यात गेला. 1803 मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्यावर स्वारी केली आणि 1803 पासून 1947 पर्यंत हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता आणि मग 1947 ला आपण स्वतंत्र झालो आणि मग ब्रिटिश आर्मीकडून इंडियन आर्मीकडे भारतीय सैन्याकडे या किल्ल्याचं हस्तांतरण झालं आणि आजही हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे.
0: सर, जेव्हा तुम्ही किल्ल्यात जाता तेव्हा तुम्हाला किल्ल्यात गेल्या गेला कोणता काळ महत्वाचा वाटतो किल्ल्याचा?
1: सुरुवातीचा जो 100 वर्षाचा काळ होता ना तो वैभवाचा काळ होता. त्यातच महत्वाच्या घटना घडामोडी जास्त घडल्या. चांदबिबी सारखी एक स्त्री मुघलांविरुद्ध संघर्ष करते ही फार मोठी गोष्ट होती. नगरचा लौकिक तेव्हा आपल्या महाराष्ट्रापुरता नव्हता तर जगातलं कैरो आणि बगदादच्या तोडीचं शहर बनलं होतं आणि त्याचा सगळा कारभार आपल्या या किल्ल्यातून चालायचा. हे सगळे राजे किल्ल्यामध्ये राहायचे. मला असं वाटतं की तो काळ फार महत्वाचा तर आहेच. पण नंतर जेव्हा स्वातंत्र्य लढा सुरू झाला 19वे शतक आदिवासींनी केलेलं बंड असेल किंवा आपली ही सगळी मंडळी जेव्हा जेलमध्ये किल्ल्यामध्ये ठेवण्यात आली होती छत्रपती चौथे शिवाजी महाराज कोल्हापूरचे ते हुतात्मा झाले तो सगळा पुढचा जो काळ आहे ना 1942-45 म्हणजे नेहरू वल्लभभाई पटेल तोही फार महत्वाचा आहे. तर मला असं वाटतं की किल्ल्याचा प्रत्येक शतकातला इतिहास खूप मोठा प्रेरणादायी आहे. दुर्दैवाने तो फारसा अभ्यासला जात नाही किंवा सांगितला जात नाही किंवा वेगळ्या पद्धतीने मोडतोड करून काहीतरी आता हल्ली सोशल मीडियावर ते सगळे प्रकार सुरू झालेत. तर मला असं वाटतं की जर खरंच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्रत्यक्ष भेटी द्या. मूळ जी ग्रंथसंपदा आहे किल्ल्यात राहून ज्यांनी पुस्तकं लिहिली फरिष्ठा असेल सय्यद अली तबादबा असतील त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत ब्रिटिशांचं गॅझेटियर उपलब्ध आहे तर हे सगळं तुम्ही वाचू शकता आणि नेमकं काय घडलं कुठल्या काळात घडलं कसं घडलं ही तुम्ही त्यातून थोडीशी माहिती घेऊ शकता.
0: आणि सर, बऱ्याचदा आपण किल्ल्यावर जातो येतो जसं तुम्ही म्हणालात की आपण पिकनिक म्हणून जातो पण यापुढे जेवढी माहिती तुमच्याकडून घेतली ऐकली तर असं वाटतंय की जाताना एक गाईड असावा सोबत जेणेकरून त्या किल्ल्याची माहिती ते बुरुज जे तुम्ही म्हणालात की एवढे बुरुज आहेत प्रत्येक बुरुजाचं वेगळं महत्व आहे ते आम्हाला कळेल. तर तुम्ही कोणाला सजेस्ट कराल किंवा कधी कोणती वेळ सजेस्ट कराल किल्ला बघण्यासाठी?
1: कोमल, मला स्वतःला तर पाहुण्यांना घेऊन जायला खूप आवडतं. मी अनेकदा नगरला येणाऱ्या पाहुण्यांना घेऊन जातो. जसं स्नेहालयाला भेट देतात तसंच ऐतिहासिक वास्तू देखील त्यांनी बघाव्यात असं मला वाटत असतं. तर आम्ही रविवारी तर हेरिटेज वॉक करतो. बऱ्याचदा किल्ल्यालाही भेट असते आमची. गाईड का हवा असतो तर आपल्याला पुरेसा वेळ नसतो. म्हणजे किल्ला तसं बघायला 2 दिवस लागतात. बाहेरून बघणं आतून बघणं मालामध्ये जाणं तर आपल्याला नेमकं काय बघायचं थोडक्या वेळात काय बघायचं ते गाईडच उत्तमपणे सांगू शकतो. मी पण जेव्हा जेव्हा दुसरीकडे जातो ना एखादं मोठं म्युझियम असेल तर तिथं दिवसभर नाही आपण देऊ शकत ना. आपण 1 तास 2 तास थांबू शकतो पण तेवढ्या 2 तासामध्ये नेमकं काय वैशिष्ट्यपूर्ण त्या संग्रहालयामध्ये आहे हे आपल्याला तिथला गाईडच सांगू शकतो. त्यामुळे तुमचा वेळ वाचवायचा असेल महत्वाचं काही असं राहून जाता का मन असं वाटत असेल तर थोडासा गाईड तुमच्या बरोबर असणं आवश्यक असतं. आपल्याकडे आहेत अशी मंडळी की ज्यांना किल्ल्याविषयी माहिती झाली आहे किंवा पुस्तकं आहेत काही ठिकाणी फलक लावलेले आहेत या सगळ्यांचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो.

श्रोते हो, आपल्या अहिल्यानगरला म्हणजे पूर्वीच्या अहमदनगरला खूप छान ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. त्यावर आपल्या अहिल्यानगर मधील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक स्वर्गीय भूषण देशमुख यांचं खूप जास्त प्रेम होतं. त्यामुळे नेहमी हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ते प्रयत्न करायचे. आणि 2025 मध्ये जो हेरिटेज सप्ताह झाला तेव्हा भूषण सरांनी रेडिओ नगर 90.4 FM वर ऐतिहासिक वास्तूंची दिलेली माहिती आपण ऐकली त्यांच्याच आवाजात. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भटकंती करत राहा, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. नमस्कार.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल

नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा स्पाइस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, रविवार म्हटले की मौज मजा मस्तीचा दिवस, बरोबर की नाही? तर आज आपण खूप सारी

0: पेरल्या. पहिली बी म्हणाली, मला मोठं झाड व्हायचं आहे, पण मला भीती वाटते ग, ऊन पाऊस वारा सहन करावा लागेल. ती बी जमिनीतच राहिली. भीती आहेच, पण प्रयत्न केल्याशिवाय कसं ग करणार. तर काय होतं, जी बी जमिनीत रुजली होती ती अंकुरली आणि हळूहळू एक मजबूत झाड तयार झाली. तर काही दिवसांनी शेतकरी आला. जमिनीत राहिलेली बी कुजून गेली आणि दुसरी बी फुलांनी भरलेली दिसली. तर यातून बालमित्रांनो आपल्याला एकच बोध होतो, भीतीमुळं थांबणं म्हणजे अपयश स्वीकारणं आणि प्रयत्न करणं म्हणजे यशाच्या दिशेने पाऊल उचलणं. जो बदल स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने वाढतो. तर बालमित्रांनो, नेहमी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, त्यातून आपण नक्कीच काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि आपले जे काही संकल्प असतील आपण त्या संकल्पाकडे लक्ष दिले पाहिजे, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. तर बालमित्रांनो, कशी वाटली ही बोधकथा? छान आहे ना? तर बालमित्रांनो, आता तुम्ही बोधकथा तर ऐकली आहे, परंतु यासोबत जर म्युझिक ऐकली तर किती छान वाटेल ना. तर घेऊया आपण एक छोटासा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधूर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धारानी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धारानी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण, रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता, ठिकाण माऊली सभागृह अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती, या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आपण दोन बियांची खूप छान अशी बोध कथा ऐकली आहे. यानंतर आपण छोटीशी परंतु सर्वांना आवडणारी एक सुंदर अशी गोष्ट आपण ऐकणार आहोत. तर आपण ऐकण्यासाठी सज्ज आहात ना? तर आपण सुरू करूया एक छोटीशी गोष्ट. तर बालमित्रांनो, एका शाळेत राहुल नावाचा विद्यार्थी होता. तो हुशार होता, पण नेहमी म्हणायचा, माझ्याकडून काहीच विशेष होणार नाही. एक दिवस शिक्षकांनी सर्वांना एक प्रश्न दिला. सगळेजण पटकन उत्तर देत होते. राहुल मात्र शांत बसून विचार करत होता. वेळ संपल्यावर शिक्षक म्हणाले, ज्याने उत्तर शोधायचा प्रयत्न केला तोच खरा शिकणार असतो. राहुलने हळूच हात वर केला. त्याचं उत्तर पूर्ण बरोबर नव्हतं, पण त्यामागचा विचार जबरदस्त होता. शिक्षकाने त्याचं कौतुक केलं आणि म्हणाले, चुका करणं चुकीचं नाही, प्रयत्न न करणं हे चुकीचं आहे. त्या दिवसापासून राहुल घाबरला नाही, तो प्रश्न विचारू लागला, उत्तर शोधू लागला आणि हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. तर बालमित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्यात काहीतरी खास असतं, फक्त त्यावर विश्वास ठेवायचा असतो. तर बालमित्रांना आपण कधीही नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. सर्वजणांना येईलच असे नाही, पण आपण प्रयत्न जर केले तर नक्कीच आपल्याला ते शक्य होऊ शकतं आणि ते आपण उत्तर मिळवण्याचा प्रयत्न देखील करू शकतो. तर बालमित्रांनो, नेहमीच आपण नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत त्या गोष्टी आपण आत्मसात करायला शिकलो पाहिजे. तर बालमित्रांनो, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहदार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहदार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

वेलकम बॅक बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आरजी वैशिले हे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा इस पाईस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आपण खूप छान अशी बोधकथा ऐकली आहे, यानंतर आपण खूप छान अशी गोष्ट ऐकणार आहोत. तर ऐकूयात घड्याळ आणि गबाळा गप्पू ही गोष्ट आपण ऐकूया. तर बालमित्रांनो, एक गप्पू नावाचा मुलगा होता. तो इतका गबाळा की सकाळी शाळेला जाताना तो घड्याळालाच विचारायचा, आज सुट्टी आहे ना? एक दिवस त्याला उशीर झाला. आई ओरडली, गप्पू घड्याळ बघ. गप्पू घड्याळाकडे पाहून म्हणाला, आई हे घड्याळ माझ्यावर रागवलंय, हे नेहमी पुढेच पळतं. शाळेत शिक्षकांनी विचारलं, गप्पू उशीर का झाला? गप्पू म्हणाला, सर मी वेळेवर आलो होतो, वेळ मात्र माझ्या पुढे निघून गेली. सगळा वर्ग हसायला लागला, शिक्षकही हसले. तर बालमित्रांनो, यातून आपल्याला काय शिकवण मिळते बरं? वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. वेळेआधी उठायला शिकलो तर उशीर पण पळून जातो. तर बालमित्रांनो, नेहमी आई ओरडण्यापेक्षा जर आपण लवकर उठलो आणि शाळेची जर तयारी केली तर ती खूप छान मज्जा वाटेल ना. आई पण ओरडणार नाही आणि तुम्हालाही शाळेत खूप सारी मज्जा करता येईल, अभ्यास करता येईल, लवकर लवकर जाता येईल, शिक्षक सुद्धा ओरडणार नाहीत. तर बालमित्रांनो, आपण सकाळी उठून व्यायाम वगैरे केला पाहिजे, तर बघा आई अजिबात रागवणार नाही बरं का. तर बालमित्रांनो, तुम्ही आता निर्णय घेतला आहे ना की उद्यापासून, तर आजपासूनच तुम्ही सर्व जणांनी निश्चय करायचा की आपण आई ओरडण्याच्या अगोदर आपण उठायचं आहे, तर नक्की आहे ना? तर चला आपण एक घेऊ एक म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.
1: कजरा लगा के

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा ऐस पैस हा शो सुरू आहे. बालमित्रांनो, आताच आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या आहेत, खूप सारा एन्जॉय करत आहोत. तर बालमित्रांनो, आता आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. सिंह आणि हत्ती ही गोष्ट आपण ऐकणार आहोत. तर सुरू करू ना. तर बालमित्रांनो, एका जंगलात एक गर्विष्ठ सिंह राहत होता. तो सगळ्यांना म्हणायचा, मी जंगलाचा राजा आहे. एक दिवस त्याने एका हत्तीला हसत म्हणाला, तू एवढा मोठा आहेस पण तरीही माझ्या पुढे वागतोस. हत्ती शांतपणे म्हणाला, मोठेपणा आकारात नसतो, तो मनात असतो. काही दिवसांनी सिंह एका खोल खड्ड्यात पडला. तो जोरात गर्जना करू लागला. सगळे प्राणी घाबरले, पण हत्ती पुढे आला. त्याने आपल्या सोंडीनं सिंहाला बाहेर काढलं. सिंहाला लाज वाटली. तो म्हणाला, आज मला कळलं, खरं बळ गर्वात नाही, मदतीत असतं. तर बालमित्रांनो, शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते, हे खरं आहे. तर बालमित्रांनो, नेहमी आपण इतरांना मदत केली पाहिजे. त्यातून आपण नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. जाता जाता एक तुम्हाला सांगूशी वाटते की आपण रविवार म्हटलं म्हणजे आपण मौज मज्जा करत असतो. दोन मित्र असतात तर ते एकमेकांशी बोलत असतात. पहिला मित्र म्हणतो, तुला कोणता विषय आवडतो? तर त्यावर दुसरा मित्र विचार करून सांगत असतो, अरे मला तर सुट्टीचा विषय आवडतो. तो कधीच चुकत नाही. सुट्टीचा दिवस तर कधी चुकत नाही आणि यानंतरही चुकणार नाही. न चुकता आपण पुढील रविवारी पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव शिवाजी गोविंदराव नाईकवाडी आणि तुम्ही जे ऐकत आहात ना रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: वेलकम बैक मंडळी फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, कोल्हापूरहून श्रद्धा म्हणते की हे गाणं माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आहे आणि प्लीज हे गाणं तुम्ही प्ले करा तर नक्कीच. आणि सर्वप्रथम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही आता एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहात आणि तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना सुद्धा रेडिओ नगरतर्फे खूप खूप शुभेच्छा. तर हे खास गाणं गाण्याचे बोल आहेत कधी तू. तर मंडळी, हे गाणं आपण एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी

सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ॲडव्होकेट अमीन धारानी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ॲडव्होकेट गुलशन धारानी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, नागपूरहून स्नेहा म्हणते की मुलींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याचसोबत मुलींची सुरक्षा हा एक अत्यंत महत्वाचा विषय बनत चाललेला आहे. त्यामुळं त्यांना छपाक या चित्रपटाची आठवण झाली की त्यामध्ये ज्या मुलीवरती ऍसिड हल्ला झाला होता तर तिने सुद्धा त्रास सहन केला, मात्र तिने हार मानली नाही आणि पुन्हा एकदा आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. आणि याच प्रेरणादायी गाण्याची फरमाईश त्यांनी केलेली आहे. गाण्याचे बोल आहेत छपाक. तर नक्कीच मंडळी आपण ऐकूयात हे सुंदर असे गाणं. हे प्रेरणादायी गाणं आहे आणि खास करून हे मुलींना तुमच्यासाठी आहे. त्यामुळे हे नक्की ऐका, एन्जॉय करा, या गाण्यातून काहीतरी शिका आणि सुरक्षित रहा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. संडे स्पेशल शो आपला सुरू आहे तो म्हणजे आपला लाडका शो फरमाईशे गणुकी. आणि आता पुन्हा एकदा आपल्या नगरमधूनच एक फरमाईश आलेली आहे आणि ही फरमाईश आहे अमन यांची. ते म्हणतात की पहिल्या प्रेमाची भावना व्यक्त करणारं गाणं मला ऐकायचं आहे. नक्कीच नक्कीच हे गाणं आपण नक्कीच ऐकणार आहोत. आणि त्यांनी तेरा होणे लगा हू या गाण्याची फरमाईश केली आहे. तर मंडळी नक्कीच अमनसाठी हे सुंदर असं गाणं आपण ऐकूया. या गाण्याला एन्जॉय करूयात. तर मंडळी ऐकूयात तेरा होणे लगा हूं हे सुंदर असं गाणं.

0: Setting sun like a pearl upon the ocean. Come and feel me, come on heal me.
1: हर पल जिंदगी का बस दुआ है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहाँ है। वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने। सुनते रहिए रेडियो नगर 90.4 एफएम, आवाज तुमसा।
2: वेलकम बैक मंडळी, फरमाईशे गानों की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, आता फरमाईश आलेली आहे नाशिकहून प्रिया यांच्याकडून। त्या म्हणतात की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, आई शिवाय माझं पानही हलत नाही, त्यामुळं आईची आरती हे सुंदर असं गाणं माझ्या आईसाठी प्ले करा। तर नक्कीच मंडळी, आईची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते आणि तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सुंदर असं गाणं आपल्या सर्वांसाठी आईची आरती।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: वेलकम बैक मंडळी फरमाईशे गानों की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत मंडळी सोलापूरहून रोहितने पाठवली आहे ही खास फरमाईश ते म्हणतात की लोक खूप टेंशन घेतात त्यामुळे थोडस रिलॅक्स व्हायला हवंय आणि ते कृष्णाचे म्हणजेच आपल्या भगवान श्रीकृष्णाचे अतिशय मोठे भक्त आहेत ते कायम आपल्या कृष्णाची आराधना करत असतात आणि महाभारत ही सिरियल 2013 साली प्रसारित झाली होती आणि या सिरियल मधलं एक सुंदर असं गाणं आहे जीवनाचं मोल आणि जीवनाचा खरा अर्थ सांगणारं हे गाणं आहे गाण्याचे बोल आहेत व्यर्थ चिंता हे जीवन की तर नक्कीच हे गाणं ऐका मंडळी कारण या गाण्याचे बोल इतके सुंदर आहेत आणि इतके सोपे शब्द आहेत की यामध्ये आपल्या जीवनाचं सार आपल्याला कळून जाईल तर सुंदर असं गाणं हे ऐकूयात व्यर्थ चिंता हे जीवन की

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

नमस्कार, माझं नाव साक्षी आहे. मी रोज गाणे तर खूप ऐकते, पण या गाण्यांमधलं मी जी रोज गाणी ऐकते त्याच्यातलं मला पिया ओरे पिया हे गाणं खूप आवडतं. माझं हे गाणं खूप फेवरेट गाणं आहे आणि दिवसातून मी 2-3 वेळेस तर हे गाणं ऐकते आणि मला असं वाटतंय की रेडिओमधून हे गाणं प्ले झालं पाहिजे. थँक्यू.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.
2: हे बसक्या मंदी भननल फिरतीच गवारे.

हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत फरमाईशे गानोकी या आपल्या लाडक्या संडे स्पेशल शो मध्ये. मंडळी, एक आगळी वेगळी फरमाईश आलेली आहे बरं का माझ्याकडे. मुंबईहून आदित्य यांच्याकडून फरमाईश आली की मला वेगळं काहीतरी ऐकायचंय. सध्या ते संस्कृत या विषयामध्ये स्पेशलायझेशन करत आहेत आणि त्यांना प्रिय करा हे संस्कृत गाणं ऐकायचं आहे. तर नक्कीच मंडळी, हे अतिशय सुंदर असं गाणं आहे आणि आपणही या गाण्याचा आस्वाद घेऊयात. आदित्य यांची ही सुंदर अशी फरमाईश, गाण्याचं नाव आहे प्रिय करा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी फरमाईशे गानो की यामध्ये सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी मंडळी. आपल्या नगर मधून एक सुंदर फरमाईश आलेली आहे आणि आपल्याला ही फरमाईश ना अगदी 90s काळामध्ये घेऊन जाईल. आपल्याला त्या सर्व गोष्टी आठवायला मजबूर करेल हे गाणं. या गाण्याचे बोल आहेत लग जा गले आणि पूजाने सुद्धा तिच्या खास व्यक्तीसाठी या गाण्याची फरमाईश केली आहे. व्यक्तीचं नाव काही सांगितलेलं नाहीये पण तिने सांगितलंय की हे गाणं मी त्यांच्यासाठी लावलंय, त्यांच्यासाठी तुम्ही वाजवताय हे त्यांना नक्कीच कळेल. त्याच्यामुळे पूजासाठी आणि खास करून आपल्या सर्वांच्या जुन्या आठवणींसाठी हे गाणं लग जा गले.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार, मी कोजागरी आणि मला घरमोरे परदेसिया हे गाणं, कलंक या मूवीमधलं गाणं जे आहे हे मला ऐकायला खूप आवडेल. हे गाणं श्रेया घोषालनी गायलेलं आहे आणि मला तिचा आवाज या गाण्यात पर्टिक्युलरली खूप आवडतो, त्याच्यामुळे मला हे गाणं ऐकायला आवडेल. थँक्यू.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: फीलिंग्स।
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आनंदयोगी पुलं हे पुस्तक ऐकणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं आहे अनिल सोमणी यांनी. ऐकूया आनंदयोगी पुलं.
2: अभिवाचन आनंदयोगी पुलं, लेखक नाधो महानोर. प्रारंभ सोन्याचे पिंपळपान. लेखक प्राध्यापक निशिकांत ठकार. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. आनंदयोगी पुलं प्रारंभ सोन्याचे पिंपळपान भाग 2. स्मृतिचित्रेतल्या लक्ष्मीबाई टिळकांच्या आठवणींना स्त्रियांचे जन्मजात शहाणपण आणि देशी जाणीव यामुळे वेगळे चिंतन करावे लागत नाही. आहे मनोहर तरी यामधले कलावंताचे ताटस्थ्य, बौद्धिक व्यंजना, स्वत्वाच्या शोधाची आच यासारख्या गुणांमुळे त्याला आपोआपच सखोलपणा आलेला आहे. विचारांच्या जागा आल्या की महानोर अशाच खूप गप्पा झाल्या, रात्रभर बोलत बसलो असं म्हणून गद्याची पातळी खोल जाऊ देत नाहीत. ते रात्रभर बोलत बसतात यात शंका नाही, पण ती चर्चा चिकित्सा लिहिताना त्यांना आठवत तरी नसावी किंवा नकोशी तरी वाटत असावी. गद्यातून इतिहासमुक्त होणं, स्थलकालमुक्त होणे सोपे नसते. ते कवितेतच शक्य असते, पण त्यामुळेच गद्याचे आव्हानही मोठे असते. महानोर पुलंच्या या आठवणीत असे आव्हान अधूनमधून पेलताना दिसतात. आठवणींच्या माध्यमातून पुलंच्या विलक्षण व्यक्तिमत्वावर लहान मोठ्या शक्तीचे प्रकाशझोत टाकतात. त्या प्रकाशाच्या परावर्तनातून त्यांचे स्वतःचेही व्यक्तिमत्व उजळून निघते. त्याचा संकोच ते बाळगत नाहीत. तसं बाळगण्याचे काही कारणही नाही, कारण महानोरांच्या लिखाणातून महानोरांना दिसणारे पुलंच आपल्याला पाहायचे असतात. तसे आपल्याला माहीत असलेलेच पुलं या लिखाणात भेटतात, परंतु जरा जवळून आणि जरा वेगळ्या अंगाने. महानोर वादग्रस्त असे काही लिहित नाहीत, तसे त्यांना लिहायचे काही कारणही नाही. सुनीताबाईंचे सोयरे सकळ वाचून आपल्याला असं लिहिता यायला हवं असं महानोरांना वाटतं. हे गतिशील लेखकांचं लक्षण आहे.

व्यक्तिमत्वात एक अस्मिता आहे, ती असायलाच हवी. काही कर्तृत्व केले आहे याचा रास्त अभिमानही आहे, परंतु त्यांना माणसांचेही प्रेम आहे. त्यामुळे आपली कुणाशी ओळख आहे त्यांची नावे घेत जाण्यात त्यांना संकोच वाटत नाही. ही नावे ते का बरं घेत असावेत? त्या विशिष्ट प्रसंगाच्या खरेपणाचे साक्षीदार म्हणून की त्यांच्या संबंधी काही कृतज्ञ भाव आहे म्हणून, हे दोन्हीही असू शकते. मोठ्या माणसांची नावे घेताना आपण लहान आहोत याची नम्र जाणीव ते करून देतात, हे महत्त्वाचं. पुलंच्या लिहिण्याविषयी ते या लेखनात फारसे काही लिहित नाहीत. पुलंच्या लिहिण्यानं आपल्याला वेड लावलं, हसवलं, रडवलं सुद्धा हे सांगताना त्यासंबंधी मी तोकडं काय लिहिणार अशी आपली मर्यादा मोकळेपणानं सांगतात. आपलं लहानपण सांगणारा एक मोठा काव्यमय प्रसंग त्यांनी या आठवणीत रंगवलेला आहे. माघी पौर्णिमेच्या चांदण्यातली हजार झाडांची मोसंबीची बाग. दर चार झाडांमध्ये उतरलेली चांदण्यांची झाडं बोरकरांच्या मुक्त काव्य गायनावर ताल धरतायत. महानोर हरवून जातात, म्हणतात मी लहान कवी, हे खूप सुंदर चित्र मला टिपत आलं नाही कवितेत. पुलांना म्हणतात बोरकरांना सांगा, ते कधीतरी लिहितलंही. महानोरांनी बोरकरांच्या प्रतिभेला पुलं सुनीताबाईंच्या साक्षीने केलेला हा सलाम त्या सुंदर चांदण रात्री इतका सुंदर नाहीत का? पुलंच्या सहवासातले अविस्मरणीय दिवस म्हणून महानोर एक होता विदूषक याच्या गाण्यांच्या रचना प्रक्रियेचे दिवस आहेत असे सांगतात. त्या गाण्यांच्या यशाचे श्रेय पुलंचेच. कवींना गाणी लिहिण्यासाठी आव्हाने, स्वातंत्र्य, चर्चा आणि वातावरण पुरवण्यासाठी पुलं काय काय करीत नाहीत. विदूषकाच्या निमित्ताने त्यांचे जे ऐकले ते महानोरांना अविस्मरणीयच नव्हे तर सर्वश्रेष्ठ वाटते. महानोरांना पुलं एकटे क्वचितच दिसतात किंवा भावतात. बहुतेक आठवणीत द्वंद्व समासाप्रमाणे ते दोघांचा निर्द्वंद्वपणे उल्लेख करतात. आहे मनोहर तरी मधल्या उदासीच्या व्यंजनाला त्यांच्या आठवणीत थारा नाही. परंपरेने आलेली पण जाणीवपूर्वक स्वीकारलेली बाईंची दुय्यम भूमिका त्यांना पाहायला मिळत नाही. उलट सुनीताबाई निर्णय घेतात तो दोघांच्या एकमताचा असतो हे त्यांना दिसते. सुनीताबाईंच्या आत्मकथनाचा पहिला श्रोता पुलं होते आणि त्यावर त्यांनी प्रकट केलेली प्रतिक्रिया अतिशय समंजसपणाची होती. आपल्यातल्या सामान्यत्वाची जाणीव जागी करणाऱ्या असामान्यपणाची होती. दोन भिन्न प्रवृत्तींची व्यक्तिमत्वे परस्पर पूरक कशी होतात याचेच दर्शन महानोरांच्या आठवणीतून होत राहते. आहे मनोहर तरी यावर भरपूर चर्चा झालेली आहे आणि त्यावरचे वाचन आणि विवेचन हे पुलंनी सुचवलेले नाव असलेले विजया राजाध्यक्ष आणि श्री पू भागवत यांनी संपादित केलेले विलक्षण मनोरंजक उद्बोधक व मराठी वाङ्मयीन अभिरुचीचे दर्शन घडवणारे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. महानोरांच्या आठवणीत यासंबंधी काही चर्चा व वादविवाद येत नाहीत. महानोरांना पुलंचा जो सहवास लाभला त्यात बऱ्याच वेळा सुनीताबाई सामील होत्या. काही वेळा तर त्यांच्याशीच गप्पा झाल्या. भाईंपेक्षा सुनीताबाईंची पत्रे जास्त आली. या आठवणी लिहिण्यासाठी आत्मविश्वासही सुनीताबाईंनीच दिला. महानोरांना ही दोघे वेगळी कधी दिसलीच नाहीत. सुनीताबाईंना जाणता राजाच्या चालीवर जाणती बाई म्हणतात ते प्रत्येकारी आहे. दोघांच्या एकत्र जगण्याला जे भाग्ययोग मानतात असे प्रसंग त्यांनी पाहिलेले आहेत. पौर्णिमेच्या रात्री पळसखेडच्या मोसंबीच्या बागेत भाईंना नाग देशपांड्यांच्या नदी किनारीची आठवण होते. म्हणताना मध्येच अडतात तेव्हा सुनीताबाई पुढच्या ओळी सांगतात हे मोठे अर्थपूर्ण वाटते. पुढे लवलेकरांची कविता भाईंना आठवते. चोरल काठ पाऊल वाट, मग रेखीव अंगलटीवर साडी. तेव्हा बाई म्हणतात अहो भाईंचं हे खास बहकणंच तर माझ्या आयुष्यातली मजा आहे. भाई असं कधीतरी छान खुलतो. महानोर दोघांना सोयगावला नेऊ इच्छितात. दोघांचाही ठाम नकार. महानोर त्यांना सोयगावचं नाट्यप्रेम इतिहास सांगतात. भाई म्हणतात सुनीता आपण तिकडे सोयगावी जाऊया का? हे नवीनच ऐकतो. आणि सुनीताबाई त्या सुरात म्हणतात भाई
यापेक्षा चांगलं सुंदर

0: आणखी काय असणार? देणग्या देण्यातला चोखंदळपणाही महानोरांनी पाहिला, तो दोघांचा निर्णय असायचा. मॉरिशसच्या वनश्रीतले एक दृश्य काव्यमय पण फार साध्या शब्दात महानोरांनी रेखाटले. एका तळ्याच्या किनाऱ्यावर दूर भई व सुनीताबाई शांत निर्मळ पाण्याजवळ बसलेले. लहानसे एक मंदिर, त्या ठिकाणी सूर्यास्ताला लाल जर्द आभाळ पाण्यात उतरलं तसं तळ रंग बदलत गेलं, गुलाबी झालं. ही दोन श्रीमंत माणसं किती साधी होती हेही महानोरांनी अनुभवलेलं. पुलंचं साधं सदरा लेंगा घालून जाणं, बाईचं साधं पातळ, त्यांचं कार्य पाहून महानोर म्हणतात, भाई व सुनीताबाई कसे घडविले ते देवच जाणे. त्यांचे परस्पर पूरक असणे महानोरांनी जाता येता पाहिले. महानोरांना या दोघांचा आणखी एक सारखेपणा फारच भावला, तो म्हणजे त्यांचं कविता प्रेम. त्यांच्या कविता प्रेमाचे अनेक साक्षात्कार या आठवणीत घडतात. पुलंना संगीत, नाटक, चित्रपट, अभिनय, वक्तृत्व इत्यादी अनेक कलात चांगलीच गती होती. त्या क्षेत्रातल्या लोकांशी, प्रतिभावंतांशी जवळचे संबंध होते, पण महानोरांच्या लेखीत त्याला फारसे महत्व नाही. दोघेही आतून कवितेशी बांधलेले हा त्यांचा पक्का विश्वास आहे. त्या दोघांना कवितांच्या ओळी पाठ, मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभूंच्या त्यांच्या पुस्तकांची शीर्षकं. महानोरांनी सुनीताबाईंच्या आहे मनोहर तरी, सोयरे सरळ यांचा उल्लेख केला आहे. तुझे आहे तुझ्यापाशी, सुंदर मी होणार, ती फुलराणी, गुण गायीन आवडी इत्यादी पुलंच्या पुस्तकांची शीर्षकं प्रसिद्धच आहेत. सुनीताबाईंच्या आहे मनोहर तरीची अर्पण पत्रिका कवितांना ज्यांनी आयुष्यभर साथ दिली महानोरांना आठवली नसती तरच नवल. पुलंचा आणि महानोरांचा भावबंध जुळला तो कवितेमुळेच. 64 सालच्या मौजेच्या दिवाळी अंकातल्या महानोरांच्या कवितांना पुलंनी उत्स्फूर्त दाद दिली. माझी दिवाळीच नाही तर सगळं वर्ष साजरं झालं. पुढं हे भावबंध दृढ होत गेले. रानातल्या कवितेनंतर भाई, सुनीताबाई आणि काही मंडळी पळसखेडला आली. तो अनुभव महानोर दोन शब्दात सांगतात, घरभर पुलं. रानात कवितांचा पाऊस. इचलकरंजीच्या साहित्य संमेलनात दिसून आलेली भाईंची कवितेची जाण, कुमारांचं गाणं सोडून भाई सुनीताबाईंचं काव्य वाचनाच्या कार्यक्रमाला येणं, पळसखेडची गाणी प्रकाशात आणण्याचा त्यांचा आग्रह, अमेरिकेतले कार्यक्रम, बालकवी नाघ देशपांडे यांच्या संबंधातले कार्यक्रम, साने गुरुजींच्या कविता यासंबंधीच्या आठवणी महानोर रंगवून सांगतात. गिरीशांच्या जन्मशताब्दी उत्सवात त्या दोघांना पाहून महानोरांना वाटतं, हे दोघंही आपण नाटकातले समजतो, खरे ते कवितेतलेच आहेत. पुलं कुणाकुणाला कशा कशातले वाटतात? त्यांच्या कलासाधनेत योगसाधना करणाऱ्या सिद्धांना स्वतःच्या शुद्ध स्वरूपाचं दर्शन त्यात घडतं आणि त्यालाही ते अध्यात्मही म्हणतात. महानोरांना पुलंचं अध्यात्म कविताप्रेमात सापडलं. ही माणसं नुसती काव्यवेडीच नाही तर कवितात जगणारी अशी ते पाहतात. त्यांच्या जगण्यातल्या अंतस्थ कवितेचा छंदही महानोरांच्या प्रत्ययाला आलेला असतो. या कवितेतल्या माणसांनी दिलेला जिव्हाळा हा महानोरांचाही भाग्ययोगच म्हणावा लागेल. पुलं गेल्यानंतर महानोर सुनीताबाईंच्या सांत्वनासाठी गेले तेव्हा त्या म्हणाल्या, तो खूपच आनंदानं भरभरून जगला. त्याच्या सगळ्याच गोष्टींमध्ये मी त्याला साथ दिली, सगळं वाटून देऊन भाई गेला. अजूनही भाई घरभर असतो. महानोरांच्या पत्नीचे अश्रू थांबेनात. महानोरांनी तर शिवशक्तीचे दर्शन एकत्रच घेतले होते तेच जाणवले. भाग 2 समाप्त.
1: श्रोते हो, पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमामध्ये आज आपण आनंदयोगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन ऐकलं. या पुस्तकाचे लेखक आहेत नाधो महानोर. या पुस्तकाचं अभिवाचन केलं होतं अनिल सोमणी यांनी. श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या रविवारी. पु... पुस्तकाच्या पानातून या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधूर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धारानी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धारानी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव स्मिता काळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार नगरकर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमात आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगरचे लेखक दिग्दर्शक अभिजित दळवीसर आज आपल्या सोबत आहेत आणि आपल्या अहिल्यानगरसाठी आणि आपल्या नगरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यांचा हमसफर हा लघुचित्रपट राष्ट्रीय स्तरावर चांगलाच चमकला. सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार या हमसफर लघुपटाला जाहीर झालाय आणि त्याबद्दल लेखक दिग्दर्शक अभिजित दळवी सरांचं रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमतर्फे खूप मनापासून मी अभिनंदन करते.
2: थँक्यू, थँक्यू सो मच.
1: कार्यक्रमामध्ये आणि या स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते सर.
2: मनापासून धन्यवाद तुमच्या सर्वांचे, रेडिओ नगर आणि आपले मनापासून आभार. थँक्यू.
1: नक्कीच सर. सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आठवणीत राहिलेला काळ असतो तो बालपणीचा. सर, तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
2: माझं बालपण अहिल्यानगरमध्येच गेलं, पण भिंगर लांब यादी राहायचो. माझे वडील बँक ऑफ इंडियामध्ये सर्व्हिस करायचे, तर भिंगर साईडला मी राहिलोय, तर त्यामुळे थोडा भिंगरचा जुना किल्ला, त्याच्यानंतर तिथली बेकरी, आणि आजही आपण त्या भिंगर साईडला गेलो की आपण जुन्या काळात निघून जातो. एक नॉस्टॅल्जिक वर्ल्ड. मी आजही त्या रोडने गेलो की मला ते आठवतं सगळं. आणि आर्मीचे ऑफिसर्स, आणि मी जिथं राहायचो तर माझ्या भोवती सगळे बऱ्यापैकी आर्मी मिलिटरीमधले ऑफिसर्स लोक राहायला असायचे. तर माझं बालपण आणि जो एक आपण 90s काळ म्हणतो, 90s तो बऱ्यापैकी तिथे गेलेला आहे सगळा. आणि पुढं सगळी जडणघडण आयुष्यात होत गेली ती सगळी अहिल्यानगरमध्येच झाली.
1: नक्कीच सर. सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शाळेचा भाग सुद्धा खूप महत्वाचा असतो. तुमचं शिक्षण सर कुठे झालं?
2: माझं शिक्षण आपल्या अहिल्यानगरमध्ये श्री समर्थ विद्या मंदिर सावेडी या ठिकाणी झालं. आणि तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे की आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी जडणघडण जी होती ती तुमच्या शाळेमध्ये होते. तर या शाळेचा खूप मोठा असा वाटा राहिला आहे की शाळेमध्ये त्यावेळेस ना कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, त्याच्यानंतर जाहिरात सांगणे नावाची पण कॉम्पिटिशन होती. तर काही लोक स्पोर्ट्समध्ये असायचे, काही कल्चरमध्ये असायची मुलं. तर मला तबला वगैरे ह्या गोष्टींची फार आवड होती. तर संगीत आणि ह्या कल्चरल ज्या कथाकथन वगैरे, एकपात्री, मी मुळात एकपात्रीचा कलाकार होतो. तर ह्या शाळेमधनं ह्या गोष्टी चांगल्या होत गेल्या आणि मला जे चांगले शिक्षक लाभले त्या शिक्षकांनी आमच्याकडनं ते सगळं करून घेतलं. त्यामुळं एक बालरंगभूमी जी होती तिची ओळख शाळेमध्ये समर्थ विद्या मंदिरमध्ये असताना झाली.
1: शाळेत असताना सर तुम्ही कसे होतात?
2: शाळेत असताना ती मेमरी जरा, शाळेतला मी एक तसं बघितलं तर एक आगाव कॅटेगरीतलाच मुलगा होतो. नेहमी आम्ही शेवटून तिसऱ्या दुसऱ्या बेंचवर बसायचो, पण कदाचित शिक्षकांना जास्त त्रास होत असेल म्हणून मग त्यांनी पहिल्या बेंचवर बसवायला सुरुवात केली. त्या मुलांमध्ये मी होतो की मारून मुटकून पहिल्या बेंचवर बसवणारी मुलं. पण एक गोष्ट मी बऱ्याच शाळेच्या आता कार्यक्रमांना जेव्हा जातो तेव्हा सांगतो की शिक्षकांचं योगदान असं असतं की माझे एक सर होते मिलिंद सर म्हणून, तर त्या सरांनी बघितलं की मी ना नकला करायचो शाळेमध्ये सगळ्या शिक्षकांच्या. म्हणजे आज पण मी करू शकतो, माझ्या शाळेतले जे जे शिक्षक मनावर गारूड करून गेलेत त्यांच्या नकला करायचो. तर त्यांनी बघितलं की हा मुलं जमा करून नकला करतो, तर त्यांनी बोलवलं. तर मला असं वाटलं आता हे आपण पकडलो गेले आपल्याला छडी वगैरे मारतील ते, पण तसं काही झालं नाही. त्यांनी सांगितलं की एक काम कर, आई वडिलांना उद्या घेऊन ये. मी आई वडिलांना घेऊन आलो आणि मला टेन्शन होतं की आता काय होणार. तर त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये चांगले कलागुण आहे, तुम्ही ह्याला कथाकथन आणि ह्याच्यामध्ये टाका. आणि नंतर मी त्या स्पर्धांमध्ये भाग घेत गेलो. आपल्याकडे खूप चांगल्या स्पर्धा नगरमध्ये पण व्हायच्या तेव्हा आंतरशालेय, आणि मग त्याच्यातनं खरं

0: पुढे काय करायचं, काय ठरवलं?
1: दहावीनंतर माझ्या डोक्यात होतं की आपण सायन्सला जाऊयात आणि सायन्स ट्रेडमधनं पुढे आपल्याला जे आवड निर्माण होईल त्या पद्धतीनं शिकूयात. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की तो काळ असा होता की दोनच बहुतेक आयुष्यात शिक्षण मध्ये डिग्री घेता येते, एकतर इंजिनियर व्हायचं माणसाने नाही तर डॉक्टर व्हायचं. ह्या पलीकडे मुलांमध्ये काही फार अशा नवीन गोष्टी नव्हत्या आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये पण फार काही पुढे ग्रोथ नव्हती. पण आम्ही एक त्यावेळेस नाटकाला फार महत्व होतं पण तर माझ्या मनामध्ये होतं की मला एकांकिका आणि नाटक कुठं करता येईल अशा ठिकाणी जायचं. तर त्यावेळेस दोन मार्ग होते, एक अहमदनगर कॉलेज होतं आणि दुसरं आपलं सारडा कॉलेज होतं. तर सारडा कॉलेजला माझी ऍडमिशन झाली आणि मी ठरवलं की सायन्सला जरी गेलो तरी आपण एकांकिका करायच्या. तर खूप आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना की एखाद्या उंचीवर पोहोचायच्या आधी खूप लोकांचं योगदान तुमच्यामध्ये असतं. तर त्यावेळेस मंगेश जोशी सर होते जे शिकवायला होते सारडा कॉलेजला. सारडा कॉलेजने फार चांगले शिक्षक दिले आणि विद्यार्थी पण दिले. तर एम डी कुलकर्णी असतील, मंगेश जोशी सर असतील, मी मंगेश जोशींचं फार मनापासून नाव घेतो कारण ते शिकवायचे सायन्स, पण ते अमरापूरकरांबरोबर त्यांनी रंगभूमीवर प्रचंड काम केलं होतं, सिनेमामध्ये काम केलं होतं. तर त्यांनी मला बघितलं आणि मी एक पत्री स्पर्धा फार मोठी व्हायची सारडा कॉलेजला, तर त्या स्पर्धेला ते जज होते, ते आणि एम डी कुलकर्णी. आणि त्यांनी ती स्पर्धा झाल्यानंतर सांगितलं की तुला आम्ही आपल्या कॉलेजकडनं एकांकिका, त्यावेळेस शहर सहकारी करंडक व्हायचा, नंतर तो बंद झाला, तर त्या एकांकिका स्पर्धेसाठी आम्ही तुला निवडले, तू सुरू कर. आणि मग मी आर्ट कल्चर त्याच्यामध्ये जे होतं त्याच्यामध्ये गेलो आणि आर्ट सर्कलमधनं मग एकांकिका करायला सुरुवात केली. आपल्या नगरचे फार नामांकित लेखक आहेत सदानंद भणगे, तर सदानंद भणगेंची पंजावर सत्ता नावाची एक एकांकिका त्यांनी आम्हाला दिली, जी मी घेतली आणि मी त्याचं दिग्दर्शन केलं आणि खूप चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला कशी चांगली माणसं मिळाली. तर त्यावेळेस ही बसवली मी, तर ती चांगली बसवली का नाही हे काही नवीन असल्यामुळे माहीत नव्हतं. तर त्यावेळेस मी मला जे दिग्दर्शक म्हणून लाभले मदत करण्यासाठी किंवा ज्यांच्या हाताखाली घडवण्यासाठी ते होते मिलिंद शिंदे सर. तर मिलिंद शिंदेंचं आम्ही शिबिर केलं होतं. मी नेहमी म्हणतो की मिलिंद शिंदे सारखा एक महान नट, जो प्रतिभावंत आहे, जो लेखक आहे, दिग्दर्शक आहे, उत्तम अभिनेता आहे आणि ते एनएसडीतनं पास आउट होऊन आले होते आणि त्यांची ऊर्जा अफाट होती, तर त्यांनी खरंच एक चांगली जनरेशन घडवली आहे. तर ते आले आणि त्यांनी शिबिरामध्ये पण मी होतो त्यांच्या आणि त्यांना सांगितलं सर मी असं असं केलं तर मला तुमचा वेळ मिळेल का, एकदा बघा आम्ही काय बसवलंय. मग ते आले, त्यांनी ती आमची एकांकिका पूर्ण बदलूनच टाकली आणि तेव्हा कळलं की दिग्दर्शक ह्याचा प्रभाव कसा असू शकतो एखाद्या नाटकावरती. आणि मग त्यांनी आमचं ते बसवलं आणि आम्हाला बरीच बक्षिसं मिळाली आणि त्याच्यानंतर आमचा एकांकिकेचा प्रवास पुढे सुरू झाला.
0: नक्कीच. आणि त्याचबरोबर सध्या आपण पाहतो आहोत की 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळालाय हमसफरला. हमसफरची सुरुवात किंवा हमसफर ही कथा काय आहे?
1: मी नेहमी सांगतो बरं का की, आणि मी बऱ्याच लेखकांचं वाचलंय की मला खूप लोक विचारतात की हा आपला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे, 68वा राष्ट्रीय पुरस्कार बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूज यासाठी रजत कमळ राष्ट्रपतींकडनं आम्हाला मिळालं. ते आपल्या खरं अहिल्यानगरचा, तसं अहिल्यानगरच्या मातीतलं पहिलं लघुपट किंवा पहिली कलाकृती होती जी राष्ट्रीय पुरस्कार घेतलं त्यांनी. तर त्यावेळेस आम्ही जेव्हा बनवलं त्यानंतर मला खूप लोक भेटले, तर त्या बरेचशा मित्रांनी एक प्रश्न विचारला की फॉर्म्युला काय नॅशनल अवॉर्डचा, की असं काहीतरी फॉर्म्युला असेल ना, जसं काहीतरी म्हणतात ना एमपीएससीचा फॉर्म्युला आहे, युपीएससीचा फॉर्म्युला, ह्याचा काही फॉर्म्युला आहे का? तर ह्याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला म्हणजे नो फॉर्म्युला. की असं कुठला फॉर्म्युला नाही आहे ह्या गोष्टी ह्यांना पुरस्कार मिळण्याचा. कारण का माहिती का, की मी जेवढे चांगले लेखक वाचलेत ज्यांचं मनावर प्रभाव, वपू काळे असतील, पु ल देशपांडे असतील, त्याच्यानंतर विजय तेंडुलकर असतील, मॉडर्न प्ले रायटर सतीश आळेकर असतील, तर ह्या सगळ्यांचं जेव्हा वाचन आपण केलं आणि ह्या जर महेश एलकुंजवर, तर ह्या सगळ्या लोकांचं जेव्हा आपण बघतो ना तेव्हा एक गोष्ट जाणवते की कथा किंवा सिनेमा किंवा गोष्ट ही ना तुमच्याच अवतीभोवती असते. म्हणजे तुम्ही जे अनुभवता, तुम्ही जे जगता आणि तुमच्या ज्या संवेदना आहेत, तर ह्या तुमच्या अवतीभोवती असतात आणि त्या संवेदनातनं प्रगट होते कथा. मग पु ल देशपांडेंनी म्हैस बघितलं असेल, वपू काळेंनी अनेक बघितलं असेल, तर ना ह्यातनं गोष्ट सापडते आणि मग तुमच्या गोष्टी बनतात. तर हमसफरचं काहीसं असं आहे, म्हणजे माझं खूप दिवसापासून असं चाललं होतं की आपण खरं तर जे आपण सिनेमे बघतो जे मनोरंजन करतात, मी ट्रिपल सीट लिहिला कथापटकथा संवाद आणि तो सिनेमा नगरमध्ये झाला आपल्या आणि त्याला पण चांगलं यश मिळालं. त्या सिनेमानंतर मी थोडा विचारात पडलो की खरंच आपण बनवतो आणि लिहितो ह्याला काही व्हॅल्यूज आहेत का. म्हणजे सत्यजित रे यांचं खूप छान वाक्य माझ्या वाचण्यात आलं की तुम्ही जे लिहिता ते जर तुम्ही पुढच्या पिढीला देऊ शकलात तर त्या व्हॅल्यूज ह्या तुमच्या सिनेमात हव्या. मग मी ह्या गोष्टीकडे वळलो की खरं आपण मनोरंजनाचं बनवतो, लोक येणार बघणार निघून जाणार, पण आपण असं काय करू शकतो का की जे व्हॅल्यूज बनून राहतील. आणि मग माझा प्रवास सुरू झाला की मी कॅनमधले असतील, ऑस्करला गेलेल्या फिल्म्स असतील, कोविड काळामध्ये मी एक लायब्ररी बनवली ज्याच्यामध्ये नॉमिनेशन कुठल्या फिल्म्सला मिळालं आणि ऑस्कर कुठल्या फिल्म्सला मिळाले, हे जगातले सिनेमे मी स्वतः गोळा केले, बघितले, मित्रांकडनं बऱ्याच मित्रांनी मदत केली,

0: एफ टी आयचे काही मित्र होते त्यांच्याकडनं पण काही गोष्टी मला मिळाल्या. मी काही वाचत गेलो, शिकत गेलो. आणि क्रिस्तोफर नोलन यांचे काही छान व्हिडिओज आहेत, जे एक वर्कशॉप आहेत, स्टुडिओ बाइंडरचे पण फार छान व्हिडिओज आहेत की फिल्म मेकिंग कशी करावी. आणि मग मला एक असं वाटलं मनाला की एक आत्म्याचा प्रकाश आपल्याला मिळाला आहे, जो आपल्याला रस्ता दाखवतो की खरी फिल्म मेकिंग काय. तर खरी फिल्म मेकिंग आणि नाटक ह्याच्यामध्ये एक मोठी गल्लत होती असं मला जाणवलं. कारण नाटकामध्ये माणसं खूप लिहितात आणि ती पात्र खूप बोलतात. अरे बापरे, पाऊस पडतोय, 12:02 झालेत, त्या आजी इकडेच येतात वाटतं. कारण का ते दाखवू शकत नाही म्हणून तुम्हाला उभं करावं लागतं. सिनेमात उलटे, तुम्हाला सगळं दिसते मग तुम्ही बोलण्यात मजा काय. म्हणून सिनेमाचा प्रवास उलटा असा आहे की जो पटकथा स्क्रीन प्ले म्हणतो त्यात व्हिज्युअल लिहायला लागतात. आणि उत्तम गोष्ट ती ज्यात फक्त व्हिज्युअल राहतात. आणि आयडियल फॉर्म ऑफ स्टोरी टेलिंग बाय शॉर्ट हा आहे की ज्याच्यामध्ये संवाद नसतील. आणि संवाद नसलेली गोष्ट काय असू शकते ही मी शोधायला सुरुवात केली. खरं तर 1.5-2 वर्ष मी ती गोष्ट बघत होते की काय गोष्ट असू शकते जी आपल्याला ना संवादाशिवाय मांडता येईल आणि लोकांच्या मनाला भिडून जाईल, ते असं गोळीबंद इम्पॅक्ट देऊ शकतं असं काय. तर हे करता करता मला एक गोष्ट अशी सापडली, म्हणजे याच्यामागं भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र आहे, संवादाविना आहे. तेव्हा तर चलचित्रपट मुकपटच होते. त्यानंतर आपल्याकडचा पुष्पक नावाचा सिनेमा आहे, तो फार लोकांच्या मनामध्ये राहिलेला आहे, ज्याच्यामध्ये संवाद नाही आहेत, ज्याला मास्टरपीस ऑफ इंडियन फिल्म्समध्ये तो येईल. आणि अकॅडमी अवॉर्ड विनर फिल्म आहे आर्टिस्ट, ज्याच्यामध्ये एकही संवाद नाही आहे. तर ह्या गोष्टींचं मनावर गारूड होतं आणि आपण काय करू शकतो का. तर मला गोष्टी मिळाल्या नाहीत, मी प्रयत्न करायचो पण बाकीच्या गोष्टी मिळायच्या तर दुसऱ्या बनवत होतो. मग जेव्हा ही गोष्ट सापडली आणि ती अशी सापडली की एक मेमरी आहे, एक आठवण आहे. आणि ही नेहमी ना एखादी गोष्ट ही युनिव्हर्सलच असते. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो, तहान लागली की माणूस पाणीच पितो, भूक लागल्यावर माणसं जेवतात. ही जसं युनिव्हर्सल सत्य आहे, तसं एक युनिव्हर्सल सत्य ही कॉमन आहे की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काही मेमरीज आहेत आणि त्या मेमरीज कधीच जाऊ शकत नाहीत. तसं माझी एक मेमरी अशी होती की माझे आजोबा यांचा रेडिओ फार प्रिय होता. म्हणजे माझ्या जर मी बालपण आठवलं माझ्या गावी आजोबांचं, तर मला असं आठवतं की त्यांचं फार्म हाऊस पुढे शेत होतं, समोरून रेल्वे जायची आणि छान ओल्ड रेल्वेचं स्टेशन होतं. तर त्यांच्याकडे एक रेडिओ असायचा जो पहाटेच सुरू व्हायचा. मग तेव्हा त्याचा त्रास व्हायचा, पण आज ती मेमरी फार वेगळी आहे. आणि पहाटे भूपाळी, राग धारी, त्याच्यानंतर मग क्रिकेट असेल तर क्रिकेट बातम्या, असं करत करत रात्री तो बंद नाही व्हायचा. त्याचे खर जे रेडिओचा आवाज आहे ना तो खर चालूच असायची. तर मी बघायचो अरे हे माझ्याशी खेळत नाहीयेत, हे त्यांच्याकडे रेडिओच आहे सारखा. मग मी ठरवलं एक काम करू, हा रेडिओ लपूयात. तेव्हा तो ट्रान्झिस्टर म्हणायचा असं छोटा, ते बरोबर घेऊन फिरायचे. तर तो मी लपवला आणि लपवल्यानंतर माझे आजोबा फार अस्वस्थ झाले. मग माझ्या वडिलांच्या नाईच्या लक्षात आलं ह्यांनी काहीतरी उद्योग केलं, म्हणून त्यांनी धपाटा घातला आणि कुठे ठेवलंय सांग. मग मी तो त्यांना दिला. त्यांना दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मी कधीच विसरणार नाही. आज मी लहान होतो पण काही गोष्टी तुमच्या मनात कायमच्या प्रतिबिंब टाकून जातात. तर ते माझ्या मनात त्यांचं हास्य उमटलं आणि ती गोष्ट तेवढीच होती. बऱ्याच दिवसा वर्ष गेल्या, आता माझे आजोबाही नाही आहेत. बऱ्याच वर्षांनी मी जेव्हा गावी गेलो आणि आत्ता जेव्हा बघितलं गावाला जाऊन, तर त्या वस्तू पाहता पाहता तो जुना ट्रान्झिस्टर मला दिसला आणि मला गोष्ट सापडली हमसफर. कारण काय, ह्या गोष्टीला खरंच विदाऊट संवाद आहे. आणि जर लिहायचा झाला संवाद तर एकच शब्द लिहू शकतो, हमसफर. ती गोष्ट बघितली आणि मला सापडली की हा यार ह्या वस्तूकडे बघून माझ्या मनात एवढाच शब्द आला की हा त्यांचा हमसफर होता. आज शरीरानं ते नाही आहेत पण त्यांची मेमरी मला ह्या गोष्टीमध्ये दिसते. मग एक आजोबांची आणि एका रेडिओची मी गोष्ट लिहिली आणि मग मला कळलं की ही स्क्रीन प्ले होऊ शकतो पण डायलॉग नाही होऊ शकत. आणि आई, वडील, नातू आणि एक नोकर आणि आजोबा, ज्यांचा दिवस रेडिओपासून सुरू होतो आणि रात्री रेडिओ असतो, सुखादुःखात सगळीकडे रेडिओ असतो, आणि वन डे लाईफमध्ये वॉकमन येतो. आणि एक काळ होता की जेव्हा वॉकमन आले आणि सगळे ते वापरायला लागले आणि सगळे त्यांच्या वाढदिवसाला वॉकमन गिफ्ट देतात. तर वॉकमन गिफ्ट त्यांना दिल्यानंतर ते त्यांच्या आयुष्यात एक संघर्ष सुरू होतो वॉकमनचा आणि याचा. मग ते आम्ही ते खूप प्रयोग केलेत की रेडिओचा आवाज आणि हातात वॉकमनचा पण आवाज आहे. मग रेडिओ हाक मारतो की तुम्ही वॉकमन जवळ का घेतलाय. ही फिल्म नक्की बघा, आपल्या नगर अहिल्यानगरला मोठं स्क्रीनिंग होईल त्याचं. आणि आयुष्यात जेव्हा रेडिओ जातो त्यावेळेस त्या माणसाचं स्वत्व हरवतं आणि नंतर तो रेडिओ मिळतो का नाही मिळत आणि त्याची काय धडपड आहे आणि मिळालाच कधी तर काय इमोशन्स असतील, तर ती गोष्ट म्हणजे हमसफर आहे विदाऊट संवादाची.
1: नक्कीच नक्कीच. राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा असताना स्पर्धेमध्ये अनेक चित्रपट असतील, त्यामध्ये हमसफर वेगळा ठरलाय, तर हा का वेगळा ठरलाय तुमच्या दृष्टीनं, काय यामागं गुपित आहे?
0: याच्यामध्ये ना एक गोष्ट जाणवली की तुमचा तुमचं सादरीकरण ह्याचा इम्पॅक्ट काय. मी मगाशी सांगितलं की फॉर्म्युला असं नाहीये, पण स्टोरी टेलिंगची लँग्वेज आणि तुमचा इम्पॅक्ट काय असतो परीक्षकांवरती किंवा प्रेक्षकांवरती क्रिटिक्सवरती फार महत्वाचं आहे. ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट आजपर्यंत ज्यांनी फिल्म बघितली त्यांचे सगळ्यांचं मन भरून येतं, डोळ्यात पाणी येतं, आणि प्रत्येक माणूस भेटताना सांगतो की मी आता ही गोष्ट माझ्या आयुष्यातली हमसफर आहे आणि मी ही गोष्ट करेन. हा त्याचा खरा इम्पॅक्ट आहे. आणि बऱ्याचशा फेस्टिवल्समध्ये महत्वाचं सांगायचं म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये इंडियन पॅनोरामा विभाग आहे, ज्यात 20 अख्ख्या भारतातनं शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी निवडल्या जातात. त्याच्यात यावर्षी 15 ते 16 डॉक्युमेंटरी होत्या आणि 4 ते 6 ज्या शॉर्ट फिल्म होत्या त्यात हमसफर गेली होती. आणि त्या इफ्फीला रेड कार्पेट होतं, मोठं स्क्रीनिंग होतं, सगळ्यांना छान अवॉर्ड्स म्हणजे मोमेंटो आणि हे अप्रिसिएशनचे हे दिले जातात. तर त्यावेळेस त्याचा इतका तुफान रिस्पॉन्स होता आणि ती फिल्म बघायला आवर्जून खूप लोक आले होते. आणि त्याचे 2 स्क्रीनिंग झाले इफ्फीला यावर्षी. आणि त्यानंतर मिफ, जो खरंच आमचं स्वप्न असतं की मिफला आपली फिल्म स्क्रीन झाली पाहिजे, ते NFDC मुंबईला मिफला ह्या फिल्मचं सिलेक्शन झालं आणि स्क्रीनिंग पण झालं. दादासाहेब फाळकेला बेस्ट शॉर्ट फिल्म मिळाला. दादासाहेब फाळकेंची पणती ते फिल्म बघायला होते. आणि मग जेव्हा त्यांचा तो संदर्भ लक्षात आला की संवादविना ही गोष्ट आहे, तर त्यांच्याकडच्या मेमरीज पण त्यांनी आम्हाला खूप सांगितल्या दादासाहेब फाळकेंच्या. त्या गोष्टींनी माणसांना धरलं, माणसाच्या मनामध्ये उतरली आणि खूप सोप्या पद्धतीनं गोष्ट सांगितली. आणि सोपं करणं हे फार अवघड असतं आणि ही खरी गंमत आहे त्याच्यामागची. आणि म्हणून लोकांना खूप आवडत असेल. आणि एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे याच्यामागे, तो म्हणजे विजय पाटकर सर. विजय पाटकर सर यांना किंग ऑफ माइम म्हणतात. आणि आजपर्यंत मी खरं सांगायचं तर जेव्हा त्यांना विचारलं या फिल्मसाठी, तर त्यांनी 250 सिनेमे केलेत जेव्हा मी त्यांच्याशी बोललो त्यावेळेस. बऱ्याचशा शॉर्ट फिल्म सॉरी ऍड फिल्म्स केल्या, पण शॉर्ट फिल्म एकही नव्हती केली. ते म्हणले मला आवडली तर करेन मी, मला गोष्ट सांग. मी त्यांना गोष्ट एक 3 मिनिटात सांगितली. ते म्हणले आवडली मी करणार, मी तुला 3 दिवस देतो, 3 दिवसात करायची. आणि आम्ही इतका मोठा माइमचा ऍक्टर काम करणार तर त्याच्या मायमिंगला, कारण डायलॉग्स तर नाही आहेत, त्याच्या मायमिंगला मॅच व्हायला पाहिजे आपल्या बरोबरचे आर्टिस्ट. तर अहिल्यानगर करंडकमधले जे आर्टिस्ट होते, प्रद्युम्न गायकवाड जो आज व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो, त्याचं स्वतःचं व्यावसायिक नाटक चालू आहे, कान्हा तिवारी, त्याच्यानंतर पूजा जगदाळे जी चांगली अभिनेत्री आहे, पुष्कर तांबोळी जो एक नट आहे आणि याचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होता, प्रणित मेढे म्हणजे काम करणारी लोक सुद्धा आत काम करत होती, किरण डिडवाणे जो असिस्टंट होता पण त्यांनी एक रोल केला, अंकुश काळे, सो ह्यांनी बाहेरनं पण कामं केली, त्यांना आताही भूमिका केल्या. मग ह्यांचे खूप वर्कशॉप घेतले की त्यांच्या फ्रिक्वेन्सीला मॅच झाले पाहिजेत. आणि एक 8 दिवसांनी सगळ्यांची छान तयारी जेव्हा झाली तेव्हा विजय पाटकर आले. आणि मग आम्ही आपल्याला एरवी कसा क्लू असतो की ऍक्शन मग संवाद सुरू होतात, कट संपलं डायलॉग्सवर किंवा मुवमेंटवर. इथे काहीच नव्हतं, तर आम्ही बीट केल्या होत्या की म्युझिकच्या बीटला हे सुरू होणार, हे घडणार, हे घडणार, हे घडणार, अमुक अमुक घडणार आणि ह्या बीटला ते कट होणार. ह्या बीट ऍक्टिंग फॉर्म जो आहे तो ह्याच्यामध्ये आम्ही केला. आणि आम्हाला एक गोष्ट कळली की ना, कन्व्हेन्शनल पद्धतीनं डायलॉग्स लिहून फिल्म बनवतो ह्याही पेक्षा ती फिल्म बनवण्याची मजाच वेगळी आहे ज्याच्यामध्ये संवाद नाही आहेत. आणि नेहमी आपण म्हणतो की जेव्हा एका कलाकृतीचा आनंद तुम्ही घेता तेव्हाच देऊ शकता समोरच्याला आणि तो स्क्रीनवर दिसला. तर ही त्याच्या मागचे चॅलेंजेस होते आणि ह्या सगळ्यांचं एक योगदान एकत्र आहे म्हणून ही फिल्म उत्तम बनू शकली.
1: नक्कीच, नगरच्या मातीमध्ये हा चित्रपट तयार झालाय आणि इथलं वातावरण, इथली माणसं सुद्धा आहेत, तर या सगळ्या गोष्टी या चित्रपटाला कशा हातभार लावतात?
0: मला असं नेहमी वाटतं की आपल्या अहिल्यानगरच्या मातीमध्ये, हवेमध्ये कलाकृतीचा एक जबरदस्त प्रभाव आहे. म्हणजे ह्याच मातीनं मामा तोरडमल दिलेत, ह्याच मातीनं अमरापूरकरांसारखे कलाकार दिलेत, मिलिंद शिंदे, हरीश दुधाडे, अनेक कलाकार आहेत आज रंगभूमीवर काम करणारे, सिनेमामध्ये काम करणारे. तर ना ह्याच्यामध्ये आपण आम्ही जेव्हा काम करायला कलाकार निवडले त्यावेळेस अहिल्यानगर महाकरंडकमधनं तयार झालेले कलाकार होते, राज्यनाट्यमधनं तयार झालेले कलाकार होते. ह्या सगळ्यांचं काम करणं फार छान होतं. खरी गंमत अशी आहे की आपण जेव्हा व्यावसायिक सिनेमे बघतो ना, तर त्याच्यामध्ये एक फिनिशिंग असते ऍक्टरला, तो ठराविक पद्धतीनं प्रोफाईल देतो, हसतो, रडतो, बोलतो, जातो. पण एक खरं पण जे नॅचरल ऍक्टिंग म्हणतो ना, ते खरं पण त्याच माणसाकडे असतं जो ना सहज व्यक्त होतो, ज्याला कॅमेराच्या अँगलचं टेन्शन नाही आहे, ज्याला काही प्रेशर नाही, आणि तो जेव्हा सहज व्यक्त होतो, आपण जसे एकमेकांशी बोलताना व्यक्त होतोय सहज, असं सहज काम करणं फार अवघड आहे. आणि ही पोरं सहज काम करतात आणि असे ऍक्टर मिळत नाहीत. आणि फेस्टिवल किंवा या ठिकाणी ना तुमचं खरं सौंदर्य काय त्या व्यक्तीतलं, दृश्यातलं, ते गरजेचं आहे आणि ते आम्हाला ह्या कलाकारांमधनं टिपता आलं. त्यामुळं ह्या ठिकाणी ते योगदान फार सुंदर आहे नगरच्या मातीमध्ये असलेलं.
1: नक्कीच, मर्यादित वेळेमध्ये ही प्रभावी कथा सांगायची, ती पण डायलॉग विना, तर ही कशी मांडणी केली? जसं तुम्ही सांगितलं की बीटचा वापर केला, पण तरी सुद्धा अजून काही बारीक सारीक चॅलेंजेस आले का?
0: याला प्रचंड चॅलेंजेस होते. आमच्या विद्या जोशींनी त्याच्यामध्ये काम केलं होतं की त्याची आजोबांची बायको नाही आहे आणि जेव्हा रेडिओ एका साईडला सापडतो कुठेतरी आणि रेडिओ घेण्यासाठी ती मुलं पळत जातात आणि तो रेडिओ तुटतो, तो तुटतो आणि पुढच्या दृश्यात आपल्याला दिसतं की त्यांची बायको त्याला दिसते हसताना आणि तिच्या हातात रेडिओ आहे. याच्यातनं प्रतीत हे होतं की रेडिओ तिथे गेला जिथं बायको आहे, आता तो परत कधी येणार नाही. तर ना हे आम्हाला एस्टॅब्लिश करणं फार अवघड होतं, कारण एक शॉर्ट फिल्म म्हणजे तुमच्याकडे फार कमी बजेट असतं, साधे इक्विपमेंट असतात, ट्रॅक ट्रॉली नाही, वेगवेगळे तुम्ही काही मोठे प्रयोग करायचे असतील तर तुमच्याकडे ते काही साधनं नसतात. पण हीच मजा शॉर्ट फिल्मची असते की तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. तर त्यामध्ये ना एक विशिष्ट पद्धतीचा शॉट आहे ज्याला आपण व्हर्टिगो शॉट म्हणतो, तो घेणं फार अवघड आहे की व्यक्ती जागेवर उभी आहे पण मागची जी त्याच्या मागची खोली आहे ती हलते. म्हणजे व्यक्ती जागेवर उभा असतो पण मागचं जग हलताना दिसतं किंवा व्यक्ती हलते आणि जग स्थिर होतं. ही पद्धत आम्हाला करणं फार डिफिकल्ट होतं कारण आमच्याकडे तेवढे इक्विपमेंट नव्हते. पण आम्ही काही एक्सपेरिमेंट असे केले त्याच्यात की ते जेव्हा 70 mm दिसतात त्यावेळेस माणसाला असं होतं की नाही ही आपल्या जगातली व्यक्ती नाही जी दिसते ती, हे तेच आहे काहीतरी वेगळं आहे. आणि आम्ही सायलेंटमध्ये ना म्हणजे एखाद्या दृश्यामधली शांतता पण तुम्हाला कशी छळू शकते तर ती गंमत त्याच्यामध्ये. ह्याच्यात साऊंडची पण वेगळी गंमत आहे. म्हणजे गंमत काय आहे की जेव्हा कलाकारांना आवाज नाहीये तेव्हा बाकीच्या गोष्टींमधनं तिचा प्रभाव निर्माण करणं हे चॅलेंजेस होते आणि ते आले त्याच्यातनं ही त्याचं यश होतं.
1: नक्कीच. या सिनेमासाठी निर्माते नरेंद्र फिरोदिया आणि अनुष्का मोशन पिक्चर्स यांचं सुद्धा सहकार्य लाभलं, ते यांच्या सहकार्याबद्दल काय सांगा?
0: मी नेहमी म्हणतो की नरेंद्र फिरोदिया सर ही एक फक्त निर्माता करणारी व्यक्ती नाहीये, ते फार क्रिएटिव्ह आहेत. त्यांच्याकडं एक जबरदस्त विजन आहे आणि एक चांगली विजनरी व्यक्ती जेव्हा तुमच्या पाठीशी उभी राहते तेव्हा ती कलाकृती तुमची साता समुद्र पार जाते किंवा एक उंची गाठते. नरेंद्र सर हे स्वतः खूप अभ्यास आहेत, त्यांचा सिनेमाचा फार चांगला अभ्यास आहे. म्हणजे लिटरली ते 30 सेकंदात ओळखू शकतात की या कथेमध्ये काय ताकद आहे. जेव्हा मी त्यांना ही गोष्ट सांगितली त्यांना हिट झाली एकदम आणि त्यांनी ठरवलं नाही ही फिल्म करायची आपल्याला. खरंच जर तुम्ही विचार करून बघा की जर शॉर्ट फिल्मला तुम्ही एवढं मार्केट नाही आहे, शॉर्ट फिल्म सारख्या ठिकाणी जर एखादा असा एक्सपेरिमेंट करायचा आहे तर सहज कुठला निर्माता तयार होईल असं नाहीये. तो म्हणेल नाही बाबा संवाद असलेलं मी करतो, हा हे लोकांना आवडेल असं करतो, हे टाकलं तर विकलं जाईल असं करूयात काहीतरी. फेस्टिवलच्या दृष्टीने इतका एक्स्ट्रीम प्रयोग करायचा आणि तो चान्स तर एक तर सक्सेस होईल नाही तर फेल होईल असं आहे. आणि ह्या ठिकाणी त्यांनी ती ताकद लावली आणि म्हटलं नाही हे करायचंय. आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये होते की BGM कोण करतंय, कोण कसं करतंय, कोणाला काय पाहिजे आहे, तुम्हाला काय गोष्टी कमी पडतात का, सेटवर पण ते असायचे, शूट कसं चाललंय. आणि विजय पाटकरांसारखा एक मोठा नट होता त्यामुळे तेही ते शूटिंग एन्जॉय करत होते. तर हे नरेंद्र सरांचं एक मोठं योगदान आहे. आणि अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स ही एक आपल्या अहिल्यानगरची अशी चित्रपट निर्माण करणारी कलाकृती निर्माण करणारी कंपनी की जिने आजपर्यंत फार चांगल्या कलाकृती दिल्यात आणि त्याच्यातली ही जी राष्ट्रीय पुरस्कार आज त्या बॅनरला आहे प्रोड्युसर म्हणून नरेंद्र सरांना प्राप्त होतोय. तर ही माझ्यासाठी सुद्धा फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की ज्या प्रोड्युसरने आपल्यावर विश्वास ठेवला त्यासाठी आपण सार्थक काहीतरी करू शकलो.
1: नक्कीच. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होतोय. शॉर्ट फिल्मच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर शॉर्ट फिल्म डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे मोठी संधी मिळते का अनेक तरुणांना?
0: हो मिळते. खरं तर आता काय झालंय, खूप इंटरनॅशनल आणि नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल सुरू झालेत, बरेचसे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू झालेत. कदाचित मागच्या 4-5 वर्षांमध्ये शॉर्ट म्हणजे अगदी खरंच बघितलं, याचं मूळ उत्तर असं आहे की माणसाचं व्ह्यूइंग टाईम कमी होत चाललंय. म्हणजे बघण्याची क्षमता कमी होत चालली. म्हणजे माणूस 3 तासाचा 3 अंकी नाटक होतं, त्याची 2 अंकी नाटकं झाली, आता 1 अंकिका झाल्या, आता लोक 10-15 मिनिटाची स्टँडअप कॉमेडी बघायला तयार आहेत. सिनेमाचं पण असं झालं की 3 तासाचे 2 तासांवर आले, मग छोट्या फिल्म्स बनायला लागल्या, 80-90 मिनिटाच्या पण सिनेमे कॅटेगरीमध्ये सिनेमे येतात. आणि मग शॉर्ट फिल्ममध्ये जर लोकांना छान काय वाटायला लागलं, कारण आता हात मोबाईलमध्ये तुमचा TV आलाय त्यामुळे माणसांना खूप ऑप्शन्स आहेत. आफ्टर कोविड सिनेमा जगत हे अशा पद्धतीनं बदललं की लोकांना कळलं की आपण 10-20 वर्ष एक बघत होतो त्याला अर्थ नाही, आता दक्षिणात्य सिनेमे फार सुंदर आहेत, कोरियन सिनेमे फार सुंदर आहेत, अजून कुठले कुठले जापानीज फिल्म्स आहेत की जे कुठल्या कुठे पोहोचतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना जग एकत्र एका खिडकीत आल्यामुळे लोकांना ना कंटेंटचा चॉईस निर्माण झाला, त्यामुळे ते कमी वेळात उत्तम बघायला लागले. आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती कमी वेळात उत्तम म्हणजे शॉर्ट TV आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा शॉर्ट फिल्म आता वेगवेगळ्या OTT चॅनेलवर पण येतात. तर हा खूप महत्वाचा भाग आहे की आपण काय बनवतो आणि काय दाखवतो, त्यामुळे खूप अपॉर्च्युनिटीज ह्या ठिकाणी आहेत आणि शॉर्ट फिल्मचा एक मोठा क्लास आहे जो आम्ही कुठल्याही फेस्टिवलला गेलं तरी ती लोक येतात, बघतात आणि जातात, मेल करतात, इन्स्टावर टॅग करतात, त्याच्या प्रती बोलतात. फिल्म संपल्यानंतर एक एक तास त्याचे सेशन चालतात. म्हणजे आपली हमसफर झाल्यावर मीफला लोक पाऊण तास बोलत होते आणि प्रत्येक माणसाने स्वतःचे प्रश्न विचारले, अप्रिशिएट केलं. ज्यांना काही पटलं नाही तर त्या माझ्याबरोबरच्या काही फिल्म्सला तेही त्यांनी सांगितलं की हे तुम्ही का केलंय असा खरा संदर्भ नाहीये. तर हे जग बऱ्यापैकी बदललं असं वाटतं आता.
1: नक्कीच. आजचे जे तरुण आहेत किंवा नगरचे तरुण आहेत, ग्रामीण भागातले तरुण आहेत, ते पुढे येत आहेत का या इंडस्ट्रीमध्ये?
0: हो, नक्कीच नक्कीच. की म्हणजे एक असं म्हणतात की एखाद्या भागावर सॅच्युरेशन झालं की मग उलटा प्रवास सुरू होतो. तसं आहे की मुंबईमध्ये तेच ते स्टुडिओ, त्याच ते लोकेशन, त्याच ते पद्धतीचे पॅटर्न, गोष्टी, कलाकार, टेकिंग फिल्मची स्टाईल, ह्याचा एक स्फोट होतो ना. असा स्फोट झाला आणि नंतर तुमच्या तुम्हाला आठवत असेल की सिरियल गावाकडे जायला लागल्या. म्हणजे कोल्हापूरमध्ये आपल्या अहिल्यानगरच्या सिरियल झाल्या, अशा गावी सिरियल सुरू झाल्या. तसंच सिनेमाचा पण प्रवास सुरू झाला की लोक जे एक ठराविक सिनेमे बघायचे, एक बॉक्स सेटचा ड्रामा जो नाटक आपण बघायचो, तसेच सिनेमे खूप झाले. आणि कालांतरानं फक्त काहीतरी विनोद निर्माण करणारे असे सिनेमे झाले. पण जसा काळ बदलला, जसं आपण अगदी फँड्री सारखा उत्तम सिनेमा म्हणतो किंवा सैराटनी पण एक वेगळ्या पद्धतीचं सिनेमा मराठी इंडस्ट्रीला वळण दिलं, तर ना असे बदल झालेत. आणि ह्याच्या बदल झाल्यामुळे गावाकडं काम करणारी जी छोटी मुलं असतील, म्हणजे अगदी शेतकऱ्याची मुलं असतील किंवा ज्यांना सिनेमा किंवा कलेमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं स्टोरी टेलिंगची स्टाईल आहे, तर हे शोज येत आहेत आत्ता. शोज नाटकांमध्ये येत आहेत, डॉक्युमेंटरीमध्ये येत आहेत, शॉर्ट फिल्म्समध्ये येत आहेत आणि सिनेमे पण बनत आहेत. आणि खरं बघाल तर ना जेव्हा हे बदलतं त्यावेळेस ह्या नवीन लोकांना फार संधी मिळते. तर ह्या सगळ्यांना संधी नक्कीच आहे.
1: नक्कीच. हमसफर या लघुपटाचा तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी कनेक्शन आहे जे तुम्ही सांगितलेलंच आहे, पण एक दिग्दर्शक म्हणून किंवा एक नातू म्हणून तुम्हाला हमसफर कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं का?
0: हो हो हो, नक्कीच वाटतं. फार छान प्रश्न विचारला तुम्ही. ऍक्च्युअली खरंच कम्प्लीट झाल्यासारखं वाटतं, कारण जेवढ्या लोकांनी ती बघितली त्यांना त्यांच्या त्या मेमरी झाल्या ज्या वडिलांच्या प्रती आहे, आईच्या प्रती आहे, आजोबांच्या प्रती आहे. म्हणजे आपण म्हणतो की हर्बेरियम म्हणतो ना आपण, जुनं ठेवलेलं पान किंवा एक जुनं घड्याळ आजोबांचं, पहिली सायकल आपण वापरलेली, अशा ज्या गोष्टी आहेत की त्याचे स्पर्श, त्याच्या आठवणी ह्या तुम्हाला एका जगात घेऊन जातात. एक काळ बांधणं, आपण म्हणतो काळ बांधणं फार अवघड आहे, पण जेव्हा एखादा काळ मनात कायमचं बांधला जातो त्याला आपण नॉस्टेल्जिक म्हणतो. तर तो जो काळ बांधण्याची जी खरं स्थित्यंतर आहे ना मनाचं, ते म्हणजे हमसफर आहे. आणि मी जर ही फिल्म बघितल्यानंतर इतक्या लोकांवर ती तसा प्रभाव करते, तर मला नक्की वाटतं की मी एक नातू म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून किंवा एक लेखक म्हणून सुद्धा की हे फार चांगल्या पद्धतीनं मांडू शकलो किंवा तुम्ही प्रयत्न केला आणि तो कदाचित यश मिळवतोय.
1: नक्कीच. तुमच्यासाठी किंवा तुमचा हमसफर कोण आहे?
0: माझा हमसफर नॅशनल अवॉर्ड आहे. खरंच नॅशनल अवॉर्ड म्हणावा लागेल, कारण 68वी राष्ट्रीय पुरस्कार जेव्हा मिळाला त्यावेळेस ही कलाकृती मी अशीच केली होती. तो कॅमेरा हा फोटो काढायचा कॅमेरा होता ज्याच्यावर आम्ही फिल्म शूट केली, आणि जिला खूप आंतरराष्ट्रीय पुरस्कार जास्त मिळाले आहेत. ॲक्च्युली तिला एडमिंटन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये तिला अवॉर्ड मिळाला होता आणि स्क्रीनिंग झालं होतं, जो ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म फेस्टिवल आहे. आम्हाला वाटलंही नव्हतं कधी तिथपर्यंत जाईल गोष्ट, एका आई आणि मुलाची, जी शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांचं जसं नातं आहे तशी ती गोष्ट होती. तसंच ही पण केली. मला एक कळलं की माझ्या आईचं एक वाक्य आहे, हे तुम्हाला जास्त खरं कळेल एक स्त्री म्हणून सुद्धा, की जी आई म्हणा स्त्री म्हणा एखादा पदार्थ मन लावून बनवते, तर तिचं ना त्यातलं मन, तिचे सौंदर्य, तिचे विचार त्या पदार्थात उतरतात आणि मग तुम्हाला त्याची टेस्ट मिळते आणि तुम्ही म्हणता अरे काय सुंदर आहे, त्या माणसाच्या हाताला चव आहे म्हणतो आपण. खरंच सांगायचं झालं ना तर हे कलाकृतीचं सेम असंच आहे. जी कलाकृती तुम्ही बॉटम ऑफ द हार्ट बनवता, ज्याच्यामध्ये तुम्ही एक जागा सुद्धा सोडत नाही की मी माझ्या हृदयापासून दिलं सगळं, मी काही ठेवलं नाही, हे ज्यावेळेस तुम्ही बनवता ना, तुम्हाला काहीच करायची गरज नाही, ती कलाकृती पुढचं सगळं काम करते. म्हणून मला वाटतं की उत्तम कलाकृती बनवणं हे माझं, मी मजेने म्हणालो पण खरंच आहे की उत्तम कलाकृती आणि नॅशनल अवॉर्ड हाच आमचं पर आहे.
1: भविष्यामध्ये अशा कुठल्या कलाकृती नगरकरांना मिळतील?
0: भविष्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या मनामध्ये करायची इच्छा आहे. की एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघतो की राष्ट्रप्रेम जे आहे ते आत्ता आपल्या नवीन, ज्यांना आपण जेन झी म्हणतो, ती फार हुशार जनरेशन आहे खरं तर त्यांचे विचार कसे आहेत, तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या पद्धतीनं एक डोक्यामध्ये असं आहे की सैनिक जो आहे, जो आपल्यासाठी लढतो सीमेवरती, आपण आत्ता पहलगाम अटॅक बघितला, पूर्वी पुलवामा बघितला, आजचा नवीन भारत आहे, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींप्रती फार स्ट्रॉंग भूमिका घेतली. पण त्यामागं त्या सैनिकाच्या घरात काय घडतं, त्याची बायको, त्याची आई, त्याची मुले, यांची गोष्ट काय असते जेव्हा तो जातो जो घरातला माणूस आहे, तर त्याच्यासाठी दोनच आई आहेत, एक म्हणजे काळी माती जी त्याची आई आहे शेती, आणि दुसरी म्हणजे तिकडं लढतो त्यावेळेस भारत माता आहे. तर आफ्टर दॅट मॅन काय घडतं त्यांच्या आयुष्यात ह्याच्यावर आम्ही काम करतोय आता. आणि ही गोष्ट आम्हाला राष्ट्रप्रेम असेल, राष्ट्रप्रती आपण काहीतरी देणं लागतो, तर ते मांडणारी आम्हाला गोष्ट आता करायची आहे.
1: नक्कीच. एक लेखक, एक दिग्दर्शक कधीच शांत नसतो, किंवा तो शांत जरी दिसत असला तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये बऱ्याचशा कलाकृती तयार होत असतात, जात असतात, पुसट होत असतात, पुन्हा नव्यानं दुसऱ्या दिवशी दिसत असतात. तुमच्याही मनामध्ये असं घडतंय का?
0: हो, खूपदा. मला कसं वाटतं की लेखक असतो किंवा दिग्दर्शक असतो, तर त्याला ना एक आपण मोनॅकल म्हणतो ना, तसं एक डोळ, एक प्रतिबिंब दिसणारा एक डोळा असतो, आणि त्याला ना त्यातनं ती माणसं दिसतात. म्हणजे दोन भांडणाऱ्या माणसांमध्ये पण विनोद दिसतो, की तो भांडताना पण विनोदीच आहे माणूस. म्हणजे घटना प्रसंग गंभीर आहे पण घडते विनोदी. अशी माणसं, व्यक्तिरेखा, लोक, प्रसंग किंवा खूप छोटी गोष्ट, पण ती तुमच्या मनाला भुरळ घालून जाते, ज्याच्यात व्हॅल्यूज असतात खूप किंवा मानवतावादी मूल्य असतात, तर मला ते नेहमी दिसत राहतं. मी घटनांकडे बघताना आता तसं माझी नजरच कदाचित तशी सेट झाली, किंवा जी लोक लेखक दिग्दर्शक आहेत त्यांची नजर तशी असते की त्यांना गोष्ट दिसते प्रत्येक जागेवर. मग मी जेव्हा कुठेही जाऊन येतो तर एवढं मला माहिती आहे की तिथनं काय मी घेऊन येतो हातामध्ये ते मला माहित नाही, पण माझ्या मनात गोष्ट मात्र येता येता घेऊन गेलेलो असतो. तर ही जोपर्यंत मनामध्ये गोष्ट मिळण्याचं आणि घेण्याचं काम चालू आहे तोपर्यंत लेखक दिग्दर्शक म्हणून काम चालू राहील.
1: नक्कीच, नक्कीच. आज या माध्यमात स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात, आणि हमसफरमध्ये कुठेतरी रेडिओचं कनेक्शन आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यामधलं सुद्धा रेडिओचं स्थान खूप महत्वाचं आहे असं मी म्हणेन. तर तुम्हाला रेडिओ किती आवडतो?
0: मला प्रचंड आवडतं रेडिओ, कारण मला असं वाटतं की रेडिओ हे असं माध्यम आहे. म्हणजे भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे सुद्धा आज मन की बात मध्ये लोकांपर्यंत पोहोचतात, तर रेडिओ हे एक ना अद्भुत रसायन आहे. भारताचा जेव्हा, ज्याला आपण मिडिवल इंडिया म्हणतो, मध्यकालीन भारत, तर मध्यकालीन भारतामध्ये रेडिओचं इतकं जबरदस्त योगदान राहिलंय की ज्याच्यामध्ये आझाद असतील आपले त्यांच्यापासून ऑल इंडिया रेडिओ किंवा ह्याच्यानंतरच्या डेव्हलपमेंट्स असतील, आज लोकांपर्यंत उत्तम तंत्रज्ञान, माहिती, शिक्षण, त्याच्यानंतर आर्ट, कल्चर आणि जागरण, हे अगदी जवळ माणसाचं जर कुठलं माध्यम आहे तर ते रेडिओ आणि रेडिओच आहे. म्हणजे मी गाडी चालवताना सुद्धा रेडिओ ऐकत असतो. रेडिओ नगरवरनं इतके मोठे आणि चांगले कार्यक्रम आजपर्यंत झाले जे अहिल्यानगरची माहिती देणारे होते, देशमुखांचे असतील, त्यांच्यासारखी महान व्यक्ती या ठिकाणी आपल्या नगरचा इतिहास मांडून गेली, त्याचबरोबर इथं अनेक मोठमोठी माणसं तुम्ही आणलीत हे आम्ही ऐकत असतो. तर हे माध्यम जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लोकांमध्ये हे फक्त एंटरटेनमेंट पुरतं मर्यादित नाहीये, तर हे लोकांमध्ये जागृती करणार आहे, लोकांना एज्युकेट करणार आहे. तर मला असं वाटतं की माझ्याच नाही, अनेक आपल्या काळातल्या लोकांच्या मनाच्या प्रति त्यांना घडवणारं माध्यम आजही रेडिओ आहे, आणि त्याच्यावरती तुमच्यासारखे रेडिओ नगरचे कलावंत असतील, आरजे असतील, जे त्या माणसांना ते ऐकायला लावतात, कारण ही खूप अवघड परिभाषा आहे रेडिओची, आणि ती तुम्ही गाडी चालवताना सुद्धा, कितीही कामं करताना सुद्धा, किंवा घरात माझी आई स्वयंपाक करताना ऐकते, काही लोक रेडिओ लावून अभ्यास करतात, काही लोकांना झोपताना रेडिओ लागतो, काहींना रेडिओ आपण म्हणतो की अरे हा माणूस फक्त आंघोळ करताना गातो बरं का, तो म्हणतो नाही मी तेव्हा रेडिओ ऐकत असतो. तर रेडिओ हे माणसाच्या इतकं जीवन जगताना त्याच्या जीवनात गेलेलं माध्यम असं मी दुसरं कुठलंही बघितलं नाही, आणि त्याच्या मागची तुमच्यासारखे जी लोक आहेत हे फार उत्तम पद्धतीनं चालवतात, त्यांचं खरंच मोठं योगदान आहे. आणि मला असं वाटतं की हा फॉर्म, अजून खूप गोष्टी येतील जगात, पण रेडिओ फॉर्म कधीच बदलणार नाही असं मला वाटतं.
1: नक्कीच. आज या माध्यमात आला आहात, कसं वाटतं?
0: खूप छान, मला फार आनंद झालाय, कारण तुमचा हा स्टुडिओ, इथलं एक फार छान वातावरण आणि एक सामाजिक योगदान असलेला हा तुमचा प्लॅटफॉर्म आहे. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर मी सांगितलं ना की जाताना एक गोष्ट घेऊन जातो, तसं जाताना काहीतरी घेऊन जाईन मी डोक्यामध्ये. तर नक्कीच हे खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये.
1: नक्कीच. आज या माध्यमात आला आहात, तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गाणं आज ऐकावं असं वाटेल?
0: म्हणजे मनोरंजन करणारं सांगाल की असं सहज तुमचे
1: तुम्हाला जे आत्ता सुस्त येते?
0: मला आत्ता जे सुचते मनापासून गाणं ते किशोर कुमारांचं गाणं की आय थिंक आने वाला पल जाने वाला आहे.
1: हेच गाणं का?
0: हेच गाणं का, कारण मला असं वाटतं की माणसाचं जीवन आहे ते असंच आहे की वर्तमान सत्य आहे फक्त. मी नेहमी असं मानतो की लोक असा विचार करतात हे उद्या करू, हे उद्या होईल, कोणीतरी भूतकाळाच्या आनंदात जगत असतं की मी हे केलं बरं का, आणि तेच आयुष्यभर सांगत असतं, आणि कुणीतरी मी हे करेन कधीतरी म्हणून जगत असतं. पण खरंच बघितलं तर आपल्या हातात फक्त वर्तमान आहे, आणि आज आहे आणि आजच आहे, आणि येणारा क्षण हा खरंच जाणार आहे. तर येणारा क्षण जर जाणार आहे तर तो सेलिब्रेट ज्याला करताय तो, जो उत्तम जगता येतो, ते खरं जीवन आहे. आणि त्या जीवनाचं मर्म त्याच्यामध्ये सांगितलंय माझ्या गोष्टीमध्ये, पण तेच दिसतं कदाचित की खरंच आहे तो क्षण. तुम्ही त्या क्षणात राहणं ही पण एक मोठी कला आहे.
1: नक्कीच, आणि हे आयुष्याशी खूप रिलेट करणार, आणि जसं तुम्ही सांगितलं की वर्तमानात जगता आलं पाहिजे, आणि फक्त जगता नाही तर सेलिब्रेट करता आलं पाहिजे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर नक्कीच या माध्यमात आज तुम्ही आलात, स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक नगरकरांपर्यंत पोहोचलात, आपल्या माणसापर्यंत पोहोचलात, त्याबद्दल खूप मनापासून तुमचे आभार.
0: थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुम्ही इतका आमच्या हमसफरचा छान प्रवास उलगडलात, आणि खूप मार्मिक आणि खूप सबस्टेन्शियल क्वेश्चन्सनी तुम्ही हा प्रवास जगासमोर मांडताय, तर मी तुमचे आणि रेडिओ नगरचे खूप मनापासून आभार मानतो. हमसफर टीमकडनं खूप आभार, खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते आपल्या अहिल्यानगरचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत दळवी सर. आज आपण लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी याच कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधूर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मंडई संडे स्पेशल संवाद सखींचा. या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई मैत्रीण जी असते, सखी जी असते, महिला जी असते ना, ही प्रत्येक काम करू शकते. असं एकही काम नाहीये की जी महिला करू शकत नाही. महिला कुटुंब घडवते, तसंच महिला समाज देखील घडवू शकते. आणि याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहेत बरं का. त्या महिला आहेत, आपल्या मैत्रीण आहेत. आणि समाजासाठी काम करणाऱ्या, समाजातील तळागाळातील व्यक्तींसाठी समाजातील अनेक प्रश्न असतात जे सगळ्यांना भेडसावत असतात, या प्रश्नांच्या विरोधात काम करणाऱ्या अशा व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र दारूबंदी संघटनेच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा भुजंग सौदरमल. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मॅडम, खरं म्हणजे तुम्ही बीडवरून आज आमच्याशी गप्पा मारायला आलेले आहात, खास करून खूप आनंद होतोय. सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आणि मी आपल्या श्रोतांना, आपल्या महिला मैत्रिणींना सांगू इच्छिते की मॅडमचं बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात हिवरा इथं एक सामाजिक संस्था आहे, जिचं नाव आहे निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था. या अंतर्गत त्या काम करतात. त्या दामिनी दारूबंदी अभियान देखील त्यांनी केलेलं आहे, बालविवाह विरोधी कार्य त्यांचं आहे. आणि या दोन गोष्टींवर मॅडमचं प्रकर्षानं काम असतं, पण एकही चुकीची गोष्ट त्यांना सहन होत नाही. आणि हाच खूप मोठी गोष्ट तुमची आहे, कारण काही महिला समाजात न जाता घरातच गुंतून पडलेल्या आहेत, तर काही महिला अजूनही चांगल्या प्रकारे काम करत आहेत. तर मॅडम, याची सगळ्याची सुरुवात कशी झाली?
1: मी खरं तर मी या सामाजिक फील्डमध्ये ॲक्सिडेंटली आलेले आहे.
0: ओके.
1: हां, ऍक्च्युली मला पोलीस व्हायचं होतं आणि त्या अँगलने, त्या दृष्टिकोनातूनच मी अभ्यास करायचे, कारण माझे पॅरेंट्स, माझी आई जी आहे तर ती एकल महिला आहे, माझी आजी सुद्धा एकल महिला असल्यामुळे मग जे एकलचे जे कुटुंबाचे प्रॉब्लेम असतात ते सगळे फेस आम्ही केलेले आहेत, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, जे काय असतं ते. तर त्याच्यामुळे मग मी त्या दृष्टिकोनातूनच, किंवा आपलं कुटुंब चांगलं झालं पाहिजे, आपल्याला कुणी नावड ठेवली नाही पाहिजे, माझ्या पाठची जी बहीण भाऊंड आहेत तर त्यांना एक चांगलं स्टँडर्ड ऑफ लाईफ असं मिळालं पाहिजे, माझ्या आजीला, माझ्या आईला असं कुणी नाव बोट नाही ठेवले पाहिजे, जे ठेवले असतात तर त्या परिस्थितीमुळे ठेवले असतील तर परत काही त्यांच्या आयुष्यात असं होऊ नये, म्हणून मग मी त्या अँगलला मी अभ्यास करायची. आणि कसं, आपण चळवळीतली माणसं असं काही त्याला तेव्हा हे नव्हतं, परंतु माझी आई आणि आजी दोघीही सिंगल असल्यामुळे माझ्या आजीकडे स्पेशली हे होतं, ती फेमिनिस्ट विचाराची होती, स्वतःच्या नियमाने अटीने जगणारी, तर तिला ते त्या परिस्थितीनं तिला शिकवलं होतं त्या पद्धतीनं जगायचं, म्हणून मग तिच्या जास्त माझ्यावर, तिच्या माझ्यावर जास्त प्रभाव होता. मग त्या ह्यानं मी शिकत होते. पण झालं असं की माझ्यावर का, माझ्या कुटुंबावर, म्हणजे माझी आई असेल, मी असेल, बहीण असेल, एका चोरीच्या आरोपाखाली मला का, मी दहावीला असताना त्याच्यामध्ये मला पोलीस कोठडीत राहावं लागलं.
0: बापरे.
1: आणि मग त्या लहान वयामध्ये ते पोलीस हे ते सगळं बघण्यात आलं, ते चोरीचे आरोप, मग ती बदनामी, पोलीस कोठडीत राहिलेल्या मुली, हे ते सगळं, मग त्याच्यानंतर त्याचा खूप खोलवर परिणाम माझ्या मनावर झाला होता. आणि मग ते त्याच वेळेस म्हणत होते, कारण बालकांचे कायदे त्यावेळेस नव्हते, 2002 नंतर पोक्सो सारखे ह्या बाकीच्या गोष्टी आलेल्या होत्या, जे जे ऍक्ट नंतर आलेला, त्याच्या अगोदर मुलांसाठी स्पेशल असे कायदे नव्हते, म्हणजे असतील, म्हणजे बालविवाहचे वगैरे ते होते, बट असे स्पेशली लेकरांसाठीचे कायदे नव्हते. आणि मग त्याचा परिणाम माझ्यावर झाल्यामुळे, कायदा हे नसल्यामुळे पोलीस कुठे ठेवायचं नसतं, परंतु आम्ही राहिलेलो होतो, त्याचा मोठा परिणाम आमच्यावर झाला होता. आणि मग तिथून मग ते असं म्हणण्यात आलं की आता कॅरेक्टर लेस झाल्या, की म्हणतात ती त्यांच्यावर

0: नोकरी लागणार नाही, मी ट्राय करत होते पण ते काही जमलं नाही. आणि मग आता सासरी हे म्हणजे माहेरी एकल महिलांची लेकरं म्हणून तो म्हणतो ना आपण तो त्रास, माहेरी सासरी गेल्याच्या नंतर मग तो नवऱ्याकडून होणारा त्रास, भाऊकीकडून होणारा त्रास, कारण मी फार बोल्ड विचाराची महिला, मला असं काही सहन होत नाही, म्हणून मग तो त्रास मी दोन्हीकडचा त्रास सहन करायला, म्हणजे इथल्या सिस्टीमचा पण जातीयतेचा पण, माहेरकडे माहेरची म्हणजे एकल मुलं म्हणून सासरकडे ही फाराशी आहे भारतशी आहे म्हणून मग भावकीने वाळूत टाकल्याचा तो त्रास, हे सगळं असं काही सहन केलेलं मी. मग ते सहन म्हणलं, हे सहन करत जर गेलं तर मग ते ऍक्च्युली माझा नवरा माझ्यापेक्षा लहान बरं का, मी त्याच्यापेक्षा मोठे आहे, पण आपल्याकडे सिस्टीम काय सांगते, इथली व्यवस्था काय सांगते, विवाह संस्था कुटुंब संस्था, बाई लहान असो नाही ते मोठे असो, बाईनं नवऱ्याचं ऐकलंच पाहिजे, मार खाल्लाच पाहिजे, मग तो माझ्यापेक्षा लहान नवरा कमी शिकलेला, मग तो मला डोक्यावर का पदर घेत नाही गावात म्हणून तुम्हाला मारायचा, मी पंजाबी ड्रेस का घातली म्हणून मला तो मारायचा.
1: अरे
0: आणि मला ती सवय होती, मला असं नाही आमचं माझ्या पंजाबी ड्रेस का घालते म्हणून सरपंचापर्यंत भांडण गेलेलं होतं.
1: बापरे
0: एवढं. आणि मग मी एकदा ठाम ठरवलं, म्हणजे एवढं हे झालं की मी ठरवलं होतं की मी जर सहन करत गेलं तर मला सहनच करावं लागेल, मग मी याच्यातून बाहेर नाही पडणार.
1: हे महिलांनी ओळखून घेतलं पाहिजे.
0: मग ते त्यावेळेस म्हणजे खूप हे झालं. आणि असं झालं होतं की 2005 साला माझं पूर आलेला होता गावाकडे गोदावरीला. मग त्याच्यामध्ये पूर आलेला असताना माझं मुलगी तहानी होती, मला 2.5 महिन्याची होती, त्याच्यात पूर आलेला. मग त्या पुरामध्ये गावातली लोक स्थलांतरित केली होती, मग दलितांना वेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं, वरच्या जातीतल्या लोकांना वेगळं ठेवलं होतं बाजूला, स्वयंपाक एकच व्हायचा एकत्र, पण ते लोक करायची, मग आमच्या लोकांना करू देत नव्हती, मग त्यांनी खाल्ल्याशिवाय आम्हाला मिळायचं नाही. मग त्याच्यावरून तिथं भांडणं हे ते असं सगळं होतं. मग तिथलं ते डिस्क्रिमिनेशन मला दिसायला लागलं, जातीभेद तिथला दिसायला लागला. मग आम्ही काय म्हणायचो, तुम्ही आम्हाला करू देत नाही सगळं, तुम्ही करा पण आम्हाला ऍटलिस्ट द्या तरी तुमच्या बरोबरीने खायला. मग ते पण नव्हतं. मग मी तिथे गोपीनाथ मुंडे साहेब होते आले भेट द्यायला, तिथं विमलताई मुंदडा येत होत्या भेट द्यायला, मग त्यांच्या कानावरती आम्ही गोष्टी घातल्या. राशन यायचं सरकारचं तर ते रातव्यातूनच पोते पळवायची लोक त्या शाळेतून, अशा सगळ्या गोष्टी कानावर घातलेल्या. मग तिथून त्या लोकांना समजलं की जे भाऊकीची लोक होती ही होती की बाबा ही काम करती लोकांसाठी, भूक भागवायला लागली, तिचे नाव ठेवत होती लोक भाऊकीची जावकीची इतर लोक भेची वगैरे. मग त्यांना मदत हे केल्यामुळे थोडस मला हे झालं, मग ते थोडस ऍक्सेप्टेडनेस जो असतो तो वाढला. आणि मग ह्या फील्डमध्ये मिळाले. माझ्या शेजारच्या बायांना जेव्हा मारत होते नवरे तर मग ते असं ऐकणं तर असतो ना, पण नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर बाईन जायचं कुठं, पण मग माझा गुन्हा जर नसेल तरी बी मला मारच खावा लागत असेल तर. मग मी ग्रामसभेत जायला लागले, सावित्रीबाई फुलेंची जयंती पहिल्यांदा केली, सगळं असं महिलांना एकत्र केलं, त्यांचे बचत गट केले. मग त्याच्यातून ते हे झालं ना की आपल्याला हे करायचं आहे, कारण बायांना मार नाही बसला पाहिजे विनाकारण कुठवर मार खायचा. खरं तर हे हिंसाचाराच्या संदर्भात मग मी तिथून मग मला गावात कार्यकर्ते येत होते, मानवी हक्क संघटना होती आहे आताही, जिजा एकनाथ आवाड म्हणून आहेत ते, त्यांचे जिजा इथं पण होते बहुतेक. हा तर मग त्यांच्या संघटनेतली कार्यकर्ते यायची आणि मग ते कौटुंबिक हिंसाचाराचे काम करायची. मग त्याच्यातून मला कळलं की अरे हे तर स्त्री पुरुष समानतेचं काम करतात, मग ही तर कस गावात वेगळं कसं सांगतात आणि कार्यकर्ते कसं वेगळं सांगतात, समथिंग डिफरंट आहे की नाही. आणि सो मला मग त्याच्यात असं वाटायचं की हे वेगळं सांगतात म्हणजे हे खरं सांगतात, आणि बाबासाहेब सांगतात हे, फुले सांगतात, सावित्रीमाई सांगतात म्हणजे हे खरं सांगतात. हे जे सांगतात लोक, समाजातले लोक जे मला वाळीत टाकतात किंवा बायांना मारतात, हे दारुडे येतं, मग हे जे करतात हे खोटं आहे, हे दादांतपणे हे त्रास देणार आहे म्हणून मग त्यांच्या मिटिंगला जायला लागले. त्यांच्या मिटिंगला जात असताना मग त्यांनी जसं जसं आम्हाला टास्क देतील, जसं जसं सांगतील की हे करा, जयंती करा, बचत गट करा, महिलांना एकत्र करा, तुम्ही कार्यक्रमाला या, मग तिथून मी मानवी हक्क संघटनेच्या कार्यक्रमाला जायला लागले. तिथं शिकायला मिळालं. मग जिजांनी मला तिथे स्त्री पुरुष समानतेच्या एका प्रोजेक्ट वरती संधी दिली होती आणि मग मी तिथून ते कामाला सुरुवात केली संघटनेतून.
1: काय प्रोजेक्ट होता तो आणि कशा प्रकारे तुम्ही तो रन केला?
0: आम्ही 10 गावांमध्ये होते कौटुंबिक हिंसाचाराचं काम करायची आणि ते काम करत असताना महिलांवर जे हिंसाचार होतात त्या हिंसाचारावर काम, कौटुंबिक खास करून हिंसाचार त्याच्यामध्ये. आणि मग डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 ला आलेला होता ना, मग त्याच्या अंमलबजावणी वगैरे त्या नेमकं त्या घटना त्यावेळेस सुरुवात झाली होती. मग 2007 ला मुलगी माझी 2.5 वर्षाची होती, मग तेव्हापासून ते काम करत होते. जे जे हिंसाचार होतील, आर्थिक असतील, सेक्शुअल असतील, कौटुंबिक जे असतील, मग ते आई माहेरकडून होणारे, सासरकडून होणारे, तर त्या कायद्या

0: आम्ही काम करायचो. कारण का 498 नुसार जर गुन्हा दाखल केला तर महिलेला सासरघर सोडावं लागायचं. पण डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत तिला गुन्हा दाखल करून सुद्धा तिला सासरघरी राहता येत होतं. ह्याचा अभ्यास आम्ही केला. आणि डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत का की बाकीच्या कायद्यांतर्गत प्रियशीला हे नव्हतं, काय म्हणा, संरक्षण नव्हतं. बट डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत ते प्रियशीला पण त्याच्यामध्ये हे आहे, संरक्षण आहे. मग त्यावरती सुद्धा आम्ही काम करायला लागलो. म्हणजे सासर, माहेर, प्रियकर कुणाकडूनही छळ होत असेल, म्हणजे सासूला होत असेल, नंदेला होत असेल, मुलीला होत असेल, प्रियशीला होत असेल, मुलीला होत असेल, बहिणीला होत असेल, आत्याला होत असेल, ह्या सगळ्या नात्यातल्या स्त्रिया ज्या कुटुंबातल्या आहेत त्यांना ह्या कायद्याचं संरक्षण होतं. मग त्या प्रकरणांवर आम्ही काम करत होतो, त्या सगळ्या हिंसाचारावर.
1: मॅडम, तेव्हा जसं तुम्ही म्हणालात की या सगळ्या प्रकरणावर तुम्ही काम केलं, आणि तुमचं एक वाक्य मला आवडलं की अन्याय जो सहन करतो ना त्याच्यावर अन्याय होतो, त्यामुळे थांबवलं पाहिजे. आणि ते पाऊल तुम्ही उचललं, त्यामुळे आज तुम्ही इथे आहात आणि इतर महिलांसाठी काम करत आहात. तर या प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्ही काम करत होता तेव्हा समाजातील परिस्थिती तुम्हाला कळली असेल, तर काय परिस्थिती होती?
0: म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा, म्हणजे आपल्याकडं ते व्हायलन्स एक माध्यम ते स्त्रियांना कंट्रोल करायचं. आजही आहे, फक्त स्वरूप बदलते.
1: बरोबर.
0: आता पहिलं असं म्हणायचे ना की बाबा आमचं, सासा पहिला म्हणायचे की आमचं कुत्र रक्त पेत होतं एवढे आम्हाला मारायचे नवरे.
1: बरोबर.
0: आता जमतंय का तसं मारून?
1: नाही
0: होत नाही. म्हणजे तेवढं तसे तर घटना घडतातच, बट त्याचा रेशो आहे तर तो कमी कमी असं असतो. काही ठिकाणी जास्त असतो, काही ठिकाणी कमी अधिक असं असतं. तर ती परिस्थिती म्हणजे ती जात, विवाह संस्था कुटुंब संस्था, या विवाह संस्थेतली जाती येतात. याच्यामुळे जे आहेत ना, महिलांना भोगवस्तू समजलं जाते. मग ती कुठल्याही जातीतली असू दे, ती उच्चवर्णीय स्त्री जरी असेल तरी ती इथं भोगवस्तूच आहे आणि ती शूद्रच आहे. त्याच्यामुळं उच्चवर्णीय स्त्रियांवरचे हिंसाचार असतील, त्यांचा स्टेटस असेल, त्यांचा स्टँडर्ड असेल, तो किती चांगला आहे असला तरी सुद्धा त्यांच्यावरती हिंसाचार होण्याचं स्वरूप वेगळं आहे. म्हणजे प्रकार वेगळे असतात, पद्धत वेगळी असते. खालच्या जातीतील असतात, ज्या दलित असतात, सगळ्यात खालच्या जातीतले जे स्त्री असतात त्यांच्यावरचे अत्याचाराचं स्वरूप वेगळं असते. ऊसाच्या फडात जर बाई गेली तिथं का, ऊसाच्या फडात जर नवऱ्यासोबत काम करत असन तर ते नवरा ऊसाच्या ह्यानंच मारणार, हातात हे पडलं की हे असं. पण ह्याच्यामध्ये घरामध्ये लोक ज्यात हे असतात उच्चवर्णीयातल्या स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये, इथं जरी टिचकी मारली रोज अशी इथं असं असं रोज केलं तरी तिला त्रास होतो. त्यांचं एक वेगवेगळ्या पद्धतीचे हिंसाचार होतात. आताही आहेत. पण आता मी ज्या गावात काम करते ना तिथल्या बायांना त्रास व्हायला की त्या मला फोन करतात, त्यांना नवऱ्याला सांगावं लागतंय. नाही तर मग पोलीस स्टेशनला त्यांना माहिती आहे की पोलीस स्टेशन सत्य महाकडे गेलं की आमचं प्रश्न मिटते. पण आपण किती याच्यामध्ये, कारण ज्या ज्या गावात करतो जिथं जिथं जातो, आता महाराष्ट्रात मी खूपशा ठिकाणी जाऊन यावं लागतं मला. इव्हन महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काही डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस मध्ये जावं लागत होतं. जे आपल्याला असं वाटत सुद्धा नाही की हा माणूस किती सभ्य दिसतो हे दिसतो, परंतु तो माणूस काय आहे हे त्या बायकोलाच माहित आहे, तो नवरा म्हणून काय आहे. सो अशा वेगळ्या स्वरूपाचं ते हे आहे.
1: मॅडम, तुम्ही सगळ्यात सुरुवातीला डोमेस्टिक व्हायलन्स, महिलांवर होणारे अत्याचार, अन्याय यासाठी काम सुरू केलं, मग दारूबंदी आणि चाइल्ड मॅरेज कडे कसा वळालात?
0: कारण का जिजांच्या संघटनेत काम करत होते तेव्हा डोमेस्टिक व्हायलन्सवर काम करते. आपण कसं म्हणतो ना, कार्यकर्ते असतो. जसं जसं आपण समाजात जातो, कुटुंबात जातो, गावात जातो, फिरतो, रिसर्च होतो आपल्या माध्यमातून, संशोधन होतं की आपल्याला माहिती मिळत राहते. की माझ्याकडे जेव्हा 20 महिला बसतात त्यातल्या एक 8-9-10 महिला तर त्यांचे नवरेच दारू पित येतो. आणि मग दारूमुळे त्यांना काय त्रास होतोय, मुलं शाळेत जात नाहीत, त्यांची मजुरीचा जो पैसा आहे तो पैसा नवरा हिसकावून घेतोय, बाजाराला जातोय, सकाळी जातोय तिचे मजुरीचे पैसे घेऊन, मजुरीचे जिथं मजुरी केली त्या मजुरीचे पैशाची जी उचल मजुरी असते 7 दिवसाची तोच जाऊन आणतोय त्या मालकाकडून, त्या जिथं काम केलं तिथून, आणि तो तशीच घेऊन बाजारात जातोय. सकाळी जातोय तो दिवसभर त्या पैशात दारू पितोय आणि संध्याकाळी येताना तो पडलेला संपलेला बाजार तो घेऊन येतोय. आणि मग त्या तिचा ती मजुरीचे पैसे जातात, 8 दिवसाचा बाजार जो लेकरांना लागतोय तो मिळत नाही. आणि तिनं प्रश्न विचारू नये की पैशाचं काय केलं म्हणून वरून तिलाच मार पसतोय. हे प्रकार ग्रामीण भागातले. मग तिथं आम्हाला असं समजलं की याच्या पाठीमागचं जे आपण म्हणतो ना, काही न दिसते कारण असतात. काय म्हणतात त्याला, मला शब्द नाही सुचणार, बट काही दिसत नाही तर कारण, पण काही दिसते कारण असतात. काही खूप वर्षापासून चालत आलेले असतात आणि काही तात्कालिक कारण असतात.
1: बरोबर.
0: म्हणजे त्या बाईला त्रास व्हायला देते, तिचं म्हणणं आहे की ती म्हणणार नाही मला की मला जाती येते म्हणून त्रास व्हायला आहे, माझ्या नवऱ्याकडे पितृसत्तेची सत्ता आहे म्हणून मला त्रास व्हायला, ती म्हणणार नाही. ती हे म्हणणार की मला माझा नवरा दारू पितोय म्हणून मला त्रास होतोय. हे तात्कालिक कारण येते त्याच्यामध्ये. मग हे समजायला, हे त्या कार्यक्रमातून, त्या आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये काम करत असल्यामुळे आम्हाला ते समजून आलं की याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सचं महत्त्वाचं कारण ग्रामीण भागातल्या ज्या दलित महिला आहेत, मी त्या समूहासाठी, त्या समूहासोबत मी काम करते जास्त, म्हणून ते कळलं ना की आपण त्या महिलासोबत काम करतोय, तर मग हे दारूचं कारण महत्त्वाचं आहे. आणि गावात दारूची दुकानच नाही तर हे महत्व त्याच्या पाठीमाग, दारूचं दुकानच नाही तरीही दारू मिळते. मग याच्यासाठी कायद्याचा अभ्यास त्या ह्याचा थोडाफार असं करावा लागतो की बाबा इथं दारू सहज उपलब्ध व्हायली दारूचं दुकान नसताना. आणि मग म्हणून ही सहज दारू उपलब्ध व्हायली आणि महिलांची मजुरी चालली, नवऱ्याची मजुरी चालली, लेकरांची शाळा होत नाही, लेकरांना वेळेवर कपडे लत्ते मिळत नाहीत, पुस्तकं मिळत नाहीत, आणि म्हणून महिला कौटुंबिक हिंसाचार जे आहेत दारूमुळे जे होणार आहेत त्यांना हे त्रस्त आहेत. ह्याचा आम्हा काम करत असताना आम्हाला शोध लागला, म्हणजे हे त्याचा अभ्यास झाला, म्हणून मग ह्या प्रश्नाकडे वळलं की हे जर कमी करायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल, ह्याच्यावर काम करावं लागेल. म्हणून मग जिथं जिथं मागणी येते महिलांची पुरुषांची, तिथे तिथे आपण दारूच्या दारू ती बेकायदेशीर असो लायसनची असो ती बंद करण्यासाठी आपण काम करतो. आपण दारूबंदीच्या आपण संघटन केलं होतं दामिनी दारूबंदी संघटना म्हणून, पण होतं काय प्रशासनाला बंदीवरती काम नाही करायचं, पण मग प्रशासनाला आपण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याच्यावर प्रेशर करू टाकू शकतो किंवा त्यांना आपण प्रभावित करू शकतो. म्हणून मग आम्ही दारू पीडित महिला संघटना असं त्याचं केलं परत की पीडित महिला दारू नये, म्हणून मग आता सरकारने याच्याकडे लक्ष द्यायचं, म्हणून ह्या अशा ह्यानं या प्रश्नाकडे आपण
1: आलो. दामिनी दारू अभियानांतर्गत आजपर्यंत कोण काय काय करण्यात आलंय आणि कशा प्रकारे हा रन करण्यात आलाय?
0: म्हणजे आम्ही 2017 पासून काम करतो, तर याच्यामध्ये पहिला माझ्या जिल्ह्यामध्ये 300 आसपास दुकानं होती फक्त लायसनची, पण त्यावेळेस जवळजवळ 6,000-7,000 आसपास धाबे येत, दुकानं आहेत बेकायदेशीर. मग ह्याचा आम्ही अभ्यास केला आणि हे करत असताना मग बायांना एकत्रित करणं असेल दारू पीडितच्या ज्या महिला आहेत, आणि मग त्या त्या कायद्याचा अभ्यास असेल, मग त्याच्यासाठी आम्ही बैठका घेणं असेल, दामिनी पथक निर्माण करणं असेल, मग त्या माध्यमातून काही जिथं दारूची दुकानं आहेत म्हणजे धार्मिक स्थळ असेल, पब्लिक प्लेसची जी ठिकाणं असतील, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, विहार असेल, मस्जिद असेल, मंदिर असेल, पाणवठा असेल, हापशे असतील, जिथे सार्वजनिक ठिकाण येत असेल, अंगणवाडी असेल, अशा ठिकाणी जर दारूची दुकानं असतील तर ते लायसन्सची जरी असले तर ते हटवता येतात जनतेच्या रेट्यांना. मग काही ठिकाणची आम्ही दारूची दुकानं हटवली होती आणि काही लोकांवर कारवाया पण करायला लावल्या होत्या. काही ठिकाणची दारू आम्ही स्वतःच जाऊन धरत होतो, कारण पोलीस यंत्रणा 10 बाटल्या धरल्या तर 4 बाटल्या दाखवायची आणि त्या लोकांवर धरून आणायची पण कारवाईच करायची नाही, त्यांच्यावर रेकॉर्डवर घेत नव्हते पोलीस लोक त्या दारूवाल्यांना, कारण ते रेकॉर्डवर आले की त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात ना. मग तो लगेच तो रेशो वाढतो ना, मग दारूवाले किती विक्रेते करतायत, किती विक्री करणारे दारू आहेत बेकायदेशीर वगैरे, असं ते सगळं होतं. म्हणून मग आपण त्याच्यावरती त्या पद्धतीनं आपण काम करतो.
1: मॅडम, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की पीडित महिला जेव्हा येते तेव्हा सांगते की दारू पिऊन नवरा मारतो किंवा दारू पिऊन तो नशेच्या हालतमध्ये त्रास देतो, तर काय रेशो आहे आपल्याकडे पिणाऱ्या लोकांचा?
0: म्हणजे गावामध्ये असं जर ठरलं तर ऊसतोड कामगार जे आहेत तसे सगळ्या समाजामध्ये कमी जास्त प्रमाणात दारू पिणारे लोक आहेत, परंतु दलित वस्त्यांमध्ये दारूची बेकायदेशीर दुकानं जास्त आहेत. उच्चवर्णीय लोकांच्या वस्त्यांमध्ये ही दारूची दुकानं नसतात, त्याच्यामुळे हे दलित वस्त्यांमध्ये जास्तीची दुकानं तिथं लगेच मिळते ना. एक 50 मधले 30-35 तरी लोक दारू पितात, असे कुटुंब प्रभावित असतात असे.
1: आणि मॅडम, जेव्हा आपण एखाद्याला सांगतो की दारू बंद करा, दारू वाईट आहे, तेव्हा सगळ्यांचं एक म्हणणं असतं का वाईट आहे आणि त्यामुळे काय होतं, तर असे अनेक प्रश्न येतात, तर असं कधी प्रसंग तुमच्यासोबत आला?
0: सरकारला दारूतून एक्साइज मिळतो असं म्हणतात ना लोक, दारू वाईट नाही. आपलं काय म्हणणं आहे की दारू सरकारनं दारूबंदीचा कायदा जो 1949 आय थिंक तो मोडला होता, मग त्याच्यातून कशासाठी मोडलं आता हे सरकारचे जे मंत्री संत्री आहेत यांच्याच दारूच्या कंपन्या आहेत, त्यांना काढण्यासाठी तो दारूचा कायदा म्हणला. कुठल्याही लोकांनी असे मोर्चे काढले नव्हते की आम्हाला दारूचं दुकान द्या, काढलेले नाही. तर तुम्ही बघा आणखी निश्चित बघून तर कुणीच मोर्चे काढलेले नाहीत की आम्हाला दारूची दुकानं हवी, तर आम्ही त्याच्यासाठी मरायलो. हे सरकारनं दारू पाडण्याचं धोरण सरकारचं आहे. त्याच्यामुळे सरकारचे लोक असतात पेरलेली असे, एक्साइज मिळतो सरकारला, हे करतो. परंतु त्याच्यामधून जी दारू पिऊन ऍक्सिडेंट होतात, कुटुंब उद्ध्वस्त होतात. आता असं म्हणतात, आता बीड जिल्ह्याचा रेशो एकल महिलांचा किती, माझ्या गावामध्ये एकल महिला 100 आहेत त्याच्यामध्ये. त्यातल्या वयस्कर जास्त जरी असतील तर त्यांची मुलं मेलीत ना, सुना विधवा झाल्या. तर 30-35 तर अशा एकल महिला आहेतच. तर आम्ही जालन्याचं बघितलं, जालन्याचा आकडेवारी आल्या, तिकडं 14,000 काहीतरी एकल महिला, त्याच्यात कितीतरी महिलांची दारूमुळे नवरे सोडून दिले, दारूमुळे नवरे मिले, तर असं खूप काही आहे. मग त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर आता बघतोय कसं होईल, त्या पद्धतीनं करतोय.
1: पण 2017 रोजी हे तुम्ही किंवा त्या सालात तुम्ही हे सुरुवात केलं, तर तेव्हा आणि आता 2026 चालू आहे, म्हणजे अनेक वर्ष लोटले गेले, तर काही बदल जाणवतोय?
0: काही बदल म्हणजे आता हे आम्ही जे हे काम करतो त्याची अवेअरनेस, जनजागृती महिलांपर्यंत ती आहे. मध्यंतरी आम्ही काही कारण असतो, कारण खूप हल्ले पण होतात त्याच्यामध्ये, म्हणजे केस उपटणं असतील, आमच्या गाड्या पंक्चर करणं असतील, चटण्या टाकणं असतील, एवढे ते हल्ले करतात. आणि काम करत असताना आपल्याला त्यातला कायदा काय माहिती आहे माहीत नसतो, त्यातली स्ट्रॅटेजी काय वापरायची माहीत नसतं. आम्ही 3-4 महिला गेलो दारू बंद करायला, तर आम्हाला धरणार कुणीतरी हाणणारच ना. कारण त्यांच्या ते जे विकतात दारू त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न असतोय असं आहे ना. त्याच्या पाठीमागचं पॉलिटिक्स काही असू द्या, पण त्यांना असं वाटतं ना आमचा रोजगार बुडवलेत, हात मिळत नाही, पाय मिळत नाही, पण आम्ही दारू आणतो. आणि त्याच्यामुळे मग ते हल्ले होतात ना. मग काही आम्ही ते स्ट्रॅटेजी करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, संघटन बांधणी करण्यासाठी आम्ही काही काळ असा घेतलेला होता. आणि कसं असतं ना, ज्याचं पोट दुखतं ते ओवा मागतं. जबरदस्ती आपण जाऊन काम करणं लोकांतून आलं पाहिजे आपल्याकडे, की बाबा त्यांचा प्रश्न आहे असं वाटलं पाहिजे. मी माझा प्रश्न म्हणून मला घेऊन जाऊन काम करता येत नाही. लोकांमधून आलं पाहिजे की याच्यावर काम झालं पाहिजे, हा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, हा प्रश्न जवळ एकतेचा आहे, आणि हा प्रश्न आमचं आयुष्य प्रभावित करत आहे. तर तसं आल्याशिवाय आपण काम करत नाही, हे पण तितकंच महत्वाचं आहे. संवैधानिक मूल्यावर काम करायचं म्हणलं, त्यानुसार चालायचं म्हणलं, तर मग काही गोष्टी आपल्याला थांबवाव्या लागतात, 2 पावलं मागे यावं लागतात, 2 पावलं पुढेही जावं लागतं, असं पण असतं.
1: आणि मॅडम, ही जी दारूबंदी संघटना आहे महाराष्ट्राची, तिची सुरुवात कशी झाली आणि त्या अंतर्गत जसं तुम्ही तुमच्या जिल्ह्यात काम करता तसं महाराष्ट्रभर काम चालू आहे का?
0: आपण सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये सध्या करतो आपण, पण जिथून आम्हाला आता सोशल मीडियावर मी ऍक्टिव्ह असल्यामुळे मला फोन येतात, मग त्यांना काय काय करायचं मी त्यांना मेसेज मधून तिथल्या लोकांना काय असं आपण सांगत असतो, ह्यानुसार अशा अशी स्ट्रॅटेजी करा, ही ही माहिती गोळा करा. कारण गावामध्ये पोलीस पाटील आता भरती झाली, इतक्या वर्ष पोलीस पाटील नव्हते, तर आता भरती झाली, त्याच्यामुळे गावामध्ये सदरक्षण आहे आणि खलनिग्रह आहे, म्हणजे कायद्याची अंमलबजावणी करणारा पोलीस डिपार्टमेंटचा आणि महसूलचा एकमेव माणूस आहे सध्या, तो म्हणजे पोलीस पाटील. त्याला गावातल्या जिथं हे आहे अनुचित प्रकार घडतो त्याची झडती घेण्याचा पण अधिकार आहे, तो दारू पोलीस पाटीलच्या ह्याच्या संदर्भात आहे. तर म्हणून मग आता आम्ही असं सांगितोय लोकांना, दारूच्या संदर्भात जे काही त्रास आहे तर तुम्ही पोलीस पाटीलच्या दारात बसा, तुम्ही त्याला अर्ज करा, ग्रामपंचायतला अर्ज करा. दारू पिणाऱ्या लोकांच्या ग्रामपंचायतला नोंदी झाल्या पाहिजे, म्हणजे तो रेशो आपल्याकडे येईल, ते आकडेवर येईल. आपण याच्यासाठी पण आपण सांगतोय, म्हणून पोलीस पाटलांना जबाबदार धरलं पाहिजे. म्हणून आम्ही ह्या लोकांना मार्गदर्शन पण करतोय, सांगतो जिथून येते अशा पद्धतीने.
1: मॅडम, जसं की महिलांचा दारूबंदीला प्रोत्साहन आहे किंवा महिला जास्त प्रमाणात यामध्ये सहभागी असतील, तसं पुरुषांचं पण योगदान आहे?
0: पुरुषांचं कमी आहे, परंतु जर ठरवलं गावाने जर ठरवलं मग ते पुरुष सगळंच तर गाव पित नाही ना. त्याच्यामुळे आमच्या आता रोहितळ म्हणून बीड जिल्ह्यातलं गाव आहे, गेवराई तालुक्यातलं, तिथल्या काही युवकांनी ठरवलं की बाबा हे करायचंय, तर तिथल्या महिलांनी दारूच्या बाटल्या, त्यांच्यासोबत अख्खे पुरुष लोक होते तिथले, म्हणजे अख्खे म्हणण्यापेक्षा बहुतांश पुरुष होते त्यांच्यासोबत, आणि त्या महिला पण होत्या. मग त्या पुरुषांनी पण ठरवलं की त्या महिलांना ते बाहेर काढू शकतात कधी, आणि त्या महिलांना कसं हे करायचं तर ते करू शकतात. म्हणून मग काही ठिकाणी पुरुषांचा पण चांगला सक्रिय सहभाग असतो. पण त्या प्रकरणामध्ये ज्या ज्या महिला दारूच्या बंद विरोधात होत्या ना, ढाबे उचकायला, त्या बाटल्या फोडायला, त्या दारूवाल्यांनी त्या महिलांच्या नवऱ्यांना फुकट दारू पाजली काही दिवस.
1: अरे,
0: की तुमच्या बायका दारूबंदीच्या अहवालात आंदोलनात चालल्या, तुम्ही त्यांना हाणा मारा. मग काही दिवस त्यांना मारलं त्यांनी की ह्या दारूबंदीच्या आंदोलनाचा जाऊ नये म्हणून त्या दारू विक्रेत्यांनी त्या बायांच्या नवऱ्याला फुकट दारू पाजले. आम्हाला जसं समज आम्ही पोलीस स्टेशनला फोन केली की यांना उचला अगोदर, यांना बाकीचं काही असू द्या, त्यांना बसवलं ना की मग ते जरा थांबते. मग त्यांना पोलिसांनी हे केल्याच्या नंतर मग त्यांचं त्यांना मारणं बंद झालं. तर दारू विक्रेते अशी पण स्ट्रॅटेजी करतात, जसं आम्ही वेगळी करतो तसं ते पण करतात.
1: म्हणजे काही ना काही उपक्रम ते पण तुमच्या विरोधात राबवत
0: असतात. आता माहितीये का, खरं तर दारू दुकानवाल्यांना का आपल्या दुकानावर जर लोक दारू प्यायला आले तरच त्यांना द्यायचा अधिकार आहे दारू. त्याच्यासाठी माझ्याकडे समजा फॉर एक्झाम्पल मी जर दारू पित असेल तर माझ्याकडे दारू प्यायचं लायसन पाहिजे. पण हे कुणाला पण देतात. आणि ह्यांनी स्पेशली गावासाठी समजा एक एक सर्कल असेल, मोठे मोठे बाजाराची गावं असतील, त्या त्या ठिकाणी ह्या दारू विक्रेत्या लोकांनी दारू ज्यांच्याकडे लायसन आहे सरकारचं 20-25 हजार रुपये महिन्याने माणसं लावलेले आहेत कामाला की दारू पोहोचवा म्हणून. हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे पण हे बेकायदेशीर आहे.
1: मॅडम, याबरोबरच अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्ही उचललात, तो म्हणजे बालविवाह, जो खूप महत्वाचा आहे. मुलींचं आयुष्य बर्बाद होतं यामुळे. तर हा मुद्दा का घ्यावा वाटला तुम्हाला?
0: काय ना की आपल्याला माहित नाही, सांगतात आपल्याला की सोयी नाहीत आमच्या, आम्ही कारखान्याला जातो, आम्ही वीटभट्टीवर असतो, किंवा मला मुलींना आमच्या वयात आलेल्या मुलींना सांभाळायचं नसतं, सांभाळायला कुणी नाही. परंतु हे याच्यामध्ये काही अंशी खरं असू शकतं, बट सगळंच खरं नाही आहे. त्याच्यासाठी सरकारचे हॉस्टेल्स आहेत, ऊसतोड कामगारांचे वसतिगृह आहेत, समाज कल्याणचे वसतिगृह आहेत, काही संस्थांनी काढलेले वसतिगृह असतात, त्या ठिकाणी मुलींना ठेवू शकतात. परंतु आताचं असं आहे की मुली पळून जातात, मुलींचे अफेअर वाढतात, किंवा मुलीचं वाईट पाऊल पडू नये, किंवा काय असतं ना, एक मुलगी गावातून पळून गेली अफेअरमध्ये प्रेमामध्ये, त्याचा परिणाम इतर सगळ्या मुली रुत असतो. इतर जातीसोबत काय म्हणतात त्याचा प्रतिष्ठेचा प्रश्न बनत असतो. आणि मग काय होतं ना की मुलगी कुणासोबत पळून जाऊ नये, इतर जातीत गेल्यामुळे आपलं नाक जाऊ नये, आपली इज्जत जाऊ नये. आणि त्याच्या पाठीमागे, बालविवाह करण्याच्या पाठीमागे सगळ्यात जास्त प्रभावी महत्वाचं कारण जातीयत आहे. मग ह्याच्यामुळे होतं काय की मुलीचा संविधानातले जे मूल्य आहेत, स्त्री पुरुष समानतेचे जे असेल, निवड करण्याचं जे स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, फ्रीडम ऑफ स्पीच ज्या गोष्टी आहेत महिला पुरुषांसारख्याच महिलांना, मग तिचं एज्युकेशनचं, तिला निवडण्याचा अधिकार जो आहे, तिला करिअर निवडण्याचा अधिकार आहे, तिला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे, तिला निवडायचा आहे नाही निवडायचा, तिला शिक्षण कुठल्या फील्डमध्ये घ्यायचं, तिला करिअर कोणतं निवडायचं, ह्या सगळ्याच गोष्टीवर बालविवाह केल्यामुळे नियंत्रण येतं. आणि मुलींच्या हे सगळे अधिकार हिरावून घेतले जातात. म्हणून बालविवाहावर काम करायचंय. आणि म्हणून आम्ही काम करतो बालविवाहावर. की मी लोकांसारखं म्हणत नाही की मुलींना सांभाळण्यात सांभाळता येत नाही म्हणून मग हो द्या बाबा बालविवाह, मुलींना ठेवायला कुणी नाही घरी म्हणून हो द्या, मायबाप ऊसतोडी कामगारला जातात म्हणून हो द्या. मी याचं कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही कारणाने जरी सांगितलं तर आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत. आम्ही कशाच पद्धतीनं, कारण आम्हाला एवढं माहित आहे की ह्या सगळ्या गोष्टीमुळे मुलींचं सगळं आयुष्य प्रभावित होतं. जबरदस्ती तिचं कुठं अफेअर असेल, प्रेम असेल, काय असेल, त्या वयातल्या त्या मुलींना, आता सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणतं की ह्या वयातली मुली मुलांचं शिकण्याचं वय असते, पळून जेव्हा जातात हे असतात, तर त्यांच्यावर पोक्सो सारखे गुन्हे जे दाखल होतात त्यांच्या प्रियकरावर वगैरे, आताच टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली की याचं काय करायचं, तू सरकार कसं रोखणार आहे मुली मुलं पळून गेली तर. तर हे त्याचा पर्याय हा नाही, लग्न हा लग्न पर्याय होऊ शकत नाही. पळ वाटे ही बालविवाह करून देणं, आपली जबाबदारी झटकणं ही पळवाट आहे. या पळवाटामुळे मुलींच्या पुन्हा दुसऱ्या समस्या त्यांना फेस कराव्या लागतात. कौटुंबिक हिंसाचार सहन करावा लागतो, नवऱ्याचा दारुड्या नवरा करून देतात, मग काय असं, तिच्या आवडीनिवडीचं काहीच नसते, त्या वयात तिला कळत नाहीत, लहान वयात त्यांना मुलं होतात, त्या लेकरांची जबाबदारी येते, त्यांचं शिक्षण थांबतं, सासू सासऱ्यांचा त्रास सुरू होतो, आणि मग तो नवरा जो म्हणेल त्या पद्धतीनं ऐकणं ते करणं, मग त्याच्यातून पुन्हा आता सोशल मीडियाचा वापर, मग त्याच्यातून ओळखी पाळखी ह्या त्या, मग पुन्हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर त्यांचे सुरू होतात. आणि खरं तर मग 35-25 नंतर खरं तर महिलांना चांगली बरीबुरी समज येत असते, स्वतःचं भलं बुरं कळत असते. पण आता माझ्याकडं एक महिला माझ्या गावात आहे, आता नाव नाही सांगत, 18 वर्षात तिला 3 लेकरं झाली, ऑपरेशन झालं,
1: बापरे,
0: तिला डायबिटीस झाला, तिचं शिक्षण थांबलं, हे भयानक प्रकरण आहे. त्या लेकरावर लक्ष द्या वतीनं. आता तिची पोरगी तिच्या अशा उंची तिच्यापेक्षा उंच दिसती, कोण आई कोण मुलगी कळत सुद्धा नाही. मग ह्या बालविवाहाचे थोडे तितके परिणाम त्या महिलेच्या होतात ना आयुष्यावर, तर तिच्या नवऱ्यावर. आता त्याची बायको गेल्याच्या नंतर आता ती नांदली नाही, त्याचे पुन्हा प्रश्न निर्माण होतात, कुटुंबाचे होतातच ना निर्माण. आणि तिचं पहिलं हे होतं, अफेअर होतं म्हणून माझ्या हवाली केली म्हणून पुन्हा त्या नवऱ्याला जर कळलं तर ते पुन्हा त्रास देतात. मग हे त्यांचे प्रश्न बदलतात, समस्या मध्ये आयुष्यभर त्या महिलांना काही ना काही फेस करावं लागतं. म्हणून बालविवाहावरती काम करावं लागतं. म्हणजे बालविवाह काम करत असताना, शिक्षणावर काम करत असताना, म्हणजे आम्हाला बालविवाह थांबवणं काही हे नाहीये. आपला मोटिव काय फक्त बालविवाह असं थांबवण्याचं काय हे नाही, शिक्षण मिळणं ना मुलींना, जोडीदार मिळत नाही मुलींना, त्यांचं करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातंय, मुलींना शाळेतून घरी यावं लागतंय. मग ह्या दरम्यानच्या वाटात काहीतरी होतंय, ऍक्सिडेंट होतात, काहीतरी कुठं आणि दुसरेच होतात, म्हणून आपण त्याच्यावर काम करतोय.
1: आणि इथं सगळ्यात महत्वाचे पॅरेंट्स आहेत की ज्यांनी समजून घेणं, आणि हा समाज आहे. कदाचित समाजच आता असा झालाय की सगळ्या मुली या समाजाला तोंड देऊ शकत नाहीत, आणि जसं तुम्ही म्हणालात की सगळं स्वातंत्र्य त्यांचं हिरावून घेतलं जात आहे. तर मॅडम, आतापर्यंत अनेक वर्षापासून तुम्ही बालविवाहावर काम करत असताना किती बालविवाह रोखले गेले?
0: मी आता जवळजवळ 86 आसपास बालविवाह थांबवले.
1: बापरे.
0: पण झालंय असं की जे बालविवाह थांबवलेत ना, बालविवाह थांबवताना त्याची प्रोसेस वेगळी असते, त्याची प्रक्रिया वेगळी असते. आमच्याकडे आलं की आम्ही 10:98 कॉल करतो. 10:98 कॉल केलं की ती टीम तिथे जाते. मग ती टीम तिथे गेली की त्या मुलीला, ती मुलगी एक तर बालविवाहातून पीडित असते पण आरोपी सारखं तिला ट्रीट केलं जाते. त्याच मुली बालगृहात ठेवलं जाते, निरीक्षण गृहात त्याच मुलीला ठेवलं जाते. आरोपी ते हे असतात, आई वडील हे ते असतात, त्याचा कायदा वेगळं सांगतं. पण हे मग आमचा रोल काय होतं की बाबा आम्ही तिथं ते कळवणं, ही टीम जाते तिथं, मग ही टीम आमच्या सोबत संवादच करत नाही. म्हणलं ना तुम्ही बालविवाह थांबवला तर मग त्याचे फोटो आहेत का आम्हाला हे करा, नाही त्याची प्रायव्हसी आम्हाला तुम्हाला देता येत नाही. मग ते मुली सीडब्ल्यूसी कडे जातात, चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या समोर हे केलं. ग्रामसेवक ज्या दिवशी विवाह आहे त्या दिवशी गावात थांबतच नाहीत. पोलीस सुद्धा म्हणतात की मॅडम झाले गेले वराड झाले, आता मी वाटायला लावले, जाऊ द्या जातो मी पण. आणि नंतर गादीवर बसून एका रूम मध्ये विवाह लावतात. यंत्रणा अशी काम करते. ग्रामसेवक त्याचे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत गावातले. पोलिसांच्या मदतीने त्यांनी ते बंद करायला पाहिजे आणि ती हे केलं जात. पण हे बालविवाह करणारे माणसं एवढे चॅप्टर असतात ना, ह्या गावातली असती, समजा नगरमधली असेल, आईल नगरमधली मुलगी असेल तर ते बीडमध्ये आणून लग्न लावतात. मग ग्रामसेवकाला पण काही पत्ते चालत नाहीत ना, कुठली मुलगी काय मुलगी कसं असं. म्हणून मग आमचा त्यांचा संपर्क फक्त ते कळवण्यापुरत्याच राहतोय. आणि मग त्या मुली खरं काय करायला, लग्न करायला, हे करायला काहीच कळत नाही. एका एक दोन तीन विवाहातली अशी होती की त्या मुलींना लग्न करून नेलं, थांबवलं लग्न, बालकल्याण समितीसमोर उभं केलं, त्या पोरी नवऱ्याच्या घरी बिना मंगळसूत्र करून आणतात. काय म्हणायचं आपण, काय करता येईल मला सांगा तुम्ही. ह्या पोरी कॉलेजला जात नाहीत, ह्या पोरी शाळेत जात नाही, तर जर आलंच कुणी तर मग म्हणायचं तिचं ऍडमिशन घेतलेलं आहे. पण ऍक्च्युली ती घर काम करते, तिचं शिक्षणात मन रमतंय का, त्या काळामध्ये त्या गरोदर राहतात. आता बीड जिल्ह्यातला पाटोदा काहीतरी गावामध्ये, इथे अकोले का अकोले गाव आहे ना, इकडे कितीतरी मुली गरोदर माता निघल्यात. त्यांची नोंद अंगणवाडीला, अंगणवाडी कार्यकर्त्यांकडे हा डाटा खरं तर असतो, कुणाचं लग्न झालंय, कुणाचं किती वय आहे हे. पण ग्रामसेवक, पोलीस, अंगणवाडी हे सगळे आपापल्या नोकऱ्यांना भेटतात. आम्हाला गावात राहायचंय कारण अंगणवाडी कार्यकर्ते गावातच असते, मग आम्ही काम कसं करायचं. त्याच्यामुळे भिवून ही लोक भूमिका घेत नाही. आणि मग आम्ही जरी घेतली भूमिका तर सीडब्ल्यूसी पण आम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व्ह करून घेत नाही. जी टीम गेली ती आम्हाला माहिती देत नाही. मग कळतच नाही ह्या मुली शिक्षण घ्यायलात का, ह्या मुलगी ना, ह्या मुली नांदतात. बहुतांश मुली त्याच्यात नांदतच असतात, फक्त त्याच्यातून त्यांना सांगितलं जातंय, त्यांच्या मायबापाला सुद्धा स्ट्रॅटेजी काय करायची, तिच्या गळ्यात मनी मंगळसूत्र घालायचं नाही, जोडवे घालायचे नाही. आणि मग मुलगी मावशीच्या गावी गेली, मग मामाच्या गावी गेली, असं सांगायचं. काय कराल तुम्ही सांगा,
1: तेच काहीच करता येत नाही, आपले हात पाय बांधले जातात.
0: मग आता प्रायव्हसीचा मी आपण जबरदस्ती म्हणू का तुमच्या मुलीची मला माहिती द्या, ह्या मुलीचं आम्ही प्रकरण कळवलंय तर सांगतील का ते? नाहीच सांगत. मॅडम आम्हाला वरून बंधन आहेत. वरून बंधन आहेत पण तुम्ही खालून लग्न लावून द्यायला तर तुम्ही त्यांना सांगायला लागलात ना की तुम्ही हे करा ते करा. अक्षरशः माझ्या युट्यूबला व्हिडिओ आहेत माझे, अक्षरशः मी वराड एवढं पळवलं होतं ना, लुगडे वर करून बाया पळत होत्या काट्या कुपाट्यातून. कारण मी मला पोलिसांनी सांगितलं, ते प्रकरण दिंदरुड पोलीस स्टेशनला हे होतं, नोंद केलेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की गेलेत आता सगळे त्यांचा स्वयंपाक हे सगळा झाकून ठेवलेला आहे ते लग्न नाही म्हणले काही नाही पण कसं असतं कार्यकर्त्याची पारखी नजर असायला पाहिजे ते रांजणाला असतात ना तो काहीतरी बांधलेला असतो तो डाव बांधलेला असतो सुपारी हळकुंड वगैरे त्याच्यावर आम्हाला कळलं होतं की तिथं लग्न आहे हळदीचा मांडव घातलेला होता ते सगळं मी व्हिडिओ दाखवून शूट करून तो टाकला होता मग त्याच्यात मग पोलिसांना पण आम्ही हे केलं होतं मी पोलिसांच्या विरोधात पण जाते जर तेच कायद्याचा अंमलबजावणी करत नसतील तर मग आपण नागरिक म्हणून आपल्याला भारतीय संविधानात नागरिकाची कर्तव्य दिलेली आहेत ना आम्ही तेच करतोय अक्षरशः गादीवर बसून ते लग्न लावत होते नुसते पळविल्या मग पुन्हा नवे नवे लुगडे घालून कपडे घालून वराडने आलेल्या बाया नंतर आज पोरगी त्याच गावात त्याच नवऱ्याजवळ कळत नांदलेली कळती
1: ते मॅडम खरं म्हणजे बऱ्याचदा चाइल्ड मॅरेज मध्ये किंवा बालविवाहामध्ये असं सांगितलं जातं की मुलीची सहमती आहे तर अशा वेळी काय कायदा आहे
0: 18 वर्षाखालील मुलगी तिची सहमती असू नसू ते करताच येत नाही बालविवाह 21-20 वर्षाचा मुलगा असेल 21 वर्षाखालचा मुलगा असेल तर तो सुद्धा त्याचं सुद्धा सहमती चालत नाही
1: आणि मॅडम या सगळ्या याच्यामध्ये जर एखादा बालविवाह तुम्ही थांबवलात किंवा तुम्हाला लक्षात आलं तर हे जे गुन्हेगार असतात ते पोरीच्या सासरचे असतील किंवा माहेरचे असतील यांच्यावर काय कारवाई होते
0: त्याच्यातली मुलीची जी आई असते ना तर तिच्यावर साधारणपणे कारवाई होत नाही शिक्षा होत नाही तिला मुलीची आई असेल तर पण जमवणारे जे असतात का ते सगळे त्याच्यामध्ये हे असतात त्यांच्यावर कारवाई असे असते आणि त्यात असं असतं की तत्काळ अटक करून घेऊन जाते ते पोलीस स्टेशनला कारण तो सामाजिक जास्त रीतीने तो गुन्हा आहे सासर आणि माहेर सासरचे माहेरचे आता काही म्हणतात नाही आम्ही फक्त साखरपुडा केलाय जमवणारे साखरपुडा करणारे लग्न लावणारे ते त्यांचं ते कार्यालय देणारे वराडी येणारे आहेर आणणारे हे सगळे त्याच्यात आरोपी होतात
1: हो आणि मॅडम हा तुम्ही आता जो मुद्दा मांडलात की साखरपुडा करून ठेवला काहींचं असं होतं खूप आधी साखरपुडा करून ठेवतात मग ती पोरगी पुन्हा अडकल्यासारखी होते
0: म्हणतात तसं परंतु तो विधी करणं पण चुकीचं आहे तो बेकायदेशीरच आहे 18 वर्षाच्या खाली मुलींचे बालविवाह म्हणजे साखरपुडे पण करू नये
1: मॅडम या व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या समस्या तुम्हाला जाणवल्यात आणि तुम्ही त्या हँडल करण्याचा प्रयत्न केलात
0: आम्ही दलित अॅट्रॉसिटीजवर काम करतो म्हणजे दलित अत्याचार जे आहेत उच्चवर्णीयांकडून दलितच्या बाबतीत होतात त्याच्यावर काम करतो सोशल मीडियातली महिलांची जी बदनामी असते त्याच्यावर काम करतो ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटिझन्सचं जे असतं त्याच्यामध्ये समिट करता अधिकारी म्हणून पण मी काही काम केलेलं आहे तर त्याच्यामुळे आईवडिलांना जे सांभाळत नाहीत त्याच्यावर आपण काम करतो मुलींच्या शिक्षणावर करतो आरोग्यावर करतो जे संवैधानिक मूल्याचं जिथं जिथं उल्लंघन होतंय का त्या त्या प्रश्नावर तिथं तिथं आपल्याला काम करावं लागतं आपल्याकडे आल्याच्या नंतर
1: मॅडम समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत जेव्हा काम करायला तुम्ही ग्राउंडवर उतरला तेव्हा तुम्हाला लक्षात आलं दारूबंदी करणं गरजेचं आहे चाइल्ड मॅरेज थांबवणं गरजेचं आहे किंवा अॅट्रॉसिटीज असं तुम्ही बोललात ते करणं गरजेचं आहे तर जेव्हा आपण समाजात उतरतो ग्राउंडवर काम करतो तेव्हा जेव्हा समाजातले तुम्ही प्रश्न बघता तेव्हा काय वाटतं
0: आपण का इथे फक्त प्रश्न दिसत नाहीत तर हे वर्षानुवर्ष चालत आलेल्या गोष्टी आहेत ह्या आणि इथे अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा ज्या आहेत त्या कुचकामी आहेत त्यांना हे करायचं नाही जैसे थे परिस्थिती ठेवायची दलितांनी दलितच राहावं महिलांनी दुय्यमच राहावं
1: आणि हे खरं तर तुमचं जसं तुम्ही म्हणालात की सोशल मीडियावरून तुम्ही जिथे ऍक्टिव्ह आहात त्यावरून सगळ्यांना कळतंय समाजाला कळतंय आणि तुमच्या या चांगल्या गोष्टींसाठी सगळ्यांचा चांगल्या सगळ्या लोकांचा पाठिंबा असणार आहे आणि स्नेहालय सारखी संस्था तुमच्यासोबत असणार आहे आम्ही सगळे असणार आहोत मॅडम वळूयात आता तुमच्याकडे स्वतःकडे ऍज अ सत्यभामा म्हणून तुम्ही कशा आहात याच्याकडे तर काय सत्यभामा यांना काय आवडतं
0: मला म्हणजे असं शहरी लाईफस्टाईल मला असं जगायला जास्त फार असं म्हणजे काय म्हणत ना असं फ्लॅटमध्ये राहायला असं हे असं हे नाही होत पण मला ग्रामीण भागात मला आवडतं राहायला माझी बोली भाषा असते मला ती जतन करायला आवडते कारण ती माझ्या आईची भाषा आहे कुटुंबाचं महत्व मला हे आहे कारण जे लाईफ आई वडील आईनी जगलेलं आहे आजीने जगलेलं आहे किंवा माझ्या नवऱ्याच्या वाट्याला पण ते लाईफ आलेलं आहे माझा नवरा अतिशय महत्वाचा तो माणूस आहे माझ्या आयुष्यामध्ये आता मी इथं मुलाखत तुम्हाला देते तो घरी माझ्या मुलीचं सगळं करते म्हणजे बाळंतपण करणारा सुद्धा नवरा मला मिळालेला आहे आणि हे आपल्या आयुष्यामध्ये काय म्हणतात स्त्री पुरुषांचे परस्पर पूरक असतात ते काही दुश्मन नसतात मग तो भाऊ असेल तो बाप असेल तो नवरा असेल आपला जोडीदार असेल तर त्या पद्धतीनं माणसं महत्वाची असतात कुटुंब महत्वाचं आहे पण मी माझ्या स्वतःवर प्रचंड प्रेम करते.
1: वाव, हे पाहिजे.
0: मी प्रचंड. आणि बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, मी वाचलेलं. तुम्हाला जगात कितीही कोणतीही व्यक्ती कितीही प्रिय असू द्या, स्वतःचा रिस्पेक्ट, स्वतःचा आत्मसन्मान कुणाच्याही पायावर तुम्ही ठेवू नका.
1: क्या बात आहे, खरंय.
0: कारण ते स्वातंत्र्याची किंमत काय असते ना, तर ते तुम्हाला गुलाम झाल्याशिवाय कळत नाही. आणि मी, माझा जन्म हा स्वतंत्र भारतात झालेला आहे. मी कुणाची गुलाम नाही आणि मला कुणाला गुलाम करायला आवडत नाही. तुम्ही माणुसकीसाठी काम करा, मानवतेसाठी काम करा. ज्या पीडित लोक असतील त्यांच्यासोबत तुमची करुणेची भावना असू द्या. धर्म तुमच्यासाठी महत्वाचा असेल, परंतु धर्म ही तुमची वैयक्तिक बाब असली पाहिजे. धर्म माणसापेक्षा मोठा नसला पाहिजे. मला बाबासाहेबांचे जे विचार आवडतात ते अशा पद्धतीनं, त्यानुसार मी माझ्या स्वतः प्रेम करते, माझ्या लेकरांवर प्रेम करते, माझ्या म्हणजे ज्या जेवढं मला संवैधानिक मूल्यावर जाता येईल तेवढ्या पद्धतीनं मी काम करते. माझ्या घरात इंटरकास्ट मॅरेज आहेत, माझ्या आमच्या दोघांचं समजदारीनं विवाह जर झालेला असेल, मी माझ्या आज लेकरांवर म्हणू शकत नाही की तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार लग्न करा. मुलींना स्वातंत्र्य आहे त्यांचं, ते त्याच आम्ही त्यांना देणारे कोणीही नाही. त्यांना संविधानाने स्वातंत्र्य दिलं त्यांच्या करिअरला, ह्यांना ते करण्यासाठी आपण त्या पद्धतीनं करतो. आणि मी अतिशय बोल्ड बाई आहे, मला ह्या परिस्थितीने घडवलेलं आहे. त्याच्यामुळे मी स्वतः प्रेम करते, समाजावर प्रेम करते, मी माझ्या देशावर प्रेम करते. आणि खूप चांगली लोक आहेत जी मला मदत करतात, त्या लोकांवर पण प्रेम करते. आणि द्वेष घेऊन जगत नाही. दोष माणसात असतात, आपण समजू शकतो. सिस्टीम आहे ती, आपल्याला ते दोष दूर करून आपल्याला काम करते.
1: आणि जेव्हा फावला वेळ असतो, जेव्हा स्वतःचा वेळ असतो, तेव्हा काय करायला आवडतं?
0: मी काही लेखन करते, मला गाणी गुणगुणायला आवडतात.
1: अरे
0: मी लेखन करते आणि मी काही आता पुस्तक पण आपलं चाललंय तर ते पण करते.
1: फॅमिलीच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत किंवा स्वतःच्या बाबतीत काय स्वप्न आहेत?
0: मुलींनी, माझ्या मुलींना मी जे जाते त्याचा अनुभव मला आलेला आहे, मी भोगलेला आहे, ते माझ्या मुलींच्या वाट्याला येऊ नये. आणि मुलींचं आयुष्य चांगलं घडावं, त्यांचे निर्णय त्यांनी घ्यावेत. आणि मला स्वतःला फक्त राहण्यापुरतं घर असावं, याच्या व्यतिरिक्त मी म्हणजे काय माझं झालं तर मी अशी गडगंज संपत्ती मागे ठेवून जाऊ नये, असं म्हणजे माझं ते पॉलिसी नाही. तर कामापुरतं, मला जगण्यापुरतं असावं. एवढं आपण काम करूयात की जिथे जाईल तिथे मला जगण्यासाठी मरण्यासाठी इथला समाज तेवढी संधी मला देईल. तर कुटुंबावर प्रेम आहे, देशावर प्रेम आहे, त्याच्यासाठीच आपण करतोय. बाबासाहेबांनी म्हटलं होतं, आय एम फर्स्ट इंडियन ऑल्सो लास्ट. देश महत्वाचा आहे, सो आपण त्या देशासाठीच करतो.
1: बकेट लिस्ट आहे काही?
0: आता पुस्तक लिहायचंय, पुस्तक लिहायचंय आणि एक चांगले, एक पॉलिटिक्स मध्ये आहे इंटरेस्ट.
1: अच्छा अच्छा. आणि तुमचं असं कधी झालंय का आयुष्यामध्ये की एखाद्या असा क्षण की तुम्ही खूप खचला होतात की आता यातून वरती कसं येईल असं वाटलं आहे?
0: म्हणजे गुन्हे दाखल होणं माझ्यावरती. काही लोक आता कॅरेक्टरवर येतात, बोलणाऱ्या बाया इथंही होत नाहीत, अशा काही घटना आयुष्यात असतात. त्याच्यामुळं कौटुंबिक पातळीवरच्या गोष्टी असतात. कारण आपण कितीही बदललो, आपण बदलत असलो तरी कुटुंबातले सुद्धा काही लोक असतात जे काही गोष्टी फॉलो करत असतात, तिथल्या रीती भाती, चालीरीती, रूढी परंपरा, जातीयता त्या नावाने. त्याच्यामुळं इंटरकास्ट मॅरेजच्या बहिणीने इंटरकास्ट मॅरेज केलं होतं, तर त्या काळामध्ये मला एकटं, म्हणजे एकटं पाडलं गेलं होतं कुटुंबातूनही. आणि नंतर ते ऍक्सेप्ट झालं, पण ती एक परिस्थिती असते. किंवा मला दोन मुली झाल्या, म्हणजे दोनही मुली झाल्या, त्याच्यामुळे काय म्हणतात कुटुंबातलं हे असतं ना, किंवा पूर्वीचमय आहे, तिला पोरगा नाही, तो पण काळ असा असतो ना, त्या काळातून मी गेलेले. आणि गुन्हे दाखल, म्हणजे खोटे गुन्हे विशेष म्हणजे माझ्यावर दाखल झाले होते. आणि मग ती जी मुलगी तहानी असताना, जी माझी म्हणजे लहानी मुलगी तहानी होती, जी पळापळ असते गुन्हेगार हे आपण नसताना सुद्धा, गुन्हा न करताना जाणीवपूर्वक आपल्यावर केलेले असतात, तर ते तो एक हे असं आहे तर काही क्षण
1: की काय होतं ना, फॅमिलीला पण एक क्षण असं येतो की आपल्याला या समाजात राहायचंय, त्यामुळे ते आपल्याला न विचार करता एकटं सोडून देतात. फॅमिली देखील कुठेतरी त्यांचंही चुकत नसतं, त्यांनाही या व्यवस्थेत जगायचं असतं.
0: म्हणजे गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर मग मात्र भाऊ आई हे होते सोबत, त्या अशा परिस्थितीमध्ये नवरा मात्र साथ सोडतच नाही, म्हणजे तो काही जरी झाला त्याला माहित आहे की तुझी भूमिका तू राईट मार्गावर आहेस आणि तू कुठं हे करत नाहीस, त्याच्यामुळं तुला जे करायचं ते तू कर, मला तुझ्यासारखं जमत नाही, मी घर बघतो, मी तुझ्यासोबत येतो, मग तो माझ्यासोबत असताना माझ्यावर हल्ले झाले, म्हणजे माझ्यावर एवढे केस उपटले होते माझ्या दारूच्या ह्याच्यामध्ये हल्ल्यामध्ये, ते आणखीन मी ठेवलेले आहेत,
1: बापरे
0: एवढे केस उपटले होते बायांनी, दारू विक्रेत्यांनी, माझ्या गाडीचे टायर पंक्चर केले होते, चटण्या आम्हाला टाकल्या होत्या आणि गुन्हे दाखल पोलीस करून घेत नव्हते, अटक त्यांना केली नव्हती त्यावेळी, त्या काळामध्ये म्हणजे खूप खचण्यासारखं होतं की आपण हे काम चांगलं तर आहे, मार खावा लागतो, आपल्याला दगडधोंडे लोक मारतात, असं घेराव घालतात, त्या घेरावामध्ये एकटा नवरा माझ्यासोबत लढत होता आणि दोन मुलं माझ्यासोबत होती इतर.
1: ते म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तसंच एका स्त्रीच्या मागे पण पुरुषाचा हात असतो.
0: म्हणजे मला माझ्या आई एकल जरी असेल तरी मला असं वाटतं माझे वडील त्या परिस्थितीनुसार वागले होते म्हणून मी वडिलांना दोष देत नाही, परंतु आपण ज्या स्त्रियांना संधी मिळतात ना, स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रियांना आहे, जन्मतच आहे, भारत संविधानात दिलेले, परंतु ते स्वातंत्र्य उपभोगण्याची संधी घरातून देणारे पुरुष जे असतात ते जास्त महत्वाचे आहेत. मग तो तुमचा भाऊ असेल, तो तुमचा नवरा असेल, तो तुमचा बाप असेल, तेही असेल, त्याच्याशिवाय तुम्ही स्वातंत्र्याची फळं पण चाकू शकत नाहीत. लहानपणी मला काय करणार आहे, माझा बाप कुठे किंवा वयात आल्यावर माझा भाऊ काय करतोय, तो जसं म्हणेल मला तसं वागावं लागतंय. पण आपल्यातले गट्स जे ओळखून संधी देतात आपले हे घरातले नवरे पुरुष असतील, नवरे असतील, बाप असेल, भाऊ असेल, मुलगा असेल, हे जे संधी देतात तर हे पण जास्त महत्वाचं आहे. त्यांचं महत्व आपण नाकारू शकत नाहीत, हे परस्पर पूरक आहेत, ते कुठल्याही रूपातून पुरुष तुमच्या सोबत असू द्या ते परस्पर पूरक आहेत. पण जे इथल्या व्यवस्थेचे वाहक असतात ना, मग त्यांना त्यांचे हित संबंध गुंतलेले असतात. ही बाहेर जर पडली तर मला भाकर कोण करून देईल, ही बाहेर पडली तर मला लोक नाव ठेवतील, हे त्यांच्यावर झालेला जो इथल्या व्यवस्थेचे जे गोष्टी असतात ना, त्यांना ते पीडित असतात ते पुरुष. आम्ही असं समजतो, आम्ही डायरेक्ट पुरुषांना असं दोष देत नाही, आम्ही त्यांच्यातला ते गोष्टी घालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आपण असे. नाही तर मी पुरुषांच्या विरोधात असं नाही, पुरुष आपल्या विरोधात नाही, त्यांना सांगितलेलं असं तुम्ही वागा तर बायको कंट्रोल मध्ये राहील. तुम्ही बघा आज आजपर्यंत कुठल्या माईनं कुठल्या बायकोने नवऱ्याला भाकरी भाजी करायला शिकवली का? त्यांचा जेंडर समानता नाहीये, समानता नाहीये, कारण ते शिकवली जात नाही. हे आपल्याला शिकवावं लागतंय. आता मी डायरेक्ट कशी म्हणू की नवऱ्याला तू भाकरी कर भाजी कर, अरे त्याला पीठ मळायचं काय माहीतच नाही ना. मुलांना आपण शिकवत नाहीत, मुलगा वंशाचा देवा हे ते बाईला शिकवलंय आणि पुरुषांना पण शिकवलंच ना. ह्या गोष्टी बदलवण्याची गरज आहे, त्याच्यामुळे पुरुष पण आपल्या सोबत बदलतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मंजूर झालं नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच होता ना. महिलांना स्त्री पुरुष समानतेचे गोष्टीसाठी त्यांनी संविधानात तरतूद केलीच ना.
1: खरं म्हणजे तुमच्यासोबत बोलून कधी वेळ संपला कळालाच नाही, अजूनही बोलावंसं वाटतंय, अजूनही खूप प्रश्न आहेत माझे, अजूनही खूप गोष्टी तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात. नक्की आपण पुन्हा एकदा भेटूयात, अशाच गप्पा मारूयात. आणि तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात, तुमच्याबद्दल सांगितलं, तुमच्या कामाबद्दल सांगितलं आणि महिलांना सक्षम होण्याची किती गरज आहे, महिलांनी समजून घेण्याची किती गरज आहे, समाजानं समजून घेण्याची किती गरज आहे हे सगळं सांगितलं. नक्कीच जास्त नाही तर थोडा तरी बदल समाजात आपल्या या बोलण्यामुळे होईल, त्यामुळे आलात, गप्पा मारलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मैत्रिणींना आज सव्वा सखींच्या या शोमध्ये आपण एक अशा व्यक्तिमत्वासोबत गप्पा मारल्या ज्यांनी खूप समाजासाठी काम केलं आहे आणि पुढेही समाजासाठी काम करण्यासाठी त्या उत्सुक आहेत. तर आज आपल्यासोबत होत्या महाराष्ट्र दारूबंदी संघटनेच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौदरमल मॅडम, ज्या खूप छान काम करतात आणि मला तर त्यांच्याकडून काम करण्याची प्रेरणा मिळाली. तर मंडळी आपण पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी आपल्या सगळ्यांच्या आवडत्या शोमध्ये ज्याचं नाव आहे सव्वा सखींचे.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ॲडव्होकेट अमीन धारानी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ॲडव्होकेट गुलशन धारानी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे. आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम, थोड्या गप्पा थोडी गाणी.
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
1: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी.
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, पटेल।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार शुभ संध्या काळ मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि आपला कॉलेज कट्टा हा संडे स्पेशल शो सुरू झालाय आणि मी आले तुम्हाला भेटायला. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज आपल्या सोबत आहेत प्रोफेसर आणि तसंच आपल्या सारखेच आणि आपल्याशी संवाद साधणारे जसं आता त्यांचा थोड्या गप्पा थोडी गाणी हा त्यांचा शो सुरू आहे. तुमचं भरपूर मनोरंजन होत आहे ते आपल्याच रेडिओचे आता जॉईन झालेले आरजे आणि तसंच आकाशवाणीचा भरपूर काळाचा अनुभव असलेले आदिनाथ अन्नदाते सर. तर सर्वप्रथम तुमचं आपल्या रेडिओ नगर मध्ये खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आता तुम्ही प्रोफेसर आहात, त्याचसोबत आकाशवाणीमध्ये इतका दीर्घ काळाचा अनुभव आहे आणि आता आपला शोच आहे कॉलेज कट्टा म्हटल्यानंतर कॉलेजच्या भरपूर अशा गमती जमतींवरती आपण चर्चा करत आहोत. तर सर्वप्रथम मला सांगा की तुम्ही प्राध्यापक, तुम्ही प्रोफेसर आहातच, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवता, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवता, पण तुम्ही तुमच्या काळामध्ये कसे होतात, म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतः विद्यार्थी होतात तर तेव्हा तुम्ही कसे होतात?
2: कॉलेजमध्ये असताना मी हा विचार केला नव्हता की आपल्याला भविष्यामध्ये काय बनायचं आहे, परंतु प्रत्येकाला वाटत असतं की आपण मोठं झाल्याच्यानंतर काय बनायचं. तसं माझं टार्गेट होतं की चित्रपटांमध्ये विविध खलनायकी भूमिका करायच्या, आणि ते टार्गेट ठेवूनच आम्ही कॉलेजमधून शिकत शिकत नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. मग मोठ्या नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये बक्षिसे मिळायला लागली, आणि असं करता करता कॉलेजमध्ये असताना खूप काही गमती जमती असायच्या. नाटकांमध्ये प्रॅक्टिस करत असताना आम्ही अक्षरशः कॉलेज सुटायचं साधारण 1 वाजता, घरी जाऊन पुन्हा 4 वाजता यायचं, ते तर रात्री 12 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायची नाटकाची. आणि ती एक खूप ओढ होती की मोठा अभिनेता व्हायचं, आणि माझ्या पर्सनॅलिटीकडे बघून आमचे जे डायरेक्टर असायचे तर ते म्हणायचे तू हिरोचा रोल नको करू, तू काय सूट होत नाही त्याच्यामध्ये, पण तू व्हिलनचा रोल खूप भारी करशील. आणि मग त्यातूनच मग म्हटलं ठीक आहे, अभिनेता अभिनेता असतो, त्याच्यामध्ये मग खलनायक काय, नायक काय किंवा चरित्र अभिनेता काय, आपल्याकडे ते स्किल आहे आणि आवड आहे.
1: बरोबर.
2: म्हणजे आता तुला सांगतो मी की मी इयत्ता 8वीमध्ये असताना पहिलं नाटक स्टेजवर सादर केलं होतं, आणि विशेष म्हणजे त्या नाटकाचं स्क्रिप्ट रायटिंग पण मीच केलं होतं. हो, आणि तुला सांगतो त्या काळी 8वीला मी असताना कम्प्युटरची सुरुवात होती अगदी.
1: अच्छा.
2: भारतामध्ये असं आज जे आपण बघतोय इतके कम्प्युटर कधीच नव्हते, कुठंच नाही. ते असं आम्ही ऐकायचं की एक कम्प्युटर नावाचं काहीतरी आलंय यंत्र म्हणजे सगळे कामं करतो, आणि ते कुठं आहे तर मुंबईला, दिल्लीला, चेन्नईला, त्या काही ठराविक शहरामध्ये. त्या बेसवर मी असं एक राज्याचा राजा जो असतो तो किती सतर्क असतो, आपल्या राज्यात काय काय चाललंय, आधुनिक काय काय आणता येईल, तर कम्प्युटरचा उल्लेख त्या नाटकामध्ये केला होता. आणि ते नाटक लिहिलं होतं मी गणपतीसाठी, गणपती उत्सवामध्ये त्या कॉलनीमध्ये एक आमचं मंडळ होतं मोठं, तर ते म्हणजे तू एक असं तुम्ही नाटकं करा लहान लहान मुलं मिळून. मी 8वीला सगळ्यात मोठा मीच होतो. मग आता ती लिहायचं कसं, तूच लिही, आमचे जे ज्येष्ठ होते. आणि मग मी त्यातून ते सुरुवात केली, तिथूनच मला थोडासा इंटरेस्ट यायला लागला, आणि पुढं कॉलेजमध्ये येताना नाटकांमध्ये भूमिका केल्या. आणि मग असं करता करता शिक्षण पण खंडित होऊ देता कामा नये, कारण वडील म्हणायचे की शिक्षण पहिले कम्प्लीट कर, ग्रॅज्युएशन हो, पोस्ट ग्रॅज्युएशन हो, आणि मग तुला काय करायचं ते कर.
1: बरोबर.
2: म्हणलं तर इतका वेळ जर वाट बघितली तर आपलं करिअर निघून जाईल. मग मी असं करता करता BA झालं माझं, माझं 11वी 12वी आपल्या संभाजीनगर औरंगाबाद इथल्या देवगिरी कॉलेजमध्ये झालं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन जे आहे ते माझं सारडा कॉलेज अहिल्यानगरमध्ये झालं. त्यानंतर MA जे आहे ते न्यूआर्ट्स कॉलेजमध्ये झालं. त्याच्यानंतर BEd जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन परभणील झालं. MEd जे आहे ते पुन्हा औरंगाबादमधलं जे धनेश्वरी कॉलेज म्हणून आहे तिथं झालं. MPhil पण तिथं झालं. म्हणजे एकाच वेळेस अशी मी कमीत कमी 5-6 कॉलेजेसचा अनुभव घेतलेला
1: आहे. वा वा वा वा, खूप दीर्घकालीन अनुभव आहे. आणि तुम्ही तुमच्या नाटका बाबत पण सांगितलं की तुम्हाला इतकी आवड आहे वगैरे. मग नाटकामध्ये म्हटलं तर एक तर माझा जिव्हाळ्याचा विषय आणि आपल्या ऑडियन्सना, आपले जे लिस्नर्स आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की बाबा नाटकाबाबतीत थोडासा माझा वीक पॉइंट आहे. तर मला त्या बाबतीतच एक प्रश्न विचारायचा की जेव्हा पण आपण एखादं नाटक करतो, पहिल्यांदा जेव्हा वेळ असते तर स्टेजवरचा अभिनय वेगळा असतो, विंगेतला अभिनय वेगळा असतो, विंगेमधल्या ज्या गमती जमती होतात किंवा भीती असते असं असतं, जेव्हा तुम्ही

0: की त्यावेळेस मिशा फार काही नसायच्या, अशा तुरळक मिशा असायच्या.
1: बर.
0: परंतु त्याच्यामध्ये एक यमराजाचा रोल होता माझा, आणि मग मिशा चांगल्या मोठ्या लावायच्या होत्या. आणि मग त्यांनी काय केलं, तो मेकअप मॅन जे असतील ते काही इतकं फॅन्सी कलर्स वगैरे नसायचे, साधे आपले कलर पेटीमधले काढून त्याने असे मिशा लावल्या माझ्या. आणि स्टेजवर गेल्यावर घाम फुटला मला त्याच्या पूर्ण त्या ओसरून त्या घामामुळे त्या इतक्या ब्रॉड झाल्या. आणि मी असं हात लावायचं का ते असे सरकायचे, आणि त्याच्यामुळे चेहरा सुद्धा तो आणखीन डार्क दिसायला लागला. आणि ही एक गंमत होती. आणि प्रत्यक्ष रंगमंचावरची जी आहे तिथं विंगेमध्ये तू म्हटली आता, तर पहिल्या नाटकाची मला गंमत सांगावीशी वाटते की माझी एंट्री होती, परंतु एंट्री अशी होती की ब्लॅकआउट झाल्याच्या नंतर आपल्याला जाऊन थांबायचं होतं तिथं. ओके. आणि आम्हाला काही माहीत नाहीये, आणि त्यावेळेस ते पूर्ण ब्लॅकआउट झालं का जायचं कुठे नेमकं, टॉर्च घेऊन जायचं जायला लागायचं तेव्हा. आणि त्याच्यामुळं मी काय झालं की मी म्हटलं ठीक आहे, आता कुठपर्यंत चालायचं हे पण माहीत नव्हतं. साधारण आमच्या डायरेक्टरनी अंदाज दिला होता की साधारण तू काय कर, तुझ्या पद्धतीने पावलं मोज आणि तिथं जाऊन उभं राहा. ते माझ्या लक्षातच नाही राहिलं ते पावलं किती, मी काही विसरून गेलो. मी ब्लॅकआउटमध्ये निघालो सरळ त्या डायरेक्ट विंगेला जाऊन धडकलो. जेव्हा माझ्या लक्षात आलं अरे काय लागले, मग लक्ष अरे आपण फार विंगेच्या बाहेर निघत होतो. मग तिथून परत हळूहळू आलो. आणि मग त्यांनी सांगितलं होतं, म्हणलं आता तू सेंटरला जायचे तर एवढे पावलं मोज. पण मी त्या विंगेत जाऊन धडकलो.
1: अरे
0: मग आता विंगेत जाऊन धडकलो तर सेंटरला कसं यायचं. पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी सांगितलं होतं साधारणपणे 10 ते 11 पावलं चालायचे म्हणजे तू सेंटरला उभं राहशील. आणि कदाचित तुझा चेहरा इकडे तिकडे जरी झाला, लाईट्स झाल्याच्या नंतर तू स्वतःला ऍडजस्ट करून घ्यायचं फिरायचं.
1: बरोबर.
0: आणि मग त्यावेळेस मी काय केलं, जिथं धडकलो का तिथून परत रिटर्न 10 पावलं आलो आणि उभं राहिलो. आता ऑडियन्स कोणत्या बाजूला आहे काहीच माहित नाही. म्हणलं आता जेव्हा लाईट लागतील त्यावेळेस बघू. आणि मग लाईट्स लागल्यावर मी नेमका ऑडियन्सच्या उलट्या बाजूला उभा.
1: अरे देवा.
0: आणि मग मी असं हळूहळू स्वतःला ऍडजस्ट करत ऑडियन्सचा चेहरा दिला आणि मग माझं नाटक सुरू झालं, रोल सुरू झाला.
1: वा वा वा. आणि कसं असतं की ह्या गमती जमती खूप तेव्हा आपल्याला भीती वाटते, अरे यार माझ्याकडून काय चूक झाली, पण नंतरून ते आठवणी बनतात आणि त्या सांगण्यासारख्या मनोरंजक पद्धतीनं अनेकांच्या समोर येत असतात. आता त्याच सोबत तुम्ही आता रेडिओमध्ये आहात, आकाशवाणीमध्ये तुम्ही काम केलं, पण अध्यापन तुम्ही जे प्रोफेसर आहात ती फील्ड आणि आकाशवाणीची फील्ड एका आरजेची फील्ड ही पूर्णपणे वेगळी आहे. मग या दोन्ही भूमिका कशा सांभाळता आणि तुम्हाला असं का वाटले की बाबा ठीक आहे मी प्रोफेसर आहे पण मला आता आकाशवाणीमध्ये पण यायचंय, किंवा मला जे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आपण म्हणतो व्हॉइस मध्ये काम मला करायचंय, माध्यमात काम करायचंय, का वाटलं असं?
0: जसं आजच्या यंगस्टर्सला आपल्या फ्युचरच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणता माझा ए प्लॅन, माझा बी प्लॅन, माझा सी प्लॅन. आम्हाला आम्ही असं ए प्लॅन बी प्लॅन वगैरे असं करत नव्हतो, पण एवढं माहितीये की मला ऍक्टर व्हायचं. आणि ऍक्टर नाही झालं तर काय व्हायचं, मग ऍक्टर नाही झालं तर मग टीचर व्हायचं. टीचर कोणतं आम्हाला माहित नव्हते, लेक्चरर, प्राध्यापक, प्रोफेसर असे त्याच्यामध्ये पण खूप कॅटेगरीज असतात. पण दुसरं म्हणजे टार्गेट होतं टीचर व्हायचं. आणि आरजेचं मग त्या अभिनेता ज्या नाटकं करायचं ना आम्ही, तिथूनच तो थोडासा डोकावत होता. आणि आणखीन एक त्याच्यासाठी कारणीभूत घटक असा ठरला की माझे वडील पण आकाशवाणीमध्ये होते.
1: बर.
0: आणि त्याच्यामुळे आम्ही आकाशवाणीमध्ये लहानपणापासून फिरायचो आणि तेव्हा आम्ही बघायचो अरे कुणीतरी बोलतंय त्या काचेतून, मग ते बोलतोय त्याचा आवाज कुठं, मग वडील म्हणायचे अरे तू रेडिओवर ऐकत नाही का, ह्यांचा आवाज असतो तो, इथं बोलतात तिथं ऐकू येतं. ती एक क्युरियोसिटी होती. दुसरी गोष्ट, आम्ही लहानपणी लहान असताना बिना का गीतमाला नावाचा कार्यक्रम होता.
1: बरोबर.
0: खूप प्रसिद्ध असा, सगळ्यांना माहिती आहे जवळपास माझ्या एज मधले किंवा थोडेसे नंतरचे पण, तो बिना का गीतमाला किंवा नंतर सिबा का गीतमाला झाला. ते ब्रँडिंग होतं ते टूथपेस्टचे, सिबा का टूथपेस्ट, ते आधी बिना का नावाचं होतं. आणि तो त्याला ब्रँडिंग करायचं, स्पॉन्सरशिप करायची.
1: अच्छा.
0: म्हणून त्या टायटल दिलं होतं बिना का गीतमाला. आणि तो गीतमाला सादर करणारे अमीन सयानी,
1: बर,
0: त्यांचे तर पूर्ण जगभरात फॅन होते. और बहनो भाईयो, आज के पायदान नंबर एक

0: पर वही गीत है जो पिछले हफ्ते था पायदान नंबर 5 पर, और एक हफ्ते में इसने 4 पायदानों की छलांग लगाई है। फिल्म का नाम है कुदरत का कानून। आसमीन से आने से ते ऐकायचे ना आम्ही सगळं, तर आम्ही जेवण सोडून ते आवाज ऐकण्यासाठी घास स्टॉप करत होतो की कसे बोलतायत। तिथून पण एक प्रेरणा मिळाली मला की आपलं असं बनता येईल का कुठंतरी, पण आता ते मुंबईचं वगैरे असं करत करत मग आकाशवाणीत मी वडिलांसोबत यायचं आणि तिथून मला निवेदक व्हायची प्रेरणा मिळाली। आणि तिथून पुढं मग मी कॉलेज झाल्याच्या नंतर टीचरच्या दृष्टीनं पण प्रयत्न केले आणि मी डीएड बीएड कॉलेजला लेक्चरर पण आहे आणि आकाशवाणीमध्ये निवेदक पण आहे। प्राध्यापकी करताना ठराविक विषयाचं नॉलेज मिळवावं लागतं
1: बरोबर,
0: पण एवढं जरी असलं तरी पण समजा माझा स्पेशल विषय जर म्हणशील तर तो हिंदी आहे
1: बर,
0: आणि त्याच्याबरोबर आणखीन एक विषय शिकवावा लागायचा मला शाळेमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये, तो इतिहास होता। सेम डीएड बीएडला तसंच असायचा। आणि मग हिंदीचा विषय म्हणजे तो राष्ट्रभाषा आहे आणि इतिहासचा मला विद्यार्थी असतानाच कंटाळा यायचा। परंतु आता ही काहीतरी एक सिस्टीम होती त्याच्यामध्ये तुम्हाला तोच विषय घ्यावा लागेल अशी अट टाकण्यात आली। मग आम्हाला एक सर होते भागवत सर म्हणून, ते आम्हाला इतिहास इतका सुंदर शिकवायचे की अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरून निघाले आणि त्यांच्यासोबत सय्यद बंडा समोरचा शत्रू पक्षातला उभा होता, आणि मग ते बघताना आम्हाला सगळं चित्र आठवायचं। मग मी त्यांना आठवायचो की हे सर कसे शिकवत होते आणि ते सांगायचे इतिहास अभ्यास केल्यामुळं आपल्याला आपला भविष्यकाळ सुधारता येतो। मग हे करून मी इतिहासाला ऍडजस्टमेंट करून घेतली आणि आज इतिहास पण खूप चांगला शिकवतो। हिंदीचं माझं ब्रँडिंगच आहे, लहानपणापासून मी खूप चित्रपट पाहिले आणि त्या चित्रपटांमुळे हिंदी माझी चांगली झाली। आणि लहानपणी आम्ही शाळेमध्ये असताना पण हिंदीतच बोलायचं कारण की ते हिरोगिरी असायची ना त्यावेळेस, आत्ताच्या सारखे चॅनल्स वगैरे काही नसायचं, एक तर रेडिओ नाही तर थिएटर म्हणजे चित्रपट। नाटकांना तिकीट खूप असायची म्हणून तिथपर्यंत आम्ही जाऊ शकत नव्हतो। तुला खोटं वाटेल, चित्रपट बघण्यासाठी थिएटरला आम्ही साधारण 1 रुपया तिकीट पासून पाहिलेलं आहे। आईकडून 2 रुपये घ्यायचे, 1 रुपयाचं तिकीट काढायचं, 25 पैशाची भेळ खायची, 25 पैशाचं अजून चाना चुना घ्यायचा आणि 50 पैसे बचत करून
1: ठेवायचे।
0: पुढच्या वेळेस आईला मागितले नाही दिले ते 50 पैसे तसेच ठेवायचे, अजून कोणाकडून तरी ऍडजस्टमेंट करून।
1: वा वा वा वा, खरंच म्हणजे आधीचे दिवस काय होते म्हणजे ते कोणतीच गोष्ट त्या दिवसांची भरपाई आता करू शकत नाही कारण ते आधीचे इतके सुंदर दिवस होते। आता त्याचसोबत आपण जेव्हा कॉलेज लाईफ मध्ये असतो तेव्हा सगळ्यात मोठी गँग असते ती आपल्या मित्रांची गँग असते, तर मग त्या मित्रांबाबत तुम्ही काय सांगाल?
0: आता त्या गँग बद्दल मी तुला सांगतो, एक खूप गमतीशीर गोष्ट होती। मी होतो एका कॉलेजमध्ये, आता नाव वगैरे सांगत नाही, आणि आम्ही 11वी 12वीचं वर्ष असेल कदाचित, आम्ही 12वीला असू आणि त्या काळात कॉलेज कॅन्टीन हे आज पण आहे आणि आमची अशी 5-10 जणांची गँग होती। ऑफ लेक्चर असला की आम्ही कॅन्टीनमध्ये जायचं, शक्यतो आम्ही कॅन्टीनलाच जास्त जायचं, लायब्ररीला वगैरे जास्त नव्हतो जात। कॅन्टीनला गेलो आम्ही आणि सगळ्यांनी भूक लागली होती, मग वडा सांबार सांगायचा, मग ते म्हणलेच ओके ठीक आहे। मग आम्ही वडा सांबार सांगितला आणि नेमकं माझ्या पहिल्याच घासामध्ये एक झुरळ निघालं।
1: अरे बाप,
0: त्या वड्यामध्ये असं वडा तोडला आणि त्याच्यामध्ये झुरळासारखं दिसलं आणि बघितलं ते झुरळच होतं।
1: बरं
0: ठीक आहे, पण एकच बाजू होती थोडी। मी माझ्या मित्राला सांगितलं अरे यार याच्यामध्ये जर झुरळ निघालं लगेच ते थांबायला, त्याला बोलू आपण इकडं, तो म्हणे थांब थांब थांब बोलू नको। मग त्याने पहिले तो पार्ट काढला, आधी सगळं खाऊन टाकला।
1: अरे देवा।
0: नंतर मग त्या वेटरला बोलवलं, तुझ्या मालकाला बोलव म्हणे हे काय झुरळ, बघ अख्खा वडा खाल्ला आम्ही मेलो बिलो तर काय करायचं आता। अरे सॉरी सॉरी, आता उद्या पेपरलाच बातमी देतो आम्ही, कोणत्या तरी पत्रकाराला सांगतो म्हणे। हो हो तसं नको करू तसं नको करू म्हणे, काय झालं झुरळ पडलंय म्हणे सर, त्याने आधी खाल्लाय तो वडा पूर्ण, त्याला ब्लॅकमेलिंग करायचं होतं। मग आता काय करायचं? मग हो साहेब घाबरू नका, तुम्हाला सगळ्यांना अजून 1-1 वडे देतो। आणि मग आम्ही तो लाईफ एन्जॉय केला आणि बाहेर आल्यानंतर आम्ही खूप त्या प्रसंगावर आज पण आम्हाला खूप हसू येत.
1: वा वा. आता जसे तुम्ही विद्यार्थी होता तसेच आता तुमच्या अध्यापनाखालून तुमच्या मार्गदर्शनाखालून अनेक विद्यार्थी जातात, मग आत्ताच्या विद्यार्थ्यांबाबत काय सांगाल, काय अनुभव येतात तुम्हाला शिकवताना?
0: आत्ताच्या विद्यार्थ्यांच शिकवताना फार वेगवेगळे अनुभव आहेत. आम्ही जेव्हा कॉलेजच्या जीवनात होतो किंवा शाळेच्या जीवनात होतो त्यावेळेस आई वडिलांचा पण धाक असायचा आम्हाला. आम्ही जर शाळेत गेलो नाही तर आई दुसऱ्या दिवशी सोबत यायची, म्हणजे टीचर आम्हाला रागवतील म्हणून आम्ही आईला घेऊन जायचं. पण शिक्षकांनी जर गृहपाठ केला नाही तर मारलं तर आईला सांगायचं, आईला सांगायचं बघ खूप मारलं मला. आणि आम्हाला असं वाटायचं तर आई आपली उद्या आपल्यासोबत येणार आणि शिक्षकांना रागवणार वगैरे. आई सोबत घेऊन जायची सकाळी आणि त्या मास्तरला म्हणायची ह्याला अजून चार छड्या जास्त मारा.
1: आपली आई तशीच असायची.
0: आणि आता जर विद्यार्थ्यांना मी ऑब्झर्वेशनला जेव्हा जातो की ते पालक जे म्हणतात हे बघा आमचे एकुलते एक आहेत काय ते नाही शिकला तरी चालेल, त्याला मारायचं नाही काही नाही काही नाही, शिकायचं तर शिकू द्या नाही तर आमच्याकडे भरपूर हे आहे ते आहे संपत्ती आहे. त्याच्यामुळे आम्ही टीचिंग करताना पण आम्हाला असं वाटतं यांना काय करावं. त्याच्यात हे प्रकरण अनेक झाल्यामुळं विद्यार्थ्यांना मारणं बंद केले, कुठल्याही प्रकारचं त्यांना मारायचं नाही, अगदी हिंसा करू नये असा जो अहिंसेचं तत्व पालन करायचं, म्हणजे त्याचं मन दुखवेल असं देखील काही बोलायचं नाही.
1: बरोबर.
0: आणि मग शिक्षा करायची कशी, सौम्य शिक्षा कशी करायची, मग मी काय करत असतो की आता हे शिक्षा तर करायची नाही रागवायचं नाही, तर मग आपल्या टीचिंगमध्ये आपण इतकं परफेक्ट करायचं की मी टीचिंग करत असताना विद्यार्थी मला त्रास देत नाही. माझ्या आत्तापर्यंतच्या जवळपास 26 वर्षाच्या कालावधीमध्ये मी टीचिंग करत असताना कोणत्या विद्यार्थ्याने डिस्टर्बन्स केला नाही मला.
1: वा वा वा.
0: मग आता 11वी 12वीला मी शिकवायचं त्यावेळेस सुद्धा नाही, आणि पुढे डीएड बीएडला पण जेव्हा शिकवत होतो त्यावेळेस तर ते मोठे मोठे विद्यार्थी असतात, पण मी 2 तास सलग जरी घेतले तरी सुद्धा विद्यार्थी अजिबात जागचं हलत नव्हते. म्हणजे आपण तयारी जर चांगली केली तर त्यांना रागवायची गरज पडत नाही, शिक्षा करायची गरज पडत नाही. आणि तुमच्याकडे जर नॉलेज असेल ना, मी आत्ता जे म्हटलं की ठराविक नॉलेज पाहिजे, पण आता डीएडचे काही विषय असे पण होते, उदाहरणार्थ शैक्षणिक समाजशास्त्र आहे, शैक्षणिक मानसशास्त्र आहे, शैक्षणिक तत्वज्ञान आहे, असे विषय शिकवताना जर खूप नॉलेज पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: तिथे एकदम तुमच्याकडं ज्याला म्हणतो ना आपण महासागर पाहिजे तुमच्याकडं. आणि हे विषय शिकवताना मला खूप मजा येते. आज पण मी टीचिंग करताना 26 वर्षाचा अनुभव आहे, मी 50+ आहे, पण टीचिंग करताना कोणी म्हणणार नाही की हे एवढं वयस्कर इतक्या वेळ कसं काय शिकवू शकतात.
1: बरोबर.
0: हे सगळ्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे टीचिंग करताना.
1: नक्कीच. आणि आयुष्यामध्ये कधी असा काळ आला का की तेव्हा वाटलं यार नाही सोडून द्यावं सगळं, असं असतं की बाबा माणूस काही कारणास्तव डिप्रेशन मध्ये जातो, तो काळ जो असतो ना त्या वेळ सरत नाही आणि आपल्याला वाटतं की यार हे आयुष्यभर असंच राहणार आहे का, मग असा कोणता काळ होता की तेव्हा तुम्ही खूप प्रचंड लेवलला मानसिक त्रासातून जात होतात, अडचणींचा काळ होता, तर अशा काही घटना घडल्या का?
0: आता माझ्या दोन्ही प्रोफेशन मध्ये मला आज पण असं वाटत नाही की मी हे प्रोफेशन बंद करावं आणि आराम करावा. हे दोन्ही माझे आवडीचे क्षेत्र आहेत. एखाद्या चित्रपट क्षेत्रामध्ये फिल्मी दुनियेत जर असतो तर कदाचित मी असं वाटतंय की थांबलो असतो कुठंतरी, त्याला फिजिकल काही लिमिटेशन्स येतात. परंतु इथं सुद्धा तसं आहे, इथं पण काही लिमिटेशन्स असतात. परंतु आता समजा उदाहरणार्थ विनाअनुदानित कॉलेज असेल शाळा असेल तर तिथं एज लिमिट तसं 60 ऐवजी 65 पर्यंत असतं. किंवा आपलं आरजेचं फील्ड आहे, इथं पण एज लिमिट आकाशवाणी सोडलं तर इतर प्रायव्हेट चॅनल्समध्ये तुम्ही आरजे म्हणून किती दिवस पण करू शकता. आणि ह्याच्या व्यतिरिक्त टीचिंग माझं फील्ड असल्यामुळं मी एखादा क्लास पण सुरू केला तर तिथं तर काय वयाचं बंधन नसतं. उलट घरचे पण म्हणतात आता किती दिवस तुम्ही बडबड बडबड बड करणार. पण म्हटलं माझं ते फील्ड आहे म्हणून या फील्डमधून मला असं कधी वाटलं नाही की आता बंद करावं आणि आराम करावा काहीतरी दुसरं करावं.
1: आधीपासूनच तुम्हाला प्रोफेसर व्हायचं होतं की तुमच्या आई वडिलांची काही वेगळ्या इच्छा होत्या की माझ्या मुलाने हे करावं या क्षेत्रात जावं असं काही होतं?
0: वडिलांची खूप इच्छा होती की मी इंडियन आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्स ह्या तीन पैकी कुठेतरी जावं वडिलांची, आणि तिथं जर नाही झालं तर मग पोलीस क्षेत्रामध्ये कुठेतरी जायला पाहिजे,
1: डिफेन्समध्ये
0: अशा ज्याच्यामध्ये. त्या दृष्टीनं त्यांनी खूप प्रयत्न केले आणि आपण पण म्हणतो वडिलांची इच्छा पण पूर्ण करू, मी पण प्रयत्न केले. 1989 मी इंडियन नेव्हीमध्ये गेलो होतो भरतीसाठी. तिथं माझी भरतीमध्ये सक्सेस पण झालं, पण थोड्या फिजिकल फिटनेस, ज्याला आपण एक नॉकनी इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, असे काही डिफेक्ट्स जर असतील, उदाहरणार्थ कलर ब्लाइंडनेस असेल, एक्स्ट्रा फिंगर असेल किंवा हाईट असेल कमी, तर त्याच्यातला जे नॉकनी प्रकार आहे त्या गुडघ्याला गुडघे लागतात. मी सगळ्या फिटनेसमध्ये बसलो, बाकी सगळं झालं, परंतु त्याच्यामध्ये मी अनफिट झाल्यामुळं मला तिथून रिजेक्ट करण्यात आलं.
1: अच्छा.
0: मग त्याच्यानंतर पण मी त्या फील्डमध्ये 3 वेळेस प्रयत्न केले. नंतर एम ए झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये रिलिजियस टीचर नावाची एक पोस्ट असते, आणि त्यावेळेस मला असं वाटलं की आता रिलिजियस पोस्ट म्हणजे माझं एम ए बी एड झालेलं होतं, मग आता इथं काय गुडघ्याचा काही संबंध नाही येणार, गुडघ्याला गुडघे लागले काय नाही लागले काय.
1: बरोबर.
0: तर तिथं पण मी लास्ट तो प्रयत्न केला. ग्रॅज्युएशन असताना पीएसआयच्या एमपीएससीची परीक्षा दिली, मी 3 वेळेस परीक्षा पास पण झालो, परंतु दुर्दैवानं 2 वेळेस पेपर फुटीचा मुद्दा होता, 1 वेळेस आणि 1 वेळेस स्त्री शिक्षण आपलं आरक्षण आलं, आणि महिला आरक्षण आल्यामुळे आम्ही इतकी तयारी केली होती, पेपर दिलेला होता, त्याचे रिझल्ट यायचे, पण कुणीतरी काहीतरी जनहित याचिका दाखल केली आणि तो पेपर रद्द झाला. इतका अभ्यास केलेला होता मी की मी 100% पास झालेलो होतो.
1: अच्छा.
0: पण तिथून हे झालं, दुसऱ्या वेळेस मी अजून प्रयत्न करून खूप चांगला अभ्यास केला, पुन्हा एकदा देऊ म्हटलं. दुसऱ्या वेळेस काही पेपर फुटी जसे आत्ता व्हायला लागल्यात त्या काळात होत नव्हत्या, पण एकदाच झाली होती, आणि ते पेपर अक्षरशः आन्सर शीट एका मैदानामध्ये सापडले होते.
1: अरे बापरे.
0: आणि त्यावेळेस हे प्रकरण झाल्यामुळं ती परीक्षा रद्द झाली, त्यावेळेस माझा मूड पूर्ण ऑफ झाला. नंतर मी परीक्षा दिली पण फार काही त्याच्यातून इंटरेस्ट नव्हता आला मला.
1: आताच तुम्ही बोललात पेपर फुटी बाबत, आणि आता रिसेंटली अनेक घटना आपल्या भारतामध्ये होताना दिसत आहेत. अनेक तुमच्या दृष्टीतून पण असे विद्यार्थी गेले असतील की बाबा ते खचले असतील काही गोष्टींनी वगैरे, तर मग आपण अनेक वेळा सोशल मीडियावरून आपण सांगतो की असं करू नका तसं करू नका, मग अशी एखादी घटना तुमच्या विद्यार्थ्यांबाबत झाली असं काही झालं का, आणि तुम्ही मग काय केलं त्या वेळेमध्ये?
0: आहे असे जवळपास 2-3 किस्से आहेत की ज्यावेळेस विद्यार्थी आपल्या शिक्षकाला पालकांपेक्षा जास्त जवळचा समजतो.
1: बरोबर.
0: आणि आम्ही त्यांना तसं टीचिंग करतो. मग असे काही विद्यार्थी माझ्या इतके क्लोज झाले होते की त्यांच्या फॅमिलियर प्रॉब्लेम्स मला सांगायचे. आणि का सांगायचे? तुम्ही आत्ता मोबाईलमध्ये एंड टू एंड इन्क्रिप्शन असतं ना, म्हणजे दोघांशिवाय तिसऱ्याला ही गोष्ट कळता कामाने, अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि मला असं सर असं वाटतं जीवन संपवावं, अशा 2 विद्यार्थी होते माझे, आता नावं नाही सांगत. मग त्यांना मी काउन्सिलिंग केलं पर्सनल, जसं आता सायकोलॉजिकल किंवा मानसोपचार तज्ज्ञ वगैरे काउन्सिलर असतात, पैसे घेतात त्याचे, पण आम्ही आता विद्यार्थी म्हटल्यामुळं मी त्याला खूप समजून सांगितलं. म्हणलं 10वीचं 12वीचं वर्ष फेल झालं म्हणजे विद्यार्थी आत्महत्या करतात, जो आत्महत्या करतो तो त्याचं लाईफ बर्बाद करतो.
1: बरोबर.
0: बाकीच्यांवर काही फरक नाही पडत, तुम्ही गेल्याने या जगात कुणालाही काही फरक पडणार नाही. फरक पडणार तो तुम्हालाच फक्त. अगदी आई वडील सुद्धा बिचारे 10 दिवस रडतील, 10वा घालतील, 11वा 12वा 13वा होईल आणि नंतर सगळे विसरून जातील. पण स्वतःचं लाईफ का आपण डिस्ट्रॉय करायचं? जीवन दिलेलं आहे, जर तुम्हाला स्वतःसाठी आता कंटाळा आलाय जगायचा, असे बरेचसे किस्से आहेत.
1: बरोबर.
0: ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की तुम्हाला आता स्वतःच्या जीवनाचा कंटाळा आला, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यासाठी जगा.
1: बरोबर.
0: हा माझा मेन मुद्दा असायचा. आणि मग उदाहरण द्यायचं की अमुक अमुक बघा आपले अण्णा हजारे आहेत, किंवा असे बरेचसे एंड झालं होतं त्यांचं, आता संपलं होतं, आता मी संपलो ना, मला असं वाटतं ना आता माझ्या जीवनात काही राहिलं नाही, माझ्या दुसऱ्यासाठी जग. त्यावेळेस बघ की जीवनाचा आनंद काय असतो. आणि अशी काउन्सिलिंग करून दोघ जण आत्महत्येपासून मी परावृत्त केले, आणि बऱ्याचशा ठिकाणी मी याच्यावर व्याख्यान पण देतो की विद्यार्थी आत्महत्या प्रतिबंध. आणि आता तर फक्त विद्यार्थीच नाही, आता शेतकरी आत्महत्या करायला लागले, इंजिनियर करायला लागले, पोलीस डिपार्टमेंट मधली आत्महत्या करायला लागले,
1: नोकरीला कंटाळून आणि कर्मचारी करतात.
0: किंवा आता जे आपल्याला राष्ट्र संत असतात, संत महंत देखील आत्महत्या करायला लागले. मग त्यांनी जर आत्महत्या केली तर सामान्य माणसांनी काय करायचं?
1: अगदीच.
0: आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना असं समजून सांगत असतो की जीवनात कुठलाही प्रसंग येऊ द्या, माझा नंबर मी त्यांच्याकडे दिलेला असतात, कधी पण ते फोन करतात. म्हणजे बरेचसे विद्यार्थी की सर असं असं झालेलं, आता मी काय करू? उत्तर तुमच्याकडेच असतं, मला फक्त आरसा दाखवायचा असतो, तेवढंच मी काम करत असतो.
1: वा वा वा. आणि आपण आता पाहत आहोत की आधीच्या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी पेशन्स होते. आता आपण एक चित्रपटातच म्हणू शकतो ना की रील्सच्या काळामध्ये 60 सेकंद 1 मिनिटाच्या रील्सच्या काळामध्ये 2-3 तासाचा पिक्चर किती लोक पाहताना दिसतात. आज पेशन्स राहिलेले नाहीये. तशाच पद्धतीचं डिप्रेशन हा प्रकार आजकालच्या मुलांमध्ये जे लहान आहेत अगदी त्यांच्यामध्ये सुद्धा इतक्या लेवलला वाढत चाललेला आहे. तर मग तुम्ही त्यांना कसं हे करता की डिप्रेशन पासून दूर जाण्यासाठी त्यांना तुम्ही काय सांगता?
0: पुन्हा एकदा तसाच मुद्दा आहे की काउन्सिलिंग करणं त्यांना खूप गरजेचं आहे. आजच्या जगमगाटीच्या दुनियेमध्ये त्यांना मी वास्तवाचं दर्शन करून देतो की वास्तव काय आहे तुम्ही बघा. आता तुम्हाला एका रात्रीतून सुपरस्टार व्हायचे ते तर काही शक्य नाहीये, आणि झाले पण असतील बरेचसे. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रातली अभिनेत्री आहे माधुरी दीक्षित, तिला असं म्हणतात रात्रीतून स्टार बनलेली आहे. असे बरेचसे किस्से आहेत. पण ते रात्रीतून जरी बनल्यात ना तरी त्यांच्या पाठीमाग मेहनत जी आहे ती अनेक वर्षांची असते. तुम्ही शिखरावर जाऊन उभं राहिलात त्यावेळेस लोक म्हणतात बघा शिखरावर गेलाय, पण तो शिखर चढताना खाच खळगे काटे कुपाटे चढत असताना किती त्रास झाला तुम्हाला हे तुम्हाला दिसत नसतं. तुम्ही शिखरावर गेल्याच्यानंतर डायरेक्ट शिखरावर उभे दिसतात.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मी तरुणाईला हेच सांगेल की खूप पैसा कमवायचा आहे याच्या मागे न लागता सेल्फ सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो आत्मसमाधान हे तुम्हाला कशामध्ये मिळतं त्यासाठी वाचन करा, पुस्तकं वाचा, महापुरुषांचे चरित्र वाचा. स्वामी विवेकानंद असतील, शिवाजी महाराज असतील. शिवाजी महाराजांना काय गरज होती स्वराज्य स्थापन करायची? सगळं तर सेटल होतं त्यांचं. त्यांचे वडील आदिलशहाकडं कधी कुतुबशहाकडं कधी मुघलांकडं नोकरी करायचे. म्हणजे ते नोकरी म्हणजे काय छोटे मोठे नोकर नव्हते, ते सरदार होते. सरदार असल्यामुळे त्यांना त्यावेळेसची आपल्या भाषेमध्ये सॅलरी वगैरे सगळं काही शाही होतं. यांना काही करायची गरज नव्हती तशी. पण जिजाऊंना काय वाटलं की आपलं स्वतःचं राज्य असलं पाहिजे. मग ह्या माणसांनी का करावं नाही तसं? त्याच्याकडे तर काहीच नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण जर पाहिलं आपण, काहीच गरज नव्हती त्यांना एवढं करायची. ते हुशार होते, नेताजी सुभाषचंद्र बोस होते, स्वतः हुशार होते. ते इतके मोठे बनले आहे. आणि ते जर त्यांनी जर विचार केला असता की आपण जर इंग्रजांची नोकरी केली तर हे मस्त एकदम छापके साथ ज्याला आपण म्हणतो लाईफ जगू शकले असते. पण ही वाट सोडून नाही, मला स्वतःच काहीतरी करायचे. तरुणांनी पण हाच विचार केला पाहिजे. नोकरी करायची तर ठीक आहे, नोकरी करायची नोकरी करा, नोकरी नाही करायची तर व्यवसाय करा, स्वतःचा उद्योग स्थापन करा. उद्योग स्थापन करताना माझ्याकडे पैसे नाहीये, तुम्ही कोणत्याही मोठ्या फोर्ड नावाचा जो मोटारीची कार कंपनी आहे त्याचा जो संस्थापक आहे त्याचा इतिहास वाचा. किंवा हिरो होंडाचा जो हिरो आणि होंडा दोन कंपन्या आहे त्यातली हिरो कंपनी इंडियन आहे आणि होंडा जॅपनीज आहे. तो हिरो कंपनीचा जो मालक आहे लक्ष्मीनारायण मुंजाल तो सायकल रिपेअर करायचा. आणि सायकल रिपेअर करताना त्या काही जण भंगारमध्ये सायकल टाकून द्यायचे त्याच्याकडं, त्यातला चांगला पार्ट तो काढून ठेवायचा जपून. आणि असे सगळे चांगले पार्ट कधी एखादी पॅन्डल हँडल असं करून करून तो जुन्यातली चांगली सायकल बनवायचा. आणि असं करता करता त्यांनी नवीन सायकलचा कारखाना सुरू केला. आणि सायकल करता करता त्यांनी जापानच्या होंडा कंपनीशी करार केला. आणि मग हिरो होंडा मोटर सायकल आली. त्यांनी जर असा विचार केला असता की मी तर सायकल काम करतोय, फोर्डचा मालक पण असाच तो गॅरेजमध्ये काम करायचा, असे बरेचसे उदाहरणं आहे. तर तरुणाईने हे वाचलं पाहिजे, याची माहिती घेतली पाहिजे, आणि मग स्वतःला आपोआपच माणूस सेटल करतो.
1: शून्यातूनच सुरुवात होत असते.
0: खरंय, अगदी बरोबर आहे.
1: आता वळूयात परत एकदा आताच्या तुमच्या कॉलेज लाईफ कडे, म्हणजे तुम्ही आता जे प्रोफेसर आहात त्याचकडे. अनेक वेळा आपण सोशल मीडियावरती पण पाहतो आणि अनेक वेळा अनुभव येतात की जेव्हा पेपर होतात विद्यार्थ्यांचे, अनेक विद्यार्थी असे असतात पेपर मध्ये गाणे लिहून येतात, काहीतरी मजेशीर गोष्टी लिहितात. तुम्हाला असं आलं का काही पाहण्यामध्ये?
0: आले आले. आम्हाला पेपर तपासताना पेपर चेकिंगला जावं लागतं आणि कॉन्फिडेन्शियल बाबी असतात त्या, आम्ही सांगू शकत नाही. परंतु असे किस्से मात्र घडलेले आहेत. आता काही ठिकाणी काही वेळेस तर अक्षरशः तिथं काही नोटा विद्यार्थी ठेवून देतात,
1: अरे बर,
0: की मला पास करा, आणि स्टेटमेंट लिहितात की असं असं झालेलं आहे, तसं असं झालेलं आहे, कृपया सर मला प्लीज पास करा. आता ते जे लिहायचं ते तर लिहित नाही, पण हे दुसरंच काहीतरी लिहितात. हा परिणाम कशाचा आहे की अभ्यास न करण्याचा. अभ्यास का करत नाहीत तर त्यांना वेळ मिळत नाही, किंवा मग त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांचे फिजिकल प्रॉब्लेम आहे का फॅमिली प्रॉब्लेम आहे हे विद्यार्थ्यांच्या शिक्षकांनी समजून घ्यायला पाहिजे, जाणून घ्यायला पाहिजे. जसं आम्ही समजून घेतो की पास केल्याशिवाय पर्याय नाही, आपलं अभ्यास केल्याशिवाय पासिंगला पर्याय नाही. टीचिंग करताना लेक्चर देताना प्रत्येक वेळेस सांगत असतो की तुम्ही जर COPY फॉर्म्युल्याच्या भरोश्यावर बसलात, COPY कॉपी, तर तो तुम्हाला कधीच साथ देणार नाही. तो फार तर पासिंगला देणार, पण त्याच्यासाठी एकच फॉर्म्युला आहे, STUDY स्टडी. त्याला दुसरा पर्यायच नाही. आणि तुमच्या लक्षात राहत नसेल मला विचारा, अभ्यास कसा करायचा आहे मला विचारा, प्लॅनिंग कसं करायचं मला विचारा. सोर 10 सब्जेक्ट आहे कसा अभ्यास करायचा, प्लॅनिंग करा. 10 सब्जेक्ट आहे ना, तुम्हाला 10 महिने आहे, मग एका महिन्यात एकच विषयाचा अभ्यास करायचा असतो का? नाही. मग रोज 2 विषय 3 विषय असं प्लॅनिंग करा. लक्षात राहत नसेल तर एखाद्या सायकोलॉजिस्टकडे जा किंवा डॉक्टरला विचारा. आपल्या भारतामध्ये आयुर्वेदामध्ये भरपूर काही असे उपाययोजना आहेत. आणि सगळ्यात चांगलं सांगू, ओंकार साधना, ओंकार योगा हे जे आहेत ना, ह्यानी स्मरणशक्ती ही प्रचंड वाढते. आणि त्याच्यात सातत्य पाहिजे. म्हणजे तुला असं वाटेल की आता माझं वय आहे 50+, आता मी करून काय करणार. परंतु हे करत असताना वयाचं काहीही बंधन नाही. आणि तरुणांनी जर केलं किंवा किशोरवयीन बालकांनी जर केलं तर त्यांना खूप चांगला फायदा होतो पुढं. परंतु ओंकार साधना जर तुम्ही केली आणि योगा, वेगवेगळे छोटे मोठे आहे त्यातले प्राणायाम जे आहेत, हे सगळ्यात उत्कृष्ट. आणि भारत सोडून आता विदेशामध्ये सगळ्यांनी हे आत्मसात केले आणि आपण सोडून दिले, आपण तिकडे सोडले, त्यांनी ते तिकडे ऍक्सेप्ट केले. आपल्याला असं वाटतं कसं काय हे करतात. त्यांनी योगा, प्राणायाम, भजन वगैरे म्हणणे, स्तोत्र म्हणणे कशासाठी असतात हे? तुम्ही आरत्या म्हणता, स्तोत्र म्हणता, त्याचा अर्थ तरी माहिती असतो का आपल्याला? पण कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी आणि सकाळचा जो मूड असतो तो दिवसभर चांगला राहावा म्हणून हे पूजा पाठ स्तोत्र आरती वगैरे आपल्याकडं म्हटलेले आहेत. पण त्याचे अर्थ जर तुम्ही जाणून घेतले तर अर्थ सुद्धा त्याचे खूप चांगले आहेत.
1: अगदीच अगदीच.
0: त्यामुळे तरुणांनी अभ्यास चांगला करावा हा एक महत्वाचा संदेश देऊ इच्छितो.
1: नक्कीच. आणि त्याचसोबत तुम्ही एक आरजे आहात, आकाशवाणीमध्ये तुम्ही काम करता आणि त्याचसोबत तुम्ही एवढा दीर्घकाळ तुमचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत घालवलेला आहे की ॲज अ प्रोफेसर म्हणून एवढे वर्ष तुम्ही काम केलंय, तर तुम्ही काय म्हणून जास्त फेमस आहात? एक आरजे म्हणून फेमस आहात की असे आमचे शिक्षक आहेत म्हणून फेमस आहात?
0: हा तसा खूप अवघड प्रश्न आहे माझ्यासाठी. खरं पाहिलं तर दोन्ही क्षेत्रामध्ये मी तेवढाच फेमस आहे. कारण मला त्याची प्रचिती जेव्हा येते की एकदा मी प्रवास करत असताना पुण्यावरनं नगरला येत होतो, आरजे म्हटल्यानंतर तो फक्त आवाज आणि ओळखीचा असतो, चेहरा माहीत नसतो
1: त्याचा. माहीत
0: मी एका बसलो आपल्या ST महामंडळाच्या गाडीमध्ये, लवकर यायचं होतं, जी गाडी मिळेल त्या गाडीत बसलो. शेजारी कोणतरी होते एक जण आणि असंच बोलता बोलता तुम्हाला कुठं जायचं आहे, आम्हाला कुठं जायचं असं म्हणता म्हणता त्यांनी विचारलं काय करता आपण, तुम्ही पोलीसमध्ये आहात का? माझी पर्सनॅलिटी बघून म्हटलं नाही. मग आर्मीमध्ये होते का आहात का? नाही म्हटलं. म्हणजे मग तर मी लेक्चरर आहे. अरे वा छान, बरं. आणि आरजे पण आहे मी आकाशवाणीमध्ये. आकाशवाणीमध्ये? हो. काय नाही तुमचं? मग आदिनाथांना, अरे ते कार्यक्रम वगैरे सादर करतात ते तुम्हीच आहे का? तो अक्षरशः माणूस त्या एस टी मध्ये इतकं जोरात येतात, अरे काय काय काय सांगा म्हणे, आज आमचं खूप नशीब नशीबवान आहे आम्ही, सगळे लोक आजूबाजूला बघायला लागले, अरे तुम्ही येते, त्यावेळेस मला वाटलं आपण एवढे फेमस आहे का. आणि आता ह्या फील्ड मधला अनुभव सांगितला, आता विद्यार्थ्यांचा सांगतो मी की एका ठिकाणी मी, मला तर माहित नाही, आता 20 वर्षापूर्वी काही विद्यार्थी होते तर चेहरे त्यांचे बरेचसे चेंज होतात नंतर, ते एक वेळेस बरेच अनुभव आलेले आहेत की मी रस्त्याने असं ड्रायव्हिंग करत चाललो होतो, पाठीमागून एक विद्यार्थी हॉर्न वाजवत होता, हॉर्न वाजवत वाजवत त्याने असं सहज क्रॉस करताना मला बघितलं, माझा चेहरा पाहिला आणि मी निघत होतो फास्टमध्ये, त्याने मागून हॉर्न वाजवत होता, मला असं वाटलं त्याला साईड पाहिजे असेल म्हणून मी बाजूला घेतली गाडी आणि स्लो केली, मग ट्रॅफिक नियम पाळावं लागतात, त्याला पुढं जाऊ दिलं आणि त्याने पुढं जाऊन थांबवली गाडी आणि मला पण थांबावं लागलं. मग आता उतरला लगेच शेजारी आमची फॅमिली पण होती, त्यांना वाटलं काय झालं पण नेमकं, ते उतरला आणि त्याने पाहिलं दरवाजा उघडा म्हणे सर. मी म्हटलं अरे हा दरवाजा उघडा, मी तुमचा विद्यार्थी, अरे विद्यार्थी म्हटल्यावर मी दरवाजा उघडला आणि त्या ठिकाणी तो माझ्या पाया पडला. अरे सर तुम्ही मला ओळखलं नाही का? म्हणलं तू ओळखीचं वाटतोय म्हणलं चेहरा. अहो सर मी तुमचा विद्यार्थी, अमुक अमुक तिथं. अरे बापरे म्हणलं तू, बरं बरं ठीक आहे छान म्हणलं व्हेरी गुड, चला म्हणे सर आता आपण चहा कॉफी वगैरे काहीतरी. म्हणलं असे खूप वेळेस अनुभव आलेले. आणि एक अजून अनुभव सांगावा असं वाटतो, माझे काही विद्यार्थी जे होते ते हरिभक्त परायण ह भ प महाराज आहेत, पण मला माहीत नव्हतं ते ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं, पण नंतर ते चांगले मोठे महाराज बनले. तर तो विद्यार्थी सुद्धा अशाच प्रसंगामध्ये एकदा मी पैठणून येताना हॉर्न वाजवता, मोकळा रोड होता तरी तो हॉर्न वाजवता, त्यांनी पण अशीच गाडी थांबवली रस्त्यावर आणि तो माझ्या पाया पडला. आणि आणखीन एक लास्ट प्रश्न प्रसंग सांगावा असं वाटतो की माझे आई वडील राहतात संभाजीनगरला आणि आमच्या एरियामध्ये सप्ताह वगैरे असतात ना, आता तसा हरिनाम सप्ताह असतो आणि त्या एका सप्ताहामध्ये ज्याला आपण शेवटचं मोठं जे असतं काय कीर्तन, काल्याचं कीर्तन, त्या काल्याच्या कीर्तनासाठी तिथे एक महाराज आले होते जो माझा विद्यार्थी होता.
1: बर.
0: आणि आई वडील तिथं, मी तर इथं होतो आणि खूप मोठे पब्लिक होती, आई वडील तिथे गेले, सगळेजण महाराजांच्या पाया पडतात, वडील पण गेले, तर म्हणे महाराज तुम्ही शेवगावून आले, आम्ही ते नाव ऐकलं वाचलं. हो म्हणे मी शेवगावून आले, म्हणे माझा मुलगा तिथंच लेक्चरर आहे म्हणे. हो का म्हणे, कुठल्या कॉलेजला, काय नाव आहे त्यांचं? म्हणे ते बीएड कॉलेजला आहे. बीएड कॉलेजला आहे? हो. काय नाव आहे? अन्नदाते सर. अरे ते माझे गुरु आहे म्हणे. नाव ऐकल्याबरोबर त्यांनी वडिलांच्या पाया पडलाय. सगळी पब्लिक बघायला लागली की सगळे महाराजांच्या पाया पडतायत आणि महाराज ते दुसऱ्या माणसाच्या का पाया पडतायत? अहो तुम्ही माझ्या गुरुचे गुरु आहे, वडील आहेत, म्हणजे माझ्यासाठी तुम्ही खूप मोठे माणूस आहात. तिथं मला माहित नव्हतं, वडिलांनंतर किस्सा सांगितला म्हणजे मी सगळे त्यांच्या पाया पडायला लागले आणि तो माझ्या पाया पडायला लागला. तो तेव्हा वडिलांना पण अनुभव आला की आपला मुलगा म्हणजे चांगलं काहीतरी, उगाच कोणी पाया पडत
1: नाही,
0: त्यांना चांगलं शिकवलेलं आहे म्हणूनच ते मला आज एवढा म्हणजे मान सन्मान देतात.
1: आणि या यशाचं श्रेय मग तुम्ही कोणाला देऊ शकता?
0: अर्थातच माझ्या वडिलांना, कारण वडिलांनी मला खूप मोटिवेट केलं शिक्षणासाठी. माझे वडील जे आहेत ते अजूनही आग्रही आहेत, शेवटच्या टोकापर्यंत शिकत राहा लाईफच्या. म्हणलं झालं माझं आता पी एच डी पर्यंत आलो आहे, आता PhD झाल्यावर आता मी बंद नाही अजून शिकत राहा. मग एक डिग्री घे, दोन डिग्री घे, काही जण करतात ना तसं
1: करतात.
0: माणसानं नेहमी विद्यार्थी राहावं असं त्यांचं म्हणणं असतं, कारण वडिलांचं शिक्षण थोडंसं खूपच कठीण काळामध्ये झालं, चांगल्या प्रकारे होऊ शकलं नाही, पण तरी पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माझे वडील जे होते आहेत अजून पण ते, तर त्यांना ते पण आकाशवाणीमध्येच होते.
1: अच्छा.
0: त्यावेळेस त्यांचं 7वी नापास होते, 7वी पास करून पुढे ते शिकत गेले आणि काम करायचं म्हणून ते आकाशवाणीत आले होते. तिथे ते माळी म्हणून काम करत होते.
1: बर.
0: आणि मग माळी म्हणून काम करत असताना त्यांनी शिक्षण चालू ठेवलं, मग परीक्षा दिल्या डिपार्टमेंटल, आणि त्या अशा परीक्षा देत देत प्रमोशन होत होत ते शेवटी अकाउंटंट म्हणून रिटायर झालेच. त्यांचा सुद्धा प्रवास खूप जबरदस्त होता आणि आम्ही हेच बघत होतो. आपला आयडॉल जो आहे आपण बाहेर बघण्यापेक्षा आपल्या घरामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या गावामध्ये असतो. त्यांचा संघर्ष बघून आपण स्वतः सुद्धा संघर्षमय बनलं पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. आणि आता त्याच सोबत आपल्या रेडिओ नगरच्या श्रोत्यांना, तुमच्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या अनेक जे विद्यार्थी आता तरुण मंडळी आहेत, कॉलेज लाईफ जगताय, तर त्यांना तुम्ही तुमचा संदेश काय द्याल?
0: आता विद्यार्थी असो किंवा श्रोते असो, वेगवेगळ्या वयोगटातले व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी मी एक महत्वाचा संदेश देऊ इच्छितो की जीवनामध्ये आत्मसमाधान मिळवण्यासाठी जगा.
1: वा वा वा.
0: बाकीचा तुम्ही कितीही पैसे मिळवा, परंतु पैसे भरपूर मिळवल्याच्या नंतर, संपत्ती मिळवल्याच्या नंतर पण तुम्हाला आनंद मिळेलच ह्याची काही गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे तुम्ही आत्मानंद किंवा आत्मसमाधान, सेल्फ सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो, ते ज्यावेळेस मिळेल, मग तुम्ही कुणी असा, तुम्ही एखाद्या नोकरीमध्ये असा किंवा व्यवसायामध्ये असा, व्यवसायामध्ये धीरूभाई अंबानी खूप मोठा झाला, मला पण तिथपर्यंत पोहोचायचे म्हणून तिथपर्यंत नाही, त्यांनी किती कष्ट घेतले, त्यांनी काय काय केलं, तशी तुमची तयारी आहे का? आपण सहजपणे म्हणून जातो की पंडित नेहरू अमुक अमुक होते, महात्मा गांधी अमुक अमुक होते, परंतु ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना किती कष्ट करावे लागले, तशी तुम्ही पण कष्ट करा. आणि स्वतःचं जीवन जे आहे हे इतरांना आयडॉल बनल असं काहीतरी करा.
1: नक्कीच नक्कीच. आणि तुम्ही खरंच खूप छान बोलला, तुमचे इतके छान अनुभव ऐकले आणि एवढ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करताय, म्हणजे नाटकाबाबत बोललात, मला माहित नव्हतं की हे तुम्ही नाटकामध्ये सुद्धा इतके छान काम करत होता तुमच्या काळामध्ये. तर खरंच आज खूप छान मनोरंजन झालं आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा खूप नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या. तुम्ही आपल्या रेडिओ नगरला आलात आणि तुम्ही असतातच, कारण तुमचा शोच सुरू असतो. खरंच खूप खूप थँक्यू सो मच. आणि श्रोते हो, आताच आपण आदिनाथ अन्नदाते यांच्यासोबत भरपूर साऱ्या गप्पा मारलेल्या आहेत, अनेक गोष्टी आपण जाणून घेतल्या आहेत. आणि आता आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या रविवारी आपल्या संडे स्पेशल शो मध्ये, म्हणजेच कॉलेज कटा या शो मध्ये, एका नवीन अशा व्यक्तिमत्वासोबत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण आपल्या रेडिओची ही मेजवानी, कार्यक्रमाची मेजवानी अशीच तुम्हाला मिळत राहणार आहे. त्यामुळे मंडळी असंच स्टे ट्यून रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधूर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धारानी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धारानी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.
1: नमस्कार, मी नीना कुलकर्णी. आपण ऐकत आहात 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

little pretty angel. Oh, my heart's broken. Find her.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो खूप मनापासून स्वागत। श्रोते हो काही दिवसांपूर्वी आपण मातृसुरक्षा दिवस साजरा केला आणि आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाचं स्वप्न असतं किंवा सुख असतं आणि मातृसुरक्षासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। त्याचबरोबर आई होत असताना किंवा आई होण्यापूर्वी प्रत्येक स्त्रीला तिची काळजी घेणं हे माहिती असायला हवं। अगदी गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान काय करायला हवं या सगळ्या गोष्टी तिला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगर शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा पवार आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी त्यांचं स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत मी करते। जसं मी आता म्हणाले की काही दिवसांपूर्वी मातृसुरक्षा दिवस आपण साजरा केला आणि प्रत्येक आईला किंवा आई होऊ पाहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मातृत्व किंवा मातृत्वाचं सुख हवं असतं नेहमी, तर आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा अनेक गोष्टी घडतात जसं की माता मृत्यू होतो, अशी काही वेगवेगळी गोष्टी होत असतात, तर हे कमी करण्यासाठी सध्या सरकारचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। पण तरीसुद्धा सुरक्षित मातृत्व एका स्त्रीसाठी खूप महत्त्वाचं असतं, तर तुमच्या दृष्टीनं सुरक्षित मातृत्व काय आहे?
3: नक्कीच प्रत्येक माता ही सुरक्षित असावी आणि आपल्या गव्हर्नमेंट त्यासाठी खूप छान प्रयत्न करत आहे। पण मला असं वाटतं की सुरक्षित मातृत्व म्हणजे फक्त डिलिव्हरीमध्ये होणारे कॉम्प्लिकेशन्स हे नसून तिचे मेंटल हेल्थ पण बघितली गेली पाहिजे, कारण आजकाल आपण करिअर वर्क लाईफ बॅलन्स सगळेजणं करतो। मग ते करत असताना खरंच ते मूल जन्माला घालायला ती आत्ता प्रिपेअर्ड आहे का, त्याच्यामुळे तिच्या मनात ज्या भावना येत आहेत किंवा तिचं लाईफ कुठे कॉम्प्रोमाइज होत आहे का, हे सगळं बघितलं गेलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की करिअर ब्रेक हा थोडा येणारच आहे, पण तो आनंदाने यावा आणि यामध्ये आईची फिजिकल हेल्थची काळजी तर आपण नक्कीच घेतो सगळेजण, त्याबरोबर आपण तिची मेंटल हेल्थ पण तितकीच जपायला हवी।
2: नक्कीच, जसं तुम्ही आता सांगितलं की मानसिक आरोग्य ही जपायला हवं आणि त्यासाठी ती प्रिपेअर असणं महत्त्वाचं आहे की आई झाल्यानंतर किंवा गरोदर राहिल्यानंतर पुढे काय असणार आहे याची तिला आधी माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ती प्रिपेअर असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। गर्भधारणा होण्यापूर्वी सध्याच्या काळामध्ये काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। मी सध्याच्या काळामध्ये मुद्दाम हा शब्द वापरते आहे कारण आता उशिरानं लग्न होतात, त्याचबरोबर थोडासा वेळ करिअरसाठी दिला जातो, थोडासा वेळ स्वतःसाठी दिला जातो आणि मग त्यानंतर आई होण्याचा विचार केला जातो। तर आत्ताच्या काळामध्ये गर्भधारणेपूर्वी काय करायला हवं किंवा कुठल्या गोष्टींचा विचार तिने करायला हवा?
3: प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग, गर्भधारणा समुपदेशन हे खूप महत्त्वाचं आहे, कारण मला असं वाटतं की प्रेग्नन्सी हे कधीच ॲक्सिडेंट नसावं की आता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे मग आता काय करायचं, कारण आजकाल सगळ्याच मुली ह्या करिअर ओरिएंटेड आहेत, मग ती प्रेग्नन्सी ही प्लॅन्ड असावी। आपण एखादी छोटीशी गाडी जरी घ्यायचं म्हणलं किंवा छोटीशी वस्तू जरी घ्यायची, आपण विंडो शॉपिंग करतो पहिल्यांदा, आपल्या कार्टमध्ये वस्तू ठेवतो, मग चार ठिकाणी रिव्ह्यूज घेतो, मग एवढा जेव्हा आयुष्यातला खूप मोठा निर्णय आहे आणि आता बऱ्याच वेळेला आपल्या कामांमुळे न्यूक्लिअर फॅमिली आहेत किंवा छोटी कुटुंब आहेत, त्याच्यामुळे सगळंच मॅनेज होणं हे थोडंसं डिफिकल्ट जातं। मग मला वाटतं की प्रेग्नन्सी ही प्लॅन्ड असावी, त्या दोघांनी बसून ठरवावं की आपल्याला मूल नक्की कधी होऊ द्यायचं आहे, आपण कितपत प्रिपेअर्ड आहोत। पण मला असं वाटतं चर्चांमध्ये खूप उशीर पण नका करू, कारण आधीच शिक्षणामुळे लग्न लेट होत आहेत आणि त्याच्यामुळे जर खूप आपण गॅप घेतला तर नक्कीच प्रेग्नन्सी राहायला अडचण येतात, किंवा आईचं वय जेव्हा 35 पुढे जातं तेव्हा बाळामध्ये व्यंग असण्याचं प्रमाण हे जास्त होतं। त्यामुळे दोघांनी निर्णय घ्यावा, तो जितका लवकर घेता येईल हे त्यांच्यासाठी चांगलं आहे, तितकं ते नॅचरल असणार आहे। आणि गर्भधारणेपूर्वी आई ही शरीराने आणि मनाने सुदृढ असणं खूप जास्त आवश्यक आहे। असं का? तर बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण असं नेहमीच ऐकत आलेलो आहे। ती आई जर स्वतः तिच्याकडे हेल्दी असेल ती, तरच ती बाळाला काहीतरी देऊ शकते। त्यामुळे गर्भधारणापूर्व समुपदेशन करून तिची हेल्थ कशी आहे, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, काही फॅमिली हिस्ट्री आहे का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून पुढे येणारे कॉम्प्लिकेशन्स आपण अवॉइड करू शकतो.
2: नक्कीच. गर्भधारणेपूर्वी जसं तुम्ही सांगितलं की तिची शारीरिक आणि मानसिक तयारी असणं फार महत्त्वाचं आहे, पण बऱ्याच वेळा असं होतं की गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, काही अडचणी येऊ शकतात. बऱ्याच वेळा पहिल्यांदा ती आई होत असते, त्यामुळे या अडचणी काय असतात हे तिला ओळखायला सुद्धा येत नाही, किंवा ही अडचण असू शकते का हे लक्षातही येत नाही, आणि त्याचबरोबर बऱ्याच अशा अडचणींचा सामना तिला करावा लागतो 9 महिन्यामध्ये. तर त्या कुठल्या आहेत?
3: सुरुवातीला ना की नॉर्मल काय आहे आणि अबनॉर्मल काय आहे हे पेशंटला समजत नाही. जेव्हा ती फर्स्ट टाइम प्रेग्नंट असते, घरात कुणी मोठी व्यक्ती असेल, आई असेल, सासू असेल, तर त्यांना सांगतात ते की अगं उलटं होत आहेत, हे नॉर्मल आहे, तुला खूप झोप येते आहे, हे पण नॉर्मल आहे. पण जेव्हा काही कामानिमित्त दोघंच राहत आहेत शहराच्या ठिकाणी, त्यांना हे कळतच नाही नेमकी ही आजारी पडली आहे का हे असं वेगळंच काय होत आहे. कारण पूर्वी नेहमी ऍक्टिव्ह असणारी अक्षरशः तिची बेडमधनं उठायची इच्छा होत नाही आहे. काही जणांना असं वाटतं मला कामच करायचं नाही, मला खूप झोपून राहायचं आहे, किंवा ओटीपोटामध्ये छोटेसे थोडेसे क्रॅम्स येणे हे पण तितकंच नॉर्मल आहे. कारण जसं गर्भ वाढतो तसं गर्भपिशवी हे लाईव्ह टिश्यू आहे, म्हणजे त्याला थोडंसं कॉन्ट्रॅक्शन येणं हे नॉर्मल आहे, ज्याला आपण बॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. पण हे त्या कपलच्या लक्षात येत नाही. मग मला असं खूप जे नवीन कपल असतात ज्यांचं नवीन फर्स्ट प्रेग्नन्सी आहे त्यांचं खूप असे फोन आणि मेसेजेस येत राहतात रात्री की मॅडम ही उठली अचानक आणि हिच्या पोटात गोळा आला, मग आता हे कशामुळे झालं असेल. तर मला असं म्हणायचं की प्रत्येक गोष्टीला पॅनिक होऊ नका. नक्कीच काही धोक्याची लक्षणं आहे, जसं की तुमचं गर्भधारणे दरम्यान

0: जिसकडे नक्की जायला हवं. पण फक्त काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याला प्रत्येक वेळेला घाबरून जायची गरज नाही आहे. थोडा एक पेशंटसाठी अश्युरन्स महत्त्वाचा असतो, म्हणून मी नेहमी म्हणत असते की अपॉइंटमेंट जरी तुम्ही वर्किंग असाल, वर्किंग कपलला मी इव्हनिंगला अपॉइंटमेंट देत असते की तुम्ही दोघं या, जेणेकरून त्या नवऱ्याला पण कळलं पाहिजे हिचं काय चालू नाही, तर त्याला असं वाटतं की हिला काम करायचं नाही आहे किंवा हिला कंटाळा येतो. आणि एवढी उल्टा कधी होत असतात का? डेफिनेटली एखाद्या पेशंटला खूप सारे उलटीचा त्रास होतो. मग हे कपलने थोडं समजून घेतलं, आणि हे समजून कधी घेतलं जाईल? जेव्हा त्यालाही माहिती आहे की हे होणार आहे आणि हे नॉर्मल आहे.
1: नक्कीच, गर्भधारणा झाली किंवा गर्भधारणेची खात्री झाली तर सगळ्यात आधी काय करावं? जसं आता तुम्ही सांगितलं आहे की जे फक्त कपल आहेत, जे कामाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं दुसऱ्या शहरात राहतात, न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत किंवा जवळपास मोठी व्यक्ती कोणी नाही आहे, तर अशा वेळेत काय करायला हवं?
0: तुम्ही तुमच्या निअरेस्ट गायनेकोलॉजिस्टकडे जावं असं मी म्हणेल. कारण जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट करता तेव्हा तुमचं एक तर प्रेग्नन्सी तिथं कन्फर्म केली जाईल, त्याचबरोबर काही बेसिक ब्लड टेस्ट केल्या जातात, जसं की आईचा ब्लड ग्रुप काय आहे, तिचं हिमोग्लोबिन काय आहे, थायरॉईडची मात्रा ही बघितली जाते. कारण थायरॉईड ग्रंथीचं जे हार्मोन आहे ते बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहे. त्याची लक्षणं काहीच दिसत नाही, पण सब क्लिनिकल हायपोथायरॉईडिझम म्हणजे ज्याच्यामध्ये लक्षणं दिसत नाही पण जर का थायरॉईड वाढलेला आहे किंवा कमी आहे तर डेफिनेटली त्याच्या बेबीच्या ग्रोथवर परिणाम होतो, ते बघणं गरजेचं आहे. आणि एक फोलिक ॲसिड सप्लिमेंटेशन, म्हणजे एक फोलिक ॲसिडची एक खूप छोटीशी गोळी येत आहे, बी विटॅमिन बच्या गटात मोडतं ते, फक्त ते जरी त्या आईने, म्हणजे मी तर म्हणेल प्रायरच चालू करायला हवं, बिफोर कन्सेप्शन हे जास्त मस्ट आहे. पण ॲटलिस्ट जर तुम्ही आधी नाही केलंय तर जेव्हा कळेल तेव्हा चालू करा, जेणेकरून बाळामध्ये जे आपण म्हणतो मेंदूचे किंवा पाठीच्या मणक्याचं व्यंग येण्याचं प्रमाण आहे ते 99% आपण अवॉइड करू शकतो.
1: नक्कीच, गर्भधारणा झाल्यानंतर आजही आपल्या समाजामध्ये असं म्हटलं जातं की फार सोनोग्राफी करू नये किंवा इतक्या सोनोग्राफी आमच्या काळामध्ये नव्हत्या, हे सर्रास ऐकू येतं, तर हे किती योग्य आहे?
0: हे बघा, सोनोग्राफीमध्ये जी पहिले टेक्नॉलॉजी आपण समजून घ्या, सोनोग्राफी म्हणजे साऊंड वेव्ज आहेत. जसं तुम्ही आणि मी बोलतो ह्या साऊंड वेव्ज आहेत, आपण किती जरी बोललो तरी त्रास नाही होणार आहे. साऊंड वेव्ज फक्त त्याची फ्रिक्वेन्सी ही जास्त आहे की जी आपल्याला ऐकू शकत नाही, आपल्या कानाच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. पण त्या साऊंड वेव्ज ह्या जातात त्या बाळा म्हणजे आईच्या पोटातनं पाण्यामध्ये आणि बाळावर आपटतात आणि त्या रिफ्लेक्ट होतात आणि त्याचे इमेजेस मशीनवर येतात. साऊंड वेव्जनी कुठलाही त्रास होत नाही बाळाला. एक्सरे जेव्हा असतात, कधी कधी सिटी स्कॅन म्हणजे अनावधानाने माहीत नसतं प्रेग्नन्सी आहे, एक्सरे सिटी स्कॅन असेल तर डेफिनेटली त्याचा बाळावर परिणाम होऊ शकतो, पण त्यालाही बघितलं गेलं पाहिजे की कोणत्या वेळात झालेला आहे. पण पूर्वी कसं व्हायचं सांगू का तुम्हाला? आपण आता जसं म्हटलो की माता मृत्यू कमी व्हावं म्हणून सरकारचे प्रयत्न चालू आहे, पूर्वी किती बाळ जन्माला यायची आणि किती शेवटपर्यंत 5 वर्षापर्यंत राहायची ह्याचं प्रमाण तुम्ही बघितलं तर आता सध्या बालमृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण आपण खूप अटोक्यात आणलं आहे. ते याच्यामुळेच की जर बाळामध्ये काही व्यंग आहे, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत तर ते आपण सोनोग्राफिकली ओळखू शकतो. आणि तसं पाहायला गेलं तर बेसिक 5 सोनोग्राफी मस्ट असतात. एक फर्स्ट स्कॅन जे कन्फर्मेटरी स्कॅन असतं की प्रेग्नन्सी आहे की नाही आहे, सेकंड असतं 3 महिन्यातल्या 12 आठवड्याचं एंटी स्कॅन, नंतर बाळाच्या व्यंगाची सोनोग्राफी आपण ज्याला म्हणतो ही 19 ते 20 आठवड्याच्या दरम्यान केली जाते, त्यानंतर एक 7 मंथचं स्कॅन आणि एक 9 मंथचं स्कॅन. हे ग्रोथ स्कॅन असतात, म्हणजे बाळाची वाढ प्रॉपर होतीये का, बाळाचं पाणी व्यवस्थित आहे का, हे बघितलं जातं. मला वाटतं उगाचच आयक्यू माहितीवर बाऊ करू नये. तुम्हाला जर काही डाऊट्स असले तर नक्कीच जे ऑथोराईज पर्सन आहे त्यांना विचारावं की आणि हे आम्ही करू का किंवा हे मेडिसिन घेऊ का, पण घाबरून जाऊ नये. अजून एक मी सांगते, बऱ्याच जणांचं असं असतं की मेडिसिन दिलं तरी त्यांचं म्हणणं असतं की नको नको, आम्हाला वाटतंय आणि बाळावर काही दुष्परिणाम होईल. मेडिसिननी कोणता दुष्परिणाम होईल? जे तुम्ही सेल्फ प्रिस्क्राईब करताय, म्हणजे तुम्ही स्वतः गेले आणि मेडिकलमधनं सांगितलं की डोकेदुखीची गोळी द्या, मेडिकलवाल्याला माहीत नाही आहे तुम्ही प्रेग्नंट आहे, त्यांनी नॉर्मल गोळी दिली, त्याचा परिणाम होऊ शकतो. बट जे डॉक्टर तुम्हाला ऑथोराईज पर्सन आहे ते 10 वर्ष एवढ्यासाठी शिकलेले आहेत की प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या गोळ्या चालू शकतात आणि नाही, तर डेफिनेटली ते घ्या. त्याला विरोध करू नका, गोळ्या खाण्याचा कंटाळा करू नका. सुदृढ बाळ हवं असेल तर फक्त डॉक्टरांकडे जाऊन उपयोग नाही, त्यांनी सांगितलेले तपासणीही करणं गरजेचं नाही आणि मेडिसिन पण घेणं तितकंच गरजेचं आहे.
1: नक्कीच, अनेक जणींना किंवा ज्यांना गर्भधारणा झालेली आहे त्यांना वेगवेगळ्या फेजमध्ये वेगवेगळे त्रास होऊ शकतात. बऱ्याच वेळा असंही म्हटलं जातं, अगं माझ्या वेळेस हा त्रास नव्हता, तुला कसं काय इतका त्रास होतो आहे, किंवा मळमळ फक्त सुरुवातीलाच होते, उलटीसारखं फक्त सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये होतं, काहींना कदाचित सुरुवातीला होऊ शकत नाही, तर असे काही टप्पे असू शकतात का?

0: खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. हे प्रत्येकाचं तितकंच वेगळं. जसं की मला आल्याचा चहा आवडतो, तुम्हाला काही वेगळं आवडू शकतो, हे जितकं कॉमन आहे तसंच मोस्ट कॉमनली आपण उलटी मळमळचा जो त्रास होय तर पहिल्या तीन महिन्यांमध्ये बऱ्याच स्त्रियांना होतो आणि जसं एकदा वार बनायला लागते तसा तो त्रास आपोआप थांबून जातो आणि त्यानंतर बऱ्याचशा स्त्रियांना होत नाही. पण काही त्याला अपवाद असतात की त्यांना अगदी डिलिव्हरीला जाईपर्यंत उलटीचा त्रास होतो. मग जे प्रेग्नन्सीमुळे शरीरामध्ये जे हार्मोन्स वाढलेले आहे HCG त्याच्यामुळे मळमळ होते. पण प्रत्येकाची शरीराची कॅपॅसिटी ही वेगळी असते त्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. मग मला वाटतं इथे कुठे जनरलाइज करू नाही काही की मला झाली नाही मग तिला होत नाही, किंवा काहींचा असाही प्रश्न असतो एखादीला होतच नाही.
1: हो,
0: त्यांना फार टेन्शन असतं की मॅडम हिला उलट्या मळमळच होत नाहीये, मग हिची प्रेग्नन्सी नॉर्मल आहे का? हा, तिच्याकडे तिचे हार्मोन्स तेवढे वाढलेले आहेत प्रेग्नन्सीच्या नुसार, पण ती ते टॉलरेट करते, तिला त्रास नाही होत आहे कारण तिची तेवढी बिअरिंग कॅपॅसिटी आहे. त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येकाला होणारा त्रास हा वेगळा असू शकतो, ट्रीटमेंट वेगळी असू शकते. जनरलाइज्ड करू नका, कम्पेअर करू नका, फक्त स्वतःची सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या आणि खाण्यापिण्याचं हेल्दी लाईफस्टाईल ठेवा.
1: नक्कीच. बऱ्याच जणींना लग्नाआधी किंवा गर्भधारणेपूर्वी रक्तदाब, BP, ब्लड प्रेशर याचा कुठलाही त्रास नसतो किंवा अगदी मधुमेह, डायबिटीसही नसतो, पण अचानकपणे प्रेग्नन्सी दरम्यान हा होऊ शकतो का किंवा असं का होतं?
0: जेव्हा गर्भ आईच्या शरीरात बनायला लागतो तेव्हा प्लॅसेंटा जेव्हा बनतो आपल्या, त्याच्यानंतर बऱ्याच जणांना शुगर वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे हा त्रास होऊ शकतो, ज्याला आपण जस्टेशनल रिलेटेड डायबिटीज किंवा जस्टेशनल हायपरटेन्शन असं म्हणतो. ह्याची चांगली बाब एवढीच आहे की जसं तुम्ही डिलिव्हर होणार, म्हणजे जसं प्लॅसेंटा आणि बाळाची डिलिव्हरी होणार, तसं हे ऑलमोस्ट 24 आवर्समध्ये 99% लोकांचं नॉर्मलाइज होतं आणि काही जणांना थोडा वेळ लागतो. पण मला सांगा, जेव्हा आईच्या शरीरामध्ये गर्भ बनतो तर तिच्या एकपासनं आणि स्पर्मपासनं बनतो, एक तर तिच्या असतात पण स्पर्म तर हे आउटसाईड बॉडी आहे ना, त्याचे जेनेटिक्स हे वेगळे आहेत आणि प्लॅसेंटा किंवा गर्भ हा जो काही बनलेला आहे तो दोघांचा मिळून बनलेला आहे. त्याच्यामुळे काही काही पेशंटमध्ये प्लॅसेंटल टिश्यू रिॲक्शन म्हणा किंवा या कारणांमुळे BP, शुगर हे वाढू शकतं. वाढणं हे खूप कॉमन आहे, पण जर ते वेळीच आपण लक्षात गेलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स होत नाही. मग वेळीच लक्षात आलं म्हणजे कसं, जसं तुम्हाला 4th मध्ये सांगितलं जातं, 4th महिन्यामध्ये, की तुमचं ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करून घ्या. ती जर का ॲबनॉर्मल आली असेल तर सुरुवातीच्या काळात लगेच शुगरचे औषधं चालू होत नाही. 15 दिवस आपण पेशंटला डायटरी मॉडिफिकेशन सांगतो, स्ट्रिक्ट साखर बंद करा, प्रपोर्शनमध्ये खा, किती वेळा खा, खाल्ल्यानंतर चाला, आणि जर का नेक्स्ट तुमचे शुगर व्हॅल्यूज नॉर्मल आहे तर आपण फक्त मॉनिटर करत राहतो. BP पण सेम आहे. जर एखाद्या पेशंटचा BP वाढतोय, हातापायाला सूज होत आहे, तर त्याच्यावर मेडिसिन्स दिले तर डेफिनेटली आपण हे सगळं आटोक्यात आणू शकतो.
1: नक्कीच. त्याचबरोबर प्रेग्नन्सी दरम्यान किंवा गर्भधारणा झाल्यानंतर अनेकांना व्हाईट डिस्चार्ज होतो. सुरुवातीला हे कळत नाही की हे नेमकं काय आहे, पण हे गंभीर आहे का, याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?
0: व्हाईट डिस्चार्ज हा खूप कॉमन आहे मॅम, म्हणजे ते नैसर्गिक प्रक्रिया. जसं आपल्या तोंडामध्ये लाळ आहे तसंच खालचा वजायना हे कधीच ड्राय नसतो, तो ओलसरच असतो. पण जर का तो डिस्चार्ज खूप जास्त आहे, म्हणजे अगदी तुमच्या अंडरगार्मेंट स्टेन होत आहेत किंवा लिकिंग सारखं, म्हणजे काही ना व्हाईट डिस्चार्ज आणि वॉटर ब्रेकेज यातला फरक समजत नाही. जर तुमचं असं वाटतंय की तुम्हाला युरिन सारखं पाणी जात आहे आणि तुम्ही ते कंट्रोल करू शकत नाही, युरिन होल्ड करू शकतो आपण, ते होत नाहीये, किंवा अगदी पायापर्यंत उघडायलाय, डॉट डॉट टिपके टिपके पडत आहेत, तर डेफिनेटली डॉक्टरांकडे गरजेचं आहे की हे डिस्चार्ज आहे. आणि व्हाईट डिस्चार्ज खराब स्मेल किंवा त्याच्यामुळे तोपर्यंत पण होतात त्या डिलर हा
1: नंतर वजन वाढणं हे कॉमन आहे का?
0: वजन वाढलंच पाहिजे, कारण प्रत्येक हेल्दी जेव्हा तुमचं वेट प्री प्रेग्नन्सी आयडियल आहे तेव्हा 12 किलो वजन एक्सपेक्टेड असतं, ज्याच्यामध्ये 3 किलोचं आपण बाळ पकडतो, त्याच्यानंतर प्लॅसेंटा आणि पाणी बाळाचं भोवतीचं हे 3 kg आणि 6 kg मॅटर्नल फॅट गेन. जे आधीच ओबेज आहेत, म्हणजे ज्यांचं BMI आधीच जास्त आहे, ज्यांचं वजन BMI हे 30, त्यांना 12 किलो वजन वाढणं, पण मला 6 to 7 kg मग तर फक्त त्यांचं फॅट डिपॉझिशन झालं पाहिजे. त्याच्यासाठी मग आपण त्यांना वेगवेगळे महिन्यामध्ये काय खाल्लं गेलं पाहिजे, जेणेकरून बाळाची तर प्रॉपर वाढ होईल पण मदरचं वेट गेन होणार नाही.
1: नक्कीच. गरोदरपणाच्या काळामध्ये अशा कुठल्या धोक्याच्या गोष्टी असतील, अशा कुठल्या धोक्याच्या गोष्टी असतील की तातडीनं आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायलाच हवं

0: किंवा त्याला लवकर ओळखायला हव्यात आपण.
1: कोणत्याही महिन्यामध्ये जर का तुम्हाला योनीमार्गातनं ब्लिडिंग होत आहे, दॅट इज अबनॉर्मल. ब्लिडिंग व्हायलाच नाही पाहिजे. जर ब्लिडिंग होत आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला जर एक 5व्या महिन्यानंतर साधारणतः पेशंटला बाळाची हालचाल जाणवायला लागते, मग अचानक हालचाल कमी झाली आहे किंवा बंद झाली आहे, किंवा खूप डोकं दुखत आहे, किंवा छातीमध्ये जळजळ होत आहे, किंवा पायांवर सूज येते आहे, अशा वेळेला नक्कीच नियरेस्ट हॉस्पिटलमध्ये जाऊन, नियरेस्ट गायनेककडे जाऊन तुम्ही सल्ला घेतला पाहिजे.
0: नक्कीच. अॅनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता असणं हे सुद्धा एक धोक्याचं कारण असू शकतं प्रेग्नन्सीमध्ये. तर यावर काय करायला हवं?
1: बाळ जेव्हा आईच्या पोटात बनायला लागतं, तर फिजिओलॉजिकली आपलं हिमोग्लोबिन हे दोन्ने कमी होतं. म्हणजे जसं प्रेग्नन्सीमध्ये सगळ्या गोष्टी वजन वाढतं, आपण बघितलं बाळाचं वजन वाढतं, त्याप्रमाणात आईचं ब्लड व्हॉल्यूमही वाढतं. म्हणजे जर का समजा आत्ता माझं हिमोग्लोबिन 12 आहे आणि मी प्रेग्नंट आहे, तर तो डायल्यूट होऊन 10 होतो. कारण जर त्याच्यातलं लिक्विड वाढलं आणि आयरन आणि हिम तेवढंच राहिलं, तर डेफिनेटली ते कमी येणार आहे. त्यामुळे हा फिजिओलॉजिकल आपण जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी मेडिसिन्स तितकेच गरजेचं आहेत, आयरन सप्लिमेंटेशन. तसंच तुम्ही जेवणा म्हणू शकता की ज्यांनी आयरन रिच फूड आहेत, म्हणजे जेवण एकतर तुम्ही बनवू शकता, काळे खजूर घेऊ, हे सगळे जर आहार, तर अॅनिमिया होणार नाही. आणि अॅनिमिया होऊ न देणं हे महत्वाचं काय आहे, कारण डिलिव्हरी दरम्यान होतो तो आपण टाळू शकत नाही. नॅचरल डिलिव्हरी होऊ दे, ब्लिडिंग तर होणार, हिमोग्लोबिन हे 10 वर असेल तर ब्लड लॉस हा कॉम्प्रोमाइज जो होतो तो बॉडी ऍक्सेप्ट करते. पण आधी तो मग आईला खूप डिफिकल्ट आणि डॉक्टरांसाठी पण हे खूप डिफिकल्ट जातं की त्यावेळेला आपल्याला ब्लड अवेलेबल झालं किंवा काही मेडिसिन मॅनेज झाली, त्यावेळेसही म्हणजे त्याचं सगळं बाळाच्या अगदी दुधावरही परिणाम होतो. त्यामुळे स्वतःचं हिमोग्लोबिन मेंटेन ठेवण्यासाठी मेडिसिन प्रॉपरली घेतले पाहिजे आणि जेवणामध्येही बदल केले गेले पाहिजेत.
0: नक्कीच. प्रेग्नन्सी दरम्यान किंवा गर्भधारणा झाल्यानंतर बऱ्याच वेळा पिशवी खाली आली आहे, सरकली आहे, किंवा पिशवीचं तोंड उघडत आहे, अशाही काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का आणि या कशा सर्व्हाइव्ह करावे?
1: काही जणांमध्ये असे कॉम्प्लिकेशन्स होतात की जे आपण सर्व्हिकल लेंथ मोजतो सोनोग्राफीवरती, ती जर का शॉर्ट आली तर गर्भपिशवीचं तोंड उघडत आहे किंवा पिशवीचं तोंड कमकुवत आहे, त्याला क्लिनिकली पण ऍक्सेस केलं जातं. असं का होतं? तर ज्यांना रिकरंट युरिन इन्फेक्शन होतं प्रेग्नन्सीमध्ये, किंवा नॅचरलीच ते टिश्यू वीक आहे, ज्यांना आधीचं प्रीटर्म डिलिव्हरी आहे, किंवा एक दोन एबॉर्शन झालेले आहे, ज्यांचं आधीचं काही युट्रेन प्रोसिजर झालेली आहे, काही जणांचं क्युरेटिंग झालं असतं किंवा हिस्ट्रोस्कोपी झालं असतं, अशा वेळेला तिथला टिश्यू वीक असू शकतो. किंवा ज्यांच्यामध्ये जुळे बाळं आहेत, म्हणजे आपली गर्भपिशवी हा एका बाळासाठी बनवली आहे निसर्गाने, पण कधी जुळे बाळं असतात, ट्रिपलेट असतात, तिळे बाळं असतात, अशा वेळेला ते होल्ड करत नाही. मग त्यावेळेला एकतर पेशंटला सुरुवातीच्या काही दिवस बेडरेस्ट दिली जाते आणि नंतर जर खरंच गरज आहे तर सर्वायकल एन्सरक्लाज केलं जातं, म्हणजे पिशवीला खालून टाका देण्याची प्रोसिजर केली जाते.
0: नक्कीच. सी सेक्शन आणि नॉर्मल डिलिव्हरी हा आत्ताचा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेक जणी सगळ्या गोष्टी नॉर्मल असताना सुद्धा सी सेक्शनचा आग्रह धरतात हे पाहिलेलं आहे, किंवा अशी एक मानसिकता त्यांची तयार झालेली आहे की नको तो पेन. तर याबद्दल काय सांगाल?
1: नैसर्गिक डिलिव्हरी ही खूप चांगली आहे तुमच्या हेल्थसाठी, कारण तो तेवढा फक्त मदरला वाटतं की मला, मी हा पेन सहन करू शकत नाही, मग त्यापेक्षा सी सेक्शन झालेलं बरं आहे. किंवा घरच्यांची पण अशी मानसिकता असते की नाही नाही ती खूप नाजूक आहे, तिला सहन होणार नाही. अशांसाठी मी एवढंच सांगेल की तुम्ही हाताने जेवणं की पोट भरतं, त्याऐवजी जर का तुम्ही सप्लिमेंट घेतले तरी पण चालेल ना, पण आपण जेवतोच ना, ते नैसर्गिक आहे. त्याच आईला कळा सहन होत नाही, प्रोव्हाइडेड बाकी सगळं नॉर्मल आहे, म्हणजे आईची तब्येत नॉर्मल आहे, बाळ व्यवस्थित आहे, त्यावेळेला आपल्याकडे खूप छान आता नवीन नवीन ऑप्शन्स आलेले आहेत, जसं की पेनलेस डिलिव्हरी आहेत, ज्याच्यामध्ये आपण इपिड्युरल अॅनल्जेसिया देतो, म्हणजे पाठीतनं एक भुलेचं इंजेक्शन दिलं जातं, त्यामध्ये फक्त पेन सिमटम प्रेशरवर कन्वर्ट होतं. त्याला कोणी आता जर का सुल का माझ्या हातावर पेन ठेवला तर दुखणार नाही, पण मला जाणवेल. म्हणजे ती आई पूर्णतः जागी असते, तिला कळा आलेल्या समजतात आणि ती स्वतःच स्वतः बिअर डाऊन करते आणि विदाऊट पेन डिलिव्हरी होते. सेकंड ऑप्शन आहे वॉटर बर्थ, ज्याच्यामध्ये एक पाण्याने भरलेला टब असतो जो मॉनिटरिंग केला, ज्याचं टेम्परेचर बॉडीच्या टेम्परेचरशी मॅच केलं जातं, त्या पाण्याचं टेम्परेचर, ते पाणी स्टरायला असतं, तिथले असिस्टंट पण वेगळे असतात आणि ते वॉटर मध्ये डिलिव्हरी होते. याचा फायदा तर असा आहे की त्याला आपण जो टाके घेणं वगैरे म्हणतो तेही लागत नाही, कारण नॅचरली पाणी हे शॉक ऍब्झॉर्बर सारखं काम करतं. आणि बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मग

0: बाळ डिलिव्हरी होऊन पाण्यात येणार, मग ते गुदमरणार नाही का किंवा ते बुडणार नाही का? बाळ आईच्या पोटात जेव्हा असतं तेव्हा ते पाण्यातच असतं. तर बाळ त्यालाच मिमिक करतं की बाहेर आल्यानंतर पण ते काही वेळ त्यात फ्लोट करतं आणि टेम्परेचर हे सेम ठेवलं जातं, पाणी स्टराईल असतं, त्यामुळे अशी कुठलीही अडचण येत नाही. आणि पेन कसं ह्याच्यात रिलीफ केलं जातं, तर आपल्याला काही दुखतंय किंवा पिरियड क्रॅम्प्स आहेत तर आपण गरम पाण्याची पिशवणी शेकतो, आपल्याला बरं वाटतं. सेम जर का ती आई वॉटर पूलमध्ये असेल, बर्दिंग पूलमध्ये असेल, तर पेन हे खूप कमी होतं आणि हसत हसत ती आई बाळाला जन्म देते.
1: नक्कीच. बाळाला जन्म दिल्यानंतर किंवा प्रसूती झाल्यानंतर आईनं कशी काळजी घ्यायला हवी, अगदी सी सेक्शन झालं तरी, नॉर्मल डिलिव्हरी झाली तरी?
0: एकतर पूर्ण आराम करावा, कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नये, आणि जितक्या लवकर शक्य आहे म्हणजे अगदी नॉर्मल डिलिव्हरी असू दे किंवा सी सेक्शन असू दे, अर्ध्या तासाच्या आतमध्ये ब्रेस्ट फीडिंग चालू करावं. कारण त्याच्यामुळे बाळा ब्रेस्ट फीडिंगमुळे फक्त बाळाचं पोटच नाही भरणार आहे, तर खूप सारे आपलं जे सुरुवातीचं आईचं दूध असतं ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, चीक म्हणतो, त्याच्यामध्ये बाळाची रोगप्रतिकार क्षमता वाढणार आहे, खूप सारे व्हिटॅमिन्स त्याला भेटणार आहे जे की आपण बाहेरनं नाही देऊ शकत आहे. त्याच्याने बाळाचे जे बाळ वारंवार आजारी पडतात ते होत नाही किंवा गट हेल्थ सुधारते बाळांची. त्याच्यामुळं आईने याच्याकडे लक्ष द्यावं आणि स्वतः प्रॉपर आराम करावा.
1: नक्कीच. जसं तुम्ही आत्ता सांगितलं की लगेच स्तनपान करणं सुरू करणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि स्तनपानाचा आणि आईच्या मानसिकतेचा काही संबंध आहे का?
0: हो, हे बघा, आई जेव्हा एखादं मूल जन्माला घालते त्यावेळेस तिला फक्त ते माझं आहे म्हणून आवडू शकत नाही. जोपर्यंत स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येत नाही किंवा टच येत नाही तर ती फिलिंग, आता काही जणांना असं वाटेल की मॅडम अशा कशा बोलतात, पण मी असे खूप सारे पेशंट पाहिलेले आहेत की त्यांचं असं की नाही त्यांना वाटत की प्रेम म्हणा काही म्हणा, पण त्याच्यात गिल्ट कुठेच नसतो. कारण तो पेन डिलिव्हरीचा पेनच एवढा असतो, जे नॅचरल डिलिव्हरी असेल किंवा सी सेक्शन असेल, स्टिचेसचा पेन असतो त्यामध्ये मग घेतं आणि तो स्पर्श होतो करतो तेव्हा नॅचरली ऑफ होतं. म्हणजे ते हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर आपल्याला आनंद देतं आणि आईचं ब्लिडिंगचं प्रमाणही कमी होतं, आईचं हिलिंगला मदत होते. त्याच्यामुळे लवकर स्तनपान करावं जेणेकरून आई आणि बाळ हे स्वतः एकमेकांचा फिझिकल स्ट्रेस कमी व्हायला मदत.
1: झाल्यानंतर तुझ्या वागण्या बोलण्यामध्ये थोडासा चिडचिडेपणा आलेला आहे, तू आता वेगळीच राहते आहेस, असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं किंवा हे टोमणे दिले जातात किंवा तिला समोरही बोललं जातं आणि त्यामुळे ती दुखावूही शकते, तर हे बदल कसे आहेत? हे बदल मेडिकल दृष्ट्या किंवा आरोग्याच्या दृष्टीनं किती महत्त्वाचे आहेत किंवा हे का होत आहेत?
0: हे बघा, जेव्हा एखाद्या घरामध्ये एक मूल येतं, मूल तर सगळ्यांचंच असतं, म्हणजे कुणी आई होतं, कुणी बाबा होतं, कुणी आजी, कुणी आजोबा, मामा, मावशी, पण होल अँड सोल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या समाजाने फक्त आईवर टाकलेली आहे. म्हणजे बाळाला गर्भात वाढवण्यापासून ते डिलिव्हरी करणं हे तर तिचीच जबाबदारी आहे, पण झाल्यानंतरही फार जण शेअरिंगला नसतात. सुरुवातीचा 6 महिना असते आई जेव्हा ती माहेरी असते किंवा माहेरचे तिच्या सपोर्टला असतात किंवा ओली बाळांतीने म्हणून तिला तो सपोर्ट मिळतो, पण एकदा तिचं 6 महिना किंवा 2 महिने झाले की आमच्या वेळेला आम्ही केलेलं आहे, मग आता ही पण सगळं करू शकते, अशी पूर्णतः जबाबदारी टाकली जाते. आणि मग कुठेतरी स्लीप सायकल डिस्टर्ब होतं कारण प्रत्येक 2 तासांनी बाळाला फीड करायचं आहे, घरातली कामं मॅनेज करायची आहेत, बाळाचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि आजकाल आहे ना हे खूप झाले परफेक्शन, म्हणजे माझ्या बाळाला मी 100% दिलं गेलं पाहिजे, मी बर्पिंग असंच केलं पाहिजे, मी तो बर्पिंग क्लॉथच घेतला पाहिजे, तो प्रत्येक वेळी स्टरायलच असला पाहिजे, हे मला सगळं मान्य आहे. पण मला असं वाटतं की थोडंसं प्लस मायनस झालं तरी पण चालू शकतं, पण आईने हे सगळं आनंदाने करावं. कारण जर स्ट्रेस आला, तिला कोणी हेल्पिंग हँड नसेल, एकटंच सगळं करते तर ही चिडचिड होते. आणि पोस्टपार्टम डिप्रेशन पण हा एक प्रकार आहे ज्याविषयी आपल्याकडे खूप कमी बोललं जातं, पण जसं डिलिव्हरी होते आई तसं बऱ्याच जणांना डिप्रेशनमध्येही ते जाऊ शकतात. मग अचानक रडायला येणे किंवा भूक न लागणे, झोप न लागणे अशी लक्षणं दिसतात, कारण हे सगळंच डिस्टर्ब झालेलं आहे. म्हणजे आपण रात्री सगळेजण 6 ते 7 झोपतो, पण एक आई जोपर्यंत बाळा 2 वर्षाचं होत नाही किंवा त्याच्यानंतरही कंटिन्यू झोपत नाही, त्याच्यामुळे स्लीप डिस्टर्ब होते, जेवणाच्या वेळा डिस्टर्ब होतात. बरं, एवढं सगळं होऊन पण एखाद्या दिवशी बाळ खूप रडत आहे तर प्रत्येक जण तिलाच विचारतात, तू काल काय खाल्लं होतं, बाळ काय रडत आहे, तिच्याकडे आन्सर नाही ना, कारण ती पण पहिल्यांदा. तर मला असं वाटतं ही आपण कंबाईंड सगळं कुटुंबाने की थोडं हजबंडनी हेल्प करावं, असतील तुमच्या घरात कोणी मोठे असतील

0: किंवा हाऊस हेल्प असेल, डिस्ट्रीब्युटर आईला आपण किमान स्वतःचा एक तास जरी मी टाईम देण्याचा प्रयत्न केला तरीही जे चिडचिडेपणा आहे हा हे खूप प्रमाण कमी होऊन जाईल आपल्याकडे.
1: नक्कीच. मातृत्वासंदर्भामध्ये किंवा सुरक्षित मातृत्वासंदर्भामध्ये ग्रामीण भाग किंवा शहरी भाग तुलनेनं जर आपण विचार केला तर कुठल्या महिलांच्या जास्त तक्रारी येतात किंवा तुम्हालाही प्रॅक्टिस दरम्यान आल्या आहेत?
0: मी आता दोन्ही ठिकाणी प्रॅक्टिस केली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मी जेव्हा गव्हर्नमेंट सर्व्हिस केली तेव्हा मी खेडेगावांमध्ये प्रॅक्टिस केली आणि शहरी भागामध्ये आता मी गेल्या 10 वर्षापासून अहिल्यानगरमध्ये काम करते. ग्रामीण भागामध्ये ना तुम्ही असं सुरुवातीला जसे म्हटले की खूप सोनोग्राफी कशाला करायच्या, आमच्या वेळेला असं नव्हतं, मग गोळ्याच कशाला घ्यायच्या, असे खूप समज आणि गैरसमज आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे माझं त्यांना असं सांगणं आहे की ॲटलिस्ट तुम्ही जे प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन घ्या, सांगितलेल्या तपासण्या करा. आणि विनाकारण काही जण की नाही नॉर्मल डिलिव्हरी झालीच पाहिजे म्हणून सुरुवातीपासून डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेली असते तरीही काम करायला लावतात आणि नंतर कॉम्प्लिकेशन्स होतात. तर मला वाटतं ह्याचं सुवर्णमध्ये कुठेतरी साधलं गेलं पाहिजे की त्या आईची हेल्थ बघून मग सगळं मॅनेज करता आलं पाहिजे. ग्रामीण भागांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण खूप जास्त आहे किंवा आपण असं नाही म्हणू शकत की तिथे बीपी आणि शुगरचं प्रमाण कमी आहे, कारण वी आर एशियन्स, आपण आशिया खंडात राहतो त्याच्यामुळे आपण जेनेटिकली सगळे त्याला प्रोण आहोत. पण तिथे जवळपास गायनेकोलॉजी किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांची संख्या कमी असल्यामुळे मला असं वाटतं लवकर केसेस डिटेक्ट होत नाही. पण आताही आपण जसं डिस्कस केलं गव्हर्नमेंटने खूप चांगले स्कीम्स आणलेल्या आहेत. प्रत्येक सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याचं स्क्रीनिंग होतं आणि ते हायरिस्क प्रेग्नन्सी स्क्रीन करतात जेणेकरून लक्षात येऊ शकतं की कुणाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मला वाटतं की प्रत्येक गरोदर स्त्रीने जिथे कुठे शक्य असेल ॲटलिस्ट वन्स इन अ मंथ व्हिजिट करावा आणि आपलं चेकअप करून पुढची ट्रीटमेंट घ्यावी. उलट शहरी भागामध्ये मी असं म्हणेल की सध्या PCOD प्रमाण खूप जास्त आहे त्यांच्यामुळे गर्भ राहण्यापासूनच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शिवाय प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ब्लड प्रेशर आणि शुगरचं प्रमाणही तितकंच वाढलेलं आहे. मला असं वाटतं स्ट्रेसमुळे पण काही आजार वाढतात तर त्याच्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल जर ठेवलं तर त्याच्यातून आपण मार्ग काढू शकतो.
1: नक्कीच. हेल्दी लाईफस्टाईल सोबतच व्यायाम सुद्धा खूप महत्वाचा आहे. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बऱ्याच वेळा तिला लग्नानंतर किंवा लग्नाच्या आधी व्यायामाची सवय नसते किंवा जसं आपण मगाशी बोललो की करिअर असेल, त्याच्या मागं धावणं असेल किंवा शिक्षण असेल, नोकरी असेल, या निमित्तानं कधी व्यायामाकडे तिने लक्ष दिलं नाही. पण प्रेग्नन्सी राहिल्यानंतर व्यायाम किती महत्वाचा आहे, किती गरजेचा आहे?
0: खूप जास्त गरजेचं आहे. आपण म्हणजे मी म्हणते प्रेग्नन्सी नाही इतर वेळी खूप जास्त गरजेचं आहे, कारण आपलं जर का शरीर आपल्याला ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर आपले प्रत्येक मसलची मुवमेंट झाली पाहिजे. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहिल्यावर जर डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की बेड रेस्ट घ्या, काही कॉम्प्लिकेशन असेल तर मग मात्र व्यायाम करू नका. पर इतर सगळ्या पेशंट्सनी म्हणजे फर्स्ट 3 मंथ्स आपण हेवी एक्सरसाइजेस नाही सांगत, पण तुम्ही अप्पर बॉडी स्ट्रेचिंग आहे किंवा चालणे हे डेफिनेटली करू शकता. आणि जसं एकदा तुमचं 3rd मंथ येतं त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टरने सुचवल्याप्रमाणे अप्पर बॉडी, लोअर बॉडी असे सगळे एक्सरसाइजेस करू शकता. त्याच्यामध्ये प्राणायामही आहे ज्याच्यामुळे तुमचं मेंटल हेल्थ व्यवस्थित राहण्याला मदत होईल. किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला डिलिव्हरीच्या वेळेस फायदाच होणार आहे. आणि एक 7 मंथ झालं की 28 वीक्सचं तुमचं स्कॅन नॉर्मल आलं की आपण त्यांना बर्दिंग एक्सरसाइजेस देतो की जेणेकरून ज्याच्यामध्ये आपण डक वॉक आहे किंवा स्क्वॅट्स आहे हे करायला लावतो. आता हे ना खूप फॅन्सी नावं झालेली आहेत पण मी अगदी सोप्या भाषेत सांगू का तुम्हाला नाही कळालं ना, आपण घरातली जी फरशी पुस्तक खाली बसून मॉपने ते म्हणजेच डक वॉक आहे. म्हणजे प्रत्येक पेशंटनी प्रोव्हाइडेड सगळं नॉर्मल आहे 7वा महिना चालू झाल्यानंतर रोज एका छोट्या रूमची जरी फरशी पुसली आणि सकाळ संध्याकाळ केअर काढला, जसे पूर्वीच्या बायका सांगायच्या ना वाकून झाडून घे डिलिव्हरीला मदत होईल, किंवा स्वतःचे कपडे स्वतः धुणे 2 पॅनवर बसून, एवढं जरी केलं तरी पेल्विसचे जे लिगामेंट्स आहेत ते स्ट्रेच होतील. त्याच्यात जर का फ्लेक्झिबिलिटी असेल तर डेफिनेटली नैसर्गिक डिलिव्हरीला खूप जास्त मदत होईल.
1: नक्कीच. मगाशी काही सरकारी योजना किंवा काही स्कीम्स बद्दल आपण बोलत होतो तर अशा कुठल्या सरकारी योजना आहेत की ज्याच्या गर्भवती महिलांना फायदा होतो?
0: जननी सुरक्षा योजना आहे ज्याच्यामध्ये त्या आईला ट्रान्सपोर्टेशन पुरवलं जातं हॉस्पिटलपर्यंत, किंवा रेफरिंग असेल तर खेडेगावातनं कुठे रेफर करायचं असेल तर तेही पुरवलं जातं. शिवाय त्यांना

0: वॅक्सिनेशन केलं जातं. मला असं वाटतं की त्यांना बाळाचं वॅक्सिनेशन पण त्याच्यातनं त्यांना माहिती दिली जाते. त्याच्यानंतर त्यांना काही जर का त्या काही दुर्गम भागातले असतील तर त्यांना काही खर्चासाठीही मानधन दिलं जातं. त्याचं एक्झॅक्टली अमाऊंट मला माहीत नाही आहे पण असा तो प्रोजेक्ट आहे. कारण मी जेव्हा एमओशिप करायचं तेव्हा आम्ही हे सगळं राबवलेलं आहे. अजून एक, दर महिन्याच्या 9 तारखेला प्रत्येक सरकारी दवाखान्यांमध्ये सुरक्षित मातृत्व अभियान राबवलं जातं, ज्याच्यामध्ये प्रत्येक गरोदर स्त्रीची तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये हाय रिस्क कुणी आहे का, कुणाला जास्त लक्ष देण्याची गरज आहे, कुणाची डिलिव्हरी त्या ठिकाणीच सरकारी दवाखान्यात होऊ शकते, कुणाला जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे, याचं स्क्रीनिंग केलं जातं. शिवाय आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका ह्या खूप छान काम करतात मी असं म्हणेल, कारण त्यांच्याकडे प्रत्येक त्यांच्या भाग त्यांना जे वाटून दिले आहेत तिथल्या गरोदर मातांची माहिती असते आणि त्या त्यांचा फॉलोअप घेतात. सरकारने खूप छान योजना आणलेल्या आहेत, फक्त आपल्याला तिथं पोहोचणं गरजेचं आहे. मी म्हणते पोहोचणं पण गरजेचं नाही, अंगणवाडी ताई आणि अशा सेविका पोहोचतात, फक्त आपल्याला त्यांना माहिती पुरवणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आलात आणि एक सुरक्षित मातृत्व आणि मातृत्वाचं सुख आणि त्याचबरोबर आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केलं. कसं वाटतंय?
0: मला तर खूप आनंद झाला. माझा नेहमीच हा प्रयत्न असतो की मी शहरी भागात प्रॅक्टिस करते, मी काय करू शकते माझी प्रॅक्टिस करता करता, तर मी माझ्याकडचं जे मला माहिती आहे ते जर सांगून लोकांमध्ये बदल झाले आणि याच्यातनं एका जरी आईला फायदा झाला तर आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट.
1: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक स्त्रियांपर्यंत, अनेक तिच्यापर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. श्रोतेहो, आजच्या नगरडारी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होत्या आपल्या अहिल्यानगर शहरातील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुलभा पवार. आज आपण त्यांच्याकडून मातृसुरक्षेबद्दल, त्याचबरोबर गर्भधारणा होण्यापूर्वी आणि गर्भधारणा झाल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी आणि त्याचबरोबर गर्भधारणा झाल्यानंतर काय अडचणी येऊ शकतात या महत्वाच्या गोष्टीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधला नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमाची वेळ इथे संपली आहे. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधूर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धारानी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धारानी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझं नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन सादर करत आहे रेडिओ नगर 90.4 FM. अभिवाचन केलं आहे रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी. आज ऐकूयात भाग 13 काट्या कुट्यांचा मार्ग.
1: स्वामी विवेकानंद म्हणतात, जर परमेश्वर आपल्याला आपल्या हृदयात आणि आजूबाजूच्या सजीवातही दिसत नसेल तर तो आपण आणखी कुठे शोधणार. स्नेहांकूरमध्ये मुलगी तिच्या दत्तक आईवडिलांकडे सोपवली की ही प्रक्रिया संपली असं होत नाही. त्या मुलीची जबाबदारी आयुष्यभर घेतली जाते. हा प्रवास खडतर असतो आणि त्यात नेहमी अनपेक्षित समस्या उद्भवत असतात. बलात्काराला बळी पडलेल्या तरुण मुलींनी मध्यरात्री येऊन आपलं नवजात बालक दत्तक देण्यासाठी स्नेहांकूरला देणं ही तर नेहमीचीच घटना झालेली आहे. आपण त्यांना वाट बघत ठेवू शकत नाही. शिवाय कायदेशीर प्रक्रिया दिवस उजाडण्यापूर्वीच पूर्ण व्हायला हवी असते, कारण मुलीच्या घरच्यांनी किंवा त्या बलात्कार्यानं तिला सज्जड दम देऊन ठेवलेला असतो की जर तू जन्मल्याबरोबर त्या बाळाच्या गळ्याला न खलावून त्याला संपवलं नाहीस तर आम्ही त्याचा गळा घोटू. प्राजक्ताचा असा अनुभव आहे की सरकारच्या महिला आणि बालविकास खात्याचे जिल्ह्याच्या ठिकाणी नेमलेले अधिकारी बरेचदा असंवेदनशील असतात. श्रीमती मेनका गांधी या मे 2014 पासून मे 2019 पर्यंत महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री होत्या. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की आता सुरुवातीला तर या खात्याच्या कार्यकक्षा निश्चित करणं हेच मोठं आव्हान आहे. आता 10 वर्ष झाली हे खातं कार्यरत आहे, पण अजून त्याच्या कार्यकक्षा निश्चित झालेल्या नाहीत. सध्या अंगणवाडी सेविका रात्रंदिवस उपोषणाला बसल्या आहेत, संपावर आहेत. त्यांचे पगार मात्र असेच पोस्ट खात्याकडून दिले जात आहेत. इकॉनॉमिक टाइम्स 2019 नुसार श्रीमती गांधींनी कार्यभार घेतला तेव्हा महिला राष्ट्रीय कमिशनकडे 18,000 तक्रारी पेंडिंग होत्या. आणि अगदी अलीकडे म्हणजे 2021 मध्ये त्या खात्याच्या मंत्र्यांनी अचानक जाऊन पाहणी केली तेव्हा काही जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्य जबाबदार अधिकारी आणि तिथले स्थानिक अधिकारी कार्यालयात हजर नसल्याचं आढळून आलं. व्यवस्था तर सदोष आहेच, पण अधिकाऱ्यांच्या समजुतीतही बऱ्याच त्रुटी आहेत. कारण जेव्हा प्राजक्तानं मध्यरात्री त्या अधिकार साधला तेव्हा तिनं स्पष्ट ऐक त्या महिला सांगितलं कोणी का त्यात या बिघडलेल्या बायकांसाठी आम्हाला फोन करा तेव्हा बोलू याची कोवळी आयु झालेली आहेत. यांच्या पुढे मानत प्राजक्ताचा व्यक्तिगत अनुभव आहे. नाही स्नेहांकूर आणि स्नेहा अविवाहाचं प्रमाण वाढलं. एकदा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यानं स्नेहांकूरला एक नोटीस पाठवली आणि तुमच्याकडे किती अविवाहित माता आल्या, त्यातल्या किती जणींची लग्न आता झाली आहेत आणि सध्या तिथे किती राहत आहेत यांची यादी करून पाठवायला त्यांनी सांगितली. अशी नावांची यादी करून पाठवणं धोक्याचं होतं, कारण बऱ्याच जणी आता लग्न करून सुखानं नांदत होत्या. अशी यादी करून त्यांची नावं जाहीर केली तर त्याचे काहीही परिणाम होऊ शकत होते. ती यादी चुकीच्या हातात पडली तर ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा लैंगिक शोषणासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ शकतो. प्राजक्ता आणि अजय यांनी कायद्याचा अभ्यास केलेला होता, त्यामुळे त्यांना माहिती होतं की ते त्या ऑफिसरला नकार देऊ शकतात आणि यादी स्वतःकडेच ठेवून घेऊ शकतात. ऑफिसरनं त्यांना परिणाम वाईट होतील वगैरे धमक्या देण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण प्राजक्ता आणि तिची टीम त्यांच्या उत्तरावर ठाम राहिली. त्यांनी सांगितलं की आम्ही काहीही झालं तरी ती नावं इतरांच्या हातात पडू देणार नाही. या प्रकरणाचा न्याय्य निकाल लागेपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू असं त्यांनी बजावलं. या गोष्टीचा सूड उगवण्याचा निश्चय करूनच त्या ऑफिसरनं माघार घेतली. या दरम्यान स्नेहालयाच्या उपक्रमांविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती झाल्यामुळे अधिकाधिक महिला तिथे येऊ लागल्या. 2010 आसपास एका 13 वर्षीय बालिकेवर 5 पुरुषांनी वारंवार बलात्कार केले. त्यातला सर्वात मोठा पुरुष 46 वर्षांचा होता. त्यांनी ती मुलगी आणि तिच्या घरच्यांना धमकावून ठेवलं होतं की तुम्ही पोलिसांना सांगितलं तर तिचा खून करून टाकू. ती मुलगी आणि तिचे कुटुंबीय स्नेहांकूरमध्ये आले होते.

पाठवलं. मग ते सगळे स्नेहालयच्या MIDC कॅम्पसवर राहायला आले आणि योग्य वेळी मुलगी बाळंतीण झाली आणि ते बलात्कारातून झालेलं मूल दत्तक विधानासाठी त्यांनी दिली. तर तीन पुरुषांना पण त्या मूल दत्तक विधानासाठी सुरू 350 सामूहिक बलात्कार. प्राजक्ता भावे एक चाइल्ड वेलफेअर मुख्य एक निवृत्ती होते फे एक अधिसूची मुलं दत्तक देण्यास पकार. प्राजक्तानं अधिसूचलं की कायद्याप्रमाणे एक अज्ञान बालिका म्हणजेच 18 वर्षांखालची मुलगी मूल दत्तक देण्यासाठी देऊ करते तेव्हा तिला कोणतीही व्यक्ती किंवा घटना रोखू शकत नाही. त्यासाठी कुणाची परवानगी घेण्याची किंवा कोणत्या कोर्ट ऑर्डरची आवश्यकता नसते. पण कमिटीनं सांगितलं की स्नेहांकुरला सेशन्स कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल. ही 2012ची गोष्ट. याचवेळी पुण्याच्या ॲडव्होकेट शिरीन मर्चंट या स्नेहालयच्या विनाशुल्क मदतीसाठी पुढे आल्या. कमिटीनं जाहीर केलं की कोर्टानं परवानगी दिली तर ते बाळाला दत्तक देण्यास परवानगी देतील. प्राजक्ता आणि तिची टीम सेशन्स कोर्टाकडे गेले पण त्यांनी सांगितलं की ही केस आम्ही घेऊ शकत नाही. कमिटीनं काय ते ठरवावं. स्नेहांकूर या प्रकरणी उच्च न्यायालयापर्यंत गेलं कारण बाळाचे दत्तक विधान मध्यावरच अडकले होते. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निर्णय दिला की बाल विकास समितीचे लोक आडमुठेपणानं वागलेत तेव्हा स्नेहांकूरला बाळ दत्तक देण्यास पूर्ण संमती आहे. स्नेहांकूरचा हा मोठा विजय होता पण उच्च न्यायालयाच्या निर्णयाने संतप्त झालेले कमिटी सदस्य पोलिसांकडे गेले आणि त्यांनी बलात्कारातून वाचलेल्या मुलींची चौकशी करण्याची मागणी केली. दत्तक जाण्यासाठी वाट बघणाऱ्या बाळांसाठी ॲडव्होकेट शिरीन मर्चंट यांनी केलेली मदत फार मोठी होती. अगोदर तिनं फार मोठ्या संख्येनं लहान मुलांना मदत केलेली होती. काही मुलं शारीरिक मानसिकदृष्ट्या अपंग होती किंवा जी आई त्यांना दत्तक विधानासाठी देणार तिच्यावर गुन्हे दाखल होते किंवा ज्या दत्तक विधान केंद्राकडे त्यांना सोपवण्यात आलं त्यांचे काही खटले कोर्टात प्रलंबित होते त्यामुळे त्यांची दत्तक विधानं अडकलेली होती. हे प्राजक्ताला आव्हानात्मक वाटलं. तथाकथित कायद्यांमुळे जी निष्पाप लहान मुलं त्यांच्या दत्तक पालकांची वाट पाहत होती त्यांना मुद्देमालासारखं वागवण्यात आलं होतं. ही गुंतागुंत प्राजक्ताच्या लक्षात आलेली होती. तसं तर काहीही गरज लागली तरी गिरीश नेहमीच तिच्यासाठी उपलब्ध होता पण या केसेसमध्ये लढताना तिलाच असं जाणवायला लागलं की आपण आता मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर आलं पाहिजे आणि स्वतः वाढलं पाहिजे. त्यामुळं तिनं बालिकाश्रम रोडवर एक 2 मजली घर तिच्या ऑफिससाठी भाडेतत्वावर घेतलं. प्राजक्तानं त्यानंतर अनेक गुंतागुंतीच्या केसेस हाताळल्या. एकदा एक 5 महिन्यांची गर्भवती स्त्री स्नेहालयमध्ये आली. आपण तिला नीला म्हणूया. तिचा नवरा नुकताच रस्त्यातील अपघातात मरण पावला होता. एक 12 वर्षांची मुलगी तिच्या पदरात होती आणि आधाराला म्हातारी आई होती. त्या दोघींना सोबत घेऊन ती अशिक्षित अप्रशिक्षित नीला काम शोधत होती. ती अजाणतेपणी एका मवाल्यांच्या टोळीत सामील झालेली होती आणि ते तिला नोकरी देण्याचं खोटं आश्वासन देत होते. एकदा ती टोळीत आल्यावर टोळीतल्या प्रत्येकानं तिच्यावर अनेकदा बलात्कार केले होते. तिला दिवस गेले आणि गर्भपात करून घेण्यासाठी तिनं अनेक डॉक्टरांचे दरवाजे ठोठावले पण कुणीही तिला मदत केली नाही कारण ती एका गुन्हेगार टोळीशी संबंधित होती. ती स्नेहांकूरमध्ये आली तेव्हा प्राजक्तानं तिला पोलिसात जाऊन तक्रार नोंदवायला सांगितली. नीलानं नकार दिला कारण टोळीतल्या गुंडांनी तिला धमकी देऊन ठेवलेली होती की पोलिसात जाशील तर तुझ्या मुलीला तर नासवूच पण तुझ्या थेरड्या आईला देखील सोडणार नाही. स्नेहांकूरमध्ये नीलाची काळजी घेतली गेली पण हॉस्पिटलमध्ये जाण्यास आणि गरोदरपणी करून घेण्याच्या चाचण्या करण्यास तिनं साफ नकार दिला होता. अगदी खूप कळा येऊ लागल्यानंतरच म्हणजे बाळंत होण्याच्या वेळेलाच ती हॉस्पिटलात गेली. नंतर घाईघाईनं दत्तक विधानाच्या कागदपत्रांवर सह्या करून स्नेहांकूरमधून निघून गेली. प्रत्येक बाळाला दत्तक देण्यासाठी स्वीकारलं की त्याच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात आणि ही खात्री केली जाते की त्याला कोणताही रोग झालेला नाही. नीलाच्या बाळाला जन्मजात एका गुप्त रोगाची लागण झालेली होती पण तो औषधानं बरा होण्यासारखा होता. स्नेहांकूरच्या टीमला नीला पुणे नगर रोडवर दिसली.
तिथेही

ती त्या छोटे मोठे गुन्हे करणाऱ्या टोळीसाठी काम करत होती. टीमला जेव्हा तिच्याशी संपर्क करण्यात यश आलं तेव्हा नाईलाजानं ती त्यांच्यासोबत स्नेहालयमध्ये आली. तिथे तिच्यावर आधुनिक उपचार करण्यात आले. आता ती स्नेहालयच्या पुनर्वसन केंद्रात राहते. प्राजक्ता सांगते की अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत आपल्या ध्येयाला चिकटून राहणं कठीण असतं, पण तिच्या टीमनं कधीही प्रयत्न सोडले नाहीत. खूप मोठं पोट आलेल्या अल्पवयीन मुली आणि सामूहिक बलात्काराच्या बळी ठरलेल्या लहान मुली यांची व्यवस्था लावणं हे तिचं केवळ एका दिवसाचं काम असतं. एखाद्या मुलीच्या खुनशी कुटुंबाची आई वारलेली आहे त्या बाळांना त्यांच्या दारुड्या बापापासून लांब ठेवून टीमला त्या बाळाचं संरक्षण करावं लागे. प्राजक्ता आणि तिच्या टीमनं मुली आणि आजोबांशी निश्चित करताना प्राजक्ता सांगते, ज्यावेळी भर रहदारीच्या रस्त्यात एखादं मूल आपल्या आईच्या अस्वच्छ स्तनांना झोंबताना दिसतं, किंवा लहान मुलगा किंवा मुलगी आपल्या छोट्या भावंडाला कडेवर घेऊन भीक मागताना दिसतं, तेव्हा तिच्या काळजात धस्स होतं. तिला लगेच शंका येते की या सगळ्यांना पळवून आणलेलं असेल का. पण तिला नेहमी नवल वाटतं की या रस्त्यात भीक मागणाऱ्या मुलांबद्दल लोकांना काहीच कसं वाटत नाही आणि ते त्यांचा विचार अजिबात का करत नाहीत. त्यांच्या मनात त्या मुलांबद्दल कुठलीच कणव दया कशी उत्पन्न होत नाही. प्राजक्ताच्या टीमला 1 किलोपेक्षा कमी वजनाची बाळं सापडतात तेव्हा त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं. मग तिथला खर्च किती का असेना. हेतू एकच, की या इवल्या जीवांनी मोठं व्हावं आणि चांगली माणसं बनावं. या व्यवसायात एक वेळ गुन्हेगारांशी व्यवहार करणं सोपं असतं. तुमच्याकडे आगीसारखी धगधगती जिगर असेल तर ते सहज जमू शकतं, पण जेव्हा एखादं बाळ मरण पावतं ना तेव्हा ते पाहणं हृदयद्रावक असतं. प्राजक्ता म्हणते, भारतातल्या मध्यमवर्गीयांची थंड रक्ताने बघत बसून दुर्लक्ष करण्याची जी वृत्ती आहे ती पाहिली की कधीतरी आशादायी राहणंही कठीण होऊन जातं. अहमदनगर जिल्ह्यात दशमी गव्हाण नावाचं एक लहान गाव आहे. तिथं एका शाळा मास्तराच्या मुलीवर बलात्कार झाला. प्राजक्ता त्या कुटुंबाला भेटली तेव्हा मुलगी काही महिन्यांची गर्भवती होती. प्राजक्तानं त्यांना पोलिसात तक्रार नोंदवायला सांगितली, पण त्यांनी निक्षून सांगितलं की पोलिसात जाणार नाही. काही दिवसांनी स्नेहांकूरच्या टीमला माहिती मिळाली की एक नवजात बाळाला कापडी पिशवीत घालून महामार्गाच्या मध्यावर ठेवलेलं आहे. टीम त्या ठिकाणी धावली, पण तोपर्यंत त्यावरून ट्रक गेला होता आणि त्या छोट्या बोचक्यातला लोक राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात व्यस्त होते त्याच वेळेला कोपचा भोग घेत असे. पुढे ती मुलगी गरोदर राहिली आणि बापानं जबरदस्तीनं तिला घरीच बाळंत व्हायला भाग पाडलं. ज्या वेळेला मुलगी प्रसूती वेदनांनी जोरात ओरडू लागली तेव्हा बाप तिला घालून पाडून बोलत होता आणि ओरडू नको म्हणून ढोसत होता. ज्या क्षणी तिचं बाळ जन्माला आलं त्या क्षणी त्यानं असं काही जोरानं ओढून घेतलं की बाळाची नाळ फाटली आणि आईच्या अंगातून भळाभळा रक्त वाहत राहिलं. मग तो व्यभिचारी बाप गोदावरी नदीच्या किनारी गेला आणि काटेरी बाभळीच्या जंगलात जिथं कुत्री भटकत असतात तिथं बाळाला फेकून दिलं. ही घटना पाहणाऱ्या काही स्थानिक नागरिकांनी तिथल्या स्थानिक नगरसेवकाला ही बातमी देताच तो स्वतः तिथे वेळेवर पोचला आणि अगदी एक कुत्रा त्या बाळाला फाडण्याच्या बेतात असतानाच त्यानं त्या बाळाला सोडवलं. बाळाला कोपरगावच्या डॉक्टर अजय गर्जे यांच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. त्यांनी बाळ निरोगी असल्याची ग्वाही दिली. ताबडतोब पोलीस आले आणि त्यांनी बाळाच्या आई आणि बापावर 317 कलमाखाली खटले दाखल केले. तो त्या बाळाचा आणि त्या बाळाच्या आईचाही बाप होता. या कायद्यानुसार 12 वर्षांखाली मुलाला त्याच्या आईबापांनी किंवा पालकांनी घराबाहेर काढलं किंवा त्याला टाकून दिलं तर त्यांना 7 वर्षांची कैद किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र देण्याची तरतूद केलेली आहे. ते मूल मेलं तर त्यांच्यावर त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा किंवा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला जातो. स्नेहांकूरनं या प्रकरणात हस्तक्षेप केला कारण ती 15 वर्षीय माता जिच्यावर लैंगिक जबरदस्ती करण्यात आली तिची कलम 317 खाली अटक होणं महत्वाचं नव्हतं तर तिला

0: न्याय मिळणं गरजेचं होतं. स्नेहांकुरनं त्या मुलीचं समुपदेशन करून त्या बाळाची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला, पण ते बाळ दुसऱ्या लोकांच्या हाती पडलं होतं आणि ते कोपरगावच्या बाहेर जाऊ न देण्यासाठी राजकीय दबाव येऊ लागला. शेवटी त्या बाळाची विक्री करण्यासाठी बोली लावण्यात आली आणि बरेच जण विकत घ्यायला तयार होते. स्नेहांकुरला ते बाळ ताब्यात घ्यायला निकराचा लढा द्यावा लागला. शेवटी ते मिळालं आणि रितसर दत्तक विधानासाठी पाठवण्यात आलं.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होता स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष उभा करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी केलेलं अभिवाचन. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव यांनी. प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन दर रविवारी रात्री 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर क्रमशः सुरू आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
3: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
2: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
3: 77727 505 किंवा 90 110 26 495 या मोबाईल क्रमांकावर.
2: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
3: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
2: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
1: संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगरमधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधूर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ॲडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ॲडव्होकेट अमीन धारानी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ॲडव्होकेट गुलशन धारानी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता, ठिकाण माऊली सभागृह अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती, या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. क्रीडा झेप या मालिकेत मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत मंडई. आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकणार आहोत आषाढी एकादशी निमित्त विशेष रिले रनवारी करणारे वैभव वाघ, स्मिता उकिरडे आणि विलास भोजने यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी.
1: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आज आपल्या समोर आगळे वेगळे व्यक्तिमत्व आलेले आहेत, म्हणजे नगर ते पंढरपूर वारी आपण पायी ऐकत असतो. असंख्य वारकरी नगरहून पंढरपूरला जाताना दिसतात, परंतु जी रनिंग करत म्हणजे धावत जाणं हे सोपी गोष्ट नाही आहे. तर अशा प्रकारे धावत जाऊन रनवारी पूर्ण करणारे आपल्या समवेत तिघजण आलेले आहेत. तर वैभव वाघ सर आलेले आहेत, त्याचबरोबर स्मिता उकिरडे मॅडम आलेल्या आहेत आणि विलास भोजने सर आलेले आहेत. यांनी यांच्यासह नगर शहरातील 40 मॅरेथॉन पट्टूंनी नगर ते पंढरपूर जवळ तब्बल 201 किलोमीटरचं अंतर हे रिले पद्धतीने पूर्ण केलेलं आहे. तर मी सुरुवातीला तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो सर.
2: धन्यवाद
1: सर. मला वैभव सर तुम्ही सांगा की तुम्ही मॅरेथॉन करत असता तर ही पायी रिले रन मॅरेथॉन तुम्ही कशी केली?
3: नमस्कार सर. सर्वात प्रथम मी आपणास धन्यवाद देतो की आज आम्हाला आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. ॲक्च्युली हे आमचं अहिल्यानगर पंढरपूर रनवारीचं हे दुसरं वर्ष आहे.
1: बरं.
3: आम्ही अहिल्यानगर रनर्स क्लबचे सर्वजण सदस्य आहोत. गेल्या कित्येक वर्षापासून आपला हा क्लब वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये आपल्या अहिल्यानगरचं प्रतिनिधित्व करत आलेला आहे. आणि आमचे जे अहिल्यानगर रनर्स क्लबचे ज्याला आपण पिलर म्हणतो ते जगदीप मक्कर सर, विलास भोजने सर, गौतम जायबाई सर आणि योगेश खरपुडे सर यांच्या मनामध्ये एक कल्पना आली की आपण एक थोडासा आगळा वेगळा उपक्रम राबवूया. आपण तर रोज मैदानावर घाम घालतोच आहोत, पण त्यालाच या आपल्या फिटनेसला जर भक्तीची जोड दिली तर एक आपल्या अहिल्यानगर रनर्स क्लबचं नाव पण कुठंतरी इतिहासामध्ये एक आगळ्या वेगळ्या नावाने कोरलं जाईल. आणि म्हणूनच याच अनुषंगाने सरांच्या मनामध्ये हा विचार आला की आपण पंढरीची रनवारी करूयात. आणि मग एक दिवस असंच सरांनी क्लबमध्ये मैदानावर प्रॅक्टिस करत असताना सरांनी असं विचारलं तर मग सर्वांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. तर मग मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी तर अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. आमचे जवळजवळ तब्बल 40 मॅरेथॉन पट्टू या रनवारीमध्ये सहभागी झालेले आहेत. फक्त आपल्या अहिल्यानगर मधूनच नव्हे तर आमचे काही मित्र जालन्यावरून या ठिकाणी आले होते. म्हणजे एक खूप असं आगळं वेगळं की एक लोकांच्या मनामध्ये फिटनेसच जनजागृती व्हावी हा उद्देश आमचा या मागे होता.
1: बर. तर विलास सर तुम्ही सांगा की तयारी कशा पद्धतीने वारीची सुरू होती?
4: वारीची तशी तयारी 3 ते 4 महिन्यापासून सुरू होती. एक तर पाण्याचा सर्वांना सराव करून घेतला जातो.
1: बर.
4: आणि दुसरी गोष्ट याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी असतात. आता वारीला जातानी म्हणजे एक तर आम्ही किट बॅग एक 2 टी शर्ट 3 प्रकारचे टी शर्ट दिलते.
1: बर.
4: 2 दिवस लागणारे टी शर्ट आणि तिथं दर्शन घेण्यासाठी एक वेगळा टी शर्ट केला होता. ही एक तयारी असती. परत आमच्या बरोबर म्हणजे जेवणाची म्हणजे एक केटर पण बरोबर होता. म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे 2 दिवसाच्या गोष्टी आमच्या बरोबर केटर होता. परत दुसरी गोष्ट एक म्हणजे आम्हाला अँब्युलन्सचा सपोर्ट पण होता. आपले साईदीप सह्याद्री जे साईदीप हॉस्पिटल त्यांनी आम्हाला म्हणजे मेडिकल सपोर्ट दिलता. मेडिकल एक अँब्युलन्स कार्डिओक व्हॅन आमच्या बरोबर होती. हा एक ही एक तयारी होती. परत हायड्रेशन सपोर्ट असो किंवा व्हॉलेंटियर्स असो किंवा राहण्याची सोय हे सगळ्या गोष्टी आधीच करावं लागतात.
1: बर बर बर. राहण्याची कुठं मुक्काम कुठं केला तुम्ही?
4: पहिला मुक्काम 130 किलोमीटर होता.
1: बर, तुम्ही शनिवार रविवार केली ना? या म्हणजे 18-19 ला
4: पहिल्या दिवशी 130 किलोमीटर केली आणि दुसऱ्या दिवशी.
1: किती वाजता निघालात तुम्ही?
4: पहिल्या दिवशी शनिवारी आम्ही सकाळी 6 वाजता निघलो.
1: बर,
4: 6 वाजता निघलो आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत आम्ही आमचं 130 किलोमीटर अंतर पूर्ण केलं.
1: अरे बापरे. बर बर बर बर बर. मग रिले पद्धतीने केली? सर तुम्ही वैभव सर सांगा की रिले पद्धत कशा पद्धतीने तुम्ही अंमलबजावणी केली?
3: सर याच्यामध्ये धावपटूंना असं बळजबरीने तुम्ही एवढं पळालेच पाहिजे वगैरे असं नव्हतं.
1: बर,
3: म्हणजे स्वेच्छेने तुम्हाला जेवढं अंतर धावायचं आहे ना तेवढं तुम्ही धावू शकता. आता आम्ही जेव्हा रनवारीला सुरुवात केली तेव्हा आपला एक
1: सकाळी कधी सुरू केली?
3: सकाळी 6 वाजता सर.
1: बर,
3: तर आपला एक जो भगवा झेंडा असतो तर त्या झेंड्याला आम्ही मानवंदना देऊन तो झेंडा हातात घेऊन खांद्यावर घेऊन सर्व धावपटू पळायला सुरुवात केली.
1: बर बर बर.
3: आणि त्यानंतर भोजने सरांनी एक नियोजन दिलं होतं की आपल्याला झेंडा थांबवायचा नाही कुठंच.
1: बर,
3: म्हणजे जरी आपण धावपटू थोडे थकले आणि त्यांनी थोडासा विसावा घेतला तरी सुद्धा आपला झेंडा मात्र थांबता कामा नये. तो अविरतपणे आपल्या पहिल्या दिवसाचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह केल्याशिवाय झेंडा खाली ठेवायचा नाही.
1: बर बर बर.
3: मग त्यामुळे मग त्या पद्धतीने नियोजन केलं होतं. त्यामुळे मग प्रत्येक धावपटू आपला अंतर कापल्यानंतर तो झेंडा दुसऱ्याकडे सुपूर्त करायचा.
1: एकाच वेळी एक जण पळायचा का?
3: तसं नाही सर, म्हणजे 4-4, 5-5 जण पळत होते. काहींना असं वाटलं की नाही आज मी जास्त पळू शकतो तर मग वैयक्तिक काहींनी तर नॉन स्टॉप 50 किलोमीटर रन केला.
1: अरे बापरे. बर बर बर.
3: न थांबता कुठे
1: 130 किलोमीटर पैकी 50 किलोमीटर
3: नॉन स्टॉप.
1: अरे बापरे. वा वा वा.
3: म्हणजे अशा पद्धतीने एक. आणि मग तिथं पोहोचल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पण त्याच पद्धतीने, म्हणजे आता आमच्या ज्या 40 धावपटू होते त्या धावपटू मध्ये काहींनी 10 किलोमीटर रन केला, काहींनी 21 केला, काहींनी 50 किलोमीटर केला, काहींनी 61 केला. माझं वैयक्तिक 65 किलोमीटर रन केला मी
1: पहिल्या दिवशीच केला.
3: हो, पहिल्या दिवशी जवळजवळ 51 किलोमीटर केला आणि उर्वरित दुसऱ्या दिवशी.
1: बर बर.
3: म्हणजे असं की दडपण नव्हतं की तुम्हाला एवढं पळावंच लागेल वगैरे, पण म्हणजे न जाणो म्हणजे असं विठ्ठल आपल्याला बोलावत आहे.
1: बरोबर.
3: या हेतूने. आणि मेन म्हणजे सर यामध्ये कुणी दमलं नाही किंवा कुणाला इंजुरी झालेली नाही.
1: बर बर बर. मग तुम्ही वाहन होते का बरोबर तुमच्या?
3: हो सर.
1: म्हणजे तुमचे आता 40 जणांची टीम असेल तर तुम्ही असे वाहन केले होते का? किती?
3: हो, त्याचं प्री प्लॅन केलं होतं आपण सर्वजण. म्हणजे साधारणपणे आपण सर्वजण कार घेऊन गेलो होतो. एका एका कारमध्ये साधारणपणे 4-4 मेंबर जात होते. त्यामुळे त्या

0: पहिल्या दिवशी
1: शेळगावला मुक्काम झाला सर.
0: बरं, मग तिथं रात्रभर किती वाजता पोहोचलात सगळे?
1: साधारणपणे 7:30 पर्यंत पोहोचलो आपण तिथं.
0: म्हणजे सकाळी 6 ते 7:30 पर्यंत कंटिन्यू तुम्ही 30 किलोमीटर केली.
1: बरोबर.
0: नंतर दुसऱ्या दिवशी पण हे केलं,
1: मग उर्वरित राहिलेलं अंतर सकाळी सुरू केलं. मग दुसऱ्या दिवशी 5:45 सुरुवात केली आम्ही.
0: बर मला स्मिता मॅडम सांगा की तुमच्या असं 7 महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या, तर तुमचं सांगा ना कसा हे होत तुमचा सहभाग.
2: आमच्या अहिल्यानगर रनर्स क्लबने हा जो उपक्रम मागच्या वर्षीपासून राबवला हे दुसरं वर्ष होतं, आणि यावर्षी महिलांचा सहभाग वाढलेला आहे. आम्ही 7 महिला या ठिकाणी होतो आणि एका स्त्रीने ठरवलं तर ती कोणतीही गोष्ट करू शकते. मग त्याच दृष्टीने बऱ्याच जणांचा हेतू असतो की आपण पंढरीची वारी करायला पाहिजे, पण एवढे 15 ते 20 दिवस देणं प्रत्येकाला जमत नाही, नोकरीवाल्या लोकांना तर अजिबातच नाही. तर मग अशांनी काय करायचं, तर ह्या 2 दिवसाच्या रणवारीमध्ये, ह्या 2 दिवसाची जी पंढरीची रणवारी एआरसी टीमने आयोजित केली होती, याच्यामुळे ते पंढरपूरची जी पायी 15 दिवसाची वारी आहे ती 2 दिवसात आम्हाला सगळ्यांना अनुभवता आली. आणि आम्ही ज्या 7 महिला याच्यामध्ये सहभागी झालो होतो, या प्रत्येक जणी कुठल्या ना कुठल्या नोकरीमध्ये आहेत, बिझनेसमध्ये आहेत, कुणी डॉक्टर आहे, तर प्रत्येकाला एवढे दिवस वेळ काढणं शक्य नव्हतं. पण ह्या 2 दिवसात त्यांनी खूप छानपणे ही रणवारी केलेली आहे. मी वैयक्तिक 62 किलोमीटर पळाली, पहिल्या दिवशी 40 किलोमीटर, दुसऱ्या दिवशी 22 किलोमीटर झालं. माझ्या बरोबर डॉक्टर नीलम पंडित होत्या, जयलक्ष्मी बुरा मॅडम होत्या, अपेक्षा संकलेच्या मॅडम होत्या, स्वप्नाली पारधी मॅडम होत्या, डाले मॅडम होत्या, अनुगोत्रा मॅडम होत्या. या सर्वांचं पण कॉन्ट्रीब्युशन याच प्रमाणे आहे, कुणाचं 30 किलोमीटर झालं, कुणाचं 42 किलोमीटर झालं. पण एक्सपिरियन्स खूप छान होता. मध्ये मध्ये आम्हाला पंढरीच्या वारीमध्ये सहभाग घेण्याचा पण योग आला. वारकरी चाललेले असताना त्यांच्यामध्ये पण आम्ही सामील झालो, तो आनंदही आम्ही अनुभवला खूप छानपणे. आणि पांडुरंगाला भेटण्याची जी आस होती ती आस मनात होती, त्याच्यामुळे कुठेही थकवा जाणवला नाही, किंवा चेहऱ्यावर कुणाच्याही असं वाटत नव्हतं की खूप स्ट्रेस आलाय किंवा खूप दमलोय. सगळेजण उत्साही होते पहिल्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी पण.
0: विलास सर, तुम्ही मला तुमचे जे पोशाख वगैरे कसं होता तुमच्या सगळ्या लोक, म्हणजे तुम्ही काय टी शर्ट वगैरे असंच केलं होतं का? काय
3: पोशाख आता आमचा जो रनिंग साठी जो लागतो, टी शर्ट आणि शॉर्ट ह्यामध्येच आम्ही आता पळायचं होतं, त्या हिशोबाने आमचा पळण्याच्या हिशोबाने आमचा पोशाख होता. तिथं गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस म्हणजे तिथं आम्ही पूर्ण पळून गेल्यानंतर आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, फेरी मारली आणि भक्तनिवासला घेऊन परत आवरून आम्ही मग म्हणजे एक टी शर्ट जो आम्ही केला होता रणवारीचा तो करून आम्ही गांधी टोपी घालून परत दर्शनासाठी गेलो होतो.
0: तुमच्या बरोबर पायी लोक दिसत असतील तुम्हाला, त्यांनी कसं तुमचं स्वागत केलं का काय, त्यांच्याबद्दल सांगा ना काही.
3: पायी म्हणजे आता आम्ही जसं नगर पासून निघलो ना, जागोजागी आम्ही
0: दिंड्या दिसतच असतील,
3: आणि त्याच्यात आम्ही ते लोक त्यांच्या बरोबर आम्ही नाचत काय वाजत भजन करत ह्या गोष्टी करत करत
0: अरे बापरे तुम्ही पण आनंद घ्या.
3: त्यांच्यात मी सायचो थोडं, त्यांच्याकडे भजन थोडस त्यांच्या संघ विरंगा करत आम्ही पुढे निघून जायचो.
0: बर वैभव सर, तुम्ही मला 40 जण जे सहभागी होते त्यांचे नाव सांगता का जरा, त्या निमित्ताने वहिन्या त्यांचे हायलाइट होतील नाव.
1: हो नक्की सर. एआरसी क्लबचे जवळजवळ जे 40 सदस्य होते त्यामध्ये जगदीप मक्कर, गौतम जायभाय, योगेश खरपुडे, त्यानंतर विलास भोजने, त्यानंतर मी स्वतः, चेतन अग्रवाल, हर्षल अग्रवाल, विलास विजय फुलसौंदर, दिगंबर शेलार, अमृत मामा पितळे, पुरुषोत्तम बुरा, त्यानंतर जयलक्ष्मी बुरा, सदबीर कौर, बाळकृष्ण येनगंदूल, संजय शेळके, प्रथमेश पालवे, श्रीकांत सरजे, रविराज चित्त्याल, त्यानंतर सुभाष यादव, सचिन कराळे, ऋतिक पटेल, त्यानंतर सुनील उकिरडे, डॉक्टर नीलम पंडित, स्मिता उकिरडे, स्वप्नाली पारदी, त्यानंतर स्वप्नील सारक, अल्ताभाई पठाण, नितीन अवचर, सूर्यकांत पारधी, त्यानंतर विनायक देकोंडा, त्यानंतर निलेश संकलेचा, अपेक्षा संकलेचा, संतोष

0: गंड्याळ, त्यानंतर परेश पटेल, त्यानंतर शेखर आंधळे, स्वप्नील रसाळ, वैभव शिर्के, सनी साळवे, गोविंद डाळे, हरीश काबरा, निहार डाळे, त्यानंतर अलका डाळे, आणि आमच्या सोबतच आम्ही दोन फोटोग्राफर पण नेले होते, म्हणजे गोस्की सर आणि त्यांच्यासोबत दीपक सर. म्हणजे त्यांनी सुद्धा या वारीचा एवढा आनंद घेतला, म्हणजे येताना त्यांची अशी रिएक्शन होती की सर खरंच आम्ही भाग्य घेऊन आलो की आम्हाला तुमच्यासोबत येण्याची संधी मिळाली, आणि असं एक आगळं वेगळं चित्रण आम्हाला करता आलं.
1: वयोगट कुठला होता सर्वात जास्ती, ज्येष्ठ वगैरे कोणी होतं का?
0: हो आहेत ना सर, म्हणजे सांगायला आनंद वाटतो की सर तुमच्या वयातलीच एक व्यक्ती होती संजय गंड्याळ सर, जी जालन्यावरून आलेली होती, की ते त्यांचं पण म्हणजे माझ्या माहितीनुसार 50 पेक्षा जास्त वय असेल. त्यांनी सुद्धा जवळजवळ 60 किलोमीटरच्या वर रन केलाय सर.
1: बर बर बर बर. आणि सर्वात लहान कोण होत असं?
0: डाळे म्हणून होता, निहार डाळे.
1: बर, किती वर्षाचा होता? मुलगा
0: तो आता म्हणजे हो आय टी आय कॉलेजच्या तिथं त्याचा नंबर लागलाय गव्हर्नमेंट कॉलेजला, पॉलिटेक्निकला आहे तो.
1: हा हा हा हा. मग तो सर्वात तरुण, 17 वर्ष.
0: येस सर.
1: बर बर. म्हणजे सगळ्या याच्याची वेगवेगळ्या
0: सर्व वयोगटातील होते सर, म्हणजे लहान मूल पण होते, त्यानंतर तरुण वर्ग पण होत, आणि मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ पण होते.
1: बर बर बर बर.
0: म्हणजे खरोखर एक आगळं वेगळं, म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली ना सर, तर आता एक आठवड्याच राहिला होता आषाढी एकादशीला, त्यामुळे पूर्ण रस्ते दुतर्फा भरलेले होते दिंडीने.
1: बर.
0: आणि आम्ही जेव्हा झेंडा घेऊन पळायचो तेव्हा ते बघणारे आमच्याकडे थोडेसे उत्सुकतेने आणि कुतूहलतेने बघायचे. मग ते जवळ येऊन म्हणजे विचारायचे की नेमके काय आहे, तर मग आपण जेव्हा सांगायचो ना तर ते अक्षरशः म्हणजे सॅल्यूट मारायचे.
1: बर बर.
0: म्हणजे एवढं त्यांना वेगळं वाटायचं की नेहमी म्हणजे वेल एज्युकेटेड जे लोक होते ते ग्रेट मानायचे, जे भोळे बाबडे जे होते ते तोंडावरून हात फिरवायचे, म्हणजे जशी आई आपल्या मुलांना भेटल्यानंतर जे हे करते आपुलकीने, तसं ते म्हणजे त्यांना पण एक वेगळाच आनंद आमच्याकडे बघून मिळत होता.
1: महाराष्ट्रातले असं एकमेव असेल का सर रिले रन का कोणी असं करते?
0: माझ्या माहितीनुसार तर सर सायकलवारी ऐकलेली आहे मी पण वैयक्तिक, की सायकलवारी करतात बरेचसे ग्रुप, पण ही रनवारी करणारे कदाचित आईले नगर रनर्स क्लब पहिल्यांदा असेल असं महाराष्ट्रातला, याचा आम्हाला पण खूप अभिमान वाटतो सर.
1: सर मॅडम तुमचं सांगा की महिलांचा सहभाग कसा होता आणि तुमचे कसे कसे महिलांचे कोणकोण काय काय प्रोफेशनल मध्ये आहेत, जरा त्यांच्याबद्दल सांगा ना.
2: नक्कीच. मी स्वतः टीचर आहे.
1: बरं, कुठल्या शाळेत?
2: प्राथमिक टीचर आहे मी, मनोहरलाल रामचंद सबलोक प्राथमिक विद्यालयात उपशिक्षिकेचं काम करते. माझ्या बरोबर डॉक्टर नीलम मॅडम होत्या, नीलम पंडित मॅडम, एनेस्थेसियाचं आहे त्यांचं, पंडित हॉस्पिटल ते त्यांचंच आहे. त्यानंतर जयलक्ष्मी बुरा या गृहिणी आहेत. अनुगोत्रा मॅडम त्या पण गृहिणी आहेत. डाले मॅडम त्या पण गृहिणी आहेत. आणि अपेक्षा संकलेच्या प्रोग्रामिंगचं काम करतात, म्हणजे प्रोग्राम डिझाईन करायचं आणि सूत्रसंचलनाचं काम करतात. आणि स्वप्नाली पारधी मॅडम त्या गृहिणी आहेत आणि त्याच्या बरोबरच त्या कथ्थक नृत्य पण शिकतायत.
1: सगळ्या कुठल्या वयोगटातल्या महिला?
2: सगळ्या 40+.
1: अरे
2: सगळ्याजणी.
1: बर बर.
2: आणि अनु मॅडम 50+ आहेत.
1: अरे बापरे, सर्व ज्येष्ठ होते.
2: 4 इयर्स हो त्यांचं वय आहे. आणि आमचा स्त्रियांचा जो लेडीजचा ग्रुप होता यांचा खूप छान एक्सपिरियन्स होता. आम्ही सुरुवात 9 वारी घालून केली होती.
1: अरे बापरे.
2: आणि ज्यावेळेस आपण रणवारीला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या शाळेचं लेझिम पथक पण मी आणलं होतं.
1: अरे वा.
2: माझे लहान मुलं पहाटे 5 वाजता उठून त्या ठिकाणी आले होते छान आवरून. त्याच्यानंतर 9 वारी पोशाख घातलेला होता, नाकात नथ होती आणि त्या याने आम्ही पळत होतो. ज्यावेळेस आम्ही पुढे गेलो आम्हाला बऱ्याच दिंड्या लागल्या, तर त्या दिंड्यांमध्ये सगळ्या बायका आमच्याकडे कुतूहलाने
1: पळत आहेत
2: की ह्या पळतायत. तर जुन्नरची एक दिंडी होती, जुन्नर आणि नंदुरबारची, या दोन दिंड्यांचा अनुभव असा की त्यातल्या बऱ्याचशा लेडीज आमच्या बरोबर पळायला लागल्या.
1: अरे बापरे.
2: जुन्नरच्या लेडीज होत्या, म्हणजे रविवारी सकाळची गोष्ट, तर त्या थोड्या मागे पडल्या होत्या दिंडीपासून. तर म्हटलं चला तुम्ही आमच्या बरोबर पळत पळत जर आल्या तर तुम्ही तुमची दिंडी गाठवू शकता. त्या सगळ्याजणी अक्षरशः पायात चप्पल होती, पण ती चप्पल असताना सुद्धा त्या सगळ्याजणी आमच्या बरोबर पळत होत्या. आणि त्यांची दिंडी ज्या वेळेस आली ना त्यांना मग त्या ठिकाणी आम्ही सोडलं.
1: अरे
2: त्यांना खूप आनंद झाला. आणि जे दिंडीतले होते त्यांच्या त्यांनी पण आमचं खूप भरभरून कौतुक केलं की अरे वा हे खूपच सुंदर उपक्रम आहे तुमचा. आणि प्रत्येक जण विचारत होता म्हणजे तुमचं नेमकं काय आहे, तुम्ही कुठले आहात, किती किलोमीटर आले आहात, म्हणजे सगळी चौकशी अगदी आपुलकीने सगळेजण करत होते. आणि आपण सगळ्यांचं ऐकून होतो की पंढरीच्या वारीत सगळेजण तिथे स्त्री पुरुष किंवा जातीपातीचा भेद नसतो, तिथं फक्त एकच असतं माऊली. स्त्री असो किंवा पुरुष असो माऊली प्रत्येक जणाच्या तोंडात होतं, जय हरी माऊली, जय हरी माऊली. तो एक स्वर्गीय आनंद आम्हाला या पंढरीच्या रणवारीमध्ये अनुभवायला मिळाला. आणि खरोखर हे जे आमचं एआरसी टीम आहे याचे जे चार पिलर्स आहेत जेडी सर, विलास सर, गौतम सर आणि योगेश भाऊ यांचे खरोखर आम्ही आभार मानू की त्यांनी हा उपक्रम खूप छानपणे मागच्या वर्षीपासून राबवलाय आणि यशस्वीरित्या तो पूर्णही करून दाखवलाय.
1: मागच्या वर्षी महिलांनी केलं होतं?
2: हो, आम्ही दोघी जणी होतो.
1: कोण कोण होते?
2: मी आणि नीलम पंडित मॅडम.
1: बर बर.
2: आम्ही फक्त 40 किलोमीटर गेलो होतो, तिथून परत मागे आलो होतो. त्याच्यानंतर मग मागच्या वर्षीच ठरवलं होतं की ह्या वर्षी आम्ही पूर्ण करणार पंढरपूर पर्यंत.
1: प्रत्येकाने काही ना काही किलोमीटरचं हे अंतर कापलं म्हणजे.
2: हो,
1: म्हणजे 7-8 जण जेवढ्या महिला
2: सगळ्यांनी. बरोबर. मी वैयक्तिक 62 किलोमीटर केलं. पंडित मॅडमचं 42 किलोमीटर झालं. अनु मॅडमचं 23 किलोमीटर झालं. जयलक्ष्मी बुरा मॅडमचं 22 किलोमीटर झालं. अपेक्षा मॅडमचं 21 किलोमीटर झालं. आणि डाले मॅडमचं 16 किलोमीटर झालं.
1: अरे वा. आणि तुमची प्रॅक्टिसचं कशी पद्धत आहे, म्हणजे तुम्ही कसे तुमच्या त्या क्लबमध्ये रेग्युलर प्रॅक्टिस करता का कसं?
2: हो, आमचे विलास सर आमचा प्लॅन बनवतात डेली वर्कआउटचा, त्याप्रमाणे ते ग्रुपवर टाकतात. सकाळी 6 आम्ही सगळेजण भेटतो. आणि हा काही कमर्शियल प्रोग्राम नव्हता, हे सगळं विनामूल्य पैसे न कमवता केलेला प्रोग्राम इव्हेंट होता. आणि याच्यामध्ये फक्त एक की भक्तिमय वातावरणात आपली फिटनेस जोपासणं आणि सगळ्यांना फिटनेससाठी जागृत करणं एवढाच उद्देश यामध्ये होता. आणि 7 दिवस 6 दिवसाचं वर्कआउट या ठिकाणी येतं आम्हाला ग्रुपवर, त्याप्रमाणे आम्ही तयारी करतो.
1: किती वर्षापासून तुम्ही असे ग्रुपमध्ये जॉईन झालात?
2: मी वैयक्तिक 5 वर्षापासून
1: या ठिकाणी आहे. किती सहकारी आहेत रेग्युलर तुमच्या महिला मंडळी?
2: आम्ही 4 जणी असतो.
1: बर, कोण कोण?
2: मी, नीलम पंडित मॅडम, जयलक्ष्मी बुरा मॅडम आणि स्वप्नाली मॅडम.
1: अरे बापरे. आणि ह्या 3 इतर बाया म्हणजे अशा आवड म्हणून त्या सहभागी
2: झाल्या? अनु मॅडम मॅरेथॉन करतात.
1: बर.
2: त्या आमची आमचा कम्युनिटी रन असतो दर महिन्याला मंथ एंडला, तर त्या कम्युनिटी रन मध्ये त्या पार्टिसिपेट करतात. अपेक्षा मॅडम आता जॉईन झाल्यात 2 महिन्यापूर्वी ग्रुपला, त्याही खूप छान डेली वर्कआउट मध्ये येत आहेत. आणि डाले मॅडम या त्यांचे मिस्टर ग्रुप मध्ये आहेत, तर त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन त्या आता या पंढरीच्या वारीमध्ये आल्या.
1: बर, विलास सर तुम्ही प्रॅक्टिस कशी करून घेतली या सर्व मंडळींची?
3: प्रॅक्टिस तर कसं होतं, रेग्युलर आम्ही मॅरेथॉन करतो तर त्याच्यामध्येच ती प्रॅक्टिस होत असते. आणि याच्यासाठी फक्त एवढंच एका थोडंसं ज्याला जास्त अंतर कापायचं आहे त्या हिशोबाने मग 1-2 महिन्यापासून इझी रन्स जे मोठाले लॉंग रन असतात रविवारच्या दिवशी 21 किलोमीटर 32 किलोमीटर 35-40 किलोमीटर अशी रनची प्रॅक्टिस करून घेतली होती.
1: बर बर बर.
3: तशी रेग्युलर पद्धतीने आमची प्रत्येक आठवड्याला आम्ही 4 दिवस रन करतो. एक दिवस इंटरवल रन असतात, म्हणजे स्प्रिंट असतात 200, 400, 600 याचे स्प्रिंट असते त्याला इंटरवल रन म्हणतात. एक दिवस टेम्पो रन असतो, तो साधारणतः 8-12-16 किलोमीटर टेम्पो रन असतो. आणि एक दिवस झोन हार्ट रेट बेस रन असतो शनिवारी. आणि रविवारी आम्ही लॉंग रन करतो. मग तो एक तर हिलवर असतो किंवा प्लेनवर असतो. हिलवर
1: हे सर्वजण 40 जण तुमच्या ग्रुप रेग्युलर प्रॅक्टिस करणार आहेत का तुमच्या बरोबर?
3: हा, रेग्युलर प्रॅक्टिस करणार.
1: हा हा हा हा. बर, आता तुम्ही आर्थिक हे कसं उचललं एकमेकांनी त्याचा जो मला जो आता गाड्यांचं वाहनाचं म्हणजे जेवणाची वगैरे अशी एकत्रित अशी वर्गणी करूनच तुम्ही केलं का सगळ्यांनी मिळून?
3: हा, म्हणजे हा त्याला एक आम्ही काही आम्हाला देणगी स्वरूपात पण भेटलं.
1: बर.
3: हा, म्हणजे बऱ्याच कोणी पाणी दिलं. आणि आम्ही वैयक्तिक एक हे ठेवलं होतं.
1: बर.
3: देणगी ठेवली होती, त्याच्यातून आमचा बराचसा खर्च निघाला होता.
1: म्हणजे सगळ्यांनी आपापसात सामावून घेतलं.
3: हो सामावून.
1: बर बर बर बर बर. सर तुमचा काय अनुभव या मॅरेथॉन बद्दल वैभव सर?
0: सर लहानपणापासून मी पंढरीची वारी बघत आलोय, आपण बघतोय सगळे.
1: हो.
0: आणि आयुष्यात एक स्वप्न होतं की एकदा तरी आपण वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे. पण आता जवळजवळ 17 वर्षापासून नोकरी करतोय सर.
1: बर.
0: आणि
1: मी
0: पण शिक्षक आहे. मी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या बाई इचरजबाई फिरोद या प्रशालेत शिक्षक आहे. जवळजवळ 17 वर्षांपासून मी कार्य करतोय.
1: बर.
0: आणि मग पेपरमध्ये पेपर वाचायचा खूप छंद आहे सर. मग ते जवळजवळ 15-20 दिवसापासून म्हणजे दरवर्षी आषाढीचा मोसम आला की पेपरला ते फोटो येतात. मग ते बघितलं का मनाला वाटायचं की आपण पण या सहभागी कधी होऊ, कधी मला पांडुरंग बोलावेल. पण या क्लबच्या माध्यमातून मला मागच्या वर्षीपासून म्हणजे संधी मिळाली आणि मी घरी सहज बोललो की मला वारीला जायचंय. तर मग आई मला एक दिवस म्हटली की बघ तुला पांडुरंगाने बोलवलंय आता, तुझी खूप इच्छा होती ना वारीमध्ये सहभागी व्हायचे. आणि मग सगळ्यात पहिली गोष्ट एक असते सर की कोणतंही कार्य करायचं म्हटलं का तुम्हाला पाठिंबा खूप गरजेचा असतो. म्हणजे आता माझ्या ग्रुपमधून जवळजवळ 7 ते 8 महिलांनी ही पंढरीची रणवारी केली.
1: बरोबर.
0: आपल्याला माहिती आहे आजही स्त्री बाहेर पडते, तिला खूप म्हणजे नोकरीच्या निमित्ताने ती जरी बाहेर पडत असली तरी कितीही काही झाले तरी घरामध्ये आल्यानंतर तिला पहिलं किचन मध्येच जावं लागतं.
1: हो, हो.
0: म्हणजे अजूनही चालूच आहे आपलं. हो. आणि मग एक असं वाटलं होतं की वारी करायचीच आहे. तर मग आई बोलली की तुला आता बोलवलंय, मग घरामध्ये पण विषय काढला. घरच्यांचा तर नेहमीच पाठिंबा मिळत आलाय आतापर्यंत वेगवेगळ्या मॅरेथॉन मध्ये. त्यानंतर आपले जे जवळचे व्यक्ती, ऍक्च्युली सर खरे माझी जर्नी ही मॅरेथॉनची वगैरे फिटनेस जर्नी 3 वर्षापासून चालू झाली. कोरोना नंतर आपल्याला माहिती की लॉकडाऊन लागलं वगैरे, त्यानंतर माझं थोडंसं वजन खूप वाढलं सर. जवळजवळ 80 किलो पर्यंत गेलो होतं. त्यानंतर मग मला थोडासा त्रास व्हायला लागला. मग मी खरंच थोडस माझे गुरु गौतम सर भेटले. मग त्यांनी थोडंसं फिटनेसचं महत्व सांगितलं. मग आम्ही क्लब जॉईन केला. मग ते रविवारी सुट्टी राहायची. मग ते अहिल्यानगर रनर्स क्लबला जोडलेलं नव्हतो, आमचा स्वतःचा ग्रुप होता सरांचा. आणि मग सर रविवारी सुट्टी असल्यामुळे सर तिकडे जायचे प्रॅक्टिसला. मग एक दिवस सर म्हटले की चला सर आमच्या सोबत. गंमत बघा सर, मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या सोबत गेलो तर मी फक्त 500 मीटर अंतर पार केलं होतं सर. 500 मीटर अंतर पार केल्यानंतर मी थांबून घेतलं, कारण मला पुढं पळणं शक्य नव्हतं. त्यावेळेस मला कळालं की तुझं शरीर तुला काहीच साथ देत नाही.
1: 80 किलो वजन होतं.
0: हा. आणि मग सर म्हटले की सर थोडस लक्ष देणे गरजेचं आहे. मग मी थोडस वजनावर फोकस केलं, डाएट केला. मग मला हळूहळू मॅरेथॉनची आवड निर्माण झाली सर.
1: आणि मग मी
0: आतापर्यंत जर 20 ते 25 मॅरेथॉन झालेत माझ्या 3 वर्षामध्ये. फुल मॅरेथॉन पण झाले, मुंबई मॅरेथॉन 3 वर्षापासून करतोय. त्यानंतर म्हणजे 500 मीटरचा जो प्रवास आहे सर, तो मागच्या वर्षी खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन 100 किलोमीटर केली सर आम्ही नॉनस्टॉप. हा 15 तासामध्ये ते 100 किलोमीटरचं अंतर आम्ही पार केलं. पण हे करत असताना सर एक भावना आहे की तुमची स्वतःची मानसिकता पाहिजे. सगळ्यात महत्वाचं कुटुंबाचा पाठिंबा, तुमचे जे जवळचे जे व्यक्ती आहेत ज्यांना तुम्ही आपलंसं मानतात त्यांचा पाठिंबा पण खूप गरजेचा असतो. आणि सगळ्यात महत्वाचं की प्रेरणास्थान असतं सर. आता मला पण सांगायला अभिमान वाटतो की आमचा ग्रुप हे एक अहिल्यानगर रनर्स क्लब हे एक कुटुंब आहे सर.
1: बरोबर.
0: याच्यामध्ये फक्त फिटनेस नव्हे तर एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक जरी काही अडचण आली वगैरे तरी आम्ही एकमेकांसोबत शेअर करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आता मी ज्या संस्थेत काम करतोय काय असतं सर, नोकरी करायची म्हटल्यावर थोडेसे बरेचसे तुमच्यावर निर्बंध येत असतात सगळ्या गोष्टी. पण मी ज्या संस्थेत काम करतोय त्या संस्थेचे जे कुटुंब प्रमुख आहे, सन्माननीय छायाताई फिरोदिया किंवा गौरवजी फिरोदिया, यांना फिटनेसचं खूप आवड आहे सर. तुम्ही पण ऐकत आला असाल की त्यांच्या माध्यमातून नगरमध्ये पण मॅरेथॉन भेटते. आणि मी जेवढा मॅरेथॉन करतो ना सर, त्यानंतर मी वैयक्तिक त्यांना कळवतो की म्हणजे त्यांच्याकडून खूप कौतुक होतं की आणि ते सांगतात पण की आमचे हे सर एवढे एवढे किलोमीटर पळाले, खूप चांगलं काही करतायत ते. म्हणजे आपल्याला पण एक वैयक्तिक आनंद वाटतो सर. येस. आणि अशा व्यक्ती जेव्हा पाठिंबा असतात ना, पाठिंबा आपल्याला मिळतो ना, मग आपल्याला पण काहीतरी आगळं वेगळं करायला आवडतं सर.
1: मॅडम तुम्ही कुठल्या मॅरेथॉन वगैरे केल्यात का?
2: हो सर, मी 5 वर्षापासून या मॅरेथॉन मध्ये आहे आणि माझे गुरु विलास सरच आहेत ज्यांनी मला रनिंग शिकवलं. रनिंग काय असतं ते माझ्या शरीराला दाखवलं की कसं आहे, त्यांनीच माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली. आणि 2018-19 जी आपली नगर रायझिंग मॅरेथॉन होती त्याच्यामध्ये पहिला नंबर पण माझा 21 किलोमीटर मध्ये आला होता.
1: पहिल्यांदाच
2: भाग घेतला आणि त्याचं सगळं क्रेडिट सरांना आहे. 1 तास 59 मिनिटात मी 21 किलोमीटर केलं होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत नगर रायझिंग मॅरेथॉन मध्ये माझा नंबर आहेच, दुसरा नंबर, तिसरा नंबर.
1: म्हणजे काही ना काही
2: आतापर्यंत एकदा तिसरा नंबर मिळाला, बाकी सगळे 2 नंबर. आणि पहिल्यांदा पहिल्या वेळेस ज्यावेळेस भाग घेतला त्यावेळेस पहिला नंबर मिळाला होता.
1: अरे वा वा.
2: आणि घरून सपोर्ट मिस्टरांचा असतो, पहाटे कितीही लवकर जरी जायचं असलं तरी ते मला घेऊन जातात रनिंगच्या ठिकाणी आणि ते माझ्या बरोबर असतात. त्याच्यामुळे माझी ही रनिंगची जर्नी फार छान होते. कारण मला मी ज्यावेळेस इतर लेडीजला म्हणते की तुम्ही या ह्या फिटनेसमध्ये या रनिंगमध्ये या, कारण बऱ्याच महिलांच्या मनात आहे की मी हे करायला पाहिजे. कारण ज्यावेळेस माझे स्टेटस बघतात त्यावेळेस त्या असं म्हणतात की मला पण यायचंय ग स्मिता, पण वेळच ऍडजस्ट होत नाही, कसं करू. म्हटलं एकदा आपण ठरवलं ना की कुटुंब, नोकरी आणि आपलं वैयक्तिक जे आहे आयुष्य हे कसं जगायचं, त्याचा जर क्रायटेरिया आपण ठरवला, त्याचं नियोजन केलं, तर त्याप्रमाणे आपण हे सगळं अचीव्ह करू शकतो. आणि याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा खूप छान सपोर्ट असतो. प्रत्येक मॅरेथॉनला, मुंबई मॅरेथॉन, फुल मॅरेथॉन 3 झाल्यात
1: माझ्या,
2: मुंबई मॅरेथॉन, नंतर सातारा मॅरेथॉन, नंतर औरंगाबाद हेरिटेज मॅरेथॉन ती एक केली होती 25 किलोमीटरची, हिस्टोरिकल रन करते नगर रायझिंग मॅरेथॉन मध्ये पण मी 5 वर्षापासून आहे. मग ह्या प्रत्येक मॅरेथॉनच्या ठिकाणी मला घेऊन जाण्याचं काम माझ्या मिस्टरांचं असतं. त्यांच्या एक दिवसाचं कंपनीचं म्हणजे ते हे करतात, नियोजन आदल्या दिवशी करून ठेवतात आणि माझ्यासाठी रविवारचा दिवस ते पूर्णपणे देत असतात. आणि मुलं पण खूप छान प्रकारे ऍडजस्ट करून घेतात. आई वडिलांचा सपोर्ट आहे, ते मुलांना सांभाळतात, म्हणून मी हे मॅरेथॉन करू शकते. मी सगळ्या महिलांना आणि त्यांच्या घरच्यांना खरोखर आव्हान करू इच्छिते की सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर खरोखर महिला सगळंच करू शकतात
1: ऍडजस्ट. तुम्हाला मॅनेज कसं करता, शिक्षकी तुमचं शाळेचं वेळ, तरच प्रॅक्टिस आणि घरातलं सगळं कामाची जबाबदारी, हे कसं मॅनेज होतं?
2: सर, हे सगळं मॅनेज करायला पहाटे 4-4:15 उठावं लागतं. त्याच्यानंतर स्वयंपाकाची निम्मी तयारी मी करून ठेवते. त्याच्यानंतर 5:45 म्हणजे प्लॅनप्रमाणे, कधी 5 वाजता, कधी 5:30, कधी 6 वाजता आमचं वर्कआउट असतं, त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जातो. 7:30 वाजेपर्यंत घरी आल्यानंतर राहिलेला स्वयंपाक, बाकीचं सगळं काम आवरणं हे होतं, मुलांची तयारी होते आणि 9:45 आम्ही शाळेत जायला निघतो. माझ्या मुलांना पहिले शाळेत सोडते, त्याच्यानंतर मी गांधी मैदानात माझी शाळा आहे त्या ठिकाणी 10 वाजता शाळेत जाते. 10 ते 5 आमची शाळेचं टायमिंग आहे आणि 5 वाजता मग सुटल्यानंतर 5:30-6 पर्यंत घरी गेल्यानंतर संध्याकाळची आणि सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवते. म्हणजे जेवढा वेळ हातात आहे तेवढ्या वेळात मी घरची तयारी करून ठेवते.
1: आणि मग रात्री झोप मात्र लवकर घ्यावी लागत असेल ना, कारण कामाच्या याच्यामध्ये झोप पण महत्वाची आहे. एवढं सगळं शेड्यूल जर तुमचं पॅक असतं,
2: हो, कधी कधी त्या झोपेचं थोडस हे करावं लागतं, कारण मुलांचा अभ्यास असतो रात्रीचा,
1: ते पण घ्यावा लागतं.
2: हा, मुलगी जर तिचा अभ्यास जास्त वेळ चालणार असला तर तिला सोबत थांबावं लागतं. कधी कधी 12 वाजतात, कधी 12:30 वाजतात, पण जेवढं शक्यतो लवकर होईल तेवढं झोपण्याचा प्रयत्न करतो 11 वाजेपर्यंत.
1: विलास सर, तुमचं सांगा, तुम्ही 160 किलोमीटर मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे, बॉर्डर मॅरेथॉन, आणि तुमचा एकूण परफॉर्मन्स बद्दल जरा सांगा ना परत एकदा श्रोत्यांना.
3: मी मागच्या 1 डिसेंबरमध्ये 6-7 डिसेंबरला मी बॉर्डर रनसाठी गेलो होतो. तो रन जैसलमेर टू लोंगेवाला बॉर्डर, जिथं आपली भारत पाकिस्तानची 1971 जी लढाई झाली तिथं तो रन एंड होतो. तो रन हा 161 किलोमीटरचा आहे आणि तो दुपारी 12 वाजता चालू होतो आणि त्याला 28 तासाचा कट ऑफ आहे, म्हणजे 28 तासाच्या आत ती पूर्ण करायची असते. ही मॅरेथॉन म्हणजे खूप खडतर आहे, म्हणजे पूर्ण वाळवंटात आहे. दुपारी 12:00 उन्हात रन चालू होतो, म्हणजे 6:00-7:00 वाजेपर्यंत माणूस पूर्ण ड्रेन होऊन जातो. तोपर्यंत काय माणसं 50 किलोमीटर होतं. त्यानंतर पूर्ण रात्रभर पळून परत दुसऱ्या दिवशी सांधा ती 4 वाजता मॅरेथॉन संपते. तर ही आणि दुपारचं टेम्परेचर सांगता 28-29 डिग्री असतं आणि रात्रीच कधी 0 कधी मायनस मध्ये पण जात. म्हणजे इतके अशा तापमानामध्ये म्हणजे रन करावा लागतो आणि एकदम सुनसान आहे. म्हणजे वाळवंट आहे, गावं 160 किलोमीटर मध्ये लईत लई 4 ते 5 गावं लागतात आणि ती गावं पण खूप छोटी असतात. मध्ये रस्त्यात तुम्हाला कुणी भेटत नाही. आणि ही मॅरेथॉन कम्प्लीट करायला मला एक माझं 19 तास 22 मिनिटं लागली.
1: 28 तासाची मर्यादा होती.
3: हा 28 तासाची मर्यादा होती. मी ती मॅरेथॉन 19 तास 22 मिनिटात पूर्ण केली. आणि ती सांगता 250 लोकांनी.
1: किती वर्ष झाले तुम्ही आता मॅरेथॉन करताय सर?
3: मी सर सांगता 2014 पासून मॅरेथॉन करतो.
1: अरे बापरे, 12 वर्ष झाले.
3: हा 12 वर्ष झाले.
1: आणि आता किती तुमच्या हाफ मॅरेथॉन वगैरे सांगा ना सर, किती झाल्यात फुल मॅरेथॉन?
3: आता हाफ मॅरेथॉन तर सांगता 30-35 आसपास झाले असतील. फुल मॅरेथॉन एक 12-15 झाले असतील. आणि अल्ट्रा मॅरेथॉन बऱ्याच झाल्यात, म्हणजे 50 किलोमीटरची झाली. कॉम्रेड ला जाऊन आलोय साऊथ आफ्रिकेत, जी 90 किलोमीटरची मॅरेथॉन आहे ती एकदा केली. खडक वासला अल्ट्रा मॅरेथॉन 100 किलोमीटरची केली. आणि ही 160 म्हणजे 100 माईलची ही 161 किलोमीटरची ही एक मॅरेथॉन केली.
1: सर वैभव सर, ही वारी रन जी झाली त्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
0: सर खूप काही शिकायला मिळालंय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे महाराष्ट्र आहे त्यामध्ये आषाढी वारीमध्ये बहुतांशपणे शेतकरी वर्ग होता सर.
1: बरोबर.
0: म्हणजे जवळजवळ आता ते शेतकरी वर्ग जवळजवळ 15-20 दिवस स्वतःच घर दार सगळं सोडून फक्त विठुरायाचं नाम स्मरण करत करत पंढरपूरला पोहोचतो सर. म्हणजे ती एक गोष्ट कळाली की जर साक्षात देव जेव्हा तुम्हाला बोलावतो तेव्हा तुम्ही सगळं सोडून द्यायचं असतं आणि त्याचा धाव करायचा असतो. ही गोष्ट मला एक कळाली. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं फिटनेसचं महत्व कळालं. कारण 3 वर्षापासून मी जो प्रवास सुरू केला तर तो प्रवास आता योग्य दिशेने आहे याची मला पुरेपूर खात्री झाली. कारण मी मगाशी सांगितलं सर तुम्हाला की 2 दिवस आम्ही न थांबता धावलोत तरी सुद्धा आम्हाला शारीरिक थकवा नाही, कुसली इंजुरी नाही, कुणालाच नाही. असं म्हणजे ऍम्ब्युलन्स प्रिकॉशन म्हणून आमच्या सोबत होती पण डॉक्टरांची गरज पडलीच नाही सर. म्हणजे इथपर्यंत येईपर्यंत म्हणजे ह्या पण गोष्टी खूप काही मिळाल्या. सगळ्यात महत्वाचा आनंद मिळाला. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक तिथं बघायला भेटतात. आणि एक आहे सर की काहीतरी आपण म्हणतो की मानला तर देव आहे, नाही मानलं हा यस सर की एक अदृश्य शक्ती आहे. की तुम्ही विचार करा सर, पहिल्या दिवशी नॉनस्टॉप आपण 50-55 किलोमीटर धावतो तरी तुमचं शरीर तुम्हाला म्हणतं की चल अजून तू धावू शकतोस. म्हणजे आहे ना सर काहीतरी आहे.
1: तुमचं मॅडम काय शिकायला काय मिळालं तुम्हाला?
2: ही जी पंढरीची रणवारी आहे या भक्तीसागरात इतके लोक डाऊन टू अर्थ असतात हे त्या ठिकाणी बघायला मिळालं. शेतकरी वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे, बिझनेसमॅन्स या ठिकाणी होते पण त्या वारीमध्ये सगळे एकसारखे दिसत होते. आणि एक अद्भुत अनुभव म्हणजे प्रत्येक महिला, प्रत्येक वारकरी महिला, प्रत्येक वारकरी पुरुष हे सारखेच दिसतात. सगळ्यांचं रूप म्हणतो ना आपण पांडुरंगाशी एक रूप झालेलं असतं त्याप्रमाणे सगळे सारखे होते. आणि खूप आनंद झाला. आमचं फिटनेस आम्हाला याच्यातून कळून आलं की आपलं शरीर किती साथ देतंय आपल्याला न थकता. त्याचबरोबर एक मानसिक आनंद मिळाला आणि खरोखर वाटलं की पांडुरंगाने ह्यावेळेस आपल्याला खूप आग्रहाने बोलवलं होतं त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पोहोचू शकलो. कारण कुठलीही गोष्ट ही लिखितच आहे ती त्यावेळेलाच ठरलेली असते, ती घडते त्यावेळेलाच घडते. त्यामुळे आता आम्हाला पांडुरंगाने एवढं प्रकर्षाने बोलवलं होतं की आम्हाला जावंच लागलं आणि मनाची तयारी होती. आनंद खूप मिळाला पूर्ण वारीमध्ये. खूप शिकायला मिळालं. बायका पुरुष कशा प्रकारे आपला पूर्ण दिवसाचा प्रवास करतात. नंतर विठुरायाचं नामस्मरण सगळ्यांच्या तोंडामध्ये होतं. नंतर एकीची भावना याच्यामध्ये आपल्याला दिसून येते सगळ्यांची. आणि कोणी परका नाहीये, आपण सगळे एक आहोत हा एकच हेतू सगळ्यांच्या मनात होता. सगळ्यांनी आपुलकीने स्वागत केलं, सगळ्यांनी आपुलकीने निरोप दिला, कारण आम्ही त्यांच्या पुढे जाणार होतो पळत. आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स मिळाला.
0: मला एक मुद्दा या ठिकाणी मांडायचा की एक तास स्वतःसाठी दिला पाहिजे सर, मग ती महिला असो किंवा लहान मुलं असो. आजकाल आपण बघतोय सर, घरातलं 5 वर्षाचं बाळ उठल्याबरोबर त्याला मोबाईल अगोदर लागतो सर. म्हणजे आपण एवढे मोबाईलच्या आहारी गेलो, झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. आणि यामध्ये काय होतंय सर, महिलांना घरामध्ये काम असतं, त्यामुळे आपलं काम होण्याशी त्यांना मतलब असल्यामुळं ते काय करतात की मुलांना शांत करण्यासाठी मोबाईल देतात. म्हणजे इथं आपण पण एक वयस्कर किंवा घरातले एल्डर पर्सन म्हणून चुकतोय सर असं मला वाटतंय. त्याऐवजी जर आपण घरातल्या जे मोठी वडीलधारी मंडळ आहे त्यांनी जर स्वतः पुढाकार घेऊन या फिटनेसचं जर जनजागृती केली, ते स्वतः जर गेले, आज तुम्हाला सर्वांना माझ्या घरातली सगळी कामं बाजूला ठेवायची आणि माझ्यासोबत व्यायामाला यायचंय, जर ही चळवळ जर आजकाल जर सुरू झाली ना सर, तर नक्कीच आपल्या अहिल्यानगरमध्ये एक फिटनेस चळवळ सुरू होईल. आता चांगल्या पद्धतीने झालेली आहे पण त्यामध्ये अजून भर पडेल सर. आजकाल आहे ना, बरेच जण बघा, लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वजण डिप्रेशनमध्ये आपल्याला जाणवतात सर. प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत सर. लहान मुलाला सद प्रॉब्लेम आहे. आज देशभरात आपण बघतोय नीट परीक्षेचं जे चाललंय, म्हणजे मला त्यावर जास्त भाष्य नाही करायचं, पण जे चाललेलं आहे त्यामध्ये प्रत्येक जण भरडला जातोय सर यामध्ये. त्यामुळे म्हणजे आता मी शाळेत मुलांना शिकवतोय, कधी कधी असं वाटतं की समोरचे मुलं पण किती टेन्शन घेत आहेत. आपण जेव्हा लहान होतो सर, आम्ही टेन्शन हा शब्द माहिती नव्हता सर. जेव्हा आमची लग्न झाली त्यानंतर कळायला लागलं की टेन्शन काय असते. म्हणजे असं आजकाल लहान मुलं बघा सर. आणि याला मला असं वाटतं की कारणीभूत फक्त आणि फक्त हे मोबाईल सोशल मीडिया यामुळं हे होतंय सर. त्यामुळे मला असं वाटतंय, मी मगाशी पण सांगितलं की थोडंसं तरुणांनी पण सगळ्यांनी पण मोबाईल थोडासा बाजूला ठेवावा आणि मैदानावर स्वतःसाठी जगलं पाहिजे. म्हणजे त्यामुळं काय होईल की सर, माणसाच्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येतात ना, त्याऐवजी सकारात्मक विचार यायला सुरुवात होईल. आणि तुम्ही बघा सर, ज्या व्यक्ती व्यायाम करतात त्या व्यक्ती कधी थकत नाहीत सर. तुम्ही बघा, हे म्हणजे आज म्हणजे आम्हाला पण तुमचा स्वतः तुमचा अभिमान वाटतो सर, की तुम्ही म्हणजे शारीरिक व्यंगत्वावर मात करून तुम्ही पण मॅरेथॉन पूर्ण केलं सर. म्हणजे तुमच्यासाठी पण सॅल्यूट द्यावं असं वाटतो सर. म्हणजे बघा ना, तुम्हाला आज आपण एक अंध व्यक्ती मॅरेथॉन मध्ये भाग घेते आणि 10 किलोमीटरचे मॅरेथॉन पूर्ण करते, मग तुम्ही जर करू शकत असाल तर या समाजातल्या आमच्या सारख्यांनी तर केलंच पाहिजे ना सर. म्हणजे हे काहीतरी मोटिवेशन घेतलं पाहिजे सर प्रत्येकाने. आणि मला असं नगरकरांना सर्वांना वाटतंय की आम्ही जी पंढरीची वारी केली तशीच आयुष्यात तुम्ही सुद्धा कधीतरी पंढरीची वारी करा. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. माणूस पैसा, आजकाल असं झालंय सर, माणूस पैसा किती कमावला तरी कमीच आहे. त्यामुळे पण आज तुम्ही किती करोडपती झालात तरी जेव्हा तुमच्या मागे एखादी व्याधी लागते आणि जेव्हा तुम्ही अंथरुणावर पडून राहतात तेव्हा तो पैसा तुमच्या मदतीला येत नसतो, पण त्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही या व्याधीकडे जात असतात तेव्हा तुमचे मित्र जेव्हा सल्ला देतात की चल आमच्या सोबत व्यायामाला, ते जर त्यांनी ऐकलं असतं तर कदाचित आज अंथरुणावर जाण्याची वेळ आली नसती. त्यामुळे मग मला असं वाटतं की सर्वांनी यावर थोडासा विचार करायला पाहिजे.
1: बर मॅडम, महिलांना काय मुलींना काय सांगू इच्छिता?
2: मी आपल्या नगरमधल्या सगळ्या महिलांना आवाहन करू इच्छिते की सगळ्यांनी स्वतःसाठी एक तास वेळ देणं गरजेचं आहे. बऱ्याच जणी म्हणतात की मला जमणार नाही, माझ्याच्याने हे होणार नाही, पण सुरुवात तर तू कर. सुरुवात जर केलीच नाही तर पुढे साध्य होणारच नाही. जोपर्यंत आपण पाण्यात पडत नाही तोपर्यंत आपल्याला पोहता येत नाही. मी प्रत्येक महिलेला हे सांगू इच्छिते की सगळ्यांनी पहाटेचा एक तास आपल्या स्वतःसाठी, आपलं शरीर हे आपलं स्वतःचं वैयक्तिक घर आहे, स्वतःचं घर जपणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी एक तास देणं गरजेचं आहे. तुम्हाला काहीही अडचण आली तर आमच्यापैकी कुणालाही कॉल करा, आम्ही सगळे गायडन्स करायला तयार आहोत. आमच्या बरोबर तुम्हाला घेऊन जायला तयार आहोत. फक्त तुम्ही तिथपर्यंत
1: यायची तयारी ठेवा,
2: यायची तयारी, यायची मानसिक तयारी ठेवा. फक्त शरीराची तयारी असून उपयोग नाही, तुमच्या मनाची तयारी पाहिजे. ज्यावेळेस तुमचं मन म्हणतं ना उठ आणि चल, त्यावेळेस तुम्ही चालता. ही आपल्या शरीराला आपल्याला स्वतःला ऑर्डर द्यावी लागते, त्यावेळेस होतं. त्यामुळे तुम्ही मानसिक तयारी करा आणि आमच्या या फिटनेस जर्नीमध्ये नक्की सहभागी व्हा आणि स्वतःचं रक्षण करा.
1: बरं, आज आपल्या समवेत वैभव वाघ सर होते, त्याचबरोबर विलास भोजने सर आणि स्मिता उकिरडे मॅडम होत्या. त्यांनी आपल्याला वारी रनाविषयी अतिशय विस्तृत माहिती दिली. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद सर.
0: तुम्हाला पण धन्यवाद सर, आम्हाला आज या ठिकाणी येण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी अहिल्यानगर रनर्स क्लबच्या वतीने आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि फक्त एक सर्वांना आवाहन करतो की आम्ही जी ही कम्युनिटी चळवळ चालू केली फिटनेसची अहिल्यानगर रनर्स क्लबने नगरमध्ये, त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा आणि हे विनामूल्य आहे. इथं तुम्हाला साधी चौकशी करण्यासाठी पैसे पे करावे लागतात. इथं आम्ही तुम्हाला पूर्ण आयुष्यभर विनामूल्य सेवा देत आहोत.
1: कुठे चालते सांगा ना
0: सर. याचा आपला जो प्लॅन असतो ना, तो आपला भुईकोट किल्ला आहे, आपलं नगर क्लब आहे, त्या ठिकाणी कधी रन होतो त्याचा एक प्लॅन बनवला जातो सर. तुम्ही जेव्हा त्या फिटनेस जर्नीमध्ये सामील व्हाल, आम्ही आमच्या अहिल्यानगर रनर्स क्लबचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करून घेऊ. त्यानंतर मग त्यावर तुम्हाला अपडेट दिली जातात. त्यामध्ये कसं होतं सर की तुमच्या वयोमानानुसार तुमच्यात किती क्षमता आहे त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं सर. त्यामुळे आणि मग डेली प्लॅन असतात की आज कुठं रन करायचं, आज कुठं स्ट्रेंथ करायची, त्याची पण अपडेट दिली जाते. आमचं एक अहिल्यानगर रनर्स क्लब नावाचं
1: किती वाजता सुरू होतं तुमचं?
0: सकाळी साधारणपणे सर, रोजचं डेली शेड्यूल आमचं साधारणपणे 6 असतं, परंतु जर लॉंग रन असेल तर पहाटे 4 वाजल्यापासून पण सुरू होतं सर. फक्त मला असं वाटतं की तुम्ही ते जॉईन व्हा. फेसबुकला पण अहिल्यानगर रनर्स क्लबचं पेज आहे, त्यावर पण तुम्हाला माहिती मिळेल, किंवा इंस्टाग्रामवर पण आहे. फक्त एक आवाहन की या तुम्ही, तिथपर्यंत या, आम्ही तुम्हाला सर्व काही देऊ
2: आणि कुठली फी आकारणार नाही.
0: यस सर,
1: विनामूल्य.
0: म्हणजे सर, आज तुम्हाला पण माहिती आहे की समाजामध्ये या बाबतीमध्ये
1: किती, यस सर, कुठल्या गोष्टी
0: होत नाही. पण हे पहिला क्लब आहे सर, इथं विनामूल्य आहे सगळं. फक्त आम्ही एवढंच आवाहन, तुम्ही तिथपर्यंत या. यस सर,
1: धन्यवाद सर.
0: जय हरी विठ्ठल.
2: जय हरी,
3: धन्यवाद.
4: श्रोते हो, आजच्या क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता आषाढी एकादशी निमित्त विशेष रिले रनवारी करणारे वैभव वाघ, स्मिता उकिरडे आणि विलास भोजने यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुढा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
5: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
6: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
5: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
6: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर.
5: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
6: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
5: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधूर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.
1: नमस्कार, मी प्रार्थना बेहरे. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

श्रोते हो नमस्कार. आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध आणि यशस्वी कलाकार म्हणजेच अनिल कपूर यांच्याबद्दल. अनिल कपूर यांचा बॉलिवूडमधील प्रवास हा अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी आहे. आज जरी ते कोट्यवधीचे संपत्तीचे मालक असतील, तरी पण त्यांचा सुरुवातीचा काळ अत्यंत गरिबीत गेला. त्यांचे वडील सुरेंद्र कपूर हे चित्रपट क्षेत्रात काम करण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत आले होते. त्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नव्हती. त्यांच्याकडे स्वतःचे घरही नव्हते. प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी सुरेंद्र कपूर यांना मदत म्हणून राहण्यासाठी स्वतःचे गॅरेज दिले. अनिल कपूर यांचे सुरुवातीचे बालपण ह्याच गॅरेजमध्ये गेले आणि त्यानंतर परिस्थिती थोडी सुधारल्यावर त्यांचे संपूर्ण कुटुंब चेंबूर येथील एका चाळीत भाड्याने राहू लागले. अनिल कपूर लहानपणापासूनच खूप हुशार होते, पण घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. जेव्हा ते अवघ्या 17-18 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांना गंभीर आजारपणाचा सामना करावा लागला. घरावर आलेले मोठे कर्ज आणि वडिलांची बिघडलेली तब्येत यामुळे घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी अनिल कपूर यांच्यावर आली. त्यांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी चित्रपटसृष्टीत पडद्यामागे काम करायला सुरुवात केली. त्यांनी अनेक चित्रपटांच्या सेटवर स्पॉट बॉय म्हणून काम केले, जिथे ते मोठ्या कलाकारांना चहा देणं, त्यांचं सामान उचलणं आणि त्यांना विमानतळावरून लोकेशनवर सोडणं अशी कामं करायचे. त्यांनी काही चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टर आणि डान्सर म्हणूनही काम केले. चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम मिळवणे अनिल कपूर यांच्यासाठी अजिबात सोपे नव्हते. ते दिसायला खूप बारीक होते आणि त्या काळातील इतर अभिनेत्यांसारखी त्यांची भरलेली तब्येतही नव्हती. जेव्हा ते वेगवेगळ्या ऑडिशनसाठी जायचे तेव्हा दिग्दर्शक त्यांना सरळ नकार द्यायचे आणि त्यांचा अपमान करायचे. अनेकांनी त्यांना अभिनय सोडून पडद्यामागचे काम करण्याचा सल्ला दिला, परंतु अनिल कपूर यांनी हार मानली नाही. तर मंडळी, ऐकूया अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे गीत. याचे गायन केले आहे कुमार सानू यांनी. गीतकार आहेत जावेद अख्तर आणि संगीतकार आहे आर डी बर्मन. अभिनय केला आहे अनिल कपूर आणि मनीषा कोईराल यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, अनिल कपूर ह्यांना मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये संधी मिळत नव्हती. हे पाहून त्यांनी दक्षिण भारतातील सिनेमा सृष्टीकडे जाण्याचे ठरवले. शेवटी 1980 दिग्दर्शक बापू यांनी त्यांच्यातील टॅलेंट ओळखले आणि वंशवृक्ष या तेलुगू चित्रपटात त्यांना मुख्य अभिनेता म्हणून पहिली संधी दिली. हा चित्रपट करण्यासाठी अनिल कपूर यांनी कठोर परिश्रम घेऊन तेलुगू भाषा शिकली. हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर दिग्दर्शक बापू यांनीच त्यांना 1983 वो सात दिन या हिंदी चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. या चित्रपटात त्यांनी प्रेम प्रताप पित्यालावाले नावाच्या एका गरीब आणि संघर्ष करणाऱ्या संगीतकाराची भूमिका केली होती, जी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी खूप मिळती जुळती होती. या चित्रपटानंतर त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला. 1984

या चित्रपटात काम करताना महान अभिनेते दिलीप कुमार यांच्यासमोर उभे राहताना अनिल कपूर खूप घाबरले होते, पण दिलीप कुमार यांनी त्यांना धीर दिला. त्यानंतर 1985 आलेला युद्ध चित्रपटात त्यांनी एका डॅशिंग रिक्षावाल्याची भूमिका साकारली, जिथे त्यांनी पहिल्यांदा झकास हा शब्द वापरला, जो आज 40 वर्षांनंतरही त्यांची ओळख बनला. 1987 आलेला मिस्टर इंडिया हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात त्यांनी संपूर्ण वेळ एकाच मळलेला कोट आणि टोपी घातली होती, ज्याची स्टाईल प्रचंड लोकप्रिय झाली. बॉलिवूड गाजवल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली. 2008 आलेला स्लम डॉग चित्रपटात त्यांनी किंग्स मास्टर प्रेम कुमाराची भूमिका साकारली. हॉलिवूडच्या नियमानुसार ह्या चित्रपटाच्या रॉयल्टी चेक अनिल कपूर यांना आजही अमेरिकेतून दर महिन्याला नियमित मिळतात. हा खुलासा त्यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये केला होता. अशा प्रकारे कोणत्याही घराणेशाहीच्या किंवा मोठ्या नावाचा आधार न घेता अत्यंत गरीब परिस्थितीतून स्वतःच्या कष्टाने, प्रामाणिक संघर्षाने, एका अडळ आत्मविश्वासाने अनिल कपूर आज चित्रपटसृष्टीचे झकास सुपरस्टार बनले आहेत. तर मंडळी, ऐकूया बेटा या चित्रपटातील कोयल सी तेरी बोली हे गीत. ह्याचे गीतकार आहे समीर. ह्याचे गायन केले आहेत उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांनी. संगीतकार आहेत आनंद मिलिंद. ह्यामध्ये अभिनय केला आहे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, अनिल कपूर यांच्या आयुष्याचा कॅनव्हास इतका मोठा आहे की त्यात केवळ संघर्षच नाही तर चित्रपटसृष्टीला बदलून टाकणारे अनेक धाडसी निर्णय दडलेले आहेत. 80 दशकात हिंदी सिनेमा जेव्हा एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होता तेव्हा अनिल कपूर यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळी शैली बाजारात आणली. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नायक हा सहसा खूप देखणा, क्लीन शेव आणि श्रीमंत दाखवला जायचा. अनिल कपूर यांनी ही परंपरा पूर्णपणे मोडीत काढली होती. त्यांनी वाढलेली दाढी, सामान्य मध्यमवर्गीय चेहरा आणि टपोरी स्टाईल स्वीकारली, ज्याला अनेकांनी नावे ठेवली होती. परंतु तेजाब चित्रपटातील मुन्ना आणि राम लखन चित्रपटातील लखन या भूमिकेंनी हे सिद्ध केले की प्रेक्षक स्क्रीनवर स्वतः सारखा दिसणारा आणि सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारा नायक पसंत करतील. अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री बॉलिवूडच्या इतिहासांमधील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक मानली जाते. बॉक्स ऑफिसवर या जोडीचे नाव असणे म्हणजे चित्रपट ब्लॉकबस्टर होणार याची गॅरंटी असायची. मिस्टर इंडिया पासून सुरू झालेला हा प्रवास लम्हे, लाडला आणि जुदाई यासारख्या चित्रपटांपर्यंत आवरित चालला. विशेष म्हणजे लम्हे चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तो भारतीय प्रेक्षकांसाठी काळाच्या खूप पुढचा होता. तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, मात्र अनिल कपूर यांनी नेहमीच या चित्रपटाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात उत्तम काम मानले आहे. कालांतराने श्रीदेवी यांनी अनिल कपूर यांचे मोठे भाऊ आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. कौटुंबिक नातेसंबंध आणि व्यावसायिक आयुष्य यात अनिल कपूर यांनी कधीही अंतर पडू दिले नाही. तर मंडळी, ऐकूया परिंदा या चित्रपटातील तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके हे गीत. याचे गीतकार आहेत खुर्शद हल्लाउरी, गायन केले आहे सुरेश वडगावकर आणि आशा भोसले यांनी. संगीतकार आहेत आर डी बर्मन. यामध्ये अभिनय केला आहे अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर मंडळी, अनिल कपूर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला 2001 मध्ये आलेला नायक द रियल हिरो हा चित्रपट. एक दिवसाचा मुख्यमंत्री बनणाऱ्या शिवाजीरावची ही आव्हानात्मक भूमिका बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टारनी नाकारली होती, कारण राजकीय पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांमध्ये काम करणे त्या काळात जोखीम मानली जायची. अनिल कपूर यांनी ही रिस्क घेतली. या चित्रपटातील गाजलेल्या चिखलातील फाईट सीनसाठी त्यांना सलग काही दिवस अंगाला काळी माती आणि तेल लावून तासनतास शूटिंग करावे लागले होते. तेव्हा या चित्रपटाने TRP चे सर्व रेकॉर्ड तोडले. आज पण भारतातील प्रत्येक नागरिकांनी हा चित्रपट TV वर किमान एकदा तरी पाहिलाच असेल, इतकी अढळ लोकप्रियता या चित्रपटाला मिळाली आहे. एवढंच नाही तर मंडळी, हॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा रोवण्यातही अनिल कपूर यांचे मोठे योगदान आहे. स्लम डॉग मिलियनियर ह्या ऑस्कर विजेत्या चित्रपटात त्यांनी साकारलेली किग्ज मास्टरची भूमिका जगभर गाजली आणि या चित्रपटांच्या यशामुळे त्यांना थेट ऑस्करच्या मंचावर तिरंगा फडकवण्याची आणि भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळाली. यानंतर त्यांनी हॉलिवूडचा सर्वात मोठे ॲक्शन स्टार टॉम क्रूज यांच्यासोबत मिशन इम्पॉसिबल गोस्ट प्रोटोकॉल या जागतिक स्तरावर गाजलेल्या चित्रपटात ब्रुजनाथ नावाच्या भारतीय उद्योगपतीची भूमिका साकारली. अमेरिकन TV सिरीज 24 मधील त्यांचे कामाचे इतके कौतुक झाले की त्यांनी थेट या शोचे अधिकृत हक्क भारतात आणले आणि स्वरूपच बदलून टाकले. तर मंडळी, ऐकूया ताल या चित्रपटातील रमता जोगी हे गीत. याचे गीतकार आहे आनंद बक्षी आणि गायन केले आहे सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक यांनी. संगीतकार आहे AR रहमान. यामध्ये अभिनय केला आहे अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, वयाची 70 गाठत आलेले असतानाही अनिल कपूर यांची काम करण्याची ऊर्जा आणि त्यांची फिटनेस नवीन पिढीतील 20-25 वर्षाच्या कलाकारांनाही लाजवणारी आहे. दररोज 5:30 उठून सायकलिंग, योगासने आणि वेट ट्रेनिंग करणे हा त्यांचा दैनंदिन आयुष्याचा भाग आहे. त्यांच्या आहारात साखरेला अजिबात स्थान नाही. सोशल मीडियावर त्यांच्या या लुकवर हजारो मीम्स बनल्या जातात, ज्याचा ते स्वतः मन मोकळे आनंद घेतात. 2023 आलेल्या ॲनिमल या चित्रपटातील त्यांची बलबीर सिंग ही भूमिका असो किंवा 2026 सब इन्स्पेक्टरच्या पार्श्वभूमीवर आलेला त्यांचा सुभेदार हा ॲक्शन ड्रामा चित्रपट असो, अनिल कपूर यांनी प्रत्येक वयात स्वतःला सिद्ध केले आहे. याशिवाय यशराज फिल्म्सच्या पहिल्या महिला प्रधान ॲक्शन विश्वातील अल्फा आणि शाहरुख खान सोबतचा आगामी किंग यासारख्या मोठ्या चित्रपटामध्येही ते महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहेत. कोणत्याही वादात न पडता, घराणेशाहीचा गैरफायदा न घेता केवळ भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःचे अडळ साम्राज्य निर्माण केले आहेत. तर मंडळी, आज आपण अनिल कपूर यांच्या पूर्ण आयुष्याचा प्रवास जाणून घेतला, त्यांच्याबद्दल वेगवेगळी माहिती घेतली आणि आज आपण त्यांच्या आयुष्यातील आदर्श पण घेतला. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पण निरोप घेण्याआधी ऐकूया साहेबा या चित्रपटातील यार बिना चैन कहा रे हे गीत. याचे गीतकार आहेत अंजान हे, गायन केले आहे बप्पी लहरी आणि एस जानकी यांनी, संगीतकार आहे बप्पी लहरी, यामध्ये अभिनय केला आहे अनिल कपूर आणि अमृता सिंग यांनी.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

0: संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधूर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.
1: श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वरसंगीत।

गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.